नमस्कार, सुप्रभात श्रोते हो. FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. 5:57 झाली आहेत. आमची प्रसारण सभा आता सुरू करीत आहोत. आज आहे शुक्रवार. भारतीय सौर दिनांक 20 भाद्रपद शके 1948 अर्थात 11 सप्टेंबर 2000

अमृतधारा या कार्यक्रमात श्रोते हो आपले स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात करूया सुरेश वाडकर यांच्या आवाजातल्या या भोपाळीनं. संगीतबद्ध केली आहे विलास आडकर यांनी.

सुरेश वाडकर यांच्या आवाजातली, विला साडकर यांनी संगीतबद्ध केलेली भोपाळी आत्ताच आपण ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातला संत ज्ञानेश्वर महाराज यांचा हा अभंग. संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर.

संत ज्ञानेश्वर महाराज यांची ही रचना, स्वर होता लता मंगेशकर यांचा. अमृतधारा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया हे भक्तिगीत.

या भक्तिगीतानंतर कार्यक्रमात आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची ही रचना. आशा भोसले यांच्या स्वरातली ही रचना संगीतबद्ध केली आहे अनिल अरुण यांनी.

आशा भोसले यांच्या स्वरातली शांताराम नांदगावकर यांची रचना आपण ऐकली. ते संगीतकार होते अनिल अरुण. अमृतधारा भक्तिसंगीतावर आधारित कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेली कुमुद भागवत आणि सहकाऱ्यांच्या आवाजातली ही रचना.

अमृतनाला या कार्यक्रमात शेवटी ऐकूया महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांच्या आवाजातली गदी माडगुळकर यांनी लिहिलेली देशभक्तीपर रचना. संगीतबद्ध केली आहे वसंत देसाई यांनी.

माहिती, मनोरंजन, संगीत, संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव, दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर.

श्रोते हो, जाणून घेऊया आजच्या काही ठळक कार्यक्रमांविषयी. या रूपरेषेनंतर थोड्याच वेळात म्हणजे 6:40 कृषी वार्ता अंतर्गत आपण ऐकू शकाल हरभरा लागवड या माहितीचा दुसरा भाग. लिव्हर सिरोसिस या विषयावर डॉक्टर प्रशांत भांडारकर यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्त्या संगीता अरजपुरे. या कार्यक्रमाचा तिसरा भाग आज सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. परिसर या कार्यक्रमात 6:50 महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयी अनंत हिंगवे यांनी दिलेल्या माहितीचा तिसरा भाग. सादरकर्ते सतीश रेवे. ऐसे अक्षर रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमात 7:00 विश्वास हा ॲडव्होकेट कुमुदवती भोसले लिखित वैचारिक बंध. श्रोते हो, 7:25 दिलखुलास 7:00

40 मिनिटांनी आयुष्याचा वेध आयुर्वेद, 7:45 मिनिटांनी आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हे प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. भावगीत 8:15 स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे हा प्रायोजित कार्यक्रम. चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम सकाळी 8:40, 9:00 हिंदी चित्रपट संगीत गीतबहार. NCERTचा उमंग हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू सकाळी 9:30. 10:00 मिश्र संगीत, 10:30 इंद्रधनू. या कार्यक्रमात पोषण मासानिमित्त आहारतज्ञ सुरभी कुलकर्णी यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत. 11:00 गाता रहे मेरा दिल. वनिता मंडळ या कार्यक्रमात दुपारी 12:00 कौटुंबिक श्रुतिका हलक फुलक भाग 17. त्यानंतर वाढतं नैराश्य आणि हिंसा.

0: मंडळ या कार्यक्रमात दुपारी 12 वाजता कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं भाग 17 त्यानंतर वाढतं नैराश्य आणि हिंसा कारणे आणि उपाय याविषयी मानसतज्ञ डॉक्टर संदीप सिसोदे यांची स्मिता नामदे यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यानंतर उकडीचे मोदक ही रेसिपी सादर करते नयन पवार. श्रोतेहो 5:30 युवावाणी हा कार्यक्रम. सहा वाजून 30 मिनिटांनी स्वस्थ भारत. 7:30 माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात गीतसंवाद अंतर्गत जलसंधारण याविषयीची माहिती. श्रोतेहो नेहमीच्या वेळेत बातम्या प्रसारित होतील. ही होती आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीच्या FM सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. 6:40 झाली आहेत.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात ऐकूया हरभरा लागवड या विषयीच्या माहितीचा दुसरा भाग.
2: हरभऱ्याच्या पिकाला DAP किंवा मिश्र खत एकरी 100 किलो पेरणीच्या वेळी द्यावं. 25 किलो झिंक सल्फेट तसंच 3% युरिया किंवा 2% DAP 2 फवारण्या कराव्यात. BDN 9-3 विकास विश्वास फुलेजी 12 विशाल विजय दिग्विजय तर काबुलीमध्ये श्वेता PKV 2 विराट तसंच उसळीसाठी हिरव्या दाण्यांचा वाण आणि फुटाण्यासाठी गुलाबी हरभरा असे हरभऱ्याचे वाण आहेत. हे वाण सर्वसाधारणपणे 100 ते 115 दिवसात तयार होतात. वाण साधारणपणे एकरी 4 क्विंटलपासून 12 क्विंटलपर्यंत उत्पादन देतात. हरभऱ्याच्या पिकाला पहिलं पाणी पेरणीनंतर 25 दिवसांनी, दुसरं 45 ते 50 दिवसांनी आणि तिसरं 65 ते 70 दिवसांनी म्हणजे दोनदा पाणी द्यावं. पाणी मुळीच साचू देऊ नये. फांद्या फुटणं, फुलोरा आणि घाटे भरण्याच्या अवस्थांमध्ये ओलावा असणं फारच जरुरीचं असतं. तुषार सिंचनामध्ये पाणी दिलं तर अधिक चांगलं. हरभऱ्यावर मावा, तुडतुडे, फुलकिडे, वाळवी, उंटअळी, देठ आणि पानं कुरतडणारी अळी तसंच घाटे अळी, मर, मूळ कुजव्या, कॉलर रॉट या किडी रोगांचा फैलाव होतो. यांच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड रोग नियंत्रण पद्धतीचा अवलंब करावा. नांगरट, वेळेवर पेरणी, लागवड पद्धती, जैविक कीड नियंत्रण बीजप्रक्रिया, मित्र कीटकांचा वापर, पाणी साचू देऊ नये, फेरपालट, रोगट झाडं उपटणं, पक्षी थांबे उभारणं, कामगंध सापळ्यांचा वापर, सापळा पिकांचा अवलंब, हेलिओझलचा वापर, 5% निंबोळी अर्क आणि शेवटी मोनोक्रोटोफॉस रासायनिक औषधांचा वापर करून कीड रोग नियंत्रणात आणावेत. हरभऱ्याचं अधिक उत्पादन मिळवण्यासाठी वाणाची निवड, मर रोग प्रतिकारक वाण, बीजप्रक्रिया, एकरी बियाणे, 2 ओळीतलं अंतर, वेळेवर पेरणी, खतं, पाणी, तण नियंत्रण, पाणी साचणार नाही याची काळजी, तुषार सिंचन या गोष्टींवर लक्ष दिलं तर हरभऱ्याचं पीक नगदी पीक म्हणून साथ देतं.
1: हरभरा लागवड याविषयीच्या माहितीचा दुसरा आणि शेवटचा भाग आपण ऐकत होतात कृषी वार्ता या कार्यक्रमात संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
0: हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
3: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना मोदीजींचा संकल्प.
4: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
3: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
5: श्रोते हो, दररोज 7:00 जरूर ऐका वैचारिक आणि ललित विषयांवर आधारित कार्यक्रम 80 अक्षरे रसिके आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. 80 अक्षरे रसिके.

0: श्रोते हो, दररोज सकाळी 6:50 जरूर ऐका पर्यावरण विषयक माहितीपूर्ण कार्यक्रम परिसर आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर। परिसर
1: श्रोते हो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो। या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया।
2: दैनंदिन कार्य सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक सर्व पोषक घटक योग्य प्रमाणात मिळणारा आहार म्हणजे संतुलित आहार, ज्यामध्ये प्रथिनं, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, फायबर्स आणि व्हिटॅमिन मिनरल्स यांचा समावेश असला पाहिजे। हे प्रमाण सर्वांसाठी समान नसतं। वय, लिंग, वजन, शारीरिक हालचाल किंवा आजार यानुसार ते बदलत राहतं।
3: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 6:45 झाली आहेत।

श्रोते हो, आज सकाळी 10:30 इंद्रधनु या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका पोषण मासानिमित्त आहार तज्ञ सुरभी कुलकर्णी यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो आज आपण लिव्हर सिरोसिस याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध पोटविकार आणि यकृततज्ञ डॉक्टर प्रशांत भांडारकर. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आता दोन भागांमध्ये आपण बरीच माहिती जाणून घेतली आहे लिव्हर सिरोसिसबद्दल. आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल लिव्हर सिरोसिस हे ओळखण्यासाठी काही निदान पद्धती असते का, काही चाचण्या असतात का?
1: जेव्हा डॉक्टरकडे रुग्ण आपले सिम्पटम्स घेऊन जातो, डॉक्टर जेव्हा पूर्णपणे त्याची डोक्यापासून पायापर्यंत तपासणी करतो आणि आम्ही पोटविकार तज्ज्ञ असल्यामुळे सहसा आमच्याकडे पोटाचे आणि लिव्हरचेच पेशंट जास्त येतात, तर आम्ही पेशंटला पूर्ण जेव्हा एक्झामिन करतो पायाची सूज हे एक लक्षण आम्हाला अलर्ट करतं की कदाचित पेशंटला लिव्हर सिरोसिस आहे. पोट सुजलेलं आहे, पोटात पाणी झालेलं आहे. अल्कोहोलिक सिरोसिस हा नॉर्मल सिरोसिसपेक्षा अपवाद आहे. बाकी सिरोसिसमध्ये काळवीळ हे थोडं उशीरा येणारं लक्षण आहे. तेच जेव्हा अल्कोहोलिक पेशंट मद्यप्राशन प्रमाणाबाहेर करणारा पेशंट जेव्हा आमच्याकडे येतो आणि खास करून तो 5 दिवसाआधी 10 दिवसाआधी 2 महिन्याआधी त्यांनी जर मद्यप्राशन केलं असेल, शेवटपर्यंत केलं असेल आणि मग तो आजारी पडल्यामुळे तो दारू सोडतो, तर त्याच्यात काळवीळ हे लक्षण म्हणजे डोळ्याचा पिवळेपणा लगेच लक्षात येतो. बाकीची लक्षणं आम्हाला दिसतात, गालगुंडासारखे गाल असे वर येतात किंवा स्पायडर निव्हायसारखे काही स्किनवर अशा रक्तवाहिन्या प्रॉमिनंट होतात आणि जेव्हा आम्ही पोट तपासतो लिव्हरचा साईज वाढलेला दिसतो आम्हाला. लिव्हर हिपॅटोमेगॅली म्हणतात. हे लिव्हर नॉर्मल लिव्हरपेक्षा कडक म्हणजे फर्म असतं. आणि मी सांगितलं की स्प्लिनचा साईज वाढतो. स्प्लिन म्हणजे त्याला पांथरी मराठीत म्हणतात, हिंदीमध्ये त्या टिल्ली असा शब्द आहे. स्प्लिनचा साईज वाढतो अर्थात पोटातलं पाणी असं दिसतं. तर ह्या सगळ्या क्लिनिकल सायन्समध्ये आम्हाला लिव्हर सिरोसिस किंवा आम्ही त्याला क्रॉनिक लिव्हर डिझीज असं म्हणतो. सगळ्यात आधी जी तपासणी आम्ही करतो ती सोनोग्राफी. सोनोग्राफीमध्ये अतिशय उत्कृष्ट अतिशय उपयुक्त अशी माहिती रोगनिदानाच्या दृष्टीने आम्हाला मिळते. मी सांगितलं लिव्हर हे ओबडधोबड होतं तर नॉड्युलर लिव्हर पुष्कदा लिव्हर थोडंसं अनइक्वली दिसायला लागतं, एक भाग थोडा मोठा झालेला, एक भाग श्रिंक झालेला. एक महत्वाचं लिव्हर सिरोसिसचं जी सुरुवात होते आणि जे लिव्हर सिरोसिस आपल्याला दिसतं त्याच्यात फायब्रोसिस नावाचा एक प्रकार असतो. फायब्रोसिस म्हणजे काय? आक्रसणे. हे सुद्धा फायब्रोस्कॅन नावाच्या मशीनी आम्ही मोजू शकतो. लिव्हर सिरोसिस हा सुद्धा F1, F2, F3, F4 अशा स्टेजेसमधनं F4 हा फायनल स्टेज आहे. फायब्रोसिस 4 हा फायनल स्टेज आहे. पण F2, F3 सुद्धा आम्हाला पूर्वसूचना फायब्रोस्कॅन नावाच्या किंवा लिव्हर इलॅस्टोग्राफी त्याला म्हणतात, तर लिव्हर इलॅस्टोग्राफीनी आम्हाला ते कळू शकतं. नंतर जर ब्लड टेस्ट अर्थातच महत्वाचा रोल आहे, लिव्हर फंक्शन टेस्ट पूर्ण लिव्हर सिरोसिसमध्ये डिस्टर्ब होतात. क्लॉटिंग मी सांगितलं लिव्हरचं एक महत्वाचं कार्य म्हणजे शरीरात रक्त गोठण्याची प्रक्रिया व्यवस्थित होणे, तर क्लॉटिंग फॅक्टर्स प्रोथ्रॉम्बिन टाइम INR त्याला म्हणतात, तर ते डिस्टर्ब होतं की आपल्याला लक्षात येतं की हे रक्त आता गोठत नाही आहे फास्ट, हे रक्त पातळ व्हायला सुरुवात झालेली आहे. शरीरातल्या लाल पेशी, पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट ह्यासुद्धा कमी व्हायला लागतात. जर किडनीवर परिणाम होत असेल तर किडनी फंक्शन टेस्टही डिस्टर्ब होतात. तर अनेक प्रकारचे ब्लड टेस्टनी आम्हाला सिरो

0: सिरोसिसचं निदान आणि सिरोसिसमध्ये होणारे कॉम्प्लिकेशन असे करतात. नंतर एक महत्वाची तपासणी आम्ही जी करतो ती एक एंडोस्कोपी. मी पूर्वी सांगितलं अन्ननलिका आणि जठरमध्ये वाढणाऱ्या फुगणाऱ्या रक्तवाहिन्या किंवा व्हरायसिस त्याला म्हणतात. आणि स्पेशली जर रुग्णाला रक्ताची उलटी झाली असेल तर आम्ही लगेचच एंडोस्कोपी करतो. आणि इव्हन शंका आली की लिव्हर सिरोसिस आहे आणि लिव्हर इलॅस्टोग्राफीमध्ये ॲडव्हान्स फायब्रोसिस दिसायला लागलं तर आम्ही अशा पेशंटची एंडोस्कोपी करून या पेशंटचे व्हेन्स म्हणजे व्हरायसिस फूड पाईप म्हणजे इसोफेगस किंवा अन्ननलिकेमध्ये वाढले आहेत का जठरमध्ये वाढले आहेत का हे आम्ही करतो. आणि या सगळ्या गोष्टींनी लिव्हर सिरोसिस कन्फर्म होतो, त्याचे कॉम्प्लिकेशन्स कन्फर्म होतात. जसं पोटातलं पाणी मी सांगितलं ते सुद्धा सोनोग्राफीमध्ये जास्त स्पष्टपणे दिसतं. मग अशा वेळेस त्या पोटातल्या पाण्याचे सॅम्पल आम्ही काढतो. असे अनेक प्रकारचे टेस्ट करून आम्ही सिरोसिसचं निदान सिरोसिसचे कॉम्प्लिकेशन्स डिटेक्ट करतो आणि त्याप्रमाणे पावलं उचलून त्याचा उपचार करतो.
1: हा डॉक्टर, निदान पद्धतीबद्दल आपण सविस्तरपणे आमच्या श्रोत्यांना सांगितलं. आपण इथे आलात आणि लिव्हर सिरोसिस या विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद. नमस्कार.
1: नमस्कार.

0: श्रोतेहो, लिव्हर सिरोसिस या विषयावर सुप्रसिद्ध पोटविकार आणि यकृत तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत भांडारकर यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं. श्रोतेहो, प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
2: श्रोतेहो नमस्कार. आजच्या परिसर या कार्यक्रमात आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयी अनंत हिंगवे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा, ज्यात आपण गवताचे प्रकार याविषयी माहिती जाणून घेऊया.
3: या परिसंस्थेत गवत हे खाद्य आणि अखाद्य स्वरूपात आढळते. पावण्या गवत, मार्वेल, कुसळी गवत, देवधान, वैद्य गवत, रानबाजरी, घुणाड इत्यादी गवत प्रकार हे खाद्य गवतात मोडतात. यांचे कार्य म्हणजे जमिनीची धूप थांबवणे, प्राथमिक अन्न निर्मिती, वन्य आणि पाळीव शाकाहारी प्राण्यांसाठी चारा हा असा असतो. काही झुडपे जसे खैर, बाबूळ, बोर हे पक्ष्यांसाठी घरटी आणि वन्यजीवांसाठी सावली हिवाळ्यात अन्नाचा स्रोत म्हणून कामी येतात. येथील गवताची मुळे जमिनीत खोलवर पसरलेली असतात. ती पावसाळ्याच्या पाण्याची धूप रोखतात आणि मोठ्या प्रमाणावर कार्बन जमिनीखाली साठवून ठेवतात. या गवताळ परिसंस्थेत अनेक पशु, पक्षी आणि कीटक आढळतात. यातली जैवविविधता आपण थोडी जाणून घेऊ. काळवीट, जे की वेगाने धावण्यासाठी आणि शिकारी प्राण्यांपासून स्वतःला वाचवण्यासाठी मोकळ्या रानाचा उपयोग करतात. चिंकारा हा हरणाचा प्रकार अत्यंत कमी पाण्यात जगणारा आहे. हे प्राणी झाडांची पाने आणि दवापासून शरीराची पाण्याची भूक, पाण्याची गरज पूर्ण करतात. मग यावर जगणारे भक्षक सुद्धा आहेत, जसे भारतीय लांडगा. हा महाराष्ट्राच्या माळरानावरील मुख्य शिकारी प्राणी आहे. हे लांडगे लहान लहान कळपात राहतात आणि मोकळ्या जागेत हरणे, ससे आणि इतर लहान प्राण्यांची शिकार करतात. तरस, भारतीय कोल्हा हे मृत प्राण्यांचे अवशेष खाऊन परिसंस्था स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. तर कोल्हे कीटक, उंदीर आणि लहान प्राण्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवतात. या परिसंस्थेत रानमांजर आणि ठिपक्यांची रानमांजर यासारख्या प्रजाती झुडपी माळरानात मोठ्या संख्येने आढळतात. हा मोकळा परिसर पक्ष्यांसाठी एक स्वर्गच आहे. माळढोक भारतीय गवताळ प्रदेशाची ओळख असणारा अत्यंत दुर्मिळ व अतिसंकटग्रस्त पक्षी सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातील माळरानात एकेकाळी आढळायचा. तणमोर मान्सूनच्या काळात उंच गवतात प्रजननासाठी येणारा हा दुर्मिळ पक्षी सुद्धा महाराष्ट्रात आढळतो. शिकारी पक्षी म्हणजे आखोड बोट्यांचा सर्पगरुड, पॅलिड हॅरियर, मॉन्टेग्यू

0: हरियर, छोटा कानाचे घुबड यासारखे पक्षी उघड्या माळ रानाचा वापर शिकारीसाठी करतात. विविध प्रकारचे लावे म्हणजे क्वेल्स, जंगल बुश क्वेल, रेन क्वेल, तितर जसे की पेंटेड फ्रँकोलिन, ग्रे फ्रँकोलिन, धाविक, रंगीत भाट तितर, चंडोल, तीरचिमणी, मनोली, रानकोंबडा, मोर, हॅरियर्स आणि गरुड हे सर्व पक्षी आपल्याला मोकळ्या माळरानात प्रामुख्याने आढळतात. महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेतसुद्धा या गवताळ माळरानांचे मोठे योगदान आहे. जसे की पशुपालक समुदायांचे उपजीविकेचे साधन आहे, मृदा संवर्धन आणि भूजल पुनर्भरण, कार्बन साठवणूक आणि नैसर्गिक कीटक नियंत्रण. माळरानातील कोल्हे, घारी, गुबड आणि पक्षी शेतात पडणाऱ्या टोळ, उंदीर आणि कीटकांचा नाश करतात आणि शेतातील पिकांचा संरक्षण करतात.
1: श्रोते हो, आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयी अनंत हिंगवे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात, ज्यात आपण गवताचे प्रकार याविषयीची माहिती जाणून घेतली. परिसर.
2: हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
3: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
4: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
3: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
4: संगीत, व्हिडिओ, ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
3: श्रवण दोष तपासणी, मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
3: फोन 940-440-8000.
5: नोकरी करता करता नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा सहकार व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम पूर्ण करण्याची सुवर्ण संधी. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 15 सप्टेंबर पर्यंत, त्वरा करा. संपर्क प्राध्यापिका डॉक्टर रूपा शहा, दिलासा सामाजिक संस्था, शास्त्री नगर मैदानासमोर, कोल्हापूर. फोन नंबर 94-220-43-399.
6: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
7: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
8: शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
2: श्रोते हो, आजचे काही प्रायोजित कार्यक्रम याप्रमाणे. 7:25 मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम. त्यानंतर 7:40 आयुष्याचा वेध आयुर्वेद, 7:45 आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद, 8:15 स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे, 8:40 चिंतन हाच चिंतामणी आणि 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम. आजचे हे काही होते प्रायोजित कार्यक्रम.
9: डॉक्टर, माझ्या दातात काही प्रॉब्लेम नाही ना बघाव.
10: पर्टिक्युलर कोणता दात दुखतोय का?
9: नाही हो, पण सगळ्या दाढांमधून खूप अडकतं, विशेषतः नॉनव्हेज खाताना. आणि ते अडकलेलं काढेपर्यंत काही सुचत नाही. जेवण झालं की कधी एकदा हातात काडी घेतो असं होतंय. काडी नसेल तर जीभ सतत इकडं तिकडं फिरते आणि नंतर हुळहुळतं. दर शुक्रवारी ठरवतो या शनिवारी तुम्हाला दाखवायचं, पण सोमवार कधी उजाडतो कळतच नाही.
10: हा तुमचा आयटीतला जॉब तुम्हाला निवांत आयटीत राहू देत नाही. सततचे मानसिक तणाव आणि विश्रांतीची वानवा, यामुळे इतर शरीराप्रमाणे दातावर देखील परिणाम होतो. आणि आत्ताच मी तुमच्या तोंडात पाहिलं, दाढांची झीज होती आहे, परिणामी हिरड्या कमी होत आहेत.
9: डॉक्टर, मला हे नैसर्गिक दात अगदी शेवटपर्यंत तोंडात हवे आहेत. हा कसे टिकवायचे? आता माझी नोकरी खूप वर्ष आहे, ताणतणाव वाढणारच, ते काही कमी होणार नाहीत.
10: आपण CBCT आणि स्कॅन करून अलायनर्सद्वारे तुमच्या दातांची झीज आणि हिरड्यांवरचा ताण कमी करू शकतो. आणि हो, जबड्याचा सांधा सुद्धा आपण अलायनर्सद्वारे सुस्थितीत ठेवू शकतो.
11: डॉक्टर आशुतोष देशपांडे यांचे माधव मिशन, देवल क्लब तळमजला, खासबाग, कोल्हापूर. फोन 96-04-09-95-00.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र। श्रोते हो, आज भूदान चळवळीचे प्रणेते विनोबा भावे यांचा जन्मदिन। सविनय कायदेभंगाच्या चळवळीतले पहिले सत्याग्रही म्हणून त्यांची निवड केली होती आणि ती सुद्धा महात्मा गांधींनी। तुरुंगात असताना गीतेवरची प्रवचनं सहकाऱ्यांना ऐकवली होती। 14 वर्ष सुमारे 65,000 किलोमीटर पायी चालत त्यांनी भूदान चळवळीची सुरुवात केली। श्रोतेहो, आज हिंदी साहित्यिका महादेवी वर्मा यांचा स्मृती दिन आहे। कवी अनिल अर्थात आत्माराम रावजी देशपांडे यांचा आज जन्मदिवस। भग्नमूर्ती निर्वासित त्याचप्रमाणे पेरते व्हा सांगाती असे त्यांचे काही काव्यसंग्रह। अंधार झाला बाहेर आता येईना घरात घरातल्या दीपांच्या या मंद प्रकाशात असे काही भिजवलेलं माळरान अशा काही त्यांच्या कविता प्रसिद्ध आहेत। कवी अनिल यांचा आज जन्मदिन आहे। आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, काही दिनविशेष आपण जाणून घेतलेत। श्रोते हो, ठीक 7 वाजलेत। प्रसारित करीत आहोत ऐसे अक्षते रसिके हा साहित्यविषयक कार्यक्रम। या अंतर्गत विश्वास हा ॲडव्होकेट कुमुदवती भोसले लिखित वैचारिक बंध।

विश्वास ही प्रामाणिकपणाची पावती आहे. तो कृतीतून सिद्ध होत असतो. माणसाची कृती त्या व्यक्तीमध्ये आदर निर्माण करते. आदर दुणावला की श्रद्धा वाढते, जवळीक वाढते, संबंध दृढ होतात, भावनिक नातं निर्माण होतं आणि विश्वास वाढतो. दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे अशा प्रकारचं ते नातं असतं. कृतीतून एकमेकाप्रती वचनबद्ध असणं म्हणजे विश्वास. एकमेकांवर निर्धास्तपणे विसंबणं, मनानंच वचनबद्ध असणं म्हणजेच विश्वास असणं असं सांगता येईल. श्रोते हो, विश्वास हा देवावरचा असतो. संकट समयी याच विश्वासानं माणूस देवाजवळ नतमस्तक होऊन प्रार्थना करतो. हाच देवावरचा विश्वास माणसाला जगण्याचं बळ देतो. जीवनावर विश्वास असेल तरच जीवन सुसह्य होतं. तो नाहीसा झाला तर माणूस हतबल होतो. तो मानवी भावनांचा प्राण आहे, जगण्याचा आरसा आहे. विश्वास हा माणसा माणसामध्येही असावा लागतो. शेजारी पाजारी, मित्रमैत्रिणी, आई वडील, भाऊ बहीण हे विश्वासामुळेच एकमेकांशी बांधले जाऊन प्रेमानं राहतात. संकटकाळी एकमेकांचा आधार बनतात. विश्वास असेल तरच माणूस दुसऱ्याला मदत करतो. मानवी नात्यांमध्ये विश्वास हा महत्वाची भूमिका बजावतो. पती पत्नीच्या नात्यामध्ये एकमेकांवर असलेल्या विश्वासामुळेच संसार सुरळीतपणे चालून यशस्वी होतो. आई वडिलांचा आपल्या मुलांप्रती असलेला विश्वास आणि मुलांचा आई वडिलांवरचा विश्वास, मुलांना योग्य तो संस्कार देऊन मुलांचं भवितव्य उज्ज्वल बनवण्यासाठी उपयुक्त ठरतो. बाळ लहान असताना आईच्या कुशीत अगदी विश्वासानं निर्धास्तपणे विसावतं. मोठं झाल्यावर मूल शाळेत जाऊ लागलं की हाच विश्वास शाळेतील शिक्षकांबद्दल निर्माण होतो. माणसाला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी दुसऱ्यांपेक्षा स्वतःच्या कर्तृत्वावर आणि क्षमतेवर विश्वास असणं अत्यंत गरजेचं असतं. नाहीतर त्यांना अपेक्षित यश मिळत नाही. स्वतःवरच्या डळमळीत विश्वासामुळेच ती व्यक्ती कर्तृत्वहीन ठरते, कधी नैराश्यामध्ये जाते. असे लोक मानसिक आजारानं त्रस्त होतात. श्रोते हो, समाजातले हे व्यवहार सुद्धा विश्वासामुळेच चालतात. व्यापार उद्योगधंदे यशस्वी होण्यासाठी एकमेकांमध्ये विश्वास असावा लागतो. डॉक्टर आणि पेशंट, वकील आणि पक्षकार, मालक आणि कामगार, दुकानदार आणि ग्राहक अशा नात्यांमध्ये सामाजिक स्तरावर विश्वास असला तरच असे उद्योग टिकू शकतात. प्रामाणिकपणामुळेच विश्वास दृढ होतो. माणसाचा प्राण्याप्रती आणि प्राण्यांचा माणसाप्रतीही विश्वास असतो.

0: कुत्रा, मांजर, गाय, म्हैस हे पाळीव प्राणी घरच्या माणसांवर विश्वास टाकूनच जगत असतात. कुत्रा घराची राखण करतो, मांजर उंदरांपासून घराचं रक्षण करतं, गाय म्हैस दूध देतात. एखादी व्यक्ती सवयीची नसेल, त्यांच्यात लागणारी जवळीक, प्रेम नसेल तर गाय म्हैस दूध देत नाही असं देखील म्हणलं जातं. मालकाप्रती प्रेम आणि विश्वास असेल तरच हे प्राणी माणसाच्या उपयोगी पडतात. श्रोते हो, राजकीय क्षेत्रात सुद्धा विश्वास हा महत्वाचा वाटा उचलतो. मतदारांच्या उमेदवाराप्रती असलेल्या विश्वासामुळेच उमेदवार निवडून येतो. श्रोते हो, अशा प्रकारे जीवनात जर विश्वास नसेल तर जग शून्य भासेल. माणसाची जीवनाची उमेद नाहीशी होईल, कारण विश्वास हाच माणसातली माणुसकी टिकवण्यासाठीचा एक मार्ग आहे असं मला वाटतं.
1: विश्वास हा ॲडव्होकेट कुमुदवती भोसले लिखित वैचारिक बंध आताच आपण ऐकलात. वाचनस्वर होता अमृता खानुलकर यांचा आणि सादर करते होते प्रवीण चिपळूणकर. हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
2: सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
3: बॉडी वेल हायड्रेटेड असणं खूप महत्वाचं आहे. त्यासाठी पाणी बाटली भरून किंवा तांब्या भरून ठेवलं आणि मग प्यायलं की आपल्याला लक्षात येतं की आपलं पाण्याचं प्रमाण व्यवस्थित आहे का. 2 लिटर तरी पाणी शक्यतो जाऊ दे, पण हे प्रमाण हवामान, शारीरिक हालचाल, वय, लिंग याप्रमाणे बदलतं.
4: तणावामुळे तुम्हाला वेळ आणि काम व्यवस्थापित करणे कठीण होत आहे का आणि तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो? तुमच्या तणावाचे व्यवस्थापन कसे करावे याच्या सूचनांसाठी टेलिमानसला 1-4-4-1-6 वर कॉल करा.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. यानंतर काही माहिती, जाहिराती, संदेश आणि 7:10 प्रादेशिक बातमीपत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:07 झालेत. थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या.
1: सतारीचे बोल असो
2: की मंजुळ बासरे,
1: शततारांची संतूर असो
2: की मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
2: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
3: श्रोते हो, जरूर ऐका. हजारो अनाथ दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रकाशाचा मार्ग दाखवणाऱ्या दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल संस्थेचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन आणि मानसी महाजन यांच्याशी साधलेला संवाद.
4: विशेषतः जे अनाथ मुलं आलेले असतात त्यांना आई वडील नातं गोतं काही नसतं. काही दिव्यांग मुलं सुद्धा अनाथ सुद्धा असतात. तर लक्षात आलं या प्रवासात की काही काहींना नावच नसतं. नाव असतं राज, मंगल, मोहिनी एवढंच. आणि मग प्रत्येक दिवशी जाणीव होते की मी अनाथ आहे. कोणी कोणी विचारत राहतं पूर्ण नाव काय, तुम्ही कुठले आहात, मग ते सांगतात कुठलेच नाहीये. आणि ती मी कुणीच नाही आणि माझं कुणीच नाही ही जी भावना आहे ही फार वाईट असते. त्यासाठी मग नाव द्यायला सुरुवात केली.

0: आता त्यांची नावं राज यजुर्वेंद्र महाजन, मोहिनी यजुर्वेंद्र महाजन अशी आहेत.
1: अवश्य ऐका 16 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि दिनांक 17 सप्टेंबर रोजी पुणे विविध भारती 101 FM वरून दुपारी 12 वाजता.

0: आकाशवाणी पुणे माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एमपीएससी परीक्षेतील गैरव्यवहारांची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही. वाशीमध्ये आयोजित पर्यावरणपूरक महागणेश मूर्ती कार्यशाळेत राज्यानं नोंदवला जागतिक विक्रम. राज्यात दोन वेगवेगळ्या अपघातात 12 जणांचा मृत्यू. महिलांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताची अंतिम फेरीत धडक. आणि राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 82% पाऊस. येत्या काही दिवसात काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2025 ब आणि क गटाच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेतल्या घोटाळ्याची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी काल मुंबईत आंदोलक परीक्षार्थींशी चर्चा करताना ही घोषणा केली. या परीक्षांच्या गुणपत्रिकांची पुनर्तपासणी करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. याशिवाय अभियांत्रिकी सेवा, कृषी सेवा, अन्न सुरक्षा अधिकार या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची पुनर्तपासणी करण्याचे निर्देश एमपीएससीला देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. गणेशोत्सवासारखा सांस्कृतिक वारसा जपणारा सण पर्यावरणपूरक पद्धतीनं साजरा करणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते काल वाशीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक महागणेश मूर्ती कार्यशाळेत बोलत होते. या भव्य कार्यशाळेत एकाच वेळी 10,000 अधिक विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती साकारून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये महाराष्ट्राच्या नावे जागतिक विक्रम नोंदवला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: माझी तर विनंती आहे, आता तुम्हाला मातीची मूर्ती बनवायला येते, पुढच्या वर्षीपासून आपल्या घरच्या लोकांना सांगा आम्ही बनवलेली मूर्ती त्याचीच प्रतिष्ठापना करा आणि 10 दिवसांनी आपल्याच मूर्तीचं विसर्जन करा. तुम्ही विचार करा किती आनंद येईल.
0: जागतिक विक्रम ठरलेल्या या उपक्रमाच्या यशाचे खरे शिलेदार सहभागी विद्यार्थी असल्याचं सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचं कौतुक केलं. या कार्यशाळेत फडणवीस आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील स्वतःच्या हातानं शाडू मातीची गणेश मूर्ती साकारली. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या या युगात केवळ पदवी मिळवणं पुरेसं नसून विद्यार्थ्यांनी आजीवन विद्यार्थी राहून सातत्यानं नवी कौशल्य आत्मसात करावीत असं प्रतिपादन राज्यपाल आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलपती जिष्णुदेव वर्मा यांनी काल केलं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 127 पदवीदान समारंभात ते बोलत होते. कुलगुरू डॉ सुरेश गोसावी, प्र कुलगुरू डॉ पराग काळकर यांच्यासह विद्यापीठाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या सोहळ्यात 6 सुवर्ण पदक, 446 पीएचडी तसंच 1,00,000 अधिक पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. आपल्या कृषीप्रधान संस्कृतीत महत्वाचा मानला जाणारा बैल पोळ्याचा सण काल राज्यात विशेषतः ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला. श्रावण अमावस्येला साजरा केल्या जाणाऱ्या पोळ्याच्या दिवशी शेतकरी आपल्या सर्जा राजाच्या जोडीला सजवून गोडाचा नैवेद्य दाखवून त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. बुलडाणा आणि हिंगोली जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पावसानं

0: दडी मारल्यानं दुष्काळाचं सावट असतानाही हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी काल शेतकऱ्यांबरोबर पोळा सण साजरा केला. परभणी जिल्ह्यातही बैलपोळ्याच्या सणावर यंदा अपुऱ्या पावसाचं सावट होतं. या सणाच्या निमित्तानं परभणी जिल्ह्यातल्या पीक पाण्याच्या सध्याच्या स्थितीबाबत आमच्या प्रतिनिधीनं दिलेली ही माहिती.
1: परभणी जिल्ह्यात यंदा दुष्काळाचे सावट असतानाही आपल्या शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा बैलपोळा हा सण यावर्षी अत्यंत साधेपणाने साजरा करावा लागला. यावर्षी बैलांना आकर्षक सजावट, रंगरंगोटी, साज यावर खर्च कमी करावा लागला. सरासरीच्या तुलनेत यावर्षी 50% पेक्षा कमी पाऊस झाला असून ऑगस्ट महिना पूर्णतः कोरडा गेल्यामुळे खरीपाच्या सोयाबीन, कापूस, हळद पिकांना पोषक असा पाऊस न झाल्यामुळे पिके करपून जात आहेत. याशिवाय सोयाबीनवर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव आणि हळदीला हुमणी, कंदकूस, उसावर आणि कापसावर पांढऱ्या माशीमुळे पिके धोक्यात आली आहेत. येणाऱ्या काळात पाण्याची आणि चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे. बैल केवळ जनावरे नसून ती कुटुंबातील सदस्य असतात, त्यामुळे दुष्काळ असो वा इतर संकटे असो बैल आमची नेहमीच साथ देतात अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. आकाशवाणी बातम्यांसाठी सुदर्शन चापके, परभणी.
0: भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी बैलांच्या शिंगावर आणि पाठीवर लावलेल्या बॅनरच्या माध्यमातून आपला बोनस तत्काळ द्यावा अशी मागणी केली. बैलांची जागा आता ट्रॅक्टरनं घेतली असल्यानं बुलडाणा जिल्ह्यात मेहकर इथं ट्रॅक्टर पोळा साजरा करण्यात आला. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव ट्रॅक्टर चालवत यात सहभागी झाले. यवतमाळच्या पोस्टल मैदानावर नगर परिषदेनं बैलपोळा भरवला होता. सहभागी नागरिकांनी पारंपरिक खेळ खेळत झडत्या म्हटल्या. उत्कृष्ट बैलजोड्यांना बक्षिसं देण्यात आली. तान्हा पोळ्यानिमित्त आज नागपुरात मारबत उत्सव साजरा करण्यात येणार आहे. प्रथेनुसार शहरात काळी मारबत, पिवळी मारबत आणि बडग्यांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यातल्या नोंदणीकृत डॉक्टरांना आता आपल्या वैद्यकीय व्यवसायाच्या जागी केवायडी अर्थात नो युअर डॉक्टर या माहितीची अधिकृत क्यू आर कोड प्लेट लावणं बंधनकारक केलं आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेनं काल ही अधिसूचना जारी केली. वैद्यकीय परिषदेनं उपलब्ध करून दिलेली केवायडी प्लेट डॉक्टरांनी येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत लावणं आवश्यक असल्याचं परिषदेनं म्हटलं आहे. नंदुरबार इथं झालेल्या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत 123 उद्योजकांनी 5003 कोटींचे सामंजस्य करार केले असून यातून जिल्ह्यात 7778 रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. जिल्ह्यात उद्योगांची उभारणी करताना स्थानिक नागरिकांना प्राधान्यानं रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्या असं त्यांनी यावेळी सांगितलं. मानसिक आरोग्याच्या समस्येतून जात असताना मदत मागणं म्हणजे कोणताही कमीपणा नसून ते धैर्याचं एक पाऊल आहे असं प्रतिपादन मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर स्नेहल तोडकर यांनी केलं. जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या विशेष जनजागृतीपर कार्यक्रमात त्या बोलत होत्या. नांदेड जिल्ह्यातल्या भोकरजवळील सीताखंडी घाटात काल संध्याकाळी झालेल्या अपघातात 8 प्रवासी ठार झाले तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव वेगानं जाणाऱ्या एका ट्रकनं पिकअप वाहनाला धडक दिल्यानं हा अपघात घडला. अहिल्यानगर ते कल्याण दरम्यान भाळवणीजवळ एक टेम्पो आणि मोटार यांच्यात झालेल्या दुसऱ्या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. सातारा जिल्ह्यातील वाई इथले ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते मधुसूदन नेने यांचं काल वाई इथं अल्पशा आजारानं निधन झालं. ते 74 वर्षांचे होते. वाई शहरासह सातारा जिल्ह्यातील अनेक धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक संस्थांच्या कार्याशी त्यांचा दीर्घकाळ निकटचा संबंध होता. सज्जनगड इथल्या श्री समर्थ सेवा मंडळाच्या सज्जनगड मासिक पत्रिकेचे गेली 18 वर्ष ते कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत होते. दुबईत काल रात्री झालेल्या महिला आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारतानं बांगलादेशचा 40 धावांनी पराभव केला. या विजयामुळे भारताचं अंतिम सामन्यातलं स्थान निश्चित झालं आहे. भारताच्या 150 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला निर्धारित 20 षटकात 7 गडी गमवून केवळ 109 धावा करता आल्या. 40 चेंडू 64 धावांची खेळी करणारी भारताची शफाली वर्मा सामनावीर ठरली. दुसरा उपांत्य सामना श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. यंदाच्या मान्सूनमध्ये राज्यात पावसाचं प्रमाण असमान राहिलं असून जूनपासून राज्यात सरासरीच्या तुलनेत सुमारे 82% पाऊस झाला आहे. कोकण विभागात पावसाची स्थिती तुलनेनं समाधानकारक आहे,

मात्र मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागात पावसाची तूट कायम आहे. पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागात पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी आहे, त्यामुळे काही भागात शेती आणि पाणी उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. हवामान. पुढील काही दिवसात राज्याच्या काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता असून काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. एमपीएससी परीक्षेतील गैरव्यवहारांची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. वाशीमध्ये आयोजित पर्यावरणपूरक महागणेश मूर्ती कार्यशाळेत राज्यानं नोंदवला जागतिक विक्रम. राज्यात दोन वेगवेगळ्या अपघातात 12 जणांचा मृत्यू. महिलांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताची अंतिम फेरीत धडक. आणि राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 82% पाऊस, येत्या काही दिवसात काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: तुमच्या पैशांना सुरक्षितता, तुमच्या स्वप्नांना कर्जाची साथ आणि व्यवहारांना आधुनिक डिजिटल सुविधा,
1: हे सगळं एका विश्वासाच्या नावात. द कोल्हापूर अर्बन बँक, 114 वर्षांची परंपरा आजही तुमच्या सेवेत.
0: द कोल्हापूर अर्बन बँक.
2: श्रोते हो, थोड्याच वेळात म्हणजे 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 आयुष्याचा वेद आयुर्वेद, 7:45 आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद, 8:15 स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे, 8:40 चिंतन हाच चिंतामणी आणि 9:30 उमंग हा NCERT चा प्रायोजित कार्यक्रम. हे आहेत आजचे काही प्रायोजित कार्यक्रम.

नमस्कार, श्रोते हो, मी डॉक्टर अमोल लाहोडी. मी सध्या CPR हॉस्पिटल येथे दंतशास्त्र विभागाचा विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. आपण नुकतंच बघितलं असेल की आमच्या इथे CPR हॉस्पिटलचं नूतनीकरण झालं. त्याच पद्धतीने आमच्याकडे दंत विभागामध्ये सुद्धा आपण बरेचसे उपचार सध्या CPR हॉस्पिटलमध्ये करत आहोत. म्हणजे जर तुम्ही एक 1.5 वर्षापूर्वी जर बघितलं असाल तर CPR हॉस्पिटलमध्ये फक्त दात काढणे हीच प्रक्रिया होत होती किंवा मार्गदर्शन करणे. म्हणजे सद्यस्थितीमध्ये आमच्याकडे CPR हॉस्पिटलमध्ये क्लिनिकल ब्रांचेसचे सर्व तज्ज्ञ उपलब्ध आहेत. म्हणजे हिरडी रोग तज्ज्ञ आहेत आमच्याकडे, आमच्याकडे रूट कॅनल स्पेशलिस्ट आहे, आमच्याकडे प्रोस्टोनिस्ट म्हणजे दात बसवण्यासाठीचे तज्ज्ञ आहेत, आमच्याकडे ओरल अँड मॅक्सिलोफेशियल सर्जरी म्हणजे त्याचे सुद्धा, म्हणजे चेहऱ्याची किंवा जबड्याची आपल्याला कुठलीही सर्जरी जर आपल्याला आवश्यक असेल तर त्या सर्व सर्जरीज आपल्याला CPR हॉस्पिटलमध्ये सद्यस्थितीमध्ये उपलब्ध आहे. तर माझं असं आव्हान आहे की सगळ्यांनी आपल्याकडे CPR हॉस्पिटलमध्ये ज्या सुविधा उपलब्ध आहेत त्यांचा सगळ्यांनी लाभ घेतला पाहिजे.

मंडळी, शेतकरी बांधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम अर्थात आपण सर्वांचा आवडता राम राम पाहुणे हा कार्यक्रम सादर होतोय नव्या वेळेत. दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात, तेव्हा जरूर ऐका. राम राम पाहुणे दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज ऑन AIR या आपल्या ऑफिशियल ॲपवरून.

0: श्रोते हो, आज सकाळी 10:30 इंद्रधनू या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका पोषण मासानिमित्त आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 7:25 होत आहेत. दिलखुलास हा मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा प्रायोजित कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई केंद्र सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. श्रोते हो, गेल्या दोन भागामध्ये आपण अवयव दानाचं महत्व राज्य अवयवदान समितीचे संचालक डॉक्टर आकाश शुक्ला यांच्याकडून जाणून घेतोय. जगभरात दरवर्षी जागतिक अवयवदान दिन साजरा केला जातो. अवयवदानाचं महत्व आणि राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे यासाठी करण्यात येत असलेलं कार्य याविषयीची माहिती आपण डॉक्टर आकाश शुक्ला यांच्याकडून घेत आहोत. आजच्या भागातही डॉक्टर आकाश शुक्ला आपल्याला अवयवदानाविषयीचीच आणखी काही माहिती देणार आहेत. नमस्कार शुक्ला सर, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
1: नमस्कार
0: सर. फक्त जे डोनेट करणार आहेत तेच नाहीत, डॉक्टर्स, रुग्णालय, समन्वय, त्याच्यानंतर सोशल ऑर्गनायझेशन आणि पेशंटचे नातेवाईक, असे सगळ्यांच्या समन्वयाची भूमिका असते आणि ते लगेच व्हायला लागतं. म्हणजे त्याला वेळ पण काढून चालत नाही. त्यामुळे ह्या सगळ्यांचा समन्वय राखण्यासाठी समिती काय करत असते?
1: एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे तुमचा हे, आणि हे फार गरजेचं आहे की जे पूर्ण टीम आहे, जे पूर्ण समिती आहे, ज्याच्यामध्ये डॉक्टर्स, नर्सेस, जे कोऑर्डिनेटर्स असतो, समन्वयक असतो ते, आणि गव्हर्नमेंट ऑफिशियल्स, म्हणजे गव्हर्नमेंटची सरकारची कमिटी जी असते, ह्या सगळ्यांमध्ये कोऑर्डिनेशन असायला पाहिजे. सो त्याच्यामध्ये जे डॉक्टर्स आहेत त्यांचं काम काय आहे की सगळ्यात पहिलं कोण ब्रेन डेड आहे, मेंदूमृत्यू झाली आहे की नाही ते पिकअप करायचं.
0: बरोबर.
1: त्याच्यानंतर ते आपल्याला जे ब्रेनस्टेम डेथ कमिटी आहे त्यांना लगेच इन्फॉर्म करणार की हे पॉसिबल आहे की हे मेंदूमृत्यू झालेली आहे. मग ती कमिटी लगेच येऊन ते चेक करायला पाहिजे की खरोखर मेंदूमृत्यू आहे की नाही. त्याच्यासाठी जे टेस्ट असतो त्याला आपण म्हणतो अॅपनिया टेस्ट. मग ते 6 तासानंतर ते अॅपनिया टेस्ट परत करणार. ते अॅपनिया टेस्ट परत झाल्यानंतर मग फॅमिलीला ते डॉक्टर सांगणार की हा मेंदूमृत्यू झालेली आहे. मग त्याच वेळी समन्वयक जे असतो, कोऑर्डिनेटर जे असतो, तो येतो आणि ते नातेवाईकांशी बोलतो की आता मेंदूमृत्यू झालेली आहे, आता आपल्याकडे चान्स आहे की आपण अवयवदान करू शकतो. तर जर ते फॅमिली मग ते त्यावेळी सगळं माहिती देतात आणि जर फॅमिली हो म्हणाली मग त्यावेळी दोन काम होतो. एक, जे डॉक्टर्सची टीम आहे ते पेशंटला ज्यांची मेंदूमृत्यू झालेली आहे त्यांची कंडिशन चांगली मेंटेन करायची प्रक्रिया चालू करते. कारण की त्यावेळी पेशंटला मेंटेन करावा लागतो. कारण की मेंदूमृत्यू झाली तर बॉडीमध्ये ब्रेनच्या कंट्रोलच नाहीये. सो ब्लड प्रेशर मेंटेन करण्यासाठी, किडनी मेंटेन करण्यासाठी,

0: त्याच्यासाठी बाकीच्या ऑर्गन्सला ऑक्सिजन मिळायला पाहिजे, ते ऑर्गन्स चांगले अवयव मेंटेन करायला पाहिजे. सो ते सगळे प्रोसेस चालू करतात आणि जे समन्वयक आहे ते ZTCCला इन्फॉर्म करतात की अशी अशी मेंदू मृत्यू झालेली आहे आणि हे नातेवाईकांत हो मिळाले आहे, तर ते ZTCCकडे म्हणजे गव्हर्नमेंटची समितीकडे ते माहिती जाते. मग गव्हर्नमेंट आपली लिस्ट बघते की कोणालाच गरज आहे, कोणाचा नंबर पहिला आहे, मग ते त्या हॉस्पिटलला इन्फॉर्म करतात आणि त्या हॉस्पिटलचे लोक अधिकारी जे आहे ते त्या पेशंटला कॉन्टॅक्ट करून सांगतात की तुमचा आता नंबर लागतोय, मग ते फिट आहे की नाही ते बघतात, त्यांना हॉस्पिटलला बोलवतात, चेकिंग करतात आणि मग अलोकेशन होतो. हे सगळं प्रोसेस 6 ते 8 तास मध्ये संपतो आणि त्याच्यानंतर हा आणि एकदा अलोकेट झालं की हा पेशंट फिट आहे, ह्याचा नंबर होता, ह्यांना ऑर्गन मिळतोय, मग त्या हॉस्पिटलची टीम जाते आणि मग ऑपरेशन करून ते अवयव घेऊन मग पेशंटला लावतो.
1: आम्ही पेपरमध्ये खूप वाचतो की कसं घेऊन गेले आणि ट्रॅफिक मध्ये कसं पटकन आपण नेलं, तर ते पण सगळे प्रॉब्लेम त्याच वेळात सॉल्व्ह केले जातात.
0: हो, हे सगळं प्रोसेस, कारण की आपण एकदा शरीरातून ऑर्गन काढलं तर प्रत्येक ऑर्गनची लाईफ असते. जसं हृदय आपण मॅक्झिमम 4 ते 6 तास ठेवू शकतो, लिव्हर 6 ते 8 तास ठेवू शकतो, किडनी मॅक्झिमम 12 तास ठेवू शकतो, नाही तर त्याच्यानंतर ते फंक्शन नाही करणार. सो त्याला एकदम आपल्याला इकडनं घेऊन लगेच आपल्याला एक टीम घेऊन घ्यायला जाते, दुसरी टीम जी आहे ते पेशंटला कट करून ओपन करून ते रेडी राहते, आलं की लगेच आपल्याला स्टिच करायचं आहे,
1: म्हणजे संजीवनी देण्याचं कामच आहे खरंच.
0: आणि ते इव्हन ऑर्गन्स ट्रान्सपोर्ट करण्यासाठी तुम्ही ऐकलं असेल ग्रीन कॉरिडोर. तर ग्रीन कॉरिडोर म्हणजे काय की आपल्याला स्पेशल पॅसेज डायरेक्ट ऑर्गनसाठी ते तयार केलं जातं, की हे शिफ्टिंग मध्ये आपल्याला वेळ नाही झाला पाहिजे, ट्रॅफिकमुळे अडकायला नाही पाहिजे, आणि म्हणून आता तर इव्हन लोकल ट्रेन्स पण वापरतात कारण की अमुक वेळ ते फास्टर असतं.
1: फास्ट आहे, हो, बापरे बापरे, केवढं प्लॅनिंग आणि ते पण वेळेत
0: आणि सगळं 6 ते 8 तास मध्ये एक्झिक्यूट.
1: आणि हे सामाजिक कार्य म्हणूनच आपण सरकार सुद्धा इतकं महत्व देऊन करते. पण सर असे पण आहेत, म्हणजे आता हे ब्रेन डेड सांगितलेत आणि मृत झालेल्या व्यक्ती सांगितल्यात, पण काही असे आहेत किडनीला वगैरे की त्यांचे जवळचे नातेवाईकच स्वतःहून देतात, मग ह्या लिस्टमध्ये वगैरे पण याची गरज लागत नाही की एखाद्या नवऱ्याला असेल तर पत्नी स्वतः म्हणते की माझा एक घ्या आणि द्या, किंवा बहीण भाऊ देऊ शकतात, तर त्यावेळीची प्रोसिजर काय असते?
0: सो ह्याच्यामध्ये 2 ऑर्गन्स आहेत ज्याच्यामध्ये नातेवाईक देऊ शकतात.
1: अच्छा,
0: किडनी आणि लिव्हर.
1: अच्छा,
0: हे 2 ऑर्गन्स मध्ये जिवंत माणूस आपलं डोनेट करू शकतात
1: आणि ते पण व्यवस्थित राहू शकतात डोनेट करून.
0: सो किडनी मध्ये काय 2 किडनी असते, तर 2 मधून 1 किडनी, जर दोन्ही किडनी चांगली कंडिशन मध्ये आहे तर 1 किडनी आपण देऊ शकतो, ते जवळच्या नातेवाईकांनाच देऊ शकतो आपण.
1: अच्छा,
0: दुसरा प्रकार लिव्हर एकच असतो. तर लिव्हर देताना आपल्याला काय लिव्हरला कट करून एक भाग पेशंटकडे आणि एक भाग ज्यांनी डोनेट केला त्यांच्याकडे ठेवतो.
1: अच्छा,
0: लिव्हर एकच ऑर्गन आहे जे परत वाढू शकतो.
1: अच्छा,
0: सो दिल्यानंतर कट केल्यानंतर 3 आठवड्यामध्ये ते मोठं होऊन उगून फुल साईजचे होऊन जातो,
1: दोघांचा पुन्हा
0: फुल साईजचे होतो. सो ते स्पेशल केस आहेत लिव्हरच्या, पण हे फक्त नातेवाईकांमध्ये आपण डोनेशन करू.
1: मग तिथे तेव्हा ही लिस्ट वगैरे काही
0: त्याच्यामध्ये लिस्टची गरज नाहीये, त्याच्यामध्ये आपल्याला डोनरचे फिटनेस, पेशंटची फिटनेस बघायचं आहे, ते झाल्यानंतर ते लीगल डॉक्युमेंट्स की कसं रिलेशन कसं आहे ते प्रूव्ह करावा लागतो, मग गव्हर्नमेंटची कमिटीकडे अर्जी द्यावा लागतो, मग गव्हर्नमेंटची कमिटी अप्रूव्ह करते की परवानगी देते की हो हे नातेवाईक आहे आणि हे दोन्ही फिट आहे आणि मग ते आपण ऑपरेशन करू शकतो.
1: बरोबर सर, तुम्ही सुरुवातीला सांगितलं की हे शासकीय रुग्णालय आहेत आणि काही खासगी रुग्णालय सुद्धा आता आपण नॉमिनेट केले तिथे होऊ शकतं, तर या शासकीय आणि खासगी रुग्णालयांचा समन्वय कसा असतो? लिस्ट
0: जी आहे ते कॉमन असतो.
1: अच्छा,
0: त्याच्यामध्ये शासकीय आहे की खासगी आहे ते काही फरक पडत नाही. ज्या पेशंटला जास्त सिरियस कंडिशन आहे, जो जास्त वेळपासून वेटिंग मध्ये आहे, त्यांना फर्स्ट प्रेफरन्स मिळतो. आणि अमुक ऑर्गन मध्ये जसं हार्ट आहे, लिव्हर आहे, लंग्स आहे, ह्याच्यामध्ये ज्यांना सुपर अर्जंट कॅटेगरी 1 म्हणतो, म्हणजे ज्यांच्या थोडे दिवस पूर्वी सगळं व्यवस्थित होतं आणि पुढचे 24 तासात 48 तासात ट्रान्सप्लांट नाही केलं तर त्यांना जीवाचा धोका आहे, तशी पेशंटला फर्स्ट प्रेफरन्स मिळतो.
1: बरं सर, डेथ लोकांना हा एक पण शंका असते की मग डेथ सर्टिफिकेट किंवा हे सगळं आम्हाला लवकर मिळणार नाही, ह्यात खूप तांत्रिक अडचणी येतील, तर ते सगळ्या म्हणजे कायदेशीर बाबी कशा

0: आणि किती पटकन पूर्ण केले
1: जातात. सो इम्पॉर्टंट क्वेश्चन तुमचा, एकदम महत्वपूर्ण प्रश्न, कारण की हे फार कॉमन लोकांचे मनात हे भीती असते की अरे आम्ही असं सांगितलं तर आम्ही हो म्हणलो तर 3 दिवस लागतील आणि मिळणार की नाही, सर्टिफिकेट बरोबर मिळणार की नाही. सो असं काहीच नाही, हे लीगली एक्सेप्टेबल फॉर्म ऑफ डेथ आहे. सो त्याच्यामध्ये जे काही तुम्हाला सर्टिफिकेटची गरज आहे ते सगळं वेळेवर मिळणार. इवन मेडिको लीगल केसेस जे आहे, म्हणजे पोलीसकडे जे रजिस्टर्ड केसेस आहे, त्याच्यामध्ये पण एक फक्त पोलीसची एनओसी लागतो आणि त्याच्यामध्येही आपण आवेदन करू शकतो. ऍक्सिडेंटल केस वगैरे आहे. सो ते पोलीसलाही आम्ही सुद्धा ट्रेनिंग दिलेली आहे, त्यांच्यासाठी आम्ही सेशन्स घेतलेले आहे की त्याच्यामध्ये ते पोलीसमध्ये ते उशीर नाही होणार, आपल्या लवकर परवानगी मिळणार आणि प्रोसेस क्लिअर होणार.
0: सर मग आता आपण म्हणतो तसं समितीतर्फे जनजागृती करणं हे खरं तर सगळ्यात महत्वाचं काम आहे, लोकांमध्ये अवेअरनेस करणं, त्याच्यासाठी आपले बरेच उपक्रम चालूच आहेत. पण मग गेल्या 5 वर्षांमध्ये या उपक्रमांमुळे किती फायदा झालाय असं आपल्याला सांगता येईल?
1: सो आपण जर बघायला गेलो तर 2021 आपला फक्त 90 ऑर्गन डोनेशन झाले होते, 90 डोनेशन झाले होते. गेले 5 वर्षात हे दरवर्षी वाढतोय आणि गेल्या वर्षी आपण 170 ते 180 मध्ये आपण पोहोचलोय, म्हणजे ऑलमोस्ट डबल झालंय.
0: अच्छा.
1: आणि या वर्षी ऑलरेडी आपल्या ऑलमोस्ट 90 पर्यंत आपली संख्या पोहोचलेली आहे राज्यात. सो निश्चित संख्या वाढतोय, पण जसं मी सांगितलं गॅप खूपच मोठा
0: आहे, खूप मोठी.
1: सो आजची डेटमध्ये आपण 1 पर मिलियन पॉप्युलेशन पण नाही आपलं डोनेशन, म्हणजे काय की 10 लाखामध्ये 1 डोनेशन पण होत नाही.
0: अरे बापरे.
1: आणि जे पण पश्चिमी देश असतात, स्पेन आहे, युएस आहे, तिकडे 10 लाख पॉप्युलेशन मध्ये 30 ते 50 डोनेशन होतो. सो अजून खूप लांब आहे,
0: खूप काम करायला,
1: खूप काम करायचं आहे.
0: पण या कामामध्ये तंत्रज्ञान आणि डेटा व्यवस्थापन याचा सुद्धा आता खूप उपयोग होत असेल, कारण तंत्रज्ञान इतकं पुढे गेलंय, त्याने पण वाढ होत असेल.
1: हो. सो त्याच्यामध्ये खूप नवीन टेक्नॉलॉजी झाली आहे, खूप नवीन हे ऍडव्हान्समेंट झाले, म्हणून ते इवन अवयव काढल्यानंतर जे ऑर्गन चांगले नाही आहे त्यांनाही आपण आता वापरू शकतो.
0: अच्छा.
1: ऑर्गन अलोकेशन पण आता पूर्ण डिजिटाईज करायचं आपलं हे प्रयत्न चालू आहे, एक ऍप डेव्हलप करून की पूर्ण राज्यात जे काही डोनेशन होणार ते आपण ऑटोमॅटिक होणार. आणि तिसरा की जे शस्त्रक्रिया इम्प्रूव्ह झाली आहे त्याच्यामध्ये आता लॅप्रोस्कोपिक, रोबोटिक सर्जरी हे सगळं पण चालू झालेलं आहे. सो हे जे पेशंटला पहिले असं होतं की लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणजे की सक्सेस होणार की नाही ते डोक्यात ते प्रश्न होतं, हार्ट ट्रान्सप्लांट असं स्वप्न सारखं वाटत होतं, आता हे रुटीन झालंय. लिव्हर ट्रान्सप्लांट मध्ये 95% पेक्षा सक्सेस जास्त झाली आहे. सो हे सगळं भरपूर ऍडव्हान्समेंट झाले आणि डोक्यात ते जे लोकांची भीती होती ती आता कमी व्हायला लागली.
0: बरं सर, तरुणांमध्ये जास्त याची जागरूकता आणण्याची गरज आहे, कारण तोच शेवटी आपला भविष्यातला नागरिक आहे. तर तरुणांसाठी आपण असे वेगळे काही, तुम्ही म्हणाला महाविद्यालयात वगैरे तर आपण जातोच, पण काही त्यांच्या मनामध्ये सुद्धा, त्यांच्या मत परिवर्तन होण्यासाठी सुद्धा काही आपल्याला राबवण्याची अजून गरज आहे का असं वाटतं?
1: हो, ते फार गरजेचं आहे, कारण की आजची तुम्ही बघायला गेले तर डिसिजन मेकर्स जे असतात फॅमिलीमध्ये ते तरुणी असतात.
0: बरोबर आहे.
1: की काय करायचंय ते डिसिजन, निर्णय जे आहे ते तरुणीच घेतात.
0: बरोबर.
1: आणि आता आपली जनरेशन ते ऐकतो की हा हे म्हणतो तर आपण करूया. सो फार गरजेचं आहे की आपण हे अवयवदानचं महत्व त्यांना
0: त्यांच्या मनात रुजवलं पाहिजे.
1: एक्झॅक्टली. कारण की त्यावेळी जे डोक्यात एकदा आलं आणि ते एक्सेप्टन्स आले ते पुढे कधी ते मागे होणार नाही.
0: बरोबर.
1: त्याच्यामुळेच पुढचे 10 वर्ष 15 वर्षांमध्ये
0: काम असते आपल्या विचारांवर.
1: ऍब्सोल्युटली. म्हणून ते आपल्याला फार गरजेचं आहे की आपण तिथपर्यंत पोहोचू.
0: तर जाता जाता तुम्ही लोकांना, तरुणांना, सामान्य जनतेला काय संदेश द्याल?
1: सर्वांनी त्यासाठी गैरसमज व भीती ड्यू करून पुढे यावे, जेणेकरून हजारो गरजू रोगांचे प्राण वाचू शकतील. आणि तुम्ही प्लीज ऑर्गन डोनेशन साठी हे प्लेज घ्या आणि हे एक मोहीम चालू करा. जर 1 माणसाने 5 माणसाला कन्व्हिन्स केलं की तुम्ही अवयवदान करा आणि तो प्रत्येक 1 माणसाने अजून 5 माणसाला कन्व्हिन्स केलं तर हे चेन चालू होऊन जाईल आणि महाराष्ट्र राज्यात जे 20 कोटीचे वर लोक आहे त्यांच्यापर्यंत आपली हे आवाज पोहोचायला पाहिजे आणि सगळ्यांनी हे प्लेज घ्यायला पाहिजे अशी माझी विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.
0: तर श्रोते हो, दिलखुलास या कार्यक्रमात आपण राज्य अवयवदान समितीचे संचालक डॉक्टर आकाश शुक्ला यांच्याकडून अवयवदानाविषयीची माहिती जाणून घेतली. पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 वाजून. तोपर्यंत मी शिबानी जोशी आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: हा कार्यक्रम सहक्षेपित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं. श्रोते हो, 8:40 झाली आहे तर प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: हा कार्यक्रम सहक्षेपित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं. श्रोतेहो, 8:40 झाली आहे, तर प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम आयुष्याचा वेध आयुर्वेद.
2: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोतेहो, श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर प्रस्तुत आयुष्याचा वेध आयुर्वेद या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्री विश्वरेखा चिकित्सालयाच्या डॉक्टर तन्वी रणदिवे आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर तन्वी.
4: नमस्कार.
3: आजकाल आपण असं बघतो की आपले जे कार्यक्रम ऐकले जातात त्यामध्ये बऱ्याच महिला त्यांच्या आरोग्याविषयीचे प्रश्न आपल्याला विचारतात. मग त्याच्यामध्ये मासिक पाळीच्या समस्या असतील, पीसीओडीच्या समस्या असतील, आणि या खूप प्रमाणात आपल्याला दिसतात. तर या समस्या वाढण्यामागची नेमकी कारणं कोणती आहेत याबद्दल बोलूयात.
4: कसं आहे, महिलांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांची जी यादी आहे ती खरं तर खूप मोठी आहे. काहींना पिरियड्स वेळेवर येत नाहीत, काहींना अतिरक्तस्राव होतो किंवा खूप कमी स्त्राव होतो, काहींना पाळीच्या वेळी खूप त्रास होतो किंवा पिरियड्स दरम्यान गाठी पडतात, पीसीओडी अंगावरून पांढरं जाण्याचा त्रास असतो, अगदी फायब्रॉइड्स किंवा एंडोमेट्रियोसिस सारख्या तक्रारी असो किंवा केस गळणं, वजन वाढणं, चेहऱ्यावर पिंपल्स येणं अशा तक्रारी असतील. तर या सगळ्या समस्या अचानक निर्माण होत नाहीत आणि आपल्या बदललेल्या लाईफस्टाईलचा यामध्ये खूप मोठा वाटा असतो. व्यायामाचा अभाव, सारखं जंक फूड खाणं, अति कोरडं आणि प्रोसेस्ड फूड हे घेणं, अपुरी किंवा अनियमित झोप, सततचा स्ट्रेस, मानसिक ताण आणि बैठी जीवनशैली यामुळे शरीरातील जो नैसर्गिक चयापचय क्रिया असते ती बिघडते. त्याचा परिणाम हॉर्मोनल बॅलन्सवर आणि स्त्रीच्या प्रजनन संस्थेवर हा होऊ शकतो. आयुर्वेद या समस्यांकडे फक्त एका अवयवाचा आजार म्हणून पाहत नाही. प्रत्येक स्त्रीची प्रकृती, तिची लाईफस्टाईल आणि दोषांची अवस्था यांचा विचार करून उपचार केले जातात. योग्य आयुर्वेदिक औषधं, आहार, दिनचर्या आणि आवश्यकतेनुसार पंचकर्म उपचारांच्या मदतीने दोषांचे हे जे बॅलन्स आहे हे राखण्यास आणि मेटाबॉलिझम सुधारण्यास चांगली मदत होते. त्यामुळे अशा समस्या दुर्लक्षित न करता वेळेवर जर वैद्यांचा सल्ला घेतला तर खूप चांगला फरक पडू शकतो.
3: मैत्रिणींनो, स्त्रियांच्या आरोग्याबद्दल, स्त्रियांमध्ये जाणवणाऱ्या जुनाट व्याधींबद्दल किंवा आजारांबद्दल तुम्हालाही अधिक माहिती हवी असेल किंवा आयुर्वेदिक उपचार हवे असतील तर संपर्क करू शकता डॉक्टर तन्वी रणदिवे यांच्या श्री विश्वरेखा चिकित्सालयाला कोल्हापूर इथे, राजारामपुरी पहिली गल्ली आणि रंकाळा स्टँड जवळ दुधाळी इथे. याचबरोबर श्री विश्वरेखा चिकित्सालयाचे डॉक्टर निखिल रणदिवे दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी जेएम रोड पुणे आणि चौथ्या रविवारी शिवाजी पार्क दादर इथे भेटू शकतील. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 83083085484. डॉक्टर तन्वी, जसं आता आपण म्हणालो तसं महिलांमध्ये अंगावरून पांढरं जाणं किंवा मासिक पाळीच्या वेळी होणारा त्रास किंवा वेदना या नॉर्मल आहेत का नाही हे कसं ओळखायचं असतं?
4: सगळ्यात पहिल्यांदा तर एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की अंगावरून पांढरं जाणं नेहमीच किंवा प्रत्येक वेळी एबनॉर्मल आहे असं नाही. जर तो स्त्राव पातळ आहे, पाण्यासारखा असेल, त्याला दुर्गंध नसेल आणि विशेषतः मासिक पाळीच्या पूर्वी किंवा पाळीनंतर 12-14 दिवसांमध्ये असेल तर तो नॉर्मल समजू शकतो. पण जर हा स्त्राव दह्यासारखा घट्ट असेल, दुर्गंधी असेल, त्याच्यामुळे योनीमध्ये खाज असेल किंवा जळजळ, ओटीपोटामध्ये दुखणं आणि ताप अशी लक्षणं जर असतील तर त्याच्याकडे मात्र दुर्लक्ष करू नका. अशा वेळी योग्य उपचार घेणं आवश्यक आहे. घरगुती उपाय म्हणून दिवसभरात तांदळाचे धुवण पिण्याने काही महिलांना फायदा होऊ शकतो, पण वारंवार जर त्रास होत असेल तर वैद्यांचा सल्ला हा नक्कीच घ्यावा. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आजकाल अनेक मुलींना वाटतं की पिरियड्स मध्ये दुखणं हे अगदीच नॉर्मल आहे, कारण त्यांना लहानपणापासून एवढं तर दुखतंच हे नॉर्मल आहे असं सांगितलं जातं. पण प्रत्येक वेदना ही नॉर्मल नसते. आयुर्वेदानुसार पिरियड्स वेदना रहित असं असणं अपेक्षित आहे. पाळीच्या वेळी जर तीव्र वेदना असतील, अस्वस्थता असेल आणि रोजची कामही करता येणार नाहीत का जर त्रास होत असेल तर तो प्रामुख्याने अपानवायूच्या विकृतीचं लक्षण असू शकतो. म्हणूनच पाळीच्या वेळी होणारा त्रास सहन करायचाच असा समज करून घेऊ नका. योग्य वेळी वैद्यांचा सल्ला घेतल्यास या समस्या नियंत्रित करता येतात.
3: नक्कीच. म्हणूनच मैत्रिणींनो, स्त्रियांच्या आजारांबद्दल किंवा स्त्रियांना जाणवणाऱ्या व्याधींबद्दल तुम्हालाही योग्य मार्गदर्शन आणि आयुर्वेदिक उपचार हवे असतील तर संपर्क करू शकता डॉक्टर तन्वी रणदिवे यांच्याशी.

0: विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर राजारामपुरी पहिली गल्ली आणि रंकाळा स्टँडजवळ दुधाळी इथे. याचबरोबर श्री विश्वरेखा चिकित्सालयाचे डॉक्टर निखिल रेंडिवे सर प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी जेएम रोड पुणे आणि चौथ्या रविवारी शिवाजी पार्क दादर इथे भेटू शकतील. संपर्क 83083508454 83083508454 पुन्हा भेटूयात. श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर प्रस्तुत आयुष्याचा वेध आयुर्वेद या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: प्रायोजित कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं. श्रोते हो, 7:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम आरोग्याची गुरुकिल्ली.
3: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
1: श्रोते हो, नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. श्रोते हो, पुण्याचे सुप्रसिद्ध वैद्य सत्येन गुजर या कार्यक्रमामध्ये आपल्याला विविध आजार आणि त्यावरचे आयुर्वेदिक उपचार याविषयी नेहमीच मार्गदर्शन करत असतात. वैद्य सत्येन गुजर हे एक निष्णात आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठामधून आयुर्वेदाचार्य ही पदवी संपादित केली आणि पुणे आणि मुंबई इथे ते गेली 20 वर्ष यशस्वीपणे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतायत. ऑल आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स अंडर वन रूफ या धरतीखाली पुण्यामध्ये त्यांनी ISO सर्टिफाईड ओंकार आयुर्वेद या संस्थेची स्थापना केली आहे, जिथे सर्व प्रकारच्या आजारांसाठी शास्त्रोक्त आयुर्वेदिक औषधी आणि पंचकर्म सेवा पुरवल्या जातात. अवघड समजल्या जाणाऱ्या केसेस बरं करण्यात त्यांचा हातखंड आहे. त्यांच्या या कार्याबद्दल महाराष्ट्रातील आयुर्वेद क्षेत्रातील प्रतिष्ठित अशा धन्वंतरी पुरस्काराने सुद्धा त्यांना गौरवण्यात आलं आहे. डॉक्टर नमस्कार.
5: नमस्कार.
1: डॉक्टर, ह्या भागामध्ये आपण आमवात या विषयावर बोलणार आहोत, तर आमवात म्हणजे नेमकं काय आणि त्यामध्ये लक्षणं काय दिसतात?
5: कसं आहे, बऱ्याच वेळेला सांधे दुखायला लागले म्हणजे तो संधिवातच आहे असं धरून पेशंट चालतो आणि ते सांधे दुखणं लगेच कमी होण्याच्या दृष्टीने फक्त वेदनाशामक औषधं किंवा कॅल्शियम सारख्या गोळ्या घेत राहतो आणि हळूहळू आजार वाढतच जातो. आता सांधे दुखींमध्ये ज्या रचनात्मक विकृती दिसणाऱ्या असतात त्याच्यामध्ये संधिवात, आमवात, वातरक्त हे प्रामुख्याने 3 आजार असतात. त्यातला आमवात ह्याचं जे स्वरूप आहे ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच पेशंटमध्ये पचनाचे संबंधित त्रास होत असतात. पचन प्रक्रिया व्यवस्थित नसते, सतत जड पदार्थ खाण्यामध्ये येत असतात, बाहेरचं खाणं जास्त प्रमाणात असतं, पहिलं अन्न पसण्या अगोदर दुसरं अन्न घेतलं जातं, त्याच्यामुळे अन्न न पसल्यामुळे जो आमसदृश भाग शरीरामध्ये तयार होतो, जे नको असणारे टॉक्सिन शरीरात साठून राहतात, हे साठलेले टॉक्सिन्स नंतर रक्तात थ्रू सांध्यांच्या मध्ये येऊन अडकून राहतात आणि त्याच्यामुळे जे सांधे दुखीची लक्षणं दिसत असतात, कोणाच्या हातांची बोटं दुखतात, काहींची मनगड दुखतात, काहींचे गुडघे दुखतात, काहींचे गोटे दुखतात, परंतु आम जसा फिरतो आहे ज्या सांध्यांमध्ये जाऊन बसतो त्या पद्धतीने त्रास होतो, तिथं सूज असते, उष्ण स्पर्श जास्त प्रमाणात असतो. बऱ्याच स्त्रियांमध्ये सुद्धा हा आजार मोठ्या प्रमाणात दिसतो. लहान मुलांमध्ये होणारा रुमॅटिक फिवर नावाचा जो आजार आहे की जो बरेच वर्ष राहिला तर हृदयाच्या झडपांवर पण त्याचा परिणाम होतो. रुमॅटिक फिवर म्हणून त्रास बरेच वर्ष राहतो. हे जर पुढचे कॉम्प्लिकेशन वाढू नये असं आपल्याला वाटत असेल तर प्रॉपर आमवातानुसार आयुर्वेदिक उपचार होणं गरजेचं आहे.
1: म्हणजे ही आमवाताची लक्षणं तुम्ही सांगितले डॉक्टर.
0: श्रोते हो, वैद्य सत्येन गुजर यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओंकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 83090020 83090020 83909020203.
1: आमवात हा आयुर्वेदाच्या उपचाराने पूर्ण बरा होऊ शकतो का?
5: आमवात पूर्णतः बरा होण्यासाठी आपल्याला आयुर्वेदिक उपचारच हे आवश्यक ठरतात, त्यांनीच तो पूर्णतः बरा होऊ शकतो. कारण वयाच्या 7व्या 8व्या वर्षी झालेला, 12व्या वर्षी झालेला, 15व्या वर्षी झालेला रुमॅटिक फिवर म्हणून डायग्नोसिस झालेला, रुमॅटिझम आहे, सांध्यांवर परिणाम झालेला आहे, तात्पुरते इंजेक्शन घेतले जात आहेत दुखणं कमी होण्यासाठी, पण मग तो हळूहळू परिणाम सांध्यांवर व्हायला लागतो. तो त्रासात झाला तर हातांची बोटं वाकडी होणं, पायांची बोटं वाकडी होणं इतका त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे याच्यामध्ये पाचन चिकित्सा खूप महत्वाची आहे. नको असणारा आमसदृश हा विषारी पदार्थ कसा तयार होणार नाही, जो तयार झालेला आहे त्याचं पाचन कसं होईल, सांध्यांपर्यंत जो गेलेला आहे तिथलं पाचन कसं होईल हे बघणं गरजेचं आहे. आजार पूर्णतः बरा करायचा असेल तर तिथलं असलेलं टॉक्सिन्स बाहेर काढणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी बस्ती, ह्याच्यात सुद्धा बस्ती वापरताना पाचन बस्ती वापरणं खूप

0: गरजेचं असतं. वैतरण बस्तीचा उपयोग याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने होत असतो. अभ्यंतर औषधं आधी पाचन करून नंतर वातशमन करणारी औषधं आवश्यक आहेत आणि नंतर मग तुम्ही भ्रूण औषधांचा उपयोग करू शकता. अशा पद्धतीने ज्या वेळेला आपण ट्रीटमेंट करतो त्यावेळेला आमवात हा कायमस्वरूपी बरा व्हायला मदत होत असते.
1: बरोबर, म्हणजे थोडक्यात आमवात हा आयुर्वेदिक उपचाराने आपण छान बरा करू शकतो आपण जर व्यवस्थित अंतर्गत बाह्य ट्रीटमेंट घेतली तर. पुढच्या भागात आपण वातरक्त याच्यासारखा एक आजार घेऊन माहिती देणार आहोत आपल्या श्रोत्यांना. या भागात मात्र आपण इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
2: श्रोते हो, वैद्य सत्यन गुजर यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओमकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 23 83 90 90 20 23 8390902023.
3: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ओंकार आयुर्वेद.
4: प्रायोजित कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, प्रसारित करीत आहोत भावगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंगेश पाडगावकर यांचं हे गीत, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

लता मंगेशकर यांच्या स्वरातलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूया शांता शेळके यांचं हे गीत. स्वर आहे आशा भोसले यांचा.

आशा भोसले यांच्या स्वरातल्या या गीतासोबतच आजचा भावगीतांचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 8 वाजता समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: अहो, बहिणबाई विचारत होत्या लग्नाचा बस्ता कुठे आणि कधी बांधायचा ते.
1: अगं मग सांगायचंच की, 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि आपल्या लग्नाचा बस्ता जिथे बांधला होता त्या पुण्यातल्या स्वामिनी मध्येच बांधायचा बस्ता.
0: स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीनं बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो म्हणे.
1: तर मग पुण्यातल्या स्वामिनी मध्येच बस्त्याला जायची तयारी करा म्हणावं.
0: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.
2: मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी साड्यांची महाराणी.
3: देण्या घेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी साड्यांची महाराणी. स्वामिनी
4: इंद्राची पत्नी इंद्राणी ना. मग ही इंदुलीला कुठून आली?
5: ती शेषाची मुलगी, फार सुंदर होती. एकदा ती चेंडू खेळत होती, सरला तरला भ्रमरी चतुरी अशा तिच्या मैत्रिणी बरोबर होत्या. खेळता खेळता चेंडू उडाला आणि थेट इंद्रसभेत गेला, पाताळातून थेट इंद्रसभेत. हो, थेट इंद्रसभेत. आणि मग इंद्र तो चेंडू उचलून सरळ तिला शोधत आला
4: आणि मग तिच्या प्रेमात पडला. असंच ना?
5: अगदी बरोबर, तिच्या प्रेमात पडला आणि शेषाच्या संमतीनं त्यानं तिच्याशी लग्नही केलं. त्या दोघांचा मुलगा म्हणून सेतुराज जन्माला आला.
6: म्हणजे समुद्रनाथ पुढच्या जन्मी झाला सेतुराज.
5: पुढे मग त्यानं शिवशंकर प्रसन्न व्हावा म्हणून मोठं तप केलं आणि शंकराला प्रसन्न करून घेतलं. त्यानं जवळजवळ अमरपद मागितलं. मला देव, यक्ष, किन्नर किंवा मानव कोणाकडूनही मृत्यू येऊ नये असा वर त्यानं मागितलं. शंकर आशुतोष आहे, त्यानं सेतुराजाला त्यानं मागितलेला वर दिला.
6: आणि मग त्याची बुद्धी फिरली असेल.
5: खरंय, सेतुराजा उन्मत्त झाला आणि पुन्हा एकदा त्यानं सीतेचा अपराध केला.
4: सीतेचा? पण त्याचा दुसरा जन्म.
5: राम सीता ही पृथ्वीवर अवतार घेऊन आली होती ना. विंध्य पर्वताच्या पायथ्याशी देवदत्त राजाच्या पोटी नारायण नावानं रामानं जन्म घेतला. तो जन्मापासून विरक्त होता. पुढे तरुणपणी तर तपश्चर्यालाच निघून गेला.
6: सीतेशी त्याचं लग्न झालं कसं मग?
5: सीता राजसेन राजाची मुलगी म्हणून जन्मली होती. चंद्रवदना तिचं नाव. ती मोठी झाल्यावर प्रथेप्रमाणे राजानं तिचं स्वयंवर मांडलं. पाण्यातलं प्रतिबिंब पाहून एक लोहस्तंभ बाणानं पाडायचा असा पण लावला होता. अनेक राजे राजकुमार आले पण कुणालाच तो पण जिंकता आला नाही. तेव्हा राजाला दृष्टांत झाला की नारायण नावाच्या राजपुत्राकडून ते काम होईल.

0: पण तो तर तपश्चर्या करत होता ना. त्याचा शोध लावून त्याला राजाना राजधानीत आणवलं. त्यानं पण जिंकला आणि चंद्रवदनेशी लग्नही केलं. पण त्यानं अड घातली की लग्नानंतर चंद्रवदना त्याच्याबरोबर वनात राहील. आश्रमात मुनी म्हणून जगायचं त्याने ठरवलं होतं. तसं लग्न झालं आणि दोघांचा वनातला संसार सुरू झाला. तेव्हा एकदा सेतुराजानं तिला पाहिलं.
1: राजा शिकारीसाठी आला असणार.
0: बरोबर, शिकारीसाठी आलेल्या राजानं तिला पाहिलं आणि बळजबरीनं उचलून नेलं. नारायण मुनी तेव्हा आश्रमात नव्हते.
2: हे म्हणजे रावणानं सीतेला पळवलं तसंच झालं बाबा.
0: कथा तशीच रचली आहे असं दिसतं खरं.
3: मग नारायण मुनींनी परत आल्यावर सेतुराजाला शाप दिला असेल.
0: नाही नाही नाही, ते सरळ मार्गी होते. आधी ते राजसभेत गेले आणि राजाला त्याच्या गैरवर्तनाची जाणीव देऊन चंद्रवदनेला परत पाठवण्याची त्यांनी विनंती केली. पण छे, राजा आहे ना, मंत्री सरदार कोणालाच तो जुमानी ना.
2: पण चंद्रवदना सुरक्षित राहिलीच कशी त्याच्या महालात.
0: ती चतुर होती. राजाला म्हणाली, मी एक महिन्याचं व्रत घेतलं आहे, ते पुरं होऊ द्या, मग मी तुमचीच आहे. राजानं ऐकलं तेव्हा तिनं गुपचूप नारायण मुनींकडे तसा निरोप पाठवला आणि त्यांना श्रीशैलावर भ्रमरांबा देवीकडे जायला सांगितलं.
4: आता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून दर शुक्रवारी सकाळी 8:15 जरूर ऐका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे.
5: देण्या घेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी.
0: ते गेले आणि देवीची त्यांनी मनापासून करुणा भाकली.
3: देवीनं त्यांना मदत केली असणार नक्की.
0: होत, तिनं त्यांना हिमालयात हिंगुळा आंबेकडे पाठवलं. तिनं सगळी हकीकत ऐकली आणि ती सैन्यासकट नारायण मुनींच्या मदतीला निघाली. सन्नती ही सेतुराजाची राजधानी. तिथपर्यंत जायचं तिनं मागे न पाहण्याची अट नारायण मुनींना घातली होती. पण नगराच्या थोडं अलीकडे जिथं भीमा नदी आणि कागिणी नदी यांचा संगम होतो तिथे नारायण मुनींनी वळून पाहिलं
1: आणि देवी तिथंच थांबली. पण मग सेतुराजाला मारायचं काय.
0: देवीनं नारायण मुनींना एक कलश दिला. त्या कलशात 5 भुंगे होते. हा कलश राजाच्या अंगणात कोड असं तिनं सांगितलं. मुनींनी तसंच केलं. तेव्हा 5 भुंगे गुं गुं गुं करत बाहेर पडले आणि बघता बघता 5,000 झाले. त्या 1,000 भुंग्यांनी राजावर हल्ला केला आणि त्याला ठार केलं.
1: बापरे, भीषण आहे.
3: पण केल्या कर्माचं फळ भोगलं त्यानं.
0: ते खरंच. चंद्रवदनेला घेऊन नारायण मुनी मग पुन्हा आपल्या आश्रमात गेले आणि ते 5 भुंगे देवीच्या चरणाशी येऊन तिथे अंतर्धान पावले.
2: तिथे त्या भुंग्यांची छिद्र दाखवतात ना म्हणे अजून.
1: अबा, मला त्या देवळाबद्दल सांगा ना जरा, बघण्यासारखं काही आहे का तिथं.
0: अरे आहे तर. हे बघ, ते देऊळ आहे सन्नती गावाच्या अगदी जवळ, पण नदीच्या काठावर आहे आणि अगदी रम्य आहे. भीमा नदीच्या पात्रापर्यंत पायऱ्यांचा घाट आहे. खूप मोठं देऊळ आहे, आवारही मोठं आणि मोकळं आहे. देऊळ श्रीचक्राच्या आकाराचं दगडी आहे. महाद्वार पूर्वेकडे आहे आणि 2,000 माणसं बसतील एवढा प्रशस्त परिसर आहे.
3: देवीची मूर्ती आहे की तांदळा.
2: श्री चक्र सुद्धा असेल. हिंगुळा देवीचा आहे तसं.
0: नाही नाही नाही, मूर्तीच आहे, तळघरात आहे. एका माणसाला जाता येईल एवढीच वाट होती पूर्वी, आता ती रुंद केली आहे. देवीची मूर्ती तशी मोठी आहे, 3 उंच, वाळूच्या दगडाची आहे. आपली अष्टभुजा भवानी आहे ना तुळजापूरची, तशीच आहे देवी. तिच्या समोर 2 मोठ्या फुटभर लांबीच्या दगडी पादुका आहेत आणि एकीवर 2 आणि दुसरीवर 3 अशी छिद्र आहेत. तिथून म्हणे ते भुंगे अंतर्धान पावले. शिवाय असं म्हणतात की योगशास्त्रात महत्व मानतात तशी या क्षेत्रापासून वायव्येला ओढलेली सरळ रेषा विंध्यादेवीसह वैष्णोदेवीपर्यंत पोचते. नैऋत्येला मुकाम्बिकेपर्यंत आणि दक्षिणेला कामाक्षीपर्यंत जाते. शंकरी मनशंकरी चंदला परमेश्वरी असा घोष इथे सतत होत राहतो. तिची आरती गाताना तर भक्तांचं हृदय आनंदाने भरून येतं.
3: सन्नतीच्या चंदला परमेश्वरीची स्तुती ऐकून आता पुढच्या शुक्रवारी ऐकू कांचीपुरमच्या देवी कामाक्षीचा महिमा.
6: संकल्पना नावेद आणि जावेद शेख. संहिता डॉक्टर अरुणा ढेरे. निवेदन रवींद्र मंकणी, सुनेत्रा मंकणी. निर्मिती व्यवस्था शेखर काळे.
5: देण्याघेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव तीन

0: मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी।
1: आपण ऐकत होतात स्वामिनी साड्यांची महाराणी द्वारा प्रायोजित कथामाला आदिशक्तीची अनंत रूपे। काय रे सोन्या, काल पुण्याला अक्षयच्या ताईच्या लग्नाचा बस्ता कुठे बांधला?
2: अगं आई, स्वामिनी मध्ये 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीने बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो। ताईच्या सासरकडचे तर भलतेच खुश। आई, आपण पण आपल्या ताईच्या लग्नाचा बस्ता स्वामिनी मध्येच बांधूया।
1: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझी लँड बिल्डिंग, कुंभेकर रोड, पुणे। स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा।

0: स्वामी, अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
1: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी।
0: स्वामिनी विझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे। साड्यांची महाराणी स्वामिनी।
2: प्रायोजित कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं।

कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात आपलं स्वागत. अवघ्या 4 दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची धांदल आता शहरात सुरू झाली आहे. प्रशासकीय यंत्रणाही सज्ज आहे. पोलीस प्रशासनानं गणेश मंडळांना परवाना आणि महावितरणनं तात्पुरती वीज जोडणी देण्याचं आवाहन केलंय. एकंदरीत शहरात गणेशोत्सवाचं वातावरण सुरू आहे. अनेक गणेश तरुण मंडळांनी मंडप घालण्यासाठी सुरुवात केली आहे. यंदा 14 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होतोय आणि त्यानुसार आता शहरात तयारी बघायला मिळतीय. गणेशोत्सवात साऊंड सिस्टीम टाळून पारंपरिक वाद्यांचा स्वीकार करा. उत्सवात शिस्त, शांतता आणि सामाजिक सलोखा राखा असं आवाहन आज पोलीस ठाण्यांमार्फत करण्यात आलंय. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकात पर्यावरणपूरक आणि शांततामय गणेशोत्सवाबाबत जनजागृती निर्माण करणं यासाठी ही रॅली काढण्यात आली होती. मध्यवर्ती बसस्थानक, बीटी कॉलेज, शाहूपुरी, जनता बाजार चौक, राजारामपुरी, हनुमान मंदिर परिसर अशा अनेक ठिकाणी जनजागृती पथनाट्यांचं सादरीकरण करण्यात आलं. मध्यवर्ती बसस्थानक ते राजाराम रोड, शाहूपुरी परिसर, जनता बाजार, राजारामपुरी ते अशा वेगवेगळ्या ठिकाणी मिरवणूक मार्गावर रॅली काढून नागरिकांचं प्रबोधन यावेळी करण्यात आलं. श्रोतेहो, याच विषयाला धरून श्रद्धा, संस्कृती आणि आनंदाची सांगड घालत असताना जबाबदारीचं भान राखून गणेशोत्सव कसा साजरा करावा याविषयी तुम्ही तुमचं मत आमच्यापर्यंत पोचवू शकता. गप्पा गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणामध्ये उद्या सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. गप्पा गाणी या कार्यक्रमासाठी अवश्य फोन करा 0231-2562-24 या क्रमांकावर. 0231-2562-24 या क्रमांकावर उद्या सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आता तयारी जोरदार सुरू असल्याचं ठिकठिकाणी बघायला मिळतंय. सार्वजनिक गणेश मंडळाच्या तांत्रिक सजीव देखाव्यांच्या तयारीला वेग आलाय. देखावे वेळेत पूर्ण करण्यासाठी कार्यकर्ते रात्रंदिवस मेहनत करताना दिसून येतात. नोकरी, व्यवसाय, दैनंदिन कामं सांभाळून रात्री उशिरापर्यंत सजीव देखाव्यांची तयारी सुरू आहे. मंगळवारपेठ, शिवाजीपेठ, कपिलतीर्थ, रंकाळा परिसर, कसबा बावडा अशा ठिकाणी सजीव देखाव्यांसाठी कलाकार आणि कार्यकर्ते रंगीत तालीम रात्री उशिरापर्यंत करताना बघायला येत आहे. श्रोतेहो, गणेशोत्सव काही दिवसावर येऊन ठेपलाय. आपण सुद्धा भक्तिभावानं गणरायाचं आगमन सोहळा साजरा करूया. श्रोतेहो, याचबरोबर आजचा कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत.

0: चा शब्द भावे अर्पण कोल्हापूर दर्पण।
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 8:30 होत आहेत। मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्रासाठी जाऊया आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या स्टुडिओकडे।

आकाशवाणी पुणे 8:30 झाली. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेचं उद्यापासून दिल्लीत आयोजन. परिषदेत सहभागासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन दिल्लीत दाखल. भारताच्या आर्थिक विकास दराबाबत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून प्रशंसा. नोकरी सुटल्यानंतरही H-1B व्हिसावर अमेरिकेत राहण्याची मुभा रद्द करण्याचा ट्रम्प प्रशासनाचा प्रस्ताव. महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यात झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. आणि आशिया चषक T20 महिला क्रिकेट स्पर्धेत भारताची अंतिम फेरीत धडक. आता सविस्तर बातम्या. दिल्लीत उद्यापासून 18व्या ब्रिक्स परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. या परिषदेत भारतासह ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिराती या देशांचा सहभाग असेल. भारताच्या अध्यक्षतेखाली अनुकूलन, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता या विषयसूत्रावर आधारित ही परिषद होत आहे. सहभागी बहुतांश राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष तर काही देशांचे उच्चाधिकारी या परिषदेत सहभागी होणार असून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि ब्राझीलचे परराष्ट्र मंत्री यांचं काल रात्री दिल्लीत आगमन झालं. त्याशिवाय संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस, जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेयेसूस आणि न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या अध्यक्षा दिल्मा रुसेफ हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील संघटना प्रमुखही सहभागी होणार आहेत. परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करण्याची शक्यता आहे. त्याशिवाय मोदी अनेक राष्ट्रांची द्विपक्षीय चर्चा करण्याची शक्यता आहे. दरम्यान आजपासून रविवारपर्यंत राष्ट्रपती भवन, राष्ट्रपती भवन संग्रहालय आणि अमृत उद्यान बंद राहणार आहे. शिवाय राष्ट्रपती सचिवालयानं दिलेल्या माहितीनुसार उद्या राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात होणारा चेंज ऑफ गार्ड सोहळाही होणार नाही. परिषदेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये रस्ते मार्गांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. मेट्रो स्थानकं पुढील सूचना मिळेपर्यंत सुरू राहणार असल्याचंही दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे. त्याशिवाय दिल्लीत रविवारपर्यंत उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय तसंच कनिष्ठ न्यायालयही बंद राहणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कचे अध्यक्ष आणि समाजसेवक 5वे प्रिन्स रहीम आगा खान यांची भेट घेतली. राष्ट्रपतींनी आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कनं पाणी आणि स्वच्छता, शिक्षण, माता आरोग्य, शहरी पुनर्विकास, महिला सक्षमीकरण आणि रोजगार निर्मिती यांसारख्या क्षेत्रात केलेल्या कामाचं कौतुक केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही रहीम आगा खान यांची भेट घेतली. सामाजिक विकास, सिंचन, सहकार क्षेत्र, नैसर्गिक शेती आणि सौर ऊर्जा या क्षेत्रांमधील सहकार्य अधिक दृढ करण्याबाबत या भेटीत चर्चा झाली. आरोग्याची बळकट, लवचिक आणि न्याय व्यवस्था उभारण्याच्या सामूहिक प्रयत्नांमध्ये आणि प्रादेशिक भागीदारी बळकट करण्यासाठी योगदान देण्यात भारत वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं तिमोर लेस्ते येथे दिल्ली इथं आयोजित केलेल्या आग्नेय आशियाच्या प्रादेशिक समितीच्या 79व्या सत्राला दूरदृश्य प्रणालीद्वारे नड्डा यांनी संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते. या अधिवेशनात भारताला जागतिक आरोग्य संघटनेच्या

आग्नेय आशिया प्रादेशिक पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं. हा सन्मान भारताच्या सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील कामगिरीची दखल घेणारा असल्याचं नड्डा यांनी नमूद केलं. मुंबईत सुरू असलेल्या 7व्या ग्लोबल फिनटेक फेस्टचा समारोप आज होणार आहे. सर्वसमावेशक वित्त पुरवठ्यासाठी विश्वसनीय परस्परांशी निगडीत जागतिक प्रणाली असं या उपक्रमाचं विषयसूत्र होतं. केंद्रीय अर्थ आणि व्यावसायिक व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज या परिषदेला संबोधित करणार आहेत. अमेरिकेतील ट्विन टॉवरवरील दहशतवादी हल्ल्याला आज 25 वर्ष पूर्ण होत आहेत. या हल्ल्यात 3000 जणांचा बळी गेला होता. या घटनेच्या स्मृतीप्रित्यर्थ अमेरिकेत विविध कार्यक्रम आणि श्रद्धांजली सभा आयोजित केल्या जात आहेत. नव्या बियाण्यांच्या संदर्भात नव्या प्रस्तावित कायद्याअंतर्गत शेतकऱ्यांचे हक्क पूर्णपणे सुरक्षित राहतील आणि पारंपरिक तसंच शेतकऱ्यांनी विकसित केलेल्या बियाण्यांच्या वाणावर कोणतेही निर्बंध आणले जाणार नाहीत अशी ग्वाही केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली आहे. दिल्लीत काल देशभरातील शेतकरी संघटनेच्या नेत्यांसमवेत प्रस्तावित कायद्यासंदर्भात चर्चेचं आयोजन सिंह यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. प्रस्तावित कायद्यात स्थानिक परिस्थितीनुरूप अनुकूल नवीन वाण बाजारात आणण्याचे अधिकार राज्यांना असल्याचं सांगून राष्ट्रीय मानकेही लागू होणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF भारताला जागतिक विकासाचं प्रमुख इंजिन असं म्हटलं आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताच्या आर्थिक वृद्धी दर 7.8% नोंदवल्यानंतर नाणेनिधीनं ही प्रतिक्रिया दिली आहे. इंधन आणि ऊर्जेच्या किमतींमधील अचानक झालेल्या वाढीचा सामना करावा लागूनही सेवा क्षेत्र आणि निर्यातीमुळे भारतानं अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली असं नाणेनिधीच्या संपर्क विभागाच्या संचालिका जुली कोझाक यांनी सांगितलं. नोकरी सुटल्यानंतरही H-1B व्हिजावर राहणाऱ्या कामगार आणि रोजगारावर आधारित व्हिजावर राहणाऱ्या व्यक्तींना अमेरिकेत राहण्याची मुभा देणारा 2 महिन्यांचा अतिरिक्त कालावधी रद्द करण्याचा प्रस्ताव ट्रम्प प्रशासनानं मांडला आहे. या प्रस्तावामुळे नवीन रोजगारदाता अथवा स्थलांतराचा दुसरा पर्याय निवडण्याचा कालावधी कमी होऊ शकतो. डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीजनं दिलेला हा प्रस्ताव आज फेडरल रजिस्टरमध्ये प्रकाशित होणार असून त्याद्वारे काही व्हिसा श्रेणी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींसाठीची तरतूद रद्द होणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास नोकरी संपुष्टात आल्यानंतर अन्य कोणतीही अधिकृत परवानगी नसल्यास देश ताबडतोब सोडावा लागणार आहे. संसदीय लोकशाही ही जगातील सर्वोत्तम शासन प्रणाली असल्याचं प्रतिपादन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं आहे. संसद भवनात 27व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धा 2025-26 पुरस्कार रिजिजू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. या स्पर्धेत मणिपूरमधील शिलाँग विभागातील PM श्री जवाहर नवोदय विद्यालय उखरुल 1 हे राष्ट्रीय विजेते ठरले. पूर्व काँगोमधील बुकावू शहरात 2 शाळांमध्ये लागलेल्या आगीत किमान 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून सुमारे 12 जण जखमी झाले आहेत अशी माहिती दक्षिण किवू प्रांतीय प्रशासनानं दिली आहे. एका घरात लागलेली आग नंतर लगतच्या 2 शाळांपर्यंत पसरली अशी प्राथमिक माहिती आहे. ज्या भागात आग लागली तो भाग दाट लोकवस्तीचा असून तिथली बहुतांश घरं लाकडापासून बनलेली आहेत. महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यात आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले. नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव सडक इथं ट्रक आणि पिकअप व्हॅनमध्ये जोरदार धडक झाली. मृतांमध्ये 3 लहान बालकांचाही समावेश आहे. जखमींना उपचारासाठी साकोली इथल्या उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. दक्षिण कोरियातल्या चॅंगवॉंग इथं सुरू असलेल्या दिव्यांगांच्या जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत काल पहिल्याच दिवशी भारतानं 1 सुवर्ण 2 रौप्य आणि 1 कांस्य पदक पटकावत दमदार सुरुवात केली. मोना अग्रवाल अवनी लेखरा आणि मिली शाह यांनी एअर रायफल स्टँडिंग सांघिक प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. वैयक्तिक प्रकारात मोना अग्रवालनं रौप्य पदक तर अवनी लेखरानं कांस्य पदक जिंकलं. पुरुष गटात राकेश निदागुंडी आनंद कृष्ण आणि स्वरूप उन्हाळकर यांनी सांघिक प्रकारात दुसरं स्थान मिळवत रौप्य पदक पटकावलं. दुबईत काल रात्री झालेल्या 20 षटकांच्या आशिया चषक महिला क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारतानं बांगलादेशचा 40 धावांनी पराभव केला. या विजयामुळे भारताचं अंतिम सामन्यातील स्थान निश्चित झालं आहे. भारतानं दिलेल्या 150
धावांच्या आव्हानांचा पाठलाग करताना बांगलादेशला निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून केवळ 109 धावाच करता आल्या. 40 चेंडूत 64 धावांची खेळी करणारी भारताची

0: शफाली वर्मा सामनावीर ठरली. दुसरा उपांत्य सामना आज श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. विजेत्या संघाचा सामना रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताबरोबर होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेचं उद्यापासून दिल्लीत आयोजन. परिषदेत सहभागासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन दिल्लीत दाखल. भारताच्या आर्थिक विकास दराबाबत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतून प्रशंसा. नोकरी सुटल्यानंतरही H-1B व्हिसावर अमेरिकेत राहण्याची मुभा रद्द करण्याचा ट्रम्प प्रशासनाचा प्रस्ताव. महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यात झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. आणि आशिया चषक T20 महिला क्रिकेट स्पर्धेत भारताची अंतिम फेरीत धडक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 8:40 झाली आहेत.
2: चिंतन.

0: खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा। ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: वस्तुस्थिती अशी आहे की जीवन जगणं ही साधना आहे, या दृष्टीनं आपण जीवन जगत नाही। साधना म्हटलं की साध्य आलं, अर्थात साधनेचा पत्ता नाही तर साध्याचा पत्ता कुठून असणार। म्हणून आपण जीवन जगत असताना आपलं साध्य काय, त्यासाठी आपण काय साधना केली पाहिजे, ती कशी करायची, ती कुणाकडून शिकली पाहिजे। तुम्ही ज्या वेळेला अशा तऱ्हेनं जीवन जगण्याचा प्रयत्न करता, तेव्हा तुमच्या जीवनाला खरा अर्थ, परमार्थ प्राप्त होतो। मागल्या खेपेला मी हे सांगितलं की सुख, यश आणि समृद्धी हे आपलं सर्वांचं साध्य आहे। नुसतं सुख नाही तर त्याबरोबर यश आणि समृद्धी या दोन्ही गोष्टी पाहिजेत। आपलं जीवन समृद्ध असलं पाहिजे, ते कम्फर्टेबल असलं पाहिजे आणि तरच तुम्ही देवाची उपासना करू शकता, त्याची तुम्ही आराधना करू शकता, त्याची तुम्ही भक्ती करू शकता। तुमचं जीवन समृद्ध नसेल, दोन वेळच्या जेवणाची भ्रांती जर तुम्हाला असेल तर तुम्ही काहीही करू शकणार नाही। नाधड प्रपंच, नाधड परमार्थ अशी तुमची अवस्था होईल। तुमचं लाईफ जर कम्फर्टेबल लाईफ असेल तर तुम्ही काही करू शकता। कम्फर्टेबल लाईफ यामध्ये देवाची भक्ती, देवाची त्याची उपासना, त्याची आराधना तुम्ही करू शकता। काही लोकांनी असं म्हटलंय की माणूस जेव्हा दुःखात असतो तेव्हा तो देवाच्या मागे धावतो आणि सुख असतं तेव्हा मात्र तो देवाला विसरतो। हा त्यांचा समज म्हणजे प्रत्यक्षात गैरसमज आहे। हे त्यांचं म्हणणं खरं नाही। दुःख आलं की तो देवाची भक्ती करत नाही तर तो देवाचा धावा करतो, आणि ज्यावेळी तो कम्फर्टेबल लाईफ जगतो तेव्हा त्याला जर योग्य मार्गदर्शन मिळालं तरच तो देवाची भक्ती, त्याची उपासना करू शकतो।

महाभारतात कुंती ही एकच होती की जिनं देवाकडे दुःख मागितलंय. जगात एका कुंतीनंच देवाचं स्मरण होण्यासाठी दुःख मागितलंय. संत कबीर एके ठिकाणी काय म्हणतात पहा. ते म्हणतात, दुःखमय सुमरण सब करे, सुखमय करे ना कोय. ते म्हणतात की दुःखात असताना देवाचा धावा सगळेच करतात, सुखात मात्र देवाची आठवण कुणालाच नसते. आता पुढे ते काय म्हणतात पहा. ते म्हणतात, जो सुखमय सुमरण करे उसे काहे दुःख होय. ते म्हणतात की सुखात देवाचं स्मरण करतात त्यांना दुःख काय येईल. ज्यांची चांगली परिस्थिती असताना जर ते देवाचं स्मरण करतील तर त्यांना दुःख काय येईल. ज्यावेळी तो सुखी असतो, समृद्ध असतो, यशस्वी असतो, त्यावेळी जर योग्य मार्गदर्शन मिळालं नाही तर तो बहकण्याची शक्यता असते, तो व्यसनी होतो. त्याचं कारण या सुखाच्या परिस्थितीत आपण देवाचं स्मरण केलं पाहिजे हे त्याला कळत नाही. तो दारू पिऊ लागतो, जुगार खेळू लागतो, पत्ते खेळतो, गुटखा खातो किंवा तो अन्य अनिष्ट मार्ग स्वीकारतो. सांगायचा मुद्दा असा की लाईफ कम्फर्टेबल पाहिजे आणि त्याचबरोबर योग्य मार्गदर्शन सुद्धा पाहिजे. पण दुःखाचे प्रसंग आले तर तो देवाचं स्मरण करीत असतो ही गोष्ट जी सांगितली जाते ती मात्र खरी नाही हे आपण ध्यानात घ्यायला हवं. त्याला देवाचं स्मरण करत नाही तो, तर तो देवाचा धावा करत असतो आणि म्हणून त्याला देवाची भक्ती असं म्हणता येणार नाही, त्याला देवाची आराधना असं म्हणता येणार नाही. देवाची भक्ती तोच करू शकतो की ज्याला परमेश्वराचं ज्ञान झालेलं आहे आणि त्यालाच ज्ञानोत्तर भक्ती असं म्हणतात. ज्ञानपूर्व भक्ती असं आपण ज्याला म्हणतो ती भक्ती असूच शकत नाही, तर ती उपासना असते. जगातले बहुतेक सर्व लोक उपासनेलाच भक्ती असं म्हणतात, पण ते खरं नाही. खरी भक्ती ही ज्ञान झाल्यावर सुरू होते. देव म्हणजे काय हे त्याला ज्ञान झालं की मग त्याला सद्गुरूंबद्दल आणि देवाबद्दल प्रेम निर्माण होतं, त्याला त्यांच्याबद्दल आवड निर्माण होते, गोडी निर्माण होते. म्हणून एका जनार्दनी प्रेम अति गोड असं नाथाने म्हटलेलं आहे. परमेश्वर कसा आहे तर तो गोड आहे, तो थोर प्रेमाचा भुकेला आहे, तो प्रेमच स्वरूप आहे. तो गोड आहे, त्याचं स्वरूप ज्यावेळेला कळतं आकळतं तेव्हा त्याची आपल्याला गोडी लागते. म्हणून त्याची गोडी लागल्यावर आपण परमेश्वराचं स्मरण करू लागतो, तेव्हा ती खरी भक्ती असते आणि त्यालाच ज्ञानोत्तर भक्ती असं म्हणतात. परंतु ज्ञान होईपर्यंत आपण जे काही करतो त्याला उपासना असं म्हणतात. उपासनेला कर्मकांडाचं रूप येऊ लागतं तेव्हा त्या कर्मकांडात्मक उपासनेला काहीही अर्थ नाही हे आपण लक्षात ठेवायला हवं. सकाळी उठून पूजा केलीच पाहिजे म्हणून कशी तरी पूजा आटपतो याला खरी उपासना म्हणत नाहीत. या संदर्भात तुकाराम महाराज काय सांगतात पहा. ते सांगतात, करावी ही पूजा मनेची उत्तम, तेथे लौकिकाचं काम काय असे. खरं तर तुमचं मन आणि देव पुरं आहे, त्यासाठी तिसरी गोष्ट नको. करावी ही पूजा मनेची उत्तम, म्हणून मानस पूजेला महत्व आहे. त्याचं कारणही हेच आहे. अहो, उपासनेला काही लागत नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम, प्रत्यक्षात भगवंताला तेही लागत नाही. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयारा. लोक देवाची भक्ती करतात म्हणजे ते काय करतात, तर देवाकडून त्यांना काहीतरी हवं असतं किंवा भीतीपोटी ते काहीतरी करत राहतात. देवाचा कोप होईल म्हणून या तीर्थाला जा, त्या तीर्थाला जा, याला भक्ती म्हणत नाहीत. स्वतःची वास्तविक ही फसवणूक आहे. देव फसत नाही. तुम्ही त्याला कितीही फसवण्याचा प्रयत्न केला

0: तरी देव फसत नाही हे आपण सदैव ध्यानात ठेवायला हवं. परमेश्वर आहे का हा प्रश्न मानवजातीपुढे युगानुयुगे यक्षप्रश्न म्हणून उभा आहे. वास्तविक हा प्रश्न का निर्माण होतो याचंच आश्चर्य वाटतं. अर्थात सर्वांनाच असा प्रश्न पडतो असं मात्र नाही. या संदर्भात भक्त प्रल्हादाची आठवण येते. नारायण नारायण असं परमेश्वराचं नामस्मरण प्रल्हाद नित्य करत असे. प्रल्हादाच्या पित्यानं म्हणजे हिरण्यकश्यपूनं क्रोधानं प्रल्हादाला विचारलं, म्हणाला तुझा नारायण आहे कुठे? प्रल्हादानं पित्याला उलट प्रश्न विचारला, म्हणाला माझा नारायण नाही कुठे? म्हणजे काय गंमत आहे पहा, पित्याचा प्रश्न काय तर परमेश्वर आहे कुठे, पुत्राचा प्रश्न काय तर परमेश्वर नाही कुठे. वास्तविक वस्तुस्थिती अशी आहे की परमेश्वर सर्वत्र वास करतो. त्याचप्रमाणे त्या परमेश्वराला स्थूल रूपात पाहता येतं, सूक्ष्म रूपात त्याला ओळखता येतं आणि दिव्य स्वरूपात त्याला अनुभवता येतं. जे आत्मज्ञानी संत असतात त्यांना परमेश्वर आहे का असा प्रश्न कधीच पडत नाही, कारण ते परमेश्वराला पाहू शकतात, ते त्याला ओळखू शकतात आणि ते त्याला अनुभवू शकतात. उलट परमेश्वर आहे का असा प्रश्न लोकांना पडतोच कसा याचंच त्यांना आश्चर्य वाटतं. वास्तविक वस्तुस्थिती अशी आहे की परमेश्वराला सर्वांनाच पाहता येणं शक्य आहे, परंतु जे संसारात गुंतलेले आहेत ते त्याला पाहू शकत नाहीत. याच्या उलट संसारात अलिप्तपणे राहणाऱ्या आत्मज्ञानी संतांना परमेश्वर आकाशातील सूर्या इतका स्पष्ट दिसतो. ओम शांती शांती शांती.
1: आता आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: प्रायोजित कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं.
1: शेजारच्या वहिनी मसाला दूध मस्तच करतात, उद्या त्यांनाच रिक्वेस्ट कर ना आपल्या घरच्या कार्यक्रमासाठी.
2: आज मला रुचिराचा दूध मसाला आणून द्या, उद्या अगदी तशीच टेस्ट नाही लागली तर सुगरण म्हणून नाव सांगणार नाही म्हणे शेजारच्या वहिनी.
1: कळले.
2: गृहिणीच्या हाताला चवीचं वरदान देणारा अस्सल केशर बदाम पिस्ता युक्त
3: रुचिरा केशरी दूध मसाला.
4: रुचिरा.
5: तुमच्या पैशांना सुरक्षितता, तुमच्या स्वप्नांना कर्जाची साथ आणि व्यवहारांना आधुनिक डिजिटल सुविधा,
6: हे सगळं एका विश्वासाच्या नावात. द कोल्हापूर अर्बन बँक, 114 वर्षांची परंपरा आजही तुमच्या सेवेत.
5: द कोल्हापूर अर्बन बँक.
7: नोकरी करता करता नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा सहकार व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम पूर्ण करण्याची सुवर्ण संधी. ऑनलाईन प्रवेश

0: प्रक्रिया 15 सप्टेंबर पर्यंत, त्वरा करा. संपर्क प्राध्यापिका डॉक्टर रूपा शहा, दिलासा सामाजिक संस्था, शास्त्री नगर मैदानासमोर, कोल्हापूर. फोन नंबर 94220-43399.
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
3: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

0: श्रोते हो, आज सकाळी 10:30 इंद्रधनू या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका पोषण मासानिमित्त आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
1: श्रोते हो, प्रसारित करीत आहोत सुरेश वाडकर यांच्या आवाजातली ही रचना.

0: काश्मीर की कली या चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं एस एच बिहारी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं ओपी नय्यर यांनी.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: फसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
0: गीतबहार या कार्यक्रमात श्रोते हो पुन्हा एकदा आपलं स्वागत. श्रोते हो, 1950 ते 1960 दशक हे खऱ्या अर्थानं चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाची सुरुवात करणारं ठरलं. आशयघन गीतं, त्याला साजेसं संगीत आणि त्याच्यावर चढणारा स्वरसाज यामुळे आजसुद्धा ही गीतं श्रवणीय वाटतात.

गीता दत्त यांच्या स्वरातलं बाजी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतबहार या कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातलं हसरत जयपुरी यांचं गीत. संगीतकार आहेत ओपी नय्यर आणि चित्रपट हावडा ब्रिज.

अशोक कुमार, मधुबाला, ओम प्रकाश, मदनपुरी, के एन सिंग आणि हेलन हे मुख्य कलाकार असलेला शक्ती फिल्म्सचा हावडा ब्रिज हा चित्रपट. ओपी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेली यातली गीतं बऱ्याच अंशी आशा भोसले आणि गीता दत्त यांनी गायली होती. रंगूनमधला व्यापारी अशोक कुमार म्हणजेच चित्रपटातला प्रेम कुमार आपल्या भावाच्या खुन्याच्या आणि कौटुंबिक वारशाच्या शोधासाठी कोलकाताला येतो आणि तिथं आल्यावर त्याची भेट एडनाशी म्हणजेच मधुबालाशी होते. ती डान्सर असते आणि त्यानंतर एडना आणि प्रेमकुमार हे मिळून प्रेमकुमारच्या भावाच्या खुनाचा शोध घेतात आणि पर्यायानं आपल्या कुटुंबाच्या वारशाचा सुद्धा शोध घेतात आणि त्यातूनच अशोक कुमार यांना त्यांचा वारसा आणि सोबत एडनाचं प्रेमसुद्धा मिळतं. अशी काहीशी कथा 1958 साली प्रदर्शित झालेल्या हावडा ब्रिज या चित्रपटाची होती. हिंदी क्राईम थ्रिलर असं या चित्रपटाचं वर्णन करता येईल. मधुबाला आणि अशोक कुमार यांच्या अभिनयानं सजलेला हा चित्रपट होता. श्रोते हो, आता जे आपण गीत ऐकलं या गीताचं पिक्चरायझेशन जे होतं ते संपूर्ण घोडागाडीमध्ये झालंय. ओ पी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत

0: नव्या जगाचं नवं चित्र, आता छतावर असलेल्या टीव्ही अँटिनाला करा गुड बाय कायमसाठी, वेळेनुसार बदला, पुढे चला, आजच घेऊन या दूरदर्शनची डीडी फ्री डिश. यात आहे आपल्या पसंतीची 100 पेक्षा जास्त टीव्ही चॅनल्स, याशिवाय 51 एज्युकेशनल म्हणजे अभ्यासाची चॅनल्स आणि 48 रेडिओ चॅनल्स. आणि हो, सेट टॉप बॉक्स लावल्यानंतर कोणताच खर्च नाही, बिलकुल नाही. आपलं आणखी एक पाऊल डिजिटल क्रांतीच्या दिशेनं, डीडी फ्री डिश.
1: गीतबहार या कार्यक्रमात श्रोते हो आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण जेव्हा प्रेमात पडतो तेव्हा कितीही म्हटलं तरी चेहऱ्यावरचा तो आनंद आपण लपवू शकत नाही, आणि तो लपवायचा जितका प्रयत्न करू तितका तो आनंद चेहऱ्यावर दिसतच राहतो. श्रोते हो, म्हणूनच असं म्हणतात की आपला चेहरा हा आपल्या भावनांना प्रतिबिंबित करत असतो. असंच काहीचं गीत आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातलं. शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत हसरत जयपुरी यांनी लिहिलंय, आणि चित्रपट आहे असली नकली.

श्रोते हो, यानंतर जे गीत प्रसारित करणार आहोत ते गीत आहे नया दौर या चित्रपटातलं. या चित्रपटामध्ये दिलीप कुमार, वैजयंतीमाला, अजित कुमकुम आणि मीना मुमताज असे कलाकार होते. आणि आता जे गीत आम्ही प्रसारित करणार आहोत ते त्या काळातलं अत्यंत चैतन्यमयी आणि लोकप्रिय लोकसंगीत असलेल्या शैलीतलं गीत म्हणून ओळखलं जातं, ज्यामध्ये नृत्य तर आहेच त्यासोबत संवादाचा सुद्धा सुंदर मेळ घातलेला जाणवतो. श्रोते हो, शमशाद बेगम आणि आशा भोसले यांच्या युगुलस्वरातलं हे गीत, आणि हे गीत आहे साहिर लुधियानवी यांचं, संगीतकार ओ पी नय्यर.

साठी आशा भोसले आणि शमशाद बेगम यांच्या आवाजातलं साहिल लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलं. ओपी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं. 1957 साली आलेल्या नया दौर या चित्रपटातलं हे गीत. या चित्रपटाची कथा मानवी श्रम आणि आधुनिक यंत्रयुग यातल्या संघर्षावर आधारित होती. परंपरागत व्यवसाय करणारे गावकरी जेव्हा गावात आधुनिकीकरणाची लाट येते त्यावेळी त्याच्याशी सामना कसा करतात आणि त्याच्यावर मात करण्यासाठी ते एकजुटीनं काय करतात हे संपूर्ण सांगणारी ही कथा. श्रोतेहो, या चित्रपटातली सगळीच गीतं खूप गाजली. त्यातलं एक विशेष गीत म्हणजे ये देश हे वीर जवानों का. श्रोतेहो, आपल्या देशाप्रती आपल्या परंपरेविषयी आस्था या संपूर्ण चित्रपटातून आपल्याला बघायला मिळते. दिलीप कुमार, वैजंतीमाला, अजित, जीवन, जॉनी वॉकर असे अनेक कलाकार यामध्ये होते. सामाजिक नाट्यपट असा हा चित्रपट म्हणता येतो. याचे दिग्दर्शक आणि निर्माते होते बी आर चोप्रा. श्रोतेहो, आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र आणि आपण कार्यक्रम ऐकत आहात गीतबहार. कार्यक्रमात शेवटी ऐकूया गीता दत्त आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं जानिसार अख्तर यांचं गीत. संगीतकार आहेत ओपी नय्यर.

सीआयडी चित्रपटातल्या या गीतासोबतच आजचा गीतबहार हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो, 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला लता मंगेशकर यांच्या स्वरातली संत तुकाराम महाराज यांची ही रचना संगीतबद्ध केली आहे श्रीनिवास खळे यांनी.

लता मंगेशकर यांच्या स्वरातला संत तुकाराम महाराज यांचा अभंग आपण ऐकलात. संगीतबद्ध केला होता श्रीनिवास खळे यांनी. श्रोतेहो मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया बालगीत.

0: फुलबाजांची झाडे अंगणी लावू हे बालगीत आपण ऐकलं मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. आपल्यासोबत आहे निवेदिका ईशा वायकूळ.
1: तुमच्या पैशांना सुरक्षितता, तुमच्या स्वप्नांना कर्जाची साथ आणि व्यवहारांना आधुनिक डिजिटल सुविधा,
2: हे सगळं एका विश्वासाच्या नावात. द कोल्हापूर अर्बन बँक, 114 वर्षांची परंपरा आजही तुमच्या सेवेत.
1: द कोल्हापूर अर्बन बँक.
3: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
4: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची.
3: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस.
4: संगीत, व्हिडिओ, ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये. टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा.
3: श्रवण दोष तपासणी, मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजारामरोड, कोल्हापूर.
3: फोन 940 440 8000.

0: भक्ती मांगल्याचे क्षण आनंदाने द्विगुणित करण्यासाठी अस्सल केशर बदाम पिस्ता युक्त रुचिरा केशरी दूध मसाला।
1: आई भाई अक्का मामा आणि काका 100 गोष्टींपेक्षा एकच गोष्ट सांगतो, फक्त पैसे पाठवण्यासाठी क्यू आर स्कॅन करतात किंवा पिन टाकतात, पैसे मिळवण्यासाठी नाही।
2: RBI सांगते QR कोड स्कॅन करताना किंवा पिन टाकताना नीट लक्ष द्या।
3: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, श्रोते हो आपण ऐकत आहात कार्यक्रम मिश्र संगीत। थोडस इकडे लक्ष द्या, श्रद्धा संस्कृती आणि आनंदाची सांगड घालत असताना जबाबदारीचं भान राखून गणेशोत्सव कसा साजरा करावा, आमच्याशी बोला गप्पा गाणी या कार्यक्रमात। उद्या सकाळी 10:30 ते 11 या वेळेत जरूर फोन करा आणि हो आपल्या आवडीचं गाणंसुद्धा सांगा। फोन नंबर 0231-2562-24 0231-2562-24।

श्रोतेहो, आज सकाळी 10:30 इंद्रधनु या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका पोषण मासानिमित्त आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना मोदीजींचा संकल्प।
1: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको।
0: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत। तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा।
2: डॉक्टर येऊ का?
3: या काका या, कुठल्या दातांना आमची आठवण काढली?
2: नाही हो, माझं रूट कॅनल तुम्ही केल्यापासून गेल्या 10-12 वर्षात काहीही त्रास नाही, सगळं खातोय। हा, पण एक सल्ला हवाय।
3: बोला।
2: डॉक्टर, माझ्या नातवाची दाढ किडली आहे, तो म्हणतोय रूट कॅनल करून ही नंतर ती दुखणारच, त्यापेक्षा ती दाढ कायमचीच काढून टाकूया आणि इम्प्लांट करूया। आणि मी म्हणतोय रूट कॅनल तुमच्याकडूनच करून घेऊया, योग्य काय आहे?
3: काका, आता आधुनिक तंत्रांनी रूट कॅनल कमीत कमी वेळेत आणि न दुखता केले जाते आणि यासाठी त्या दाताची तपासणी CBCT वर केली जाते, इन्फेक्शनचा अंदाज घेतला जातो। आता नैसर्गिक दात जास्तीत जास्त कसे टिकतील याचा विचार करून ट्रीटमेंट केली जाते। हा आता अगदीच नाईलाज झाला तर नाईलाज को क्या इलाज, तर इम्प्लांट करायचा। पण रूट कॅनल केलं तर आपला नैसर्गिक दात वाचेल आणि मौखिक आरोग्यही चांगलंच राहील। काहीही असलं तरी शेवटी खरा दात तो खरा दातच आणि इतर सगळं दातासारखं। प्रवेशद्वारावरचे सैनिक कमी करून कसे चालतील? दात मुखी तर शरीर सुखी। अगदी Z+ सुरक्षा घेऊन या तुमच्या नातवाला, त्याचा दात आणि वय दोन्ही वाचवूया।
4: डॉक्टर आशुतोष देशपांडे यांचे माधव मिशन, देवल क्लब तळमजला, खासबाग, कोल्हापूर। फोन 96040995000।

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं हे गीत होतं. प्रवीण दवणे यांचं संगीतबद्ध केलं होतं शांक नील यांनी. मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: गोलमाल या चित्रपटासाठी वैशाली सामंत यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं.
1: श्रोते हो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
2: जंक फूडमुळे पहिली गोष्ट म्हणजे मुलांमध्ये चाइल्डहूड ओबेसिटी वाढते, त्याचप्रमाणे इन्सुलिन रेझिस्टन्स होतोय किंवा ब्लड शुगर वाढते, पचनाचे विकार चालू होतात आणि दातांचं आरोग्य पण बिघडते.
0: श्रोते हो, आज कवी अनिल अर्थात आत्माराम रावजी देशपांडे यांचा जन्मदिन आहे. त्यांनी लिहिलेली ही रचना आता ऐकूया.

वसंतराव देशपांडे यांच्या आवाजातलं कवी अनिल यांचं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, याचबरोबर आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. श्रोते हो, 10:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम इंद्रधनू. या अंतर्गत आज ऐकूया पोषण मासानिमित्त आहारतज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत.

0: नमस्कार श्रोते हो, श्रोते हो, सप्टेंबर महिन्यामध्ये 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर हा पोषण सप्ताह म्हणून साजरा केला जातो, तर पूर्ण सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. आपल्या आयुष्यामध्ये अन्नाचं महत्व काय आहे हे आपण सगळेच जण जाणतो, पण योग्य आहार हा कशा पद्धतीचा हवा हे आपल्या बऱ्याच जणांना माहीत नसतं, तर त्याविषयीचंच मार्गदर्शन आजच्या या मुलाखतीतून आपल्याला मिळणार आहे. आणि त्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी. सर्वप्रथम सुरभी कुलकर्णी, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: तर संतुलित आहार म्हणजे नेमकं काय?
1: संतुलित आहार किंवा बॅलन्स डाएट म्हणजे योग्य प्रमाणात योग्य वेळी आणि योग्य प्रकारचा आहार घेणे. तर शरीराची वाढ, ऊर्जा,

0: रोगप्रतिकारक शक्ती आणि दैनंदिन कार्य सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक सर्व पोषक घटक योग्य प्रमाणात मिळणारा आहार म्हणजे संतुलित आहार. तर आपल्या ताटात विविध अन्नगटांचा योग्य प्रमाणात समावेश असणं आवश्यक असतं. म्हणजे कमी खाल्लं म्हणजे चांगलं किंवा जास्तच महाग खाल्लं म्हणजे चांगलं अशी समजूत अजिबात नाहीये. त्यामध्ये काय काय पाहिजे तर धान्य किंवा भरड धान्य, कडधान्य, डाळी किंवा प्रथिनांचे सोर्स, भाज्या, फळे, दूध, दुग्धजन्य पदार्थ, नट्स किंवा सीड्स जे म्हणतो, आणि हे साधारण आपल्या रोजच्या आहारात असणं आवश्यक आहे.
1: पण मग या सगळ्या गोष्टी एकाच वेळेला असाव्यात की काही वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये?
0: तर ते आता कसं आहे की हे प्रमाण सर्वांसाठी समान नसतं.
1: बरोबर.
0: वय, लिंग, वजन, शारीरिक हालचाल किंवा आजार यानुसार ते बदलत राहतं. पण सर्वसाधारण सांगायचं झालं तर आहारातील प्रथिनांची गरज प्रथम शरीराच्या वजनानुसार ठरवावी लागते. त्यानंतर एकूण कॅलरीजपैकी कर्बोदक आणि स्निग्ध पदार्थ यांचं प्रमाण टक्केवारीनुसार निश्चित करावं लागतं. पण आजकाल इंटरनेटच्या जमान्यात किंवा आपण सोशल मीडियाच्या जमान्यात बरेच लोक असं करतात की स्वतःच्या मनानच हे सगळं ठरवतात.
1: खरं.
0: आणि ट्रायल एरर बेसिसवर गोष्टी करतात. तर माझं असं आवाहन आहे की तुम्ही तसं करू नका, यासाठी तुम्ही तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेतला तर ते जास्त योग्य राहील.
1: तुम्ही ज्या गोष्टींचा उल्लेख केलात म्हणजे आपण असं म्हणूयात की कर्बोदक असतील, स्निग्ध पदार्थ असतील, ह्या ज्या काही गोष्टी आहेत, ह्या साधारण आपल्या रोजच्या आहारामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींमधनं आपल्याला मिळतात?
0: कर्बोदकांचे म्हणजे कार्बोहायड्रेट्सचे सोर्स म्हणजे मी जसं मगाशी म्हटलं तसं तृणधान्य, भरडधान्य. तृणधान्यांमध्ये तुम्ही तांदूळ, गहू हे घेऊ शकता किंवा भरडधान्यांमध्ये बाजरी, नाचणी किंवा वरी ह्या गोष्टी येतात, ज्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते आणि फायबर पण मिळतं. तसंच कडधान्य किंवा डाळी ह्याच्यातनं पण काही प्रमाणात कार्बोहायड्रेट्स मिळतातच, पण तो प्रोटीनचा पण चांगला सोर्स आहे. त्याचबरोबर अंडी, चिकन किंवा मासे, तसंच टोफू, सोयाबीन यामध्ये पण प्रोटीन्स चांगल्या प्रमाणात मिळतात. आणि स्नायूंच्या बळकटीसाठी आणि ओव्हरऑल ग्रोथसाठी प्रोटीनची प्रत्येक टप्प्यावरच खूप गरज असते.
1: म्हणजे ते कुठल्याही वयाचं असू दे.
0: हो हो हो.
1: फक्त प्रमाण काय असेल?
0: प्रमाण हे वयात म्हणण्यापेक्षा प्रत्येक व्यक्तीनुसारच ते वेगळं असतं. तर मग जे लहान मुलांना किंवा आपण म्हणतो की किशोरवयीन मुलं, ते WHO प्रमाण, ते प्रमाणित जे प्रमाण आहे त्याप्रमाणे आपण फूड देतो. मोठ्या माणसांना साधारण 0.8 ते 1 ग्रॅम पर केजी बॉडी वेट ह्यानुसार ते असतं. प्लस काही डिसीजेसमध्ये म्हणजे आता काहीतरी किडनीचा आजार असेल तर मात्र प्रोटीनचं प्रमाण थोडं त्यानुसार ते कमी जास्त करावं लागतं.
1: बरोबर.
0: म्हणजे सगळ्यांनाच सेम असं आपण ठेवू शकत नाही.
1: आता ही जी आपण वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या ज्या आहारामध्ये आहेत, उदाहरणार्थ प्रथिन असतील, कर्बोदक असतील, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्व, खनिज, यांचं प्रमाण आपल्या आहारामधलं कशा पद्धतीनं असावं म्हणजे हे नक्कीच सेम नसणार आहे?
0: बरोबर. तर जनरल माणसासाठी हे जे सगळे घटक आहेत ते दिवसभराच्या तुमच्या आहारामध्ये समाविष्ट पाहिजेत. तर त्यातलं प्रोटीन म्हणजे प्रथिनं हे तुमचे जे मेन मील्स आहेत, म्हणजे कुठले तर ते नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण, या मेन मील्समध्ये प्रोटीन आवर्जून घातलंच पाहिजे. प्रत्येकाचे आहार घ्यायच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. म्हणजे तुम्ही इतक्या वाजता हे घ्या, तितक्या वाजता ते घ्या, असं एकच पॅटर्न सेट करून आपण आहार देऊ, कारण का प्रत्येकाचं वर्क शेड्यूल वेगळं असतं, प्रत्येकाची कामाची पद्धत वेगळी असते, तर त्यानुसारच तो आहार द्यावा लागतो. म्हणून मी साधारण सांगेन तुम्हाला की मेन मील्स जे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही प्रोटीन अगदी आवर्जून इन्क्लूड करा आणि त्याप्रमाणे तुमचे टार्गेट्स काय आहेत त्याप्रमाणे तुम्ही बाकीचा आहार ठरवा. म्हणजे दोन खाण्यामध्ये खूप पण जास्त अंतर ठेवू नका किंवा सततच काहीतरी फॅन्सी खाणं म्हणजे फक्त आम्ही काहीतरी बाहेरच विकत आणलं आणि खाल्लं असंही नकोय. किंवा फक्त अगदी मी सूप्सच पिणार किंवा फक्त सॅलड्सच खाणार मगच मी हेल्दी असं पण नकोय. म्हणजे सगळ्या गोष्टींचा बॅलन्स
1: समतोल
0: राखणं हे महत्वाचं आहे.
1: बरोबर.
0: समर्थांनी पण सांगितलंय की सर्व काही प्रमाणात असावे हे इथे पण लागू पडतं.
1: मग यामध्ये प्रथिन, कर्बोदक आणि जे स्निग्ध पदार्थ किंवा जीवनसत्व या गोष्टीतनं काय काय मिळतं?
0: तर आता भाज्या आणि फळ ह्याच्यातनं मुख्यतः जीवनसत्व म्हणजे व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ हे मिळतात. दूध, दुग्धजन्य पदार्थांमध्ये म्हणजे त्यामध्ये दूध, दही, ताक किंवा पनीर, मी तर सजेस्ट करेन की घरी बनवलेलं पनीर, ह्याच्यामधून कॅल्शियम आणि प्रोटीन मिळतं. आणि नट्स किंवा बिया ज्या असतात आपल्या सनफ्लॉवर सीड्स किंवा काही आल्मंड्स म्हणजे बदाम यामधून चांगले स्निग्ध पदार्थ मिळतात. तर आता मगाशी म्हटल्याप्रमाणे हे जे सगळं आहे हे कसं आपल्या रोजच्या आहारात आणायचं हे प्रत्येक व्यक्तीनुसार बदलणार.
1: बरोबर. आरोग्य चांगलं राहण्यासाठी अगदी

0: तुम्हाला वजन कमीच करायचंय किंवा वजन वाढवायचंच यासाठी फक्त आहार तज्ञांकडे न जाता एक तुमचा रोजचा रुटीनचा आहार कसा असावा.
1: अगदी बरोबर.
0: हा, यासाठी आहार तज्ञांचा सल्ला घ्यायला काही हरकत नाही.
1: म्हणजे अगदी तुम्हाला पचनाचे त्रास असतील,
0: हा,
1: म्हणजे छोट्या प्रमाणावर पण ते बरेचसे, म्हणजे ऍसिडिटी होतीये खूप सारखी, तर आधी ते तुम्ही नॅचरली किती कमी करू शकताय हे बघून मग तुम्ही नंतरचा ऑप्शन मेडिकेशन हा ठेवलात तर
0: चांगलं. आता मगाशी आपण जे बोललो की जे तीन मेन मील आहेत म्हणजे नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण, थोडस ह्याच्याविषयी आधी बोलूयात. सकाळचा नाश्ता किती महत्वाचा आहे, त्याचबरोबर दुपारचं जेवण आणि त्याचबरोबर रात्रीचं जेवण.
1: सकाळचा नाश्ता हा दिवसभरातील महत्वाचा आहार आहे असं मला वाटतं. म्हणजे रात्रभराच्या उपवासानंतर शरीराला ऊर्जा आणि आवश्यक पोषक घटक मिळवून देण्याचं काम नाश्ता करतो.
0: अगदी.
1: मग हे खास करून शाळेतल्या मुलामुलींसाठी अतिशय महत्वाचं आहे.
0: बरं.
1: कारण का शाळेतल्या मुलामुलींच्या वाढ आणि विकासासाठी, त्याचप्रमाणे एकाग्रता आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी नाश्ता अतिशय महत्वाचा आहे.
0: बरोबर.
1: नाश्त्याचे सोपे समीकरण सांगायचं झालं तर मग त्यामध्ये कर्बोदक, प्रथिन, गुड फॅट्स, फायबर, जीवनसत्व हे सर्व घटक समाविष्ट करण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे असंच नको की एकच फक्त ब्रेड जॅम लावून दिला आणि मग तो नाश्ता झाला, असं न करता त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू, म्हणजे जास्तीत जास्त अन्न घटक त्याच्यामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला तर जास्त चांगलं. आणि परत कसं असतं की नाश्त्याची वेळ ही गडबडीची असते, त्यामुळे सोपे आणि पटकन करता येण्यासारखे पदार्थ करावेत असं माझं म्हणणं आहे. म्हणजे आता काही उदाहरणच द्यायची झाली तर आता आपण काय करतो की नुसतेच पोहे किंवा नुसतेच उपीट खातो, मग त्याच्याऐवजी जास्त भाज्या घालून पोहे, उपीट, दलिया असं केलं आणि त्याला मग प्रोटीन मिळण्यासाठी त्याच्याबरोबर एखादं उकडलेलं अंड किंवा जे कोणी अंड खात नसेल उकडलेलं कडधान्य असं त्याला जर तुम्ही कंबाईन केलं तर हा एक पूर्ण नाश्ता होऊ शकतो.
0: बर.
1: किंवा भाज्या घालून थालीपीठ आणि त्याच्यासोबत दही किंवा मुगाचे डोसे आणि रायता, किंवा अगदी जर नाश्ता वेगळा करायला वेळच नाहीये तर अगदी पोळी, भाजी आणि डाळ किंवा वरण असं घेतलं तरी चालू शकतं. आजकाल थोडे ते बेसन चिला वगैरे अशी हे निघाली तर बेसन चिला हा चांगलाच आहे. म्हणजे आपण जी बेसन पोळी करायचो ते बेसन चिला फक्त भाज्या घालून आपण करू शकतो का, त्याच्यासोबत रायता घेऊ शकतो.
0: बरोबर.
1: मिक्स डाळींचे अप्पे, डोसे, मग त्याचं थोडं प्री प्रिपरेशन आदल्या दिवशी जरी केलं आणि पटकन नाश्ता केला तर तो होलसम नाश्ता होऊ शकतो. भाज्यांचे पराठे दह्यासोबत किंवा अंड जर खात असाल तुम्ही तर अंड्याचे आमलेट आणि पोळी किंवा नाचणीचे डोसे आणि मुगाचं सॅलड, या प्रकारचे वेगवेगळे कॉम्बिनेशन तुम्ही घेऊ शकता जे पटकन तयार होतात. असं ज्यांना खूपच कमी वेळ आहे म्हणजे नाश्ता करायला तर त्यांनी दूध, ओट्स किंवा ड्रायफ्रूट याची स्मूदी कधीतरी घ्यायला हरकत नाही. किंवा कामाच्या धावपळीमुळे काही लोकांना नाश्ता करणंच शक्य नसतं कारण का त्यांच्या वेळा वगैरे सगळं वेगळ्याच असतात, किंवा काही जणांची नाईट शिफ्ट आहे तर त्यांची सकाळची वेळ झोपायची असते, असंही होऊ शकतं. तर अशा केसमध्ये त्यांनी दिवसाच्या शेड्यूलप्रमाणे आपला आहार ठरवून जेणेकरून दिवसभरात एनर्जी लेवल कमी वाटणार नाही असा आहार सेट करून घ्या.
0: सकाळी उठल्यानंतर सगळ्या वयोगटाच्या लोकांनी अशा काही गोष्टी खाणं गरजेचं आहे का नाश्त्याच्या आधी?
1: शक्यतो सकाळी उठल्या चहा कॉफीनं सुरुवात करू नका. पण आता बरेच जण काय म्हणतात की आम्हाला चहा कॉफी शिवाय होतच नाही, म्हणजे गाडी पुढे जातच नाही आमची, तर मी असं म्हणत नाही की चहा कॉफी तुम्ही बंद करा, पण एक छोटासा प्रयत्न म्हणजे उठल्या बदाम किंवा एक चार काळ्या मनुका खाणे किंवा ड्रायफ्रुट्स भिजवून रात्री थोडे थोडे खाणे, किंवा सुरुवात करताना अगदी दोन दोनने केली तरी पण चालू शकेल, असं नाही की लगेच सगळं चेंज करायला, आणि मग तुम्ही चहा कॉफी हे घेऊ शकता.
0: बरोबर. म्हणजे आपण असं म्हणूयात की रात्रभरचा जो उपास आहे त्याची डायरेक्ट सुरुवात चहानं व्हायला नको.
1: अगदी बरोबर.
0: प्रमाण
1: हा पण एक प्रश्न येतो की म्हणजे पूर्वीपासून आम्ही चहा पित आलोय आम्हाला काही झालेलं नाही, पण तसं बघायला गेलं तर मग पूर्वीचं आणि आत्ताचं सगळं जीवनशैली किंवा रुटीन आपण कंपेअर नाही करू शकत. पूर्वीची माणसं बघायला गेली तर काटकच होत
0: खरं,
1: पण तेव्हा जीवनशैली पण तशीच होती. आत्ताचा स्ट्रेस लेवल आणि हे सगळं लक्षात घेता आपण पूर्वीचं आणि आत्ताचं कंपेअर न करता आत्ता जे आहे आणि त्याच्यात आपण काय सुधारणा करू शकतो ह्याचा जास्त विचार केलेला चांगला.
0: थोडंसं मुलांच्याकडे वळूयात. मुलांचं शारीरिक बौद्धिक विकास यासाठी आहाराची भूमिका किती महत्वाची आहे आणि सध्याचं मुलांचं रुटीन ह्या दृष्टीनं सुद्धा त्यांचा आहार कसा असावा याविषयी थोडस सांग.
1: बालपण आणि किशोरावस्था हा शरीराची वाढ, मेंदूचा विकास आणि हाडांची मजबूती होण्याचा महत्वाचा काळ आहे, त्यामुळे ह्या काळातील आहाराचा परिणाम मुलांच्या वाढीवर, शिकण्याच्या क्षमतेवर, एकाग्रतेवर आणि भविष्यातील आरोग्यावर होतो. तर मुलांच्या ताटात साधारण काय असावं तर जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे धान्य, प्रथिनांचा स्रोत, भाजी, दही ताक, कोशिंबीर, किंवा मग हे सगळे जे घटक आहेत ते एकत्र करून एकच काहीतरी होलसम मिळेल.

0: तर अशा प्रकारचं जर अन्न त्यांचं असेल किंवा जास्तीत जास्त भर हा घरी बनवलेल्या खाण्यावर असेल तर बऱ्याच गोष्टी सुधारू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचं प्रमाण हा पण एक विषय आहे. पाण्याचं प्रमाण योग्य असावं आणि त्याच्याबरोबर दिवसभरात मुलांना एक तरी फळ, मग ते सीझनल फ्रूट असू देत किंवा त्यांना जे आवडतं ते एखादं फळ आणि ड्रायफ्रुट्स थोडे, ह्याचा समावेश दिवसभरामध्ये एकदा तरी केलेला असावा.
1: म्हणजे तो त्यांच्या वेळेनुसार किंवा तुमच्या

0: आणि ड्रायफ्रुट्स थोडे, ह्याचा समावेश दिवसभरामध्ये एकदा तरी केलेला असावा.
1: म्हणजे तो त्यांच्या वेळेनुसार किंवा तुमच्या सोयीनुसार.
0: बरोबर बरोबर. त्याचबरोबर कॅल्शियमसाठी नाचणी दूध किंवा दुधाचे पदार्थ, राजगिरा यांचा समावेश असावा. दूध देत असल्यास एकदाच दिलेला बास आहे, म्हणजे पूर्णच दूध हे पूर्णांना जे म्हणत होते तसं आता नाही, पण एक ग्लास तुम्ही दूध देताय तर ते ठीक आहे. दूध देत असल्यास दिवसभरातून एकदा दिलं तरी बास आहे. किंवा काही काही जणांचं असं असतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी दूधच पित नाही, मग आता काय, तर असं काही म्हणजे टेन्शन घेण्याची गरज नाहीये. दूध देताना फक्त साखर खूप घालून देण्यापेक्षा शक्यतो प्लेन द्या, किंवा मग गोडीसाठी नॅचरल शुगर म्हणजे खजूर किंवा खारकेची पावडर किंवा ड्रायफ्रुट्सची पावडर, ह्या गोष्टी तुम्ही त्यामध्ये ऍड करू शकता.
1: नक्कीच, म्हणजे नुसते ड्रायफ्रुट्स देण्यापेक्षा ती
0: पावडर
1: उलट जास्त त्याचं चांगलं चवही
0: छान लागते
1: आणि दोन्ही गोष्टी पोटात जातात.
0: बरोबर. घरी जे बनवलेले पदार्थ आहेत, तुम्ही जर प्री प्रिपरेशनवर भर दिला, म्हणजे उद्या काय बनवायचं हे आजच तुम्ही ठरवून ठेवलं, तर तुमची धांदल उडणार नाही नाश्त्याच्या वेळी. मग ते पोषण मूल्य आणि तुमचा वेळ पण वाचेल आणि त्याप्रमाणे तो आहार पण मुलांना मिळेल. तसंच लोहासाठी हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्य असतात ती, काळ्या मनुका यांचा समावेश असावा. आता आयनचं ऍब्झॉर्प्शन वाढवण्यासाठी म्हणजे लोहाचं शोषण वाढवण्यासाठी या पदार्थांसोबत व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ द्यावेत. म्हणजे आता व्हिटॅमिन सी कशातनं मिळतं तर आवळा, लिंबू, पेरू, संत्र त्याबरोबर ते
1: थोडक्यात ही फळं आहेत.
0: हा बरोबर, त्यासोबत ते द्यावं. आणि बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की गूळ हा लोहयुक्त आहे की नाही, म्हणजे गूळ आयर्न रिच म्हणून. तर कसं आहे की गुळामध्ये साखरेचं प्रमाण जास्त असल्यानं लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी त्यावर पूर्णपणे अवलंबून राहायला नको.
1: बर.
0: मग त्यापेक्षा तुम्ही जे मी सांगितलं की नाचणी किंवा हिरव्या पालेभाज्या ह्या ज्या गोष्टी आहेत ह्यावर तुम्ही जास्त भर दिला पाहिजे.
1: बरोबर.
0: तसंच कॅल्शियम आणि आयन यांचं शोषण एकमेकांवर काही प्रमाणात परिणाम करू शकतं. आयन सप्लिमेंट जर तुम्ही घेत असाल किंवा आयनचं काही लिक्विड घेत असाल, म्हणजे जे पेडियाट्रिशियननं सजेस्ट केलं असेल जर, तर तुम्ही ते शक्यतो दूध किंवा कॅल्शियम सप्लिमेंट सोबत एकाच वेळी घेऊ नका, हे महत्वाचं आहे. आणि पुढचा सगळ्यात म्हणजे आहाराबरोबरच, म्हणजे मुलं खातायत पण ते काहीच व्यायाम करत नाही, तर ही गोष्ट पण बघायला पाहिजे. कारण का कुठलाही एक खेळ असू देत किंवा काही पण म्हणजे मैदानावर जाऊन खेळू देत, आजकाल ते चित्र बघायला मिळत नाही. म्हणजे मुलं खाली जमलीत आणि मैदानावर जाऊन खेळतायत किंवा बागेत जाऊन खेळतायत, हे आपल्याला कमी बघायला मिळतं. मग त्याच्याऐवजी एखादा खेळ किंवा तसा क्लास लावून त्या खेळामध्ये जर तुम्ही त्यांना इन्व्हॉल्व्ह केलं, जेणेकरून त्या मुलांची एनर्जी तिथे खर्च होईल.
1: बरोबर.
0: ह्यामुळे काय होतं की मुलं चिडचिडेस आहेत, तो चिडचिडेपणा कमी होणं.
1: बरोबर.
0: किंवा त्यांना ऍक्च्युअल भूक लागणं, भूकेची जाणीव होणं आणि ओव्हरऑल ग्रोथ मध्ये त्यांच्या इम्प्रुव्हमेंट होणं.
1: बरोबर.
0: या सगळ्या गोष्टीला त्याचा फायदा होतो.
1: नक्कीच.
0: त्याच्याहून महत्वाचा एक मुद्दा सांगायचा म्हणजे मुलांचा आहार हा पालकांच्या सवयीवर अवलंबून असतो.
1: अगदी.
0: तुम्ही काय खाताय, त्यामुळे आधी मला असं वाटतं की तुमची जीवनशैली योग्य हवी, कारण का मुलं त्याचंच अनुकरण करत असतात. म्हणजे जर तुम्हीच घरामध्ये चिप्सचे पॅक्स आणून ठेवले, तुम्हीच म्हणताय की नाही चला बाहेरच जेवायला जाऊया, म्हणजे सारखं. मी असं म्हणत नाही की सगळं बंद करायचं, पण त्याला एक प्रमाण असावं.
1: म्हणजे जसं आपण म्हटलं की मुलांच्या वाढीसाठी योग्य आहार महत्वाचा आहे, त्याच पद्धतीनं त्यांचं खेळणं, त्यांचं योग्य पद्धतीनं रुटीन लावणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे पालकांचं लक्ष असणं गरजेचं आहे.
0: पालकांनी पण मुलांना त्या प्रकारे काउन्सिलिंग म्हणण्यापेक्षा तसा संवाद त्यांच्यात असला पाहिजे. म्हणजे जर आता एखाद्या मुलाला वाटते की मला पिझ्झा खायचाय, प्रत्येकालाच तो बाहेरून आणून खाणं हे शक्य नसतं. किंवा ज्यांना ते शक्य असतं त्यांनी लगेच तो बाहेरून ऑर्डर करण्यापेक्षा तुम्ही घरी पिझ्झा बनवू शकता.
1: बरोबर.
0: अगदी पोळीपासून पण पिझ्झा बनवता येतो. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, थोडं वरून चीज घातलं तर झाला पिझ्झा तयार.
1: बरोबर.
0: किंवा तुम्हाला जर नूडल्स बनवायचे असतील तर तुम्ही ज्वारीचे नूडल्स घेऊ शकता, किंवा साधे जरी नूडल्स तुम्ही घेतले पण त्याच्यात भाज्या घालून किंवा ते जास्त पौष्टिक करू शकता. शेवटी कसं आहे, बाहेर वापरलं जाणारं तेल त्याचं प्रमाण आणि आपण जे घरी वापरतो ते तेल आणि त्याचं प्रमाण यामध्ये बराच फरक पडतो.
1: बरोबर.
0: लहानपणापासूनच मुलांना जर तुम्ही जे खाताय ते खायची सवय लावलीत तर पुढे जाऊन ते तुम्हाला आणि मुलांना हे दोघांनाही सोपं पडतं.
1: अगदी.
0: दोन मुलं जी पहिलीत आहेत त्या दोघांचा आहार कधीच सारखा नसणार आहे.
1: बरोबर.
0: तो वेगळाच असणार आहे.
1: तर एकंदरीतच मुलांच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती आहारामध्ये वेगवेगळ्या

0: बदल करणं गरजेचं आहे, प्रमाणामध्ये सुद्धा बदल करणं गरजेचं आहे. थोडासा आहार त्यांचा वयानुसार वाढवला तरी चालणार आहे. तर आता बोलूयात ज्येष्ठांविषयी. तर घरामध्ये ज्येष्ठ व्यक्ती असतात, तर त्यांच्या आहाराविषयी काय सांगाल?
1: आता कसं आहे, वय जसं वाढतं तसं मेटाबॉलिझम, पचनशक्ती, भूक हे कमी होऊ शकते.
0: बरोबर.
1: त्यामुळे आहारात गुणवत्ता, प्रथिनं आणि सहज पचणारे पदार्थ यांना महत्व द्यायचं. त्याचबरोबर गरजेनुसार, आता काहींना दाताचा प्रॉब्लेम येतो म्हणजे दात नसतात, किंवा ह्यानुसार मऊ आणि चावण्यास सोपे पदार्थ असं तुम्ही निवडावेत.
0: बरोबर.
1: आणि मसल लॉस टाळण्यासाठी, आता हा हे मी प्रत्येक ह्याच्यात सांगते तुम्हाला, की प्रथिनांची जी आवश्यकता आहे ही प्रत्येक टप्प्यावर महत्वाची आहे.
0: बर.
1: त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये पण पुरेसे प्रथिने असणे हे महत्वाचंच आहे.
0: त्यामुळे मग त्यांच्या आहारामध्ये काय काय गोष्टी असाव्यात?
1: हा, तर ते जर सगळं व्यवस्थित खाऊ शकत असतील तर आपले जे अन्न घटक आहेत ते सगळे इन्क्लूड करून जे आपण जेवतो तेच त्यांना दिलं तरी चालेल. पण आता एखाद्याला तेवढं जातच नाहीये किंवा एका वेळेस तेवढं खाऊ शकत नाही, तर स्मॉल फ्रिक्वेंट मील्स तुम्ही त्यांना देऊ शकता.
0: बरोबर.
1: मग त्यामध्ये तुम्ही आता ते फक्त भातच खात असतील, मिक्सरलाच लावून खात असतील, तर त्या भाताची गुणवत्ता वाढवण्यासाठी मग तुम्ही काय करू शकता की भात वरण आणि मऊ शिजलेली भाजी त्याच्यात घालून देणं, किंवा दही भात देणं, किंवा मधल्या वेळेत आता फळं त्यांना जर खाताच येत नाहीत तर स्टीव कर, म्हणजे थोडीशी ऍपल असेल तर उकडून, किंवा मऊ फळं प्रिफर करणं, केळं वगैरे यासारखी फळं, असं तुम्ही त्यांच्या आहारामध्ये घालून त्याची गुणवत्ता वाढवू शकतो.
0: याबरोबरीनच आणखी एक विचारायचं म्हणजे ज्येष्ठ व्यक्ती म्हटलं की काही गोष्टी, म्हणजे आता मधुमेह असेल, रक्तदाब असेल, लठ्ठपणा असेल, अर्थात ही गोष्ट आता ज्येष्ठांपुरती मर्यादित राहिलेली नाहीये, तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर ह्याच्यासाठी आहाराचं नियोजन कशा पद्धतीनं असावं?
1: तर ज्या लोकांना हाय बीपी किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांच्यासाठी डॅश डाएट हा पर्याय उत्तम आहे. डॅश डाएट म्हणजे काय, तर डायटरी अप्रोच टू स्टॉप हायपरटेन्शन. तर त्यामध्ये भाज्या, फळे, पूर्ण धान्य किंवा कडधान्य, हा कमी चरबीयुक्त पदार्थ, दूध, दुधाचे पदार्थ जे कमी फॅट असलेले असं, त्याप्रमाणे नट्स, सीड्स यांना प्राधान्य दिलं जातं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे डॅश डाएटमध्ये सोडियम कमी करणं महत्वाचं असतं. तर आता हा एक प्रश्न असतो, सोडियम कमी करायचं म्हणजे फक्त मीठ कमी करायचं का? तर नाही. तर सोडियम अजून कशात मिळतं, तर जे पॅक्ड फूड असतात त्यामध्ये, बेकरी प्रॉडक्ट्समध्ये, नमकीन प्रॉडक्ट्समध्ये, किंवा लोणचं पापड, टोमॅटो केचपमध्ये, या सगळ्यामध्ये सोडियम असतं. सोडियम कमी करायचं म्हणजे फक्त मीठ कमी केलं आणि सोडियम कमी झालं, आणि मग तुम्ही जर नमकीन खाताय आणि मग वेफर्स खाताय तर तसा तो बॅलन्स होणार नाही. आता मधुमेह असणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांचा आहार हा त्यांच्या शुगर व्हॅल्यूज, खास करून फास्टिंग पोस्ट प्रँडियल शुगर, म्हणजे जेवणा 2 तासानंतरची शुगर, आणि HbA1c म्हणजे 3 महिन्याचा शुगर कंट्रोल, ह्याच्यावर आणि त्यांना चालू असलेली औषधं किंवा काही जणांना इन्सुलिन चालू असतं.
0: बरोबर.
1: तर त्याच्या डोसेसवर अवलंबून असतो.
0: बर.
1: जर तुम्हाला पहिल्यांदा शुगर डिटेक्ट झाली असेल तर तुम्ही तुमच्या जीवनशैलीत बदल करून, म्हणजे जीवनशैलीमध्ये काय काय आलं की आहार, एक्सरसाइज, झोप, पाण्याचं प्रमाण, स्ट्रेस लेवल, या सगळ्यात बदल करून गोळी सुरू होण्यापासून थांबवू शकता.
0: बरोबर.
1: म्हणजे प्रयत्न करू शकता. तसंच खूप जास्त शुगर असेल आणि तुम्ही संतुलित आहार घेतला आणि नीट व्यायाम केला तर शुगर कंट्रोलमध्ये येते, किंवा गोळीचा डोस कमी होऊ शकतो.
0: बऱ्याच जणांचं असं असतं की आमचं गोळी सुरू आहे, आमचं चालणं सुरू आहे, आमचा व्यायाम सुरू आहे, मग आम्ही गोळ खाल्लं तरी चालतं.
1: तर नाही, असं खरं तर नाही आहे. आणि मी असं म्हणणार नाही की ज्यांना मधुमेह आहे त्यांनी गोड खाऊच नका, भात पूर्णच बंद करा, असं नाहीये. पण त्याचं जे प्रमाण आहे आणि तुम्ही तुमच्या शरीराला ते कसं सूट होतंय त्याप्रमाणे तुम्ही ठरवायला पाहिजे. हा, आता कितीतरी सणवार आले आहेत तर तुम्ही एखादा पोर्शनमध्ये गोड खाल्लं तर चालू शकेल. पण काही जणांची शुगर अगदीच म्हणजे 400-500 वरती आहे आणि मग तुम्ही गोड खातायत, तुम्ही नुसताच भात खाणार असाल, त्याच्यामध्ये बरोबर काहीच जर फायबरच गेले नाही किंवा प्रोटीन्स गेले नाही तर तो घातकच राहणार. तो फक्त शुगर किंवा लठ्ठ व्यक्तीला नाही पण
0: सगळ्यांसाठीच.
1: कॉम्बिनेशन जी आहेत ना ती फार महत्वाची आहेत. आणि मधुमेह नियंत्रणामध्ये काय आहे की कार्बोहायड्रेटचा रोल फार महत्वाचा आहे यामध्ये. म्हणजे त्याचं कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी ठेवून प्रथिनं, फायबर या गोष्टींचं प्रमाण वाढवावं लागतं. पण ह्या सर्व गोष्टी पेशंट टू पेशंट पूर्ण वेगळ्या असतात. हे सगळ्या पोषण तत्वांचा समतोल साधून आहार घेतला की मधुमेह असलेल्या व्यक्तीमध्ये बराच फरक पडू शकतो. पण त्याला कन्सिस्टन्सी पाहिजे. आहाराबरोबरच असं पण बघितलं जातं, म्हणजे ज्यांना शुगर आहे ते घाबरून कमीच खातात, म्हणजे ती शुगर वाढू नये म्हणून, किंवा काय काय जण उपासच करतायत सारखे, तर तसंही करून

0: चालत नाही. यामुळे हायपोग्लायसेमिया म्हणजे शुगर डाऊन होऊ शकते.
1: बरोबर.
0: त्यामुळे नाश्ता, दोन्ही जेवण किंवा मधलं खाणं जे काय असेल ते, औषधं, व्यायाम यांची वेळ अगदी व्यवस्थित पाळणं ही महत्वाची पायरी आपण म्हणू शकतो.
1: लठ्ठपणा हा सुद्धा सध्या खूप महत्वाचा विषय आहे. प्रत्येक वयामध्ये सुद्धा या गोष्टी जाणवतात. तर त्यासाठी काही वेगळं आहाराचं नियोजन आहे का?
0: तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे योग्य प्रमाण, योग्य वेळ आणि योग्य प्रकारचं खाणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याचबरोबर तुमच्या रुटीनमध्ये सातत्य किती आहे हे पण महत्वाचं आहे.
1: बरं,
0: वजन कमी करायचं आहे म्हणून भातच बंद केला, फक्त सूपच घेतलं, फक्त उकडूनच कडधान्य खाल्ली वगैरे वगैरे, म्हणजे असे बरेच आहेत.
1: बरोबर.
0: याची अजिबात गरज नाही. बॅलन्स डाएट ही काही शॉर्ट टर्म प्रोसेस नाहीये. हा, तर मी डाएट केलं मग माझं वजन कमी झालं बरं का, पण मी जेव्हा ते डाएट सोडलं तेव्हा ते पुन्हा वाढलं, हे असं होत असेल तर तुमचं नक्कीच काहीतरी चुकतंय.
1: बरोबर.
0: कारण डाएट हे लॉंग टर्म करता आलं पाहिजे आणि त्यासाठी रोज घरातील सर्वांसोबत खाता येण्यासारखे पौष्टिक पदार्थ आहारात पाहिजे. सगळ्यांना सारखं डाएट हे असूच शकत नाही. म्हणजे मला काय म्हणायचंय, दोन सारख्या उंचीच्या आणि वजनाच्या व्यक्ती आल्या जर वेट लॉस डाएट घ्यायला, तरीही त्यांचा जो डाएट चार्ट असतो तो वेगळाच असतो आणि तो वेगळाच असायला पाहिजे. म्हणजे मला आवर्जून सांगायला आवडेल की फक्त वजन काट्यावर फोकस करू नका. रोज वजन चेक करताय, मग 100 ग्रॅम वाढलंय, 200 ग्रॅम कमी झालंय, किंवा आता काय करू, हे खाल्ल्यावर एवढं वाढतंय का, ही एन्झायटी नको आहे. आपल्याला आतनं किती हलकं वाटतंय, पोटाच्या तक्रारी कमी झाल्यात का पूर्वीपेक्षा, किंवा उत्साही वाटतंय का, आपल्याला थकवा येत नाहीये ना, मसल सोरनेस नाही ना, आणि तुम्ही खाताय जे ते तुम्ही एन्जॉय करून खाताय का शिक्षा म्हणून खाताय, हे अतिशय महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजकालच्या सगळ्या म्हणजे धकाधकीचं जीवन आपण म्हणू शकतो, तर त्याच्यात स्ट्रेस फॅक्टर अतिशय म्हणजे वाढतो आहे. तर स्ट्रेस हा वजन वाढण्याचा किंवा एकदम कमी होण्याचा
1: दोन्ही
0: गोष्टी होऊ शकतो.
1: वजन वाढण्याविषयी आपण बोललोच आहोत, याला एक महत्वाचं कारण म्हणजे सध्याचं जंक फूड, आणि ते सगळ्यांना भरपूर आवडतं, तर त्याचा परिणाम काय होतोय हे थोडंसं सांगा ना.
0: ओके. आजकाल काय झालंय की सगळी धावपळीच्या जीवनशैलीमुळे जंक फूड, पॅकेज फूड ह्याचं प्रमाण फार वाढलंय. म्हणजे पटकन मिळतंय, मग ऑर्डर करू, मग पॅकेट, मग पटकन पाकिट फोडलं, वेफर्स खाल्ले, झालं.
1: बरोबर.
0: त्यांना पोट भरतं कारण का त्याच्यामध्ये फॅट्स आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे पोट भरतं, चवीला पण चांगलं लागतंच ते.
1: खरं.
0: पण विशेषतः मुलांमध्ये म्हणजे लहान मुलं किंवा जी शाळेत जाणारी मुलं आहेत त्यांच्यामध्ये चाइल्डहूड ओबेसिटीचं प्रमाण ह्यामुळं खूप वाढायला लागलेलं आहे.
1: बरोबर.
0: मग ह्याला जंक फूड हा कारणीभूत आहेच, प्लस जीवनशैली म्हणजे काहीच एक्सरसाइज न करणं वगैरे, हे जे सगळे पदार्थ आहेत त्यांच्या वारंवार सेवनामुळे निरोगी वाढ ही आणि योग्य आहाराच्या सवयीवर मुलांचा परिणाम होतोय. ठीक आहे. तर हे पदार्थ चवीला जरी मगाशी म्हटलं की छान लागत असले तरी त्यामध्ये जास्त सोडियम असतं, शुगर लेवल जास्त असतात, अनहेल्दी फॅट्स असतात आणि कॅलरीज पण भरपूर असतात.
1: बरोबर.
0: यामुळे त्यांचं वारंवार सेवन करणं घातक आहे. वजन वाढणं किंवा ब्लड शुगर लेवल्स वाढणं, इन्सुलिन रेझिस्टन्स किंवा पचनाचे काही विकार किंवा दातांचं आरोग्य बिघडणं, ह्या सगळ्या गोष्टींना जंक फूड कारणीभूत आहे.
1: बरोबर.
0: आणि मग असं म्हणतात ना की म्हणजे आता मग खायचंच नाही का जंक फूड, तर असं नाहीये. प्रत्येक गोष्टीला प्रमाण असलं की त्याचा काही शरीरावर वाईट परिणाम होत नाही. तर आता जर तुम्हाला अगदी बाहेरच खायचं आहे तर तुमच्याकडे काही ऑप्शन्सच नाही, किंवा तुम्ही ट्रिपलाच गेलेला आहात, तर मग त्यातल्या त्यात तुम्ही हेल्दी ऑप्शन कसे निवडताय? म्हणजे जर आता तुम्हाला खायचंय सँडविचेस, तर मग तुम्ही त्यांना सांगू शकता ना की तुम्ही त्याच्यात मेयोनीज घालू नका, वरून एक्स्ट्रा बटर तुम्ही लावू नका, भाज्या भरपूर घाला, चीज थोडं कमी घाला. आणि आजकाल सगळीकडे म्हणजे एवढा अवेअरनेस आहे की तसे ऑप्शन्स अवेलेबल आहे. त्या पॅकवर जे न्यूट्रिशनल इन्फॉर्मेशन असतात किंवा जे इन्ग्रेडियंट्स असतात, तर ते जे लेबल्स वाचून घ्यायची जी सवय आहे ना, ती सगळ्यांनी लावून घेतली पाहिजे. त्यामुळे त्यातल्या त्यात हेल्दी चॉईसेस निवडायला आपल्याला मदत होते.
1: त्याचबरोबर पाण्याचं प्रमाण सुद्धा काय असावं?
0: प्रत्येक व्यक्तीची पाण्याची गरज जी असते ती वय, वजन, हवामान, शारीरिक हालचाल आणि आरोग्य स्थितीनुसार वेगळी असते. म्हणजे असं नाही की सगळ्यांनी 3 लिटर पाणी प्यायलंच पाहिजे. तर आता तुम्ही किती पाणी पिताय आणि तुम्हाला किती गरज आहे हे तुम्हाला तेव्हाच कळतं की जेव्हा तुम्ही ते व्यवस्थित ऑब्झर्व करता. म्हणजे ते कसं आता ऑब्झर्व करायचं की तुम्ही किती पाणी पिताय आणि ते योग्य आहे का, तर आपला युरिनचा कलर बघून ते ठरलं जातं. मग तुमचा लाईट येल्लो किंवा क्लिअर कलर असेल तर

0: तुम्ही वेल हायड्रेटेड आहात हे धरलं जातं. पण किडनी किंवा लिव्हरचे काही आजार असतील तर किंवा डॉक्टरांनी फ्लुईड रिस्ट्रिक्शन सांगितलं असेल तर हे प्रमाण लागू होत नाही. तर त्यावेळेचं ते प्रमाण आहे ते पूर्ण वेगळंच असतं.
1: बरं.
0: खास करून ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे त्या व्यक्तीने पाण्याकडे अगदी आवर्जून लक्ष दिलं पाहिजे. प्रत्येक वेळी तहान लागली किंवा लक्षात आलं मगच पाणी पिण्यापेक्षा जेव्हा तुम्ही बाटली किंवा तांब्या भरून ठेवता आणि बरोबर त्यातनं पाणी पिता तर मग तुम्हाला लक्षात येतं की तुम्ही दिवसभरात किती पाणी प्यायले आणि मग ती पाणी प्यायची सवय लागून जाते.
1: बरोबर.
0: साखरयुक्त पेय म्हणजे कोल्ड्रिंक्स घेतले किंवा सॉफ्ट ड्रिंक्स घेतले, पॅकमधले सूप्स घेतले, फळांचे रस घेतले हे शक्यतो टाळायला पाहिजे. घरी तुम्ही लिंबू पाणी किंवा ताज्या आवळ्याचा रस, जिऱ्या धण्याचं पाणी, ताक हे घ्यायला काही हरकत नाहीये. बॉडी वेल हायड्रेटेड असली की तुमचा त्याच्या स्किनला पण फायदा होतो, त्वचा पण तुमची तजेलदार राहते. आणि हे मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवा की आपण किती पाणी पितो दिवसभरात हे आपल्याला माहिती पाहिजे. मग त्यासाठीच ते बाटली किंवा तांब्या भरून ठेवणं हे महत्वाचं आहे.
2: सध्या आहाराबाबतीत विचार करायचा झाला तर बरेचदा असं होतं की डाएट हा विषय सध्या प्रेस्टिजियस झाला की नाही नाही मी डाएट करते, मी डाएटनं बारीक झाले अशा गोष्टी होतात. आपण मगाशी म्हटलं तसं की परस्पर काही गोष्टी केल्या जातात, सोशल मीडियावरती काही गोष्टी बघितल्या जातात तर त्या कितपत योग्य आहेत.
0: सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपली तुलना ही दुसऱ्यांशी न करता स्वतःशी करावी हे मी सांगेन. खूप जास्त रील स्क्रोल करून ना कन्फ्युजन जास्त वाढतो.
2: एक्झॅक्टली.
0: कारण का हाताची पाची बोट जशी सारखी नसतात, पाच जण पाच वेगळ्या गोष्टी सांगत असतात आणि त्यातली मग कुठली फॉलो करायची हे असं कन्फ्युजन होऊन काहीतरी भलतंच होतं.
2: बरोबर.
0: सोशल मीडियावर सध्या बरेच म्हणजे डिटॉक्स डायट असेल किंवा इंटरमिटंट फास्टिंग असेल, कार्ब्स पूर्ण बंद करा किंवा झटपट वजन कमी करणे, वेगवेगळ्या सप्लिमेंट्स, असं बरंच काही काही ट्रेंड्स पाहायला मिळतात. पण प्रत्येक ट्रेंड हा प्रत्येक व्यक्तीसाठी योग्य असेलच असं नाहीये.
2: बरोबर.
0: म्हणून जे वैज्ञानिक पुराव्यावर आधारित आहेत असे ट्रेंड्स तुम्ही समजून घ्यायला पाहिजेत आणि खरंच ते आपल्या शरीराला पूरक आहे का हे पण बघायला पाहिजे. झटपट वजन कमी किंवा कणही व्यायाम न करता वेगवेगळे शेक घेऊन महिन्याला 8 किलो वजन कमी करा वगैरे ह्या ज्या अशा जाहिराती येतात त्याच्यापासून मात्र सगळ्यांनी सावध राहा. कष्टाला पर्याय नाही, म्हणजे ते कुठल्याही
2: गोष्टीत असू दे. खरं.
0: तर तुम्ही जेवढे प्रामाणिक कष्ट कराल तेवढं ते पुढे पण चांगलंच राहतं.
2: नक्कीच.
0: आणि सोशल मीडियावर पाहिलेला डाएट किंवा सप्लिमेंट तज्ञांच्या सल्ल्यानुसार फक्त चालू करा, म्हणजे बघितलंय आणि मग हे सगळं बरोबर
2: सल्ला
0: महत्वाचा आहे. बरोबर. कारण का सोशल मीडियावर दिसणारा प्रत्येक आहाराचा ट्रेंड हा आरोग्याचा मंत्र नाहीये.
2: बरोबर.
0: त्यामुळे तो प्रत्येक व्यक्तीनुसार बदललाच पाहिजे.
2: नक्की.
0: पोषण सप्ताहानिमित्त श्रोत्यांना जर सांगायचं झालं तर पोषण म्हणजे फक्त पोट भरणे नाही हे आधी लक्षात असू दे आणि हे आता तुम्हाला कळलंच असेल आपल्या सगळ्या चर्चेतून. तर शरीराला आवश्यक पोषक घटक योग्य प्रमाणात योग्य वेळी खाणं हे महत्वाचं आहे. प्रत्येक व्यक्तीनुसार ही गरज वेगवेगळीच असते. संतुलित आहार घ्या, स्थानिक आणि हंगामी फळं भाज्या निवडा, भरड धान्य कडधान्य डाळी प्रथिनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा, मीठ साखर तेलाचं प्रमाण मर्यादित ठेवा, पुरेसं पाणी प्या, नियमित व्यायाम करा, पुरेशी झोप घ्या, स्क्रीन टाइम कमी ठेवा, विशेषतः काहीही खाताना आणि झोपण्यापूर्वी 2 तास स्क्रीन वापरू नका. गर्भवती महिला, स्तनदा माता आणि बालके आणि किशोरवयीन मुलींच्या पोषणाकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे. आपल्याला असं म्हणता येईल की आजची पोषणाची छोटीशी सवय उद्याच्या निरोगी आयुष्याची मोठी गुंतवणूक असते.
2: नक्कीच. तर सुरभी कुलकर्णी, पोषण मास याविषयी आवश्यक जी काही माहिती आहे, आहार कसा असावा, कुठल्या गोष्टी आहारामध्ये असाव्यात आणि योग्य वयामध्ये कुठल्या पद्धतीनं आहार घ्यावा आपण, याविषयीची अगदी सखोल अशी माहिती तुम्ही आज आम्हाला दिलीत. याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. नमस्कार.
0: धन्यवाद.
2: या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.
3: श्रोतेहो, इंद्रधनु या कार्यक्रमात पोषण मासानिमित्त आहारतज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र.
2: श्रोतेहो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आहारतज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया.

0: तर सात्विक ताट जे आहे त्या ताटामध्ये जे बेसिक सगळे न्यूट्रियंट्स आहेत, कार्बोहायड्रेट, प्रथिनं म्हणजे प्रोटीन्स, फॅट्स, गुड फॅट्स असं आपण म्हणू शकतो, फायबर, कॅल्शियम, आयन, ह्या सगळ्याचा समावेश असावा. मग जर अगदी उदाहरण द्यायचं झालं तर एक पोळी, त्याच्याबरोबर एक पालेभाजी, एक डाळ, दही किंवा ताक आणि सॅलड हे जरी आपण घेतलं किंवा त्याच्या जोडीला अंडं आपण घेतलं तरीही चालेल. काही लोकांचा आहार हा मांसाहार असतो, त्याच्यामध्ये मटणपेक्षा तुम्ही चिकनवर जास्त फोकस केला तर चालेल, पण त्याचंही प्रमाण मर्यादितच पाहिजे.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, श्रोते हो, वेळ झाली आहे हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची.

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात श्रोते हो आपले स्वागत. आपल्यासोबत आहे निवेदिका ईशा वायकुळ. श्रोते हो, चित्रपट लोकप्रिय होतात किंवा हिट होतात हे अनेक कारणांमुळे. त्याची कथा, त्यातले संवाद, त्यांचा दिग्दर्शक, त्याची गीतं आणि हो त्यात काम करणाऱ्या कलाकारांमुळे सुद्धा. चित्रपटाच्या सुवर्णकाळापासून आपण अनेकदा असं बघितलंय की चित्रपटातल्या कलाकारांमुळे बऱ्याचदा आपण चित्रपट बघायला जातो आणि त्या कलाकारांच्या जोड्यासुद्धा आपल्या आवडीच्या असतात आणि त्यामुळेसुद्धा तो चित्रपट लोकप्रिय होतो. श्रोते हो, अशाच काही सदाबहार लोकप्रिय जोड्यांवर आधारित आहे आजचा गाता रहे मेरा दिल कार्यक्रम. सगळ्यात सुरुवातीला हे सदाबहार गीत.

श्री 420 या चित्रपटासाठी शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलं. शंकर जयकिशन यांनी हे गीत संगीतबद्ध केलं होतं मन्नाडे आणि लता मंगेशकर यांच्या युगुलस्वरात. श्रोतेहो, राज कपूर आणि नर्गिस भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील अविस्मरणीय पडद्यावरच्या जोड्यांपैकी एक मानली जाते. जवळपास दशकभर या जोडीनं आपलं मनोरंजन केलं. एकत्र अशा 16 चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं, त्यात आग, बरसात, आवारा अशा एकापेक्षा एक लोकप्रिय चित्रपटांचा समावेश आहे. नर्गिस या राज कपूर यांच्या प्रेरणास्थान मानल्या जातात. त्यांच्या अतुलनीय अशा भावनिक केमिस्ट्रीनं सुवर्णकाळ अक्षरशः गाजवला असं म्हणता येईल. श्रोतेहो, अशीच एक सुवर्णकाळातली जोडी म्हणजे दिलीप कुमार आणि वैजयंतीमाला यांनी सुद्धा अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आणि एकापेक्षा एक लोकप्रिय अशा चित्रपटांची यादी त्यांच्या नावावर जमा झाली. प्रसारित करीत आहोत मधुमती या चित्रपटासाठी सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केलेलं शैलेंद्र यांचं गीत. गायक कलाकार मुकेश आणि लता मंगेशकर.

मधुमती या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. दिलीप कुमार आणि वैजंतीमाला यांच्यासोबतच त्या काळात अजून एक जोडी पडद्यावर राज्य करत होती आणि ती होती ज्यांना पडद्यावर उत्साही आणि आनंदी जोडी म्हणून गणलं जातं आणि ती जोडी म्हणजे मधुबाला आणि किशोर कुमार यांची जोडी. चलती का नाम गाडी, झुमरू, हाफ तिकीट अशा एकापेक्षा एका सदाबहार अशा चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केलं. त्यातला त्यांचा सगळ्यात जास्त आवडता चित्रपट म्हणजे कल्ट कॉमेडी क्लासिक असं ज्याचं वर्णन केलं जातं तो चलती का नाम गाडी हा चित्रपट. याच्यामध्ये पडद्यावर त्याचबरोबर पडद्याबाहेरसुद्धा त्यांचं हलकंफुलकं प्रेमप्रकरण रंगत केलं आणि हा चित्रपट खऱ्या अर्थानं सदाबहार असा झाला. श्रोतेहो ऐकूया याच चित्रपटातलं आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या आवाजातलं गीत. मजरूह सुलतानपुरी यांचं हे गीत आहे आणि संगीतकार आहेत एस टी बर्मन.

किशोर कुमार आणि मधुबाला यांच्यावर चित्रित चलती का नामगाडी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, काही लोकप्रिय सदाबहार अशा जोड्यांवर आधारित आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. हा कार्यक्रम प्रसारित होतोय आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून आणि आपल्यासोबत आहे निवेदिका ईशा वायकुळ. 50 दशक जसं संपलं आणि 60 सुरू झालं तसं अशी अजून एक जोडी हळूहळू आकारात येत होती आणि या जोडीनं एकमेकांच्या कारकिर्दीला सुद्धा खूप मोठा हात दिला असं म्हणता येईल. आणि ती जोडी म्हणजे शशी कपूर आणि नंदा यांनी सुद्धा एकत्र अनेक चित्रपट केले आणि ते एकमेकांच्या साथीनं सदाबहार असे आजही गणले जातात. त्यांची गीतंसुद्धा खूप लोकप्रिय आहेत. असंच एक गीत ऐकूया आनंद बक्षी यांचं. संगीतकार आहेत कल्याणजी आनंदजी, मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातलं हे गीत आहे चित्रपट जब जब फूल खिले.

शशी कपूर नंदा यांच्याप्रमाणेच 60च्या दशकात अजून एक जोडी स्वतःचं वेगळं असं स्थान निर्माण करत होती. या जोडीनं जवळपास 40 चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. तुम हसीन मै जवान या हा त्यांचा पहिला चित्रपट आणि त्यानंतर मात्र एकापेक्षा एक सरस चित्रपटात त्यांनी काम केलं. त्यातले काही चित्रपट म्हणजे सीता और गीता, जुगनू, शोले, अलीबाबा 40 चोर, त्याचप्रमाणे राजा जानी, ड्रीम गर्ल, द बर्निंग ट्रेन, रजिया सुलतान. श्रोतेहो, तुमच्या लक्षात आलंच असेल की ही जोडी म्हणजेच सर्वाधिक लोकप्रिय रोमॅन्टिक जोड्यांपैकी एक असं ज्यांचं वर्णन केलं जातं ती जोडी, आणि ती म्हणजेच हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची जोडी. धर्मेंद्र यांचं रांगडं, प्रेमळ आणि हिमॅन अशी व्यक्तिरेखा आकारत येत होती, तर त्याचवेळी हेमा मालिनीचं अभिजात लालित्य आणि ड्रीम गर्ल ही प्रतिमा, परस्पर विरोधाभासी अशी यांच्या प्रतिमा होत्या, तरीसुद्धा त्या एकमेकांना पूरक ठरल्या आणि म्हणूनच आजपर्यंतच्या लोकप्रिय जोड्यांपैकी या जोडीची गणना केली जाते. ऐकूया जुगनू या चित्रपटासाठी आनंद बक्षी यांचं गीत, संगीतकार एस टी बर्मन आणि गायक कलाकार किशोर कुमार आणि लता मंगेशकर.

0: उम्र है
1: छोड़ो बहाना
0: ना ना ना।
2: धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्यावर चित्रित हे गीत आपण ऐकलं. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
3: मानसिक आरोग्य तज्ज्ञाची मदत घ्यायची आहे परंतु कुठे जायचे हे माहीत नाही. 1-4-4-1-6 वर टेलिमानसला कॉल करा.
2: श्रोते हो, श्रद्धा संस्कृती आनंदाची सांगड घालत असताना जबाबदारीचं भान सुद्धा राखायला हवं आणि ते राखून गणेशोत्सव कसा साजरा करावा हे आमच्याशी तुम्ही बोलू शकता. गप्पा गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणामध्ये म्हणजेच उद्या सकाळी 10:30 ते 11 या वेळेत 02-31-2-65-26-24 या क्रमांकावर. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, 60चं दशक जसं संपत आलं तसं एक वेगळी लाट चित्रपटाच्या संगीतामध्ये जशी बघायला मिळाली तशी चित्रपटांमध्ये सुद्धा बघायला मिळाली. आणि श्रोते हो, ही लाट होती सगळ्यात जास्त लोकप्रिय असणाऱ्या एका हिरोची, जो रोमॅन्टिक हिरो म्हणून आजसुद्धा ओळखला जातो. आणि चित्रपटसृष्टीतला पहिला सुपरस्टार ही त्याची पदवी आजही अबाधित आहे. आणि तो कलाकार म्हणजे राजेश खन्ना. राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांची जोडी त्या काळात खूप गाजली. 70चं दशक सुरू होताच या जोडीनं चित्रपट अक्षरशः आपल्या दोघांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिकांनी आजही लोकप्रिय या सदरात अबाधित ठेवलेत. ऐकूया या जोडीवर चित्रित हे गीत.

0: शर्मिला टागोर आणि राजेश खन्ना यांच्यावर चित्रित आराधना या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या युगुल स्वरातलं हे गीत संगीतबद्ध केलं होतं एस टी परमन यांनी.
1: श्रोते हो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
2: कडधान्य म्हणजे मूग, मटकी, हरभरा, मसूर, राजमा, चवळी. भरडधान्य म्हणजे मिलेट्स आपण म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी, जे बाजारात सहज उपलब्ध आणि पौष्टिकांची उत्तम साधनं आहेत. त्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते आणि फायबर मिळतं. जेव्हा तुम्ही कडधान्य आणि भरडधान्य किंवा तृणधान्य हे कंबाईन करता, म्हणजे भरडधान्य आणि तृणधान्य कडधान्यासोबत कंबाईन करता, तेव्हा ती प्रोटीन प्रोफाईल पूर्ण होते आणि पदार्थ जास्त पोषक बनतो. कॅल्शियम तुम्हाला दूध दुधाच्या पदार्थांमधून, पनीर, टोफूमधून पण मिळू शकतं. नाचणी आणि राजगिरा ह्या सगळ्या स्रोतांमधून मिळू शकतं.
0: काही सदाबहार जोड्यांवर चित्रित काही गीतं आज आपण ऐकत आहोत गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. श्रोते हो, ज्यावेळी हिंदी चित्रपटसृष्टीतल्या सदाबहार जोड्या असं आपण म्हणतो, त्यावेळी एका जोडीचं नाव घेतल्याशिवाय ही शृंखला पूर्णच होऊ शकत नाही. आणि ती जोडी म्हणजे ज्यांनी दो अनजाने, मुकद्दर का सिकंदर, मिस्टर नटवरलाल, सुहाग, खूबसूरत, सिलसिला अशा एकापेक्षा एक वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं ती जोडी. आणि ती जोडी म्हणजे सदाबहार अशी अमिताभ बच्चन आणि रेखा यांची जोडी. श्रोते हो, या जोडीनं अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. त्यांची ऑनस्क्रीन जोडी ही नेहमीच गाजली आणि ऑफस्क्रीनसुद्धा या जोडीची चर्चा आज देखील ऐकायला मिळते. श्रोते हो, ऐकूया यांच्या सदाबहार अशा सिलसिला चित्रपटातलं हे गीत. गीत आहे जावेद अख्तर यांचं, संगीतकार शिवहरी, लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजात.

अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यावर चित्रित सिलसिला या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, गेल्या 2-3 दिवसात आपण बघतोय की संपूर्ण सोशल मीडियावर 80s AIचा जमाना परत आलाय. पण खरं बघता 80s जमाना खऱ्या अर्थानं गाजवला आणि आजही तो आपल्या स्मरणात ठेवला तो अशा काही लोकप्रिय जोड्यांनी आणि त्यांच्यावर चित्रित सदाबहार अशा गीतांनी. 80s दशक संपत आलं आणि त्यानंतर एक वेगळी लाट आपल्याला बघायला मिळाली. आशयघन गीतांबरोबरच नवनवीन जोड्या आपल्याला पडद्यावर दिसू लागल्या आणि त्यातलाच एक सदाबहार असा चित्रपट म्हणावा लागेल तो 1988 प्रदर्शित झालेला कयामत से कयामत तक हा चित्रपट. आमिर खान आणि जुही चावला यांची जोडी आणि मजरूह सुलतानपुरी यांची गीत.

आपल्याला पडद्यावर दिसू लागल्या आणि त्यातलाच एक सदाबहार असा चित्रपट म्हणावा लागेल तो 1988 प्रदर्शित झालेला कयामत से कयामत तक हा चित्रपट. आमिर खान आणि जुही चावला यांची जोडी आणि मजरूह सुलतानपुरी यांची गीतं. आजही हा चित्रपट तेवढाच सदाबहार असा आहे. आनंद मिलिंद यांनी संगीतबद्ध केलेली ही गीतं खूपच गाजली. श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूया याच चित्रपटातलं सदाबहार असं हे गीत.

पक्षात राहिल्यात. श्रोतेहो, त्यातलीच एक जोडी ज्यांनी 1990 सुरुवातीच्या काळांपर्यंत सुद्धा स्वतःची वेगळी छाप सोडली, ज्या जोडीनं बंजारन, गुरुदेव, नगीना, चांदनी अशा एकापेक्षा एका चित्रपटात एकत्र काम केलं आणि आजही ते चित्रपट आपल्या स्मरणात आहे. ती जोडी म्हणजे ऋषी कपूर आणि श्रीदेवी यांची जोडी. ऐकूया यांच्याच गाजलेल्या चांदनी चित्रपटातलं हे गीत. शिवहरी यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आनंद बक्षी यांचं आणि गायक कलाकार लता मंगेशकर आणि बाबला

80 दशक जसं संपत आलं तसं चित्रपटाच्या गीतांमध्ये त्यांच्या संगीतामध्ये खूप बदल होत गेले. त्याचप्रमाणे नवनवीन अभिनेत्री आपल्या या चित्रपटसृष्टीत समाविष्ट झाल्या. अनेक नवीन अभिनेते अभिनेत्री यामुळे चित्रपटाचा सुवर्णकाळ जसा बहरत गेला तसाच 70 दशकानंतर यामध्ये खूप बदल दिसून आले. 90 दशक जसं सुरू व्हायच्या उंबरठ्यावर आलं तसं अनेक बदल प्रकर्षाने हिंदी चित्रपटसृष्टीच्या संगीतामध्ये सुद्धा दिसायला लागले. हे संगीत बऱ्याच अंशी पाश्चिमात्य व्हायला लागलं. अनेक नवनवी प्रयोग या संगीतामध्ये व्हायला लागले. तसेच नवे संगीतकार, नवे गायक हे सुद्धा आपल्यासमोर येत गेले. श्रोते हो, सदाबहार जोड्या जशा बनत गेल्या तशा त्यांच्यासाठी पार्श्वगायन करणारे कलाकारसुद्धा पुढे आले आणि बरेचदा त्याच पार्श्वगायकांमुळेसुद्धा ती गीतं सदाबहार व्हायला लागली. उदाहरणार्थ आमिर खान यांच्यासाठी उदित नारायण, शाहरुख खान यांच्यासाठीसुद्धा उदित नारायण आणि माधुरी दीक्षित यांच्यासाठी लता मंगेशकर, उर्मिला मातोंडकर यांच्यासाठी आशा भोसले अशा लोकप्रिय पार्श्वगायकांचीसुद्धा मागणी वाढू लागली. श्रोते हो, काही वेळा या सदाबहार जोड्या त्यांच्यासाठी ज्यांनी पार्श्वगायन केलं त्यामुळेसुद्धा ओळखायला लागल्या. श्रोते हो, सदाबहार जोड्यांचा हा प्रवास अगदी सुरुवातीच्या म्हणजे सुवर्ण काळात जर आपण बघितलं तर राज कपूर नरगिस, देवानंद गीतावाली पासून आजच्या आलिया भट, वरुण धवनपर्यंत ही शृंखला आपल्याला बघायला मिळते. श्रोते हो, बऱ्याचदा अयशस्वी चित्रपटाची मालिका फक्त जोडीदारांमुळेसुद्धा संपत होती. कधीकधी त्याच जोडीला पुन्हा पुन्हा बघण्याचा अट्टाहास प्रेक्षकांकडनं होत होता आणि त्याचप्रमाणे एका कलाकारासोबत वेगवेगळ्या जोड्यासुद्धा लोकप्रिय होत गेल्या. याचं उदाहरण म्हणजेच राजेश खन्ना यांच्यासोबत जशा शर्मिला टागोर तशा मुमताज, शशी कपूर नंदापासूनसुद्धा हा प्रवास वारंवार बदलताना आपल्याला दिसला, तो थेट काजोल शाहरुख खानपर्यंत. श्रोते हो, 80 दशकाच्या शेवटी म्हणजे अगदी 1989 साली प्रदर्शित झाला एक चित्रपट आणि त्या चित्रपटानं एक सशक्त अशी अभिनेत्री हिंदी चित्रपटसृष्टीला दिली. ती अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित आणि तो चित्रपट म्हणजे परिंदा. अनिल कपूर माधुरी दीक्षित या सदाबहार जोडीचा हा पहिला असा लोकप्रिय आणि यशस्वी चित्रपट म्हणावा लागेल. त्यानंतर या जोडीनं एकत्र अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया याच चित्रपटातलं गीत

श्रोतेहो, हिंदी चित्रपटसृष्टीतल्या सदाबहार जोड्यांवर आधारित आजचा गाता रही मेरा दिल हा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त करीत आहोत. परिंदा या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांच्या आवाजातलं हे गीत संगीतबद्ध केलं होतं आर डी परमन यांनी. श्रोतेहो, निवेदिका ईशा वायकुळला निरोप द्या. पुन्हा भेटूया अशाच काही सदाबहार जोड्यांवर आधारित कार्यक्रमासह. नमस्कार.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र दुपारचे 12 वाजतायत. वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी स्मिता नांदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. मैत्रिणींनो, स्वामी विवेकानंद म्हणतात, तुमच्या विचारांप्रमाणे तुम्ही घडता. तुम्ही जर स्वतःला दुर्बल समजलात तर दुर्बल बनाल, आणि सामर्थ्यवान समजलात तर सामर्थ्यशाली बनाल. परदेशात

भारतीय संस्कृतीचा प्रसार करणारे स्वामी विवेकानंद हे साहित्य, तत्वज्ञान आणि इतिहासाचे प्रकांड विद्वान होते. त्यांनी तरुण वर्गाला एक नवीन मार्ग दिला. त्यांनी 11 सप्टेंबर 1893 रोजी अमेरिकेतील शिकागो शहरात भरलेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेत भाषण केलं होतं. त्यांचं हे भाषण जगातील सर्वात प्रसिद्ध भाषणांपैकी एक मानलं जातं. या भाषणानं जगाला नवी दिशा आणि भारताला नवी ओळख दिली. अमेरिकेत माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो अशी भाषणाची सुरुवात करताच उपस्थित श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. स्वामीजींनी आपल्या भाषणातून सहिष्णुता, बंधुता आणि सर्वसमावेशकतेचा संदेश दिला.

0: मैत्रिणींनो ऐकूया हलकं फुलकं ही कौटुंबिक शिर्तिका. आज या शिर्तिकेचा भाग 17 आपण ऐकणार आहोत. लेखन आणि निर्मिती सहाय्य वैजयंती नांदगावकर यांचं. सहभाग नयन पवार, वैजयंती नांदगावकर, स्मिता नामदे आणि मधुमिता नामदे यांचा.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भोजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितक, नको मनावर ओझ इतक.
1: चला जगूया मस्त मजेने,
3: होऊया जरा हलक फुलक.
2: हलक फुलक, हलक फुलक.
0: अगं रश्मी.
4: हा आई.
0: गौरी गणपतीसाठी या एवढ्या वाती फुलवाती पुरतील का ग? बघ बरं एकदा. आणि वस्त्रमाळा पण तयार आहेत बरं का?
4: हा पुरे झाल्या ना, बरेच झाल्यात की.
0: बर मग मला एक डबा दे, मी त्यात भरून ठेवते सगळ्या वाती.
4: आणि वस्त्रमाळीला पण डबा लागेल ना?
0: हो हो.
4: हा हे घ्या.
0: बरं हे डबे ठेवून दे. आणि अगं पण तुझे ते बाकीचे डबे झाले का घासून?
4: झाले झाले झाले.
0: हे बघ काही राहिलं असेल ना तर मला सांग, आता कसं माझं काम झालंय ना मी तुला मदत करू शकते.
4: नाही आई झालंय, आता होतच आले, दोनच डबे राहिलेत माझे.
0: बर आणि हे काय, हा राहुल कामात तुला मदत करणार होता ना?
4: मग काय,
0: मोबाईल घेऊन बसलाय नुसता तो?
4: अगो बाई,
0: आज जर सुहास असला असता ना इथे मदतीला तर हा राहुल असा बसला असता का बरं मोबाईल घेऊन?
4: हो ना,
0: पटापट कामं झाले असते सगळे.
4: मग
0: मग
4: अरे हो राहुल जरा ते टेबल तिकडे सरकव आणि खिडकी पण साफ कर.
1: आई मी एकटाच आहे का घरात काम करणारा कर्मचारी?
0: मोबाईल घेऊन बसलेला कर्मचारी आहे बरं का?
4: तू कर्मचारी नाही, तू घरातला सदस्य आहेस.
1: मग सदस्यांना एवढी कामं करायला लावतात का?
4: हो, विशेषतः वर्षभर काहीही काम न करणाऱ्या सदस्याला आवर्जून काम सांगतात.
0: अगं आई त्याला जास्त काम देऊ नकोस.
1: वा, आज सूर्य पश्चिमेला उगवला वाटतं, माझी बहिणाबाई माझ्या बाजूने वाटतं.
0: हो, कारण जास्त काम केलं तर याची तब्येत बिघडेल.
1: मला वाटलं काळजी करतीस की टोमणं मारतीये.
0: दोन्ही, गणपती बाप्पा येत आहेत ना, घरात प्रेमही पाहिजे आणि विनोदही.
5: अगं रश्मी एवढा गोंधळ कसला चाललाय?
4: हे पोरांचं ना, घरात काम स्वच्छता साफसफाई काढली की असंच चालू असतं यांचं.
1: आजी अगं पण मी करतोय ना.
5: कुठं?
1: मनाने ग.
4: मनाने काम करतोय घ्या.
5: अरे देवा, हा नवीन प्रकार कोणता रे राहुल?
0: आजी याचं सगळं काम मनातच होत असतं.
4: हो, आणि प्रत्यक्ष काम बाकीच्यांना करावं लागतं.
1: आपण तसं नाही काही, मी करतोय ना.
5: हा अरे बाप्पा येणार आहेत, घर स्वच्छ ठेवायचे.

0: मन स्वच्छ ठेवायचे आणि वातावरण कसं आनंदी ठेवायचे.
1: मग आजी मी तेच म्हणतोय, मन स्वच्छ आहे पण खोली साफ करणं थोडं कठीण आहे ना.
0: म्हणूनच तुझी खोली बघितली की वाटत गणपती बाप्पांपूर्वी एखादा आपत्ती व्यवस्थापन विभाग बोलवावा.
2: दादुड्या आई, फुलांची माळ सरळ धर जरा.
1: धरली की ग मी.
2: सरळ धर म्हणलंय.
1: मला तरी वाटत माझ्या मते सरळच आहे बर काही.
2: तुझ्या मते पृथ्वी ही चौकोनी असेल मग.
1: अग पण तू सजावट करतीस की विज्ञान परिषद भरवली आहे.
3: अरे अरे भांडू नका रे दोघांनी, गणपती बाप्पा येणार आहेत ना.
1: आई हीच तर दरवर्षीची परंपरा आहे ना.
3: कोणती परंपरा?
2: हे बघ, गणपती बसवण्यापूर्वी आम्ही दोघ दोन वेळा भांडतो आणि मग प्रसाद खाताना मित्र होतो.
0: म्हणजे काय तुमचे भांडणे बाप्पाच्या तयारीचा भाग झालाय की काय? मग
2: आजी यावेळी सजावट कशी करायची ग?
0: साधी आणि सुंदर सजावट करा बघ. जास्त खर्च करण्यापेक्षा ना प्रेमानं केलेली सजावट महत्वाची. कारण काय, बाप्पा भक्तीचा भुकेला आहे रे.
1: मग माझं काय, मी प्रेमाने सजावट करतो.
2: म्हणजे दादुड्या?
1: अग म्हणजे तू काम कर, मी बाजूला उभा राहून म्हणेन ना वा काय छान
2: वाटलंच. आई याला बाहेर काढा बर.
3: नाही नाही याला काम द्या.
1: मी तेच म्हटलं ना.
0: हो हो राहुल, ते तू ते फुलं लाव बर जरा.
1: फुलं? आजी अगं मी कलात्मक माणूस आहे.
0: मग दाखव की जरा तुझी कला राहुल.
1: अगं म्हणजे कलात्मक म्हणजे माझी कला जी आहे ना ती व्यवस्थापनाची आहे ग.
3: कसलं व्यवस्थापन बाबा? आता
1: काम कोणाला द्यायचं आणि आपण कुठे बसायचं याच व्यवस्थापन.
3: छान छान. बरं मी काय म्हणते आई, मी ना बाजारात जाते, काही राहिलंय का आणायचंय काही?
0: अगं रश्मी,
3: हा
0: दुर्वा फुलं नारळ फळं आणि मोदकासाठी सामान घ्यायचं लक्षात आहे ना.
3: हो हो.
1: आणि ते बाप्पासाठी चिप्स नाही का?
3: बाप्पासाठी चिप्स?
1: हा गणपती बाप्पाच्या तयारीला ऊर्जा लागते ना.
3: बर मग
2: तुला कसली ऊर्जा लागते रे दादुड्या, तू काही कामच करत नाही.
1: आता किती ऊर्जा लागते, मी तर बोलतोय ना, बोलण्यासाठी ऊर्जा
3: लागते नाही का ऊर्जा.
0: अरे बाप्पाच्या नैवेद्यासाठी काहीतरी घे.
1: हो आजी बाप्पांसाठी ना मोदकच बनू बघ.
3: हा
2: आणि स्वतःसाठी?
1: मग काय बाप्पांसाठी जे आहे तेच आपलं मोदक.
3: दोन्ही एकदाच.
1: बरोबर आहे ना, दोन्हीसाठी एकच, कारण प्रसाद वाया कशाला घालवायचा ना.
3: अच्छा म्हणून का? बर आता मी जाऊन येते. हा ए चला मी सामान घेऊन आले, मोदकाचं सारण तयार करायला मदत करा बरं जरा.
1: बर बघू मी जरा चव पाहू का.
3: आपल्याला नैवेद्य दाखवायचंय, लगेच काय चव पाहतोस?
1: खाऊ
3: घालणारेस का?
1: मदत करायचं म्हटली तू.
3: हा मग मदत करणार का खाणार?
1: आता चव तपासणं ही पण एक मोठी जबाबदारीच आहे की.
2: आई याला सारणापासून जरा लांबच ठेव बर का.
1: अगं पण गुणवत्ता नियंत्रण माझ्याकडे आहे ना.
0: ओ नियंत्रक, गुणवत्तेची तपासणी नंतर करा, आधी मोदक करायला घ्या. पूर्वी ना आम्ही सगळं एकत्र बसून मोदक करायचो बर का.
2: आजी तुझ्या हातचे मोदक तर अगदी सुंदर असतात ग.
1: हो हो आजी, आणि माझ्या हातचे ग?
0: तू आधी करून तर दाखव ना मोदक.
1: तुम्हाला काय वाटलं मी केलं नाही हे बघा की.
0: हो
2: हा मोदक आहे की खरं छोटा डोंगर दादुड्या.
1: अग ही तसं नाही ग रिया, तू डोंगर म्हणली हे बरोबर नाही बर का. अग ही आधुनिक डिझाईन आहे मोदकाची.
3: आधुनिक विधुनिक काही नाही.
1: बर मग ठीक आहे, छोटं तर छोटा डोंगर माझ्यासाठी ठेवतो मी. हा नाही ग तसं नाही, मी माझ्यावर प्रयोग करतोय ना.
0: ए रश्मी याला मोदकांपासून जरा लांब ठेव बरं.
2: नाही नाही ठेवाच लागणार आहे त्याला लांब,
0: नाहीतर हा हे सगळे मोदक बिघडवेल आणि स्वतःसाठी मोदकाचा डोंगर तयार करून ठेवेल.
2: मग काय तर.
0: तुम्हाला माहितीये का आमच्या लहानपणी ना गणपतीची तयारी काही दिवस आधीपासून सुरू व्हायची बरं का. घर मोठं नसलं तरी उत्साह मोठा असायचा आमचा. कोणी मखर तयार करायचं, कोणी फुलं आणायचं, कोणी रांगोळी काढायचं आणि घरातल्या लहान मुलांना वाटायचं की गणपती बाप्पा फक्त आपल्याच घरी येतात की काय.
2: आजी आता पण तसंच वाटतं की नाही रे दादुरे.
1: मला तर वाटतं बाप्पा आधी आपल्या घरात येतात कारण मोदक इथेच जास्त आहेत ना.
3: राहुल तुला प्रत्येक गोष्ट खाण्यावरच आणायची आहे का?
1: अगं तसं नाही गाई, पण गणेशोत्सव म्हटलं तर मोदक हा भावनेचा विषय आहे ना.
3: बरोबर तुझ्या भावनेचा नाही का.
0: अरे राहुल भावना महत्व

0: महत्वाचीच, पण फक्त एकट्याचीच नाही बर का, सगळ्यांच्या भावना जपण्यासाठीच तर असतात हे सणवार.
1: अरे प्रत्येक काम कसं आनंदानं करायचं, मोठं असो किंवा छोट, घरातील प्रत्येकानं हातभार लावला ना की उत्सव कसा अगदी सुंदर होतो बघ.
2: म्हणजे मी पण काम केलं पाहिजे.
1: गंभीर झालाय राहुल.
2: मग बरं रे, बाप्पांनी मला याच्यासाठी थोडी शक्ती द्यावी.
1: हो झाडू घे हातात, शक्ती येईल आपोआप. चला, मस्त छान साफसफाई झालेली आहे आणि किती छान प्रसन्न वाटतंय ना घरात.
2: हो
1: स्वच्छ झाले की नाही आता, म्हणून
2: छान सजावट झालीय, मोदकही तयार आहेत आणि छान फुलांचा सुगंधही दरवळतोय ना.
3: आई आता सगळं झालंय ना.
1: हो झालंय सगळं. मखर एकदा बघा रे कसं वाटतंय, चांगलं व्यवस्थित वाटतंय ना आई.
2: हो छान बनवलंय.
1: म्हणजे कसं आहे, 10-12 दिवस, यावेळेस 12 दिवस गणपती आहेत ना.
2: हो
1: 12 दिवस गणपती बाप्पा घरात राहणार आहेत, तर कसं प्रसन्न वाटलं पाहिजे की
2: नाही. आणि त्याला प्रसाद पण तसा पाहिजे ना.
1: मग मोदकाचे वेगवेगळे प्रकार पण आपल्याला करावे लागतील नाही का.
2: हो मी तयार आहे याच गुणवत्ता नियंत्रण बघायला.
1: बिलकुल बिलकुल. अरे ती गुणवत्ता ती ठेव बाजूला, आधी दुर्वा आहेत का नाही ते बघ.
2: तिथं
1: दुर्वा आणल्यात ना आई मी मग अशी सामानात.
3: फुलं
1: पण आहेत
2: आणि मोदक
1: आहेत का.
2: तिथं महत्वाचे आहेत.
1: तेच महत्त्व
3: तर आहेत रे, त्याच्याशिवाय कसा गणपती बाप्पा साजरा होईल.
1: ए थांबा, मोदक किती आहेत.
3: मी 21 मोदक ठेवले होते ग.
1: 21 मोदक ठेवले होतेस ना, पण आता किती आहेत.
3: अरे आता तर 18 मोदक आहे आई.
1: हो
3: पण दादू द्या.
2: नाही नाही
3: नाही
1: नक्कीच
2: मी नाही खाल्ले मोदक.
3: मग 3 मोदक कुठे गेले सांग.
2: अगं आधीच मोदक एवढे चांगले असतील म्हणून बाप्पांनी आधीच प्रसाद स्वीकारला
1: स्वीकारला. हो प्रसाद बाप्पा अजून आलेले नाहीयेत तर ते प्रसाद कसा स्वीकारतील.
2: आता मी त्यांचं प्रतिनिधी म्हणून आलो ना.
1: उंदीर बाबा आहेस का तू.
2: मी तसं नाही, पण अगं मी नाही खाल्ले.
1: ए आता खाल्लं ठीक आहे, पण मी आता नवीन मोदक करणार आहे पुन्हा बाप्पासाठी, ते मात्र खायचे नाहीत.
2: अरे
1: मग हे खाऊ का आम्ही सगळे. आता काय करणार, खा
3: आता तू कमी खायचं बघ का दादू. मी जास्त खाणार
2: आहे. मी 11 खातो.
3: नाही मी 13 खाणार, तू 5 खाणार.
1: अरे देवा झालं यांचं याच्यावरनं सुरू.
2: आई तू काय कर तिकडे 6 वाढव.
3: नाही ग आई याला कमी द्यायचं, याने 3 खाल्ली.
2: बरं
1: एक काम करा, दोघही खाऊ नका, रश्मी आपणच खाऊ. हो आम्ही पण चव बघायला हवी नाही का.
3: एक एक खा ना तुम्ही, आम्ही बाकीचे खातो.
1: आता कसं एखादा सण असल्यासारखं वाटते बघ बर. म्हणजे वर्षभर आपण प्रत्येक जणच आपापल्या कामात व्यस्त असतो, कुणी ऑफिसमध्ये असतं, कुणी अभ्यासात असतं, कुणी घरातल्या जबाबदाऱ्यांमध्ये. पण असे सण आले ना की सगळे पुन्हा एकत्र येतो.
3: हो आई आणि भांडतोही आणि हसतोही
2: आणि कामापासून पळतोही.
1: हो ते तर तू वर्षभरच करतोस. अरे उत्सव म्हणजे फक्त सजावट नाही, फक्त नवीन कपडे नाही किंवा फक्त गोड पदार्थ देखील नाही. उत्सव म्हणजे एकत्र येणं, घरात हास्य असणं, एकमेकांना मदत करणं आणि मनातला राग विसरणं असतं बर का.
2: आजी बरोबर म्हणतीयस तू. हा चला, बाप्पा येण्यापूर्वी मी बहिणीची माफी मागतो.
1: माफी
2: माफी असावी बहिणाबाई.
3: कशासाठी रे दादुळे आता काय केलं.
2: मी तुला दिवसभर त्रास दिला ना म्हणून.
3: अच्छा तसं का, मग मलाही माफ कर, मी पण दिवसभर तुला काम सांगितले म्हणून.
2: ते उद्या पुन्हा सुरू करूया.
3: नक्की नक्की, उद्यापासून सगळी काम तू कर, मी तुला काम सांगते.
2: बर
1: मंडळी, गणपती बाप्पांच्या आगमनापूर्वीची ही तयारी कधी धावपळीची असते,
2: कधी थकवणारी असते,
3: कधी भांडणाची असते,
1: पण या सगळ्यांपेक्षा जास्त असते
2: आनंदाची.
3: आजीच्या आठवणी,
2: आईची काळजी,
1: भावा बहिणींची मस्ती आणि संपूर्ण कुटुंबाचं प्रेम, यानेच तर गणेशोत्सव खऱ्या अर्थाने सुंदर होतो नाही का.
3: चला तर मग
1: या गणेशोत्सवात घर स्वच्छ करूया, त्याचबरोबर मनातले गैरसमजही दूर करूया
2: आणि सर्वात महत्वाचं सजावटही करूया घराची.
1: घराची तर सजावट करूच यात, पण
3: नात्यांचीही करूया.
2: आणि थांबा, मोदकांचा गोड

0: गोडवाही वाढूया
1: आणि आपल्या बोलण्यातही गोडवा आणूया.
2: गणपती बाप्पा मोरया,
3: मंगल मूर्ती मोरया.
0: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
4: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
0: चला जगूया मस्त मजेने,
5: होऊया जरा हलकं फुलकं.
4: हलकं फुलकं, हलकं फुलकं. कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं भाग 17 आताच आपण ऐकलात. लेखन आणि निर्मिती सहाय्य होतं वैजयंती नांदगावकर यांचं. सहभाग नयन पवार, वैजयंती नांदगावकर, स्मिता नामदे आणि मधुमिता नामदे यांचा. संकल्पना आणि सादरकर्ते नयन पवार. मैत्रिणींनो, आज आहे आचार्य विनोबा भावे यांचा जन्मदिवस. त्यांचा जन्म 11 सप्टेंबर 1895 साली रायगड जिल्ह्यातील गागोदे या गावी झाला. ते भारताचे स्वातंत्र्य सेनानी, समाजसेवक, थोर विचारवंत आणि गांधीवादी नेते म्हणून ओळखले जातात. तसंच ते भारतातील भूदान आणि सर्वोदय चळवळीचे नेते म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी अनेक धार्मिक ग्रंथांचा सखोल अभ्यास केला. त्यांचे संपूर्ण आयुष्य ऋषी आणि तपस्वी म्हणून व्यतीत झाले. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांमध्ये गीताई, मधुकर गीता प्रवचन, ईशाव्यास वृत्ती, स्वराज्य शास्त्र, सर्वोदयी विचार आणि ज्ञानदेव चिंतनिका इत्यादीचा समावेश आहे. विनोबाजींनी प्रायोपवेशनाद्वारे आपला देहत्याग केला. ते म्हणत, हे विज्ञान युग आहे, या विज्ञानाची अध्यात्माशी निरंतर जोड घातली तर मनुष्य जातीचा उद्धार होईल. ही त्यांची शिकवण आजही मार्गदर्शक आहे.

0: मैत्रिणींनो, आता ऐकूया वाढतं नैराश्य आणि हिंसा कारणे आणि उपाय याविषयी मानसतज्ञ डॉक्टर संदीप सिसोदे यांची स्मिता नामदे यांनी घेतलेली मुलाखत. नमस्कार मैत्रिणींनो. मैत्रिणींनो, सध्या समाजात वाढणारं नैराश्य आणि हिंसा यामुळे समाजात असंतोष पसरला आहे. तरुण पिढी व्यसनांकडे तसंच व्यभिचाराकडे ओढली जात आहे. अगदी लहान मुलांपासून ते तरुण, महिला, वयोवृद्ध हे देखील नैराश्यामुळे हिंसक मार्गाकडे वळले जात आहेत. अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर मतभेद झाले तरी आत्महत्येसारखी पावलं उचलली जात आहेत. या सगळ्यावर आळा घालणं सध्याच्या परिस्थितीत गरजेचं आहे. त्यासाठी मनाला, भावनांना, विचारांना आवर घालणं महत्वाचं आहे. आज या विषयावर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमंत्रित केलं आहे मानसतज्ञ डॉक्टर संदीप सिसोदे यांना. डॉक्टर संदीप सिसोदे हे गेल्या 24 वर्षांपासून मानसतज्ञ म्हणून छत्रपती संभाजीनगर इथं कार्यरत आहेत. त्यांना महात्मा गांधी व्यसनमुक्ती हा राज्य पुरस्कार प्राप्त झालेला आहे. डॉक्टर संदीप सिसोदे, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आज आपण बोलणार आहोत की समाजात वाढणारी हिंसा आणि नैराश्य याविषयी. तर सगळ्यात पहिले मला हे विचारायचं की आजच्या समाजात हिंसा वाढण्यामागची प्रमुख कारण काय सांगता येतील?
1: आपण जर हिंसा वाढण्यामागची प्रमुख कारण म्हणली तर त्याच्यामध्ये एक आहे ते जैविक कारण, दुसरं मानसशास्त्रीय, कौटुंबिक, सामाजिक अशा अनेक घटकांचा हा हिंसा वाढवण्यामागच्या कारणांमध्ये समावेश होतो. विशेषतः दीर्घकाळामधचा जर ताण असेल, नियंत्रणाचा अभाव असेल, बालपणी त्यांनी हिंसा बघितली असेल, आईवडिलांची भांडणं बघितलेली असतील, व्यसनाधीनता असेल, असुरक्षित वातावरण असेल, चुकीच्या

0: पद्धतीने सामाजिक आदर्श त्यांनी बघितले असतील, डोळ्यासमोर ठेवले गेले असतील, तर अशा सगळ्याच गोष्टींचं या हिंसा वाढवण्याच्या मागे कारण आहे असं मला वाटतं. मी अजून असं पण बघितलंय की भावनांचे नियमन, भावना व्यवस्थापन ज्या लोकांना व्यवस्थित करता येत नाही, जमत नाही, अशी लोक हिंसेकडे वळत असतात. कारण प्रत्येक समस्येचं किंवा प्रत्येक गोष्टीचं उत्तर हे हिंसा नसते आणि कॉन्सिक्वेन्सेस माहिती असतात की हिंसा केल्यानंतर उद्या पुन्हा माझ्याकडे काहीतरी येणार आहे, नवीन प्रश्न येणार आहेत, नवीन समस्या येणार आहे. मी आज हिंसा करतोय म्हणजे ती हिंसा सोडवण्यासाठी करतोय पण ती सुटत नाहीये. त्याच्यामुळे एक दोनदा जर एक अनुभव आला तर दुसरा पण कुठला मार्ग आहे का, मानसतज्ञ त्यांची पण मदत याच्यामध्ये आपल्याला घेता येईल का, सगळ्यात महत्वाचं कुटुंबातली जी मोठी मंडळी आहे यांना आपण ही प्रश्न विचारून सुद्धा याची वेगवेगळी हिंसा कमी होईल किंवा हिंसा होणार नाही याच्यासाठीची घटक आपण त्यांच्याकडनं समजून घेऊ शकतो.
1: डॉक्टर, सध्या आपण जे बघतोय की नैराश्य समाजात प्रचंड वाढलेलं दिसतंय, मग दिवसेंदिवस याची वाढ का होत चालली आहे, काय सांगाल त्याबद्दल?
0: नैराश्य म्हणजे फक्त दुःख किंवा निराश वाटणं नसतं, तर एक गंभीर प्रकाराची आरोग्याची अवस्था आहे. कारण ही जी व्यक्ती आहे ही दीर्घकाळाचा ताण, सामाजिक एकाकीपणा, झोपेचा अभाव, आर्थिक समस्या, नातेवाईकांमधील अडचणी, वेगवेगळे त्याला ऍक्सिडेंट झालेले, म्हणजे कोणी बोललेलं काय किंवा काही घटना झालेल्या, आणि असा समज असतो की सतत मला अपयश येत आहे. आणि या अपयशामध्ये सुद्धा होतं असं की सिरोटोनिन आणि डोपामाइन यासारखे जे संप्रेरक आहेत हे केमिकल आहेत, हे न्यूरो ट्रान्समीटर जे आहे हे मूळ झोप प्रमुख भूमिका बजावतात. आणि याच्यामध्ये जर इम्बॅलन्स झाला तर बाहेरची जी बॉडी असते ती बॉडी शो करते. डोक्यामध्ये काय चाललंय हे तर कुठला MRI किंवा कुठला CT scan किंवा कुठल्या व्यक्तीला फोटो काढला बघितलं म्हणजे तुम्ही सायकोलॉजिस्ट आमच्या चेहऱ्याकडे बघून सांगा असं नाही होणार. तर त्याला साधारण सगळी केस हिस्ट्री माहित पाहिजे किंवा सांगितली गेली पाहिजे. तर हे न्यूरो ट्रान्समीटर जे आहे याची भूमिका डोक्याच्या आत चालते, पण बाहेर दिसताना एकाकी, उदास, फार समाजातल्या गोष्टींमध्ये न मिसळणे, मला जमणार नाही, माझ्याकडनं होणार नाही असे विचार सतत करणे आणि स्वतःबद्दलच्या धारणा अशा करून घेणे की आता याच्यापेक्षा चांगली परिस्थिती माझ्या आयुष्यामध्ये येऊ शकणार नाही, त्या धारणा इतक्या घट्ट असतात की कुठला प्रयत्नच करायचा नाही असं शरीर ठरवून टाकतं.
1: डॉक्टर, बेरोजगारी, आर्थिक ताण आणि स्पर्धा यांचा या हिंसा किंवा नैराश्यावर कसा परिणाम होतो?
0: कोविड नंतर नैराश्याच्या खूप साऱ्या केसेस मी बघतोय आणि हे केसेस मुख्यत्वे मला असं दिसतंय की बेरोजगारी, आर्थिक असुरक्षिततेमुळे व्यक्तीला असहायता, कमीपणा, चिंता आणि भविष्याबद्दलची भीती वाटू लागतीये. म्हणजे माझ्याकडे एक एक्झाम्पल आहे की माझ्याकडे इंडस्ट्रियलिस्ट नवरा बायको आहेत, त्यांचा एक एकुलता एक मुलगा जर्मनीला शिकायला गेला, जर्मनीहून शिकून आला, तिकडे त्याला कुठला तरी जॉब लागला, पण ते आई बाबा म्हणले की अरे बाबा आता इकडे ये. आणि त्यांनी असं परत ठरवलं की मला जसा जॉब पाहिजे, मला जशी इंडस्ट्री पाहिजे तशी इंडस्ट्री इथे नाहीये. अप्लाय करतोय मागचं वर्ष झाले पण त्याला तिकडनं काही रिस्पॉन्स येत नाहीये. पण त्याचं असं म्हणणं आहे की माझं डिप्रेशनचं कारण मला व्यवस्थित जॉब मिळत नाहीये आणि माझे घरचे लोक आहेत, हा, आणि मला माझं कमवून दाखवायचं, मला यांच्या पैशावर नाही राहायचं. त्याला ती जी चिंता आणि भीती आहे ती सतत त्याला सुरू झाली आणि त्याच्यातनं असं लक्षात आलं त्याच्या आई वडिलांच्या की मुलगा रात्रभर जागतोय, मूवीज बघतो, सिरीज बघतो, कोणाशी बोलत नाही, स्वतःची काळजी नीट घेत नाही, जेवणाचा ताट पण तो त्याच्या रूम मध्येच घेऊन जातो, तिकडे खातो आणि जेवण झालं की बाहेर आणून टाकतो, त्याला डॉक्टरकडे यायचं नाहीये. तर हे जे आहे याच्यामध्ये दीर्घकाळ भविष्याबद्दलची भीती आणि चिंता जर असेल तर निश्चित नैराश्यावर त्याचा परिणाम होतो. आणि बेरोजगारी असेल, काय होतं की बेरोजगारीमुळे त्याला स्वतःची आयडेंटिटी मिळत नाही आणि स्वतःची आयडेंटिटी नाही मिळाली की मग त्याची चिडचिड व्हायला लागते, तो आक्रमक होत जातो. आणि आपल्याकडे आधार देणं म्हणजे त्याला समजावून सांगणं. माझं अजून एक असं लक्षात आलंय की हे जे समजावून सांगणं आहे हे समजावून सांगणं मुलांना जास्त चिडचिड करायला भाग पडतं. कारण काय होतं की मुलाचे जे प्रॉब्लेम्स आहेत तेच आपण समजून सांगण्यामध्ये मुद्दे म्हणून वापरतो आणि मग त्याला ते नको असतं, त्याला तुमच्याकडनं सिम्पथी नको असते, त्याला फक्त एवढंच असतं की मी जे काही बोलेल ते ऐकून घ्या, तुम्ही मला काही सांगू नका. न्यूरो ट्रान्समीटर आणि डोपामाइन, सेरोटोनिन हे सगळे इम्बॅलन्स झालंय, मग ते मुख्य काय करतात, इरिटेशन करतात, फास्ट चिडचिड त्या मुलाची वाढत असते. तर बेरोजगारीचा, आर्थिक ताण, स्पर्धा याचा नैराश्यावर निश्चित परिणाम होतो.
1: मग त्यातूनच हिंसा वाढण्याचे सुद्धा प्रमाण आपल्याला दिसून येतात.
0: अगदी अगदी अगदी.
1: डॉक्टर, सोशल मीडियाचा मग या मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो?
0: सोशल मीडिया स्वतः चांगला किंवा वाईट असं काही नाही सांगता येणार आपल्याला. सोशल मीडिया हा इन्फॉर्मेटिव्ह आहे, तुम्हाला जे माहिती नाहीये किंवा तुम्हाला त्याच्यापर्यंत पोहोचता येणं शक्य नसेल कॉग्निटिव्ह लेवलला, म्हणजे फिजिकल लेवलला, त्या गोष्टी तुम्हाला सोशल मीडियामधून सहज उपलब्ध होतात आणि सोशल मीडिया इन्फॉर्मेशनसाठी खूप चांगला उपयोगी ठरू शकतो. माझ्या उदाहरणामध्ये एक CP होते, ॲडिशनल CP, ते असे म्हणायचे लॅपटॉप

0: लॅपटॉपचे इश्यूज होते, पुस्तकांचे इश्यूज होते, त्यावेळेला मी फोटो काढून किंवा इंटरनेटवरून अभ्यास करायचो. आणि मी असं मानतो की माझा UPSC चा अभ्यास मी मोबाईलवर अभ्यास करून पास झालोय. अशी पण उदाहरणं जगामध्ये आहे. तुम्ही जे बटन दाबाल आणि जे सर्च कराल ते तो देणार आहे. असं पण दिसतं की सतत इतरांशी तुलना केल्या गेली तर त्याच्यामध्ये माझ्याच आयुष्यात काहीतरी खडतर आहे, बाकीच्यांचं आयुष्य खूप छान आहे, अशा पण भावना या अतिरेकाने येऊ शकतात. या जेनजीमध्ये लाईक्स, कमेंट्स आणि नोटिफिकेशन फारच महत्व. जेनजीचा मोबाईल बघितला असा क्लीन दिसतो, प्रत्येक मेसेज वाचलेल्या प्रत्येक गोष्टीला रिप्लाय केलेली, मग ती रिप्लाय अगदी ट्रू असते, जे असेल ते असेल. पण हे जे आहे या सगळ्यांमुळे काय होतं, रिवॉर्ड सिस्टीम आणि डोपामाइन पाथवेज. कारण रिवॉर्ड सिस्टीम हा त्या लाईक आणि कमेंटवर ठरलं जातं ना, आणि त्यामुळे व्यक्तीमध्ये सतत चेकिंग करण्याची सवय निर्माण होऊ शकते. आणि ही जी चेकिंग करण्याची सवय, ही निगेटिव्ह कॉन्टेंट आणि झोपेपूर्वीचा अतिवापर हा मानसिक आरोग्यावर अधिक नकारात्मक परिणाम करतो.
1: अच्छा.
0: मात्र सोशल मीडिया सामाजिक संपर्क आणि सपोर्ट मिळवण्यासाठी अत्यंत सकारात्मक माध्यम आहे. एक कुठलं तरी काम, जेव्हा तुम्ही बसला आहात तुमच्याकडे निवांत वेळ आहे, जेवताना तर अजिबात नाही, रात्री उशिरा अजिबात नाही, तुम्हाला माहिती असलेली गोष्ट तुम्ही त्याच्याकडनं घेतली की लगेच त्याला बाजूला ठेवायची सवय लावली, तर सोशल मीडिया हा तुम्हाला प्रचंड ताकद आणि एनर्जी देणारा माध्यम आहे.
1: त्यात आपल्याला असे म्हणता येईल की आजकाल हे जी रील्स आहेत हे काही सेकंदांचे असतात, त्याच्यामुळे ते तेवढ्या सेकंदभर पाहणं आणि त्याला स्क्रोल करणं, याच्यामुळे त्यांच्या मधली शक्ती कमी झाली असं आपल्याला कधी जाणवलं?
0: अगदी बरोबर आहे. हा प्रश्न खूप जास्त आईंना पडलेला असतो. काय होतं, साधारण सर्वसाधारण लोकांचं कॉन्सन्ट्रेशन स्क्रीनचं हे 10 ते 12 सेकंदांपर्यंतच आहे, आणि इथून पुढे मी असं मानतो की 2 ते 4 सेकंद स्पॅन अटेन्शन राहिलेलं आहे. काय होतं, 2 आणि 4 सेकंदांचं जर कंटेंट तो घेत असेल, 1 मिनिटामध्ये, 1 तासामध्ये, 1 दिवसामध्ये 8-8, 12-12 तासाचा जर युसेज असेल सोशल मीडियाचा, तो किती कंटेंट घेणार आहे? हा एवढा कंटेंट जर त्याचा मेंदू घेत असेल तर त्याचे आई वडील त्याच्यासाठी आदिवासीच वाटतील ना. ते जे काही त्याच्याशी बोलतील, ते जे काही त्याला सूचना देतील, ते सगळ्या जुन्या गोष्टी सगळ्या, अरे कसे 1947 गोष्टी सांगते, अरे इथे काय चाललंय जगात, मग तो काय करतो, त्याच्या रूम मध्ये गेला की दरवाजा धडाड बंद करतो. तुम्ही त्याच्या मागे काही भुंगा लावू नये म्हणून त्याला बंद करायचं असतं. तुम्ही त्याला सूचना द्यायला सुरुवात केली की तो म्हणतो नको ही कटकट, मग तो तुमचा मॉरली सपोर्ट करतो, आदर करतो की हिच्याशी नको मला वाद घालायला, माझा वेळ जाईल, तिचाही वेळ जाईल, मी माझ्याकडनं काही बोलले जाईल, त्याच्यापेक्षा मी दरवाजा बंद केलेला बरा. बरं, इकडे आई वडिलांची एन्झायटी अशी असते की काय करत असेल, मग तसं तर होत नसेल, मग ते आपल्या खिडकीतनं बघतील, त्या दाराच्या फटीतनं बघतील, असं काहीतरी ते सगळं सुरू असतील. मग आता कॉमन आपल्याकडच्या आयांचा एक अजून एक फंड आहे की मग त्या मावशीला, मामाला, काकाला बोलून याला समजावून सांगा, मग कोणी त्याचा मित्र आला की याला समजावून सांग रे जरा, ते असं सुरू होतं आणि ते मुलाची इरिटेशन
1: वाढत जाते,
0: वाढत जाते. तर अशा केसेसमध्ये आपल्या लक्षात येतंय की हा इरिटेटेड होतोय, हा रिएक्ट होतोय फास्ट, ते विषय बोलायचे बंद करणे. कॉमन जसं मी आधी सांगितलं तसं समजावून सांगणे तुमच्या बसतच नाहीये. तो सोशल मीडिया इतका समजावून दिलेला असतो त्याला की तुम्ही परत समजून सांगायची गरज नाहीये.
1: बरोबर.
0: कारण त्याला ते फिजिकली दिसतंय, आई बाबा जे बोलतायत ते त्याच्या डोक्यात पिक्चराइज होत नाहीये. कारण तो कंटेंट जो देतो आई बाबा, तो याच्या एज अप्रोप्रिएट कंटेंट देत नाहीये. सोशल मीडिया तो पिक्चराइज करून दाखवतो.
1: अशा वेळेला पालकांनी नेमकं काय करणं अपेक्षित आहे?
0: माझ्या बाळाने त्याचं वर्तन बदलावं. ते बाळ कितीही सायकोलॉजिस्टच्या नजरेमध्ये करेक्ट असेल तरी सुद्धा आई वडिलांना वाटतं नाही हो, थोडं 98 वडिलांना एक 2 मार्क बघा असंच करतो हा, ही अशीच करते, ही ना लक्षच देत नाही. बघा 2 मार्क 100 मिळाले नसते का, मला किती आनंद झाला असता. म्हणजे मी तर कधीतरी गमतीने असं म्हणतो, इतकं परफेक्ट करून त्याला चंद्रावर नाही जायचंय, त्याला इथेच राहायचंय. मला त्याच्यापर्यंत अप्रोच होता येत नाही, रीच होता येत नसेल, त्याच्यासाठी सोपा पर्याय त्या मुलासोबत तो जेव्हा केव्हा त्या घरात असेल तेव्हा तेव्हा त्याच्या आजूबाजूला जाऊन फक्त बसणे. सल्ला बंद, सूचना बंद, समजावून सांगणे बंद, प्रश्न विचारणे बंद, फक्त सोबत बसा. सोबत बसल्याने तो तुमच्याशी काही दिवसांमध्ये बोलायला लागेल. आता हा सल्ला मी देतोय, हा सल्ला मसल मेमरी झालेल्या आई आणि वडिलांच्या डोक्यामध्ये पटकन जात नाही. कारण त्यांचे बिलीफ्स असे असतात ना की माझ्या बहिणीचा मुलगा इंजिनियर झालाय आणि मोठ्या आय टी कंपनीमध्ये तो एवढं एवढं पॅकेज घेतोय, तिच्या डोक्यात फिक्स आहे की हे रूल आहे म्हणून हा इथे गेला, तर माझ्या पण मुलाला तोच रूल आहे ना. आपल्या

0: कंपॅरिझन म्हणजे जगातला मी तर म्हणतो ते राष्ट्रीय कार्यक्रम आहे. तुलना करणे आपण बोलताना सहज म्हणतो, पाची बोट सारखे नाहीत, पण मग ही गोष्ट आपल्या धारणांना आपण का नाही समजून सांगत?
1: अपेक्षा करताना ते सगळे बोट सारखे असल्यासारखे अपेक्षा.
0: बरोबर ना. म्हणून म्हणतो मला त्याच्या वर्तनाबद्दल बदल करण्यासाठी मी ज्या सूचना देतो त्यापेक्षा त्याला समजून घेण्यासाठी मी काय बदल केले ते महत्वाचं आहे. त्या बाळाला मला समजून घ्यायला लागेल की आहे काय नेमकं. एका बाजूला सायंटिस्ट असं म्हणतो की आई वडिलांच्या तुलनेने 10% मेंदू आणि फास्ट बाळ आहे जन्माला आलेलं. मग हे वस्तुस्थितीमध्ये मान्य का नाही करायचं? तुम्हाला कळतंय की आज 3rd महिन्याचं बाळ पालथं पडतोय, पूर्वी त्याला 5-6 महिने लागायचे. दिसतंय ना की हे बाळ फास्ट आहे. मग हे फास्ट आहे तर ते मान्य पण करायला लागेल. म्हणजे त्याच्या स्पीडनं जाणं हे तुमच्यासाठी चॅलेंज आहे. ते चॅलेंज स्वीकारा म्हणजे तो तुमचं ऐकेल.
1: स्वीकारा नाही तर मान्य करा की मान्य स्पीडना नाही येऊ.
0: करेक्ट. ऍक्सेप्ट द थिंग्स. दुसरं ना मित्र होण्याचा प्रयत्न किंवा मैत्रीण होण्याचा प्रयत्न. जबाबदारीने सांगतो मानसतज्ञ म्हणून हे शक्य नाहीये. त्याची किंवा तिची इच्छा असेल तरच ते पॉसिबल आहे. तुमची इच्छा नाहीये इथे. दुसरं सगळंच त्याला शिकवावं लागतं. मी नाही शिकवलं तर कोण शिकवणार? मग त्याला कसं कळणार खरं खोटं काय आहे, चूक बरोबर काय? कसं शक्य आहे जे बाळ जन्माला आलं त्याने शिशू कुठे कशी करायची, कुठून करायची, केव्हा करायची, त्याच्यासाठी इंडिकेशन काय द्यायचे, दूध किती प्यायचं, कुठून प्यायचं, केव्हा झोपायचं, केव्हा उठायचं, केव्हा त्रास झाल्यावर रडायचं, हे कोण शिकवलं त्याला? मग ज्या बाळाला सेन्सरी ऑर्गन्स आहेत आणि त्याचं सेन्स करून तो पुढे पुढे जात राहतो, त्याचं आय हँड कोऑर्डिनेशन होतं, त्याचं स्माईल होतं, डेव्हलपमेंटल स्टेजेस वाढत जातात. तुम्ही त्याच्यासोबत असलात आणि नसलात तरी सुद्धा ते बाळ त्याचा स्वतःचा मेंदू जो तुम्ही दिलाय, त्याच्या स्वतःच्या इमोशन ज्या तुमच्याकडनं त्याच्यापर्यंत गेल्यात, जे एन्व्हायरमेंट जे तुम्ही देताय त्याला, ते स्वतःच्या स्वतः नैसर्गिकरित्या घेऊन आलंय. त्याच्या पर्सनल स्पेसमध्ये
1: आपण हस्तक्षेप
0: नाही करायचा. आणि केला तर तो ज्या कुठल्या चांगल्या गोष्टी करतोय तुम्ही त्याच्यासाठी करा,
1: त्याला प्रोत्साहन द्या.
0: तर ही जी सगळी कुटुंबातली समाजाचा अभाव हे सगळं जे आहे ना, ह्या गोष्टी मी ज्या आता बोललो त्या खूप महत्वाच्या आहेत. आणि याची काळजी घेतली तर ही जेनजी ही इमोशनल मेसेजेस न बोलता फार पटकन समजते. हिला नो नीड की तुम्ही डिटेल बोललं पाहिजे, पटकन कळतं की आईचे डोळे, बाबांचे डोळे. आणि मुलींना तर फार फास्ट कळतं, खूप सेन्सिटिव्ह आहेत मुली. तुम्ही त्यांना नाही नाही म्हणलं की मग भविष्यात ते एकदाच कुठलं तरी विरोध करतील. आधी खूप ऐकायची हो, पण ती आता ऐकतच नाही. ती पण म्हणते आता माझ्या
1: आधी खूप ऐकलंय,
0: आता नाही ऐकणार, बस झालं, यांनी काही संपवलंच नाही माझं आयुष्य काही आहे की नाही असं सगळं.
1: डॉक्टर, कुटुंबातील संवादाचा अभाव ही हिंसा किंवा नैराश्य वाढवण्यास कारणीभूत ठरते का बरं?
0: हो, प्रश्नच नाही. कुटुंब हे व्यक्तीच्या इमोशनल सिक्युरिटीचं पहिली जागा आहे ती. आणि इमोशनल सिक्युरिटी असेल माणसाला म्हणजे काय झालं तर मग आमचं मूल जे आहे ते मित्र किंवा मैत्रिणींमुळे बिघडलंय. प्रश्नच आपण येऊ शकतो की माझं बॉन्डिंग कुठे कमी पडलं, की हा दुसऱ्याला कोणाला तरी फॉलो करतोय, मग मी त्याला प्रेम किंवा भावना व्यवस्थित देऊ शकलो नाही म्हणून तो समोर गेला का? तुमचं इमोशनल डिप्रायव्हेशन झालं तरच तुम्ही दुसरीकडे ते इमोशनल जो बॅकलॉग आहे तो भरून काढण्यासाठी जाता. म्हणजे कोणीतरी मला म्हणले की तू खूप छान दिसतोस आणि तू खूप छान हेअरस्टाईल आहे तुझी, आणि घरी बाबा म्हणले की पटकन केस काप नाही तर तुला हाणतोच धरून, तर मला तो मित्र आवडणार की अरे यार तू किती मला अप्रिशिएट करतोय, त्याला आवडतोय मी, माझे केस त्याला आवडतायत. तर हे जे आहे हे कुटुंबातला विसंवादाचा परिणाम नक्कीच मुलांवर. आणि लोक म्हणतात की जनरेशन गॅप आहे त्यांना वेगळं. हो वेगळं आहे, पण तरी सुद्धा बोलण्याची भाषा भावनिकच आहे ना, बोलण्याची भाषा तीच आहे ना, आई बाबाच आहे ना. का बाबाच्या ऐवजी शिक्षक झाला? नाही. एक उदाहरण सांगतो तुम्हाला, आई वडिलांचा थोडस विसंवाद आहे आणि मग त्यांच्या छोट्या छोट्या दोन मुली आहेत. त्यातली एक मुलगी काय करते, त्या दोघींचं भांडण झालं बहिणींचं की ती फेकते वस्तू, आणि दुसरी बहीण काय करते त्या फेकलेल्या वस्तू उचलून जागेवर ठेवते. इथे काय होतं की बाबाची आई सोनेला काही बोलली आणि सोन बाबांना म्हणली की आई मला असं म्हणलं की यांना राग येतो माझ्या आईविषयी तो बोलते म्हणून हातात जे असेल ते हे फेकून देतात. आणि मग ती आई काय करते, ती वस्तू घेते आणि ती फुटली का ती कशी आहे ती बघून हातात घेते, म्हणजे काय झालं बघा. या लोकांच्या कुटुंबामध्ये जे त्या लेकरांनी बघितलं, म्हणजे एका लेकरांनी असं बघितलं की प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा नसतो तो असा ऍक्ट करायचा असतो, आणि एका लेकरांनी असं बघितलं की सॉल्व्ह करण्यासाठी हे करावं लागतं. घरामध्ये मॉड्यूलच नाही ठेवत तुम्ही, म्हणजे भांडणं झाले की बाबा एकतर निघून जातो नाहीतर शांत बसतो. मुलांसमोर त्या संवादातून प्रश्न कशी सोडायचे हे मॉड्यूलच नाही ना, झालं असेल एका तासाने भांडण, पण दुसऱ्या दिवशी पुन्हा चहा घेतलाय,

0: मग आपलं भांडणं कशामुळे झाली, तू असं केलं असतं तर बरं झालं असतं, हे जर त्यांच्या समोर रोल मॉडेल ठेवला तर ती बाळ आपल्या डोक्यात आलेल्या हिंसेला रेग्युलेट करतील. इमोशनल रेग्युलेशन हा तोच प्रकार शिकायचा आणि तो कुटुंबातनच शिकायला लागेल.
1: त्याच्यासाठी प्रॉपर संवाद असणं,
0: प्रॉपर संवाद असणं
1: गरजेचं आहे. तसंच व्यसनाधीनता आणि हिंसक प्रवृत्ती यांचा परस्पर कसा संबंध सांगता येईल आपल्याला?
0: अल्कोहोल आणि काही सायको ऍक्टिव्ह सबस्टन्सेस याच्यामुळे हॅबिट तर होतेच, पण सगळ्यात महत्वाचं काय माहिती का, जजमेंट. तीव्रता कमी जास्त कुठल्या गोष्टींची घ्यायची ना, म्हणजे आता रस्त्याने चाललाय कोणीतरी आणि जवळून गाडी गेली की त्याला एकदम आरडाओरडा करून, ऍक्शन अशी आहे हे जजमेंट घेता येत नाही. याच्यामुळे परत काय होतं की इम्पल्सिव्हिटी वाढते. शून्यापासून थेट 10 होतं, 2, 3, 4, 5 नाही, थेट 10 पर्यंत जायचं. आणि याच्यामुळे अजून असं होतं या व्यसनाधीनतेमुळे की भावनांवर नियंत्रण आणणं, भावनांना आटोक्यात आणणं हे थोडंसं अवघड जातं. सुरुवातीपासूनच मग थोडासा हिंसक प्रवृत्ती पण वाढायला लागते, कारण या सगळ्यांचं स्वरूप तीच घेते. तर याच्यामध्ये व्यसनमुक्तीच्या उपचाराच्या बरोबर अँगर मॅनेजमेंट, याच्यासाठी काउन्सिलिंग करणं आणि कुटुंबाचा सहभाग अत्यंत आवश्यक आहे. तर व्यसनाधीनता आणि हिंसक प्रवृत्ती याचा खूप जवळचा संबंध आहे. व्यसनाधीनतेमुळे जजमेंट आणि इम्पल्सिव्हिटी या दोघांमध्ये इश्यूज येतात. समज सर्वसामान्यपेक्षा वेगळी होते. एका छोट्याशा गोष्टीसाठी एखाद्याचा खून सुद्धा होऊ शकतो, जे आपण सध्या बघतोय आणि सहज होतोय.
1: व्यसनाधीनतेमुळे काय होतं की हिंसक प्रवृत्ती वाढते आणि त्याचा कुटुंबावर परिणाम होतो.
0: बरोबर.
1: पण त्या कुटुंबातील जे लहान मुलं किंवा किशोरवयीन मुलं असतात, ह्या मुलांवर सगळ्यात जास्त काय परिणाम होतो?
0: या मुलांमध्ये सगळ्यात जास्त परिणाम म्हणजे त्यांना आयुष्याचा अर्थ हा समजत नाही आणि समायोजन जास्त. आपण सर्वसामान्यपणे एकमेकाला ऍडजस्ट करत जातो, हा एक इश्यू होतो. इमोशन कुठे कोणते रेग्युलेट करायचे, कोणते एक्सप्रेस करायचे, त्या गोष्टींमध्ये इश्यूज येतात. कॉन्सन्ट्रेशन, मोटिवेशन, कम्युनिकेशन, सगळ्याच बाबतीमध्ये. बघा, माणसाला जगण्यासाठी फ्रंटल लोब म्हणजे बुद्धी, ब्रेनचा पार्ट जो डोळ्याच्या, नाकाच्या, कानाच्या जवळ आहे, आणि एक पार्ट आहे लिम्बिक सिस्टीम ज्याच्यामध्ये इमोशन रेग्युलेट होतात. पूर्वीपासून असं म्हटलं जातंय किंवा फॅक्ट पण आहे ती, हजारो वर्षाआधी फार काही इंटेलिजन्सचा उपयोग होत नव्हता, फ्रंटल लोबचा उपयोग होत नव्हता, कारण त्यावेळेला ब्रेड बटर एवढाच विषय होता. मॅस्टो नावात एक सायकोलॉजिस्ट आहे, तो असं म्हणतो की माणसाची हायरार्की आहे, त्या हायरार्कीमध्ये सगळ्यात आधी त्याला खायला पाहिजे, मग त्याला लैंगिक गोष्टी पाहिजे, जोडीदार पाहिजे, आणि नंतर सिक्युरिटी पाहिजे. तर इथे पण तसंच होतं, फक्त ते या सिक्युरिटी पर्यंतच मर्यादित राहतात. स्वतःचा आविष्कार, स्वप्रगटीकरण, स्वतःमध्ये असलेल्या गुणवैशिष्ट्यांचं प्रगटीकरण हा नंतरचा स्टेप आहे ना. या खालच्या गोष्टी फुलफिल झाल्या की आपण पुढे पुढे पुढे जात राहतो.
1: बरोबर
0: आहे ना. एक छोटस घर होतं, मग त्यांनी मोठं घेतलं, मग त्यांनी मोठं घेतलं, म्हणजे तो प्रगटीकरण होत जातं. या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये महत्वाच्या आहेत.
1: डॉक्टर, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मग तरुणांमध्ये वाढणारा जो एकाकीपणा आहे किंवा त्यांच्यामध्ये जे वाढणारं नैराश्य आहे, याच्याकडे आपण कसं बघणं गरजेचं आहे? बरं,
0: मित्रांच्या थ्रू, भावा बहिणींच्या थ्रू किंवा आई वडिलांच्या थ्रू, आजी आजोबांच्या थ्रू, हा जो लिम्बिक सिस्टीम मधला इमोशन आहे ना, याची नाळ, याच्या बरोबरचं बिलॉंगिंग म्हणजे माझं अटॅचमेंट आहे, भावनिक अटॅचमेंट आहे. ही अटॅचमेंट पाहिजे तशी जर कोणाबरोबर नाही झाली घरातल्या एन्व्हायरमेंटमुळे, म्हणजे माणसाची जैविक स्थिती तर अशीच आहे की माणूस हा समाजप्रिय आहे, त्याला नाते गोते माणसं लागतात. स्वस्तातला शर्ट घातला आणि चार लोकांनी म्हटलं छान दिसतं बरं की, म्हणून छान वाटतं, आणि तो शर्ट मी असं सांभाळून घेऊन जातो, त्याला डाग पडू देत नाही, दुसऱ्या दिवशी त्याला घातलं की अजून मला छान वाटतं. तर ही जी इमोशनल रेग्युलेशनची सायकोलॉजी आहे, याचा अभाव दिवसेंदिवस कमी होताना दिसतोय, कारण मुलांकडे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून त्याच्यापर्यंत गोष्टी दिल्या जातात. त्याला एक आमच्या आयुष्यामध्ये आम्ही जे नाही करू शकलो त्यांनी ते करावं म्हणून त्याला त्या दृष्टीने तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आम्ही एकदा याचं लाईफ सेट झालं, हिचं लाईफ सेट झालं की मग आमच्या आयुष्यात काही उरत नाही. या सगळ्या गोष्टींमुळे भावनिक अटॅचमेंट तुटत जाते आणि व्यावहारिक अटॅचमेंट, गिव्ह अँड टेक सुरू होते, आणि या गिव्ह अँड टेकमुळे मुलं कनेक्टेड आहेत पण लोनली आहेत. त्यांना ते पाहिजे असतं काहीतरी जे त्या त्या एजनुसार लागतं. मग ते अशा वेळेला मोबाईल हा इझिली अवेलेबल असतो, सोशल मीडिया इझिली अवेलेबल आहे, आणि त्याच्यामुळे मग ते हजारो लोकांशी जोडलेले असतात. म्हणजे मी मागच्या काही वर्षापासून असं बघतोय की कोरियन मुलांबरोबर महाराष्ट्रीयन मुलं प्रचंड जोडलेली आहेत, त्या इतक्या मोठ्या लेवलला जाऊन कनेक्ट झालेत, पण त्या 2 BHK मध्ये असलेल्या जगाबरोबर ते कनेक्ट होत नाहीयेत. तर हा जो

0: एकाकीपणा आहे हा नैराश्याकडे नेऊन भविष्यामध्ये या लेकरांचं खूप अवघड परिस्थिती आहे. त्याच्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाहीये. ज्या कुठल्या वेळेत असेल तुमचं म्हणणं मागे ठेवून त्यांचं म्हणणं काय असू शकतं याचा अभ्यास करणं महत्वाचं आहे.
1: डॉक्टर, सध्या विचारधारा पण आपली बदलत चाललेली आहे. कधी कधी हा एकाकीपणा गरजेचा सुद्धा असतो. त्यासाठी चिंतन करणं आरोग्यदायी असावं पण चितेवर नेणार नसावं. तर समाजात एकल महिलांचं प्रमाण देखील याच्यामध्ये वाढत चाललेलं आहे. तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल आणि त्यातून

0: भेटीवर नेणार नसावं, तर समाजात एकल महिलांचं प्रमाण देखील याच्यामध्ये वाढत चाललेलं आहे, तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? आणि त्यातून हिंसाही आपल्याला वाढताना दिसतात, त्याबद्दल काय सांगाल?
1: आता ही जी आपण पिढी म्हणतोय, जी पिढी खूप सारे कंटेंट घेऊन प्रवास करते, या पिढीला एक गोष्ट पक्की समजली आहे की माझ्या आयुष्याचे निर्णय मला घ्यायचे आहेत आणि माझं आयुष्य हे एकदाच आहे. आईबाबांची पिढी अशी म्हणते की खूप सारे लोक मिळून आपलं आयुष्य आहे, आणि ही पिढी म्हणते मी आणि माझं आयुष्य आहे, मला काही एडिट करता येणार नाहीये पुढं, तर मला माझ्या पद्धतीने जगू द्या. त्याच्यामुळे तो मॉरल नॉर्म्स ह्या सगळ्या गोष्टी त्याला 1947 वाटतात. मग जेव्हा केव्हा तुम्हाला धरून दडपून तुमचं लग्न लावलं, भविष्यामध्ये इश्यूज वाढतात, कारण हे दोघं वेगवेगळ्या संप्रदायातली वेगवेगळ्या थॉट वेगवेगळ्या बिलीफ्स घेऊन चालणारे असतात. मग त्यावेळेला असं ठरवतात की अशी किरकिर झाल्यापेक्षा वेगळं राहिलेलं का बरं. ती मुलगी आहे, ती आता 26 वर्षाची आहे. मला सांगितलं की तू सायकोलॉजिस्ट आहेस तर तू तिच्याशी बोललं पाहिजेस. ती म्हणते माझं नाव नोंदवा, पण मग ठरवायला पाहिजे आपण काय करायचं ते. मी तिला सगळ्यात पहिला प्रश्न विचारला, कशी आहेस, काय करतेस सध्या, काय आयुष्यात चालू आहे तुझ्या? आणि मग तिला विचारलं, तू नाव नोंदवायचं बोललीस, हो कसं लग्न करायचंय तुला? तुला असं कसं विचारतो मला, तुला कळू दे ना कशासाठी लग्न करायचं, याबद्दलचे काय विचार आहेत तिचे? आई बाबा म्हणतात म्हणून वाटतंय. म्हटलं मग थांबा थोडं, तुला जेव्हा वाटेल तेव्हा आपण परत बोलू. हा प्रकार सध्या होताना दिसत नाही, त्याच्यामुळे हिंसाचाराचं प्रमाण वाढलं.
0: आणि सध्या तर आपण हे प्रमाण खूप बघतोय की फक्त लग्न न होण्यामुळे अनेक तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत किंवा ते हिंसेकडे वळलेले आहेत.
1: संसार हा दोन लोकांचा आहे असं म्हणतात. तू काय करायचंस ते तू ठरवणारस. त्यांनी कसं वागायचं त्या संघर्षात जाणं टाळायचं असेल तर त्याला फक्त सांगून बघा पार्टनरला, नाहीतर ओके. सध्या एकल महिलांच्या बाबतीमध्ये सामाजिक स्थिती अजून फार बदलली असं आपण नाही म्हणता येणार, पण सायकोलॉजिकल स्थिती मात्र एकल महिलांची स्ट्रॉंग होताना मी बघतोय. त्याचं कारण असं आहे की बॉदर नाही होत, थोडंसं इंडिपेंडन्स मिळतं आणि याच्यामध्ये स्वतःचे डिसिजन्स घेता येतात, करेक्ट डिसिजन्स निवडता येतात, ऑप्शन्स चांगले निवडता येतात. आणि काही प्रमाणामध्ये जर सोशल आणि सायकोलॉजिकल आणि इकॉनॉमिकल पोझिशन सर्वसामान्य असेल तर अशा महिला खूप छान सर्व्हाइव्ह करतात आपल्या मुलांसोबत. पण जर या 3 गोष्टींमध्ये इश्यूज असतील तर मग मी असं बघितलंय की मुलांना खूप वाईट आणि वेगळे इश्यूज फेस करायला लागतात. शहरी भागांमध्ये फार इश्यूज नाही आहेत, पण ग्रामीण भागामध्ये एकल महिलांचे इश्यूज खूप जास्त आहेत. त्याच्यामुळे हिंसाचार, त्याच्यामुळे व्यसनाधीनता, या सगळ्या गोष्टींमध्ये नैराश्य, सायकोलॉजिकल इश्यूज, या सगळ्या गोष्टी होतात.
0: मग आपल्याला या नैराश्याची सुरुवातीची लक्षणं कशी ओळखता येतील? बरं,
1: साधारण 15 दिवसांपेक्षा जास्त उदास वाटणे, रिकामे वाटणे,

0: लोकांसाठी तात्काळ मानसतज्ञाबरोबर सायकोलॉजिस्ट बरोबर त्याला भेट घालून देणं. प्रत्येक गोष्टींसाठी मेडिसिन असतात असं नाहीये, पण बोलण्याने, ऐकण्याने, विचारांच्या धारणांच्या योग्य बदलामुळे. एक गोष्ट मला खूप छान वाटते एक सायकोलॉजिस्ट म्हणून, की आपल्या बिलीफ्स आणि थॉट्सना आपल्याला एडिट करता येतं. केवढी ताकद आहे हे एडिट करणं. मला कळतं की ह्या विचाराने माझा अँगर वाढतो आणि एडिट केल्याने माझा अँगर कमी होतो, किती छान येते. आणि हे प्रत्येकाला जमणं शक्य आहे, प्रत्येकाकडे ही कॅपॅसिटी आणि नैसर्गिक आहे. फार झालं तर तुम्हाला थोडी दिवसाची मदत घेऊन या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करता येतात.
1: त्याचा वापर करता आला पाहिजे फक्त प्रत्येकाला.
0: करेक्ट.
1: डॉक्टर, मानसिक आरोग्याबाबत माझ्यातील हे गैरसमज आहेत, तर ते कमी करण्यासाठी काय करता येईल आपल्याला?
0: शरीराचा आजार तुमच्या अखत्यारीत नसतो, एकदा तो झाल्यावर त्याच्यावर वेगवेगळे उपचार करावे लागतात. मात्र भावना, विचार आणि वर्तन ह्याच्यावर 100% तुम्हाला अभ्यास करता येतो. एक बाळ जन्माला आलं आणि काही तासाच्या बाळाला तुम्ही त्याची डोक्याची बाजू वर धरलीये आणि पायाची बाजू खाली धरलीये, तर ते बाळ कम्फर्ट असतं. पण तुम्ही पायाची बाजू वर करा आणि डोक्याची बाजू खाली करा, ते रडतं, ते रिफ्लेक्ट करतं घाबरल्याची, भीतीची, चिंतेची इमोशन्स. म्हणजेच इमोशन हाच तुमच्या या सगळ्या शरीराला कंट्रोल करणं, त्याला गाईड करणं, त्याला कोऑर्डिनेट करणं हा मनाचाच भाग आहे. मनामध्ये भावना, विचार आणि वर्तन हे त्रिकूट आहे आणि हे मस्त आहे. अत्यंत गैरसमजामुळे आयुष्यभर आपण स्वतःला ढकलत राहतो. छोटासा एखादा बदल असेल तो करत नाही, कारण आपलं बिलीफ्स आहे की स्वभावाला औषध नसतं. असं कसं नसतं? औषध घ्यायचंच नसतं स्वभावासाठी. स्वभावाला एडिट करायचं असतं. त्या स्वभावाच्या मागे कोण हलवतोय त्याला, त्याच्याकडे बघायचं असतं. खूप साधी आणि सरळ गोष्ट आहे ही. भावनांना योग्य पद्धतीनं विचारांमध्ये घातलं तर तुमच्या वर्तनावर सकारात्मक परिणाम कायम होत असतो. इच्छाशक्ती, मोटिवेशन, तुमच्या अपेक्षा हे मनाच्या घटक आहेत सगळे. शरीर म्हणजे तुम्ही जे बोलता, तुम्ही जे ऐकता, हे कॉन्शियस आहे, हे ऍक्शन आहे, हा व्यवहार आहे. लोकांना दिसणं, समजणं म्हणजे चेहऱ्यावरून, बोलण्यावरून, ऍक्शनवरून हे 1% आहे. 9% तुमचं सबकॉन्शियस आहे. त्या सबकॉन्शियस मध्ये जे सुरू आहे, जे लिहिताय तुम्ही स्वतःबद्दल, तेच व्यवहारामध्ये येणार. मग 9% जास्त इम्पॉर्टन्स द्यायचं की 1%? अरे मी असे IAS अधिकारी पण पाहिले ज्यांना दोन्ही पाय नाहीयेत, की ज्यांना डोळे नाहीयेत दोन्ही, पण ते IAS अधिकारी झाले. मग बायोलॉजी स्ट्रॉंग की सायकोलॉजी स्ट्रॉंग? सायकोलॉजीच आहे. कारण माझ्यावर झालेले जे संस्कार आहेत, माझ्यावर झालेले जे एक्सपिरियन्स, मी जे काही समजलंय लाईफला आतापर्यंत, ते माझ्या कुठे लिहिलेलं आहे का शरीरावर? ते सबकॉन्शियस मध्ये. मी काय अर्थ काढायचा एखाद्या गोष्टीचा आणि माझ्या बाजूच्याने काय अर्थ काढायचा, तो त्या त्या लोकांनी त्यांच्या सबकॉन्शियस मध्ये जे लिहिलंय ते त्याच्यावरून ते कसं दिसेल. मग याला खराब म्हणण्याचं, याला कमजोर म्हणण्याचं काहीच कारण नाही. पण थोडस स्वतःला अनालिसिस करायला लागल्यावर मजा येते आणि कळत, अरे हा मी असा विचार करत होतो म्हणून माझी चिडचिड होतीये. लोक कसे असले तरी माझं बिहेवियर माझ्या हातात आहे. जेव्हा मला कळलं तेव्हा मला लक्षात आलं की माझी स्किन तर एकदम चकाकतीये, माझं जेवण छान जाते, मला झोप चांगली लागते, माझा अभ्यास चांगला जातोय. मला ताण देणारे 3 घटक आहे असं लोक मानतात. 1 म्हणजे परिस्थिती, दुसरं म्हणजे इतर लोक आणि तिसरं म्हणजे मी स्वतः. पर्सेंटेज जर विचारलं तर लोक इतर लोकांमुळेच ताण होतो. आपल्याला आपलं कुठं काय असतं? परीक्षेत कमी मार्क आले, नोकरीवर चांगला पगार नाही मिळाला म्हणून मला ताण आहे. मग मी त्यांना विचारतो की जर मी अलाउच नाही केलं ह्या लोकांना, तर मग म्हणतात नाही नाही नाही, आपल्याला ताण देणारा आपणच असतो. म्हणजे लोक आणि गोष्टी तुम्हाला अपसेट कधीच करत नाहीत, त्या मला अपसेट करतायत याच्यावर तुमचा ठाम विश्वास असतो म्हणून तुम्ही अपसेट होता. किती सोपं आहे. तर सायकोलॉजिकल साठी शाळा, कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज मध्ये सध्या सायकोलॉजिस्टची अपॉइंटमेंट होतीये. अगदी 7-8 वर्षाच्या मुलाला सुद्धा डिप्रेशन येते, त्याच्यासाठी या समस्यांना व्यवस्थित हँडल करणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि इझिली सायकोलॉजिस्टकडे तर इझिली तुम्ही अप्रोच होऊ शकता. मानसिक आरोग्यवर जेवढा मोकळा संवाद करू त्याचा स्टिग्मा तेवढा कमी व्हायला मदत होईल.
1: डॉक्टर, हिंसक प्रवृत्ती असलेल्या व्यक्तींसाठी समुपदेशन आणि उपचारांची भूमिका काय असते बरं? मग
0: कुठला तरी बिलीफ्स आणि सबकॉन्शियस मध्ये काहीतरी लिहिलंय त्यांनी की मला हाच मार्ग आहे, मला ह्याच मार्गाने जायचं आहे, मला इमोशनली लोकांनी सपोर्ट केला नाही म्हणून मला असं करायचंय. त्याचं जे काही अपब्रिंगिंग झालंय तो अपब्रिंगिंगचा पार्ट असतो, त्याच्या व्यसनांचा पार्ट असतो. हे व्यवस्थित जर आपण समजून घेतलं आणि विश्वास संपादन करायला मदत केली, म्हणजे काय तर त्याचा रिस्पेक्ट करणं, त्याचा आदर करणं, त्याला ऐकून घेणं, त्याला समजून न सांगणं आणि शहाणपणाच्या गोष्टी न करणं, असं केलं तर तो तुम्हाला फॉलो करायला लागतो. आणि मग तो जेव्हा व्यक्त व्हायला सुरुवात होते तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींपासून तो लांब जाऊ शकतो. तर हे होऊ शकतं.
1: डॉक्टर, हिंसामुक्त समाज घडवण्यासाठी कुटुंबाची भूमिका काय आहे आणि ती किती महत्वाची ठरते?
0: समाजामध्ये हिंसा आपण बघतो दिवसेंदिवस.

0: दिवस वाढताना दिसते. हिंसामुक्त समाजाची सुरुवात ही घरापासून होत असते, कुटुंबापासून होत असते. अगदी बाल वयापासून त्याला भावना ओळखणे म्हणजे 22 प्रकारच्या भावना आहेत. किती माहिती सर्वसामान्य लोकांना? रडणं म्हणजे दुःख झालं, ओरडलं म्हणजे आक्रमक झालं,
1: राग द्वेष
0: आश्चर्य बस हे 4-5 पलीकडे आपल्याला माहित नाही. 22 टाइप्स ऑफ इमोशन्स आहेत आणि ते कशामुळे येतात याचं कनेक्शन म्हणजे भावना ओळखणे. तर हे लहानपणापासून ओळखायला जमलं पाहिजे. राग व्यक्त करण्याचे योग्य मार्ग हे पण खूप महत्वाचे आहे. दुसऱ्याचा दृष्टिकोन समजून घेणे आणि त्याच्या आणि माझ्यामध्ये जो काही कॉन्फ्लिक्ट आहे तो बोलण्याने त्याचं काही आणि माझं काही असं करण्याने पण सॉल्व्ह होतो. याचं रोल मॉडेल हे सगळं घरातनं सुरू होतं. पूर्वी एकत्र कुटुंब होतं, त्याच्यामध्ये 10 प्रकारची लोक होती, 10 प्रकारची 10 पर्सनॅलिटीज होत्या, त्याच्यामुळे ती ऍडजस्टमेंट फास्ट होत होती. राग येणं हे काही चूक नाहीये, तो एक एक्सप्रेशनचा पार्ट आहे. हे बघा, राग येणं, विचार येणं, भावना व्यक्त करणं की मला तुम्ही नाही मोबाईल दिला की मी मारेल, इमोशन थॉट ऑलवेज वेलकम, त्याचा रिस्पेक्ट करायला पाहिजे. ऍक्शनचा रिस्पेक्ट करायची गरज नाही किंवा ऍक्शनला घाबरायची गरज नाही किंवा ऍक्शनसाठी काहीतरी भयानक झालंय असं म्हणण्याची गरज नाही. असं बोलू नको, असं कुठून शिकला तू मी, नाही ओके ठीक आहे, ओके बेटा असं म्हणतोय का, ओके ठीक आहे, काही हरकत नाही, असं घ्यावं लागेल. ते तो बोलतोय ना, तर हा महत्वाचा पार्ट आहे, त्याला एम्पथी असं म्हणतो आपण. तर राग येणं हे काही चुकीचं नाहीये, पण रागाच्या भरात दुसऱ्याला दुखवणं हे काही योग्य नाहीये. पेरेंट्स ज्या पद्धतीने स्वतःचे संघर्ष सांभाळतात, हाताळतात, तेच मुलांसाठी मोठं बिहेव्हिअरल मॉडेल, तोच पिक्चर तो त्याच्या सबकॉन्शियस मध्ये लिहिणार आणि भविष्यामध्ये कॉन्शियस मध्ये वापरणार.
1: म्हणजे अनुकरण या ठिकाणी खूप महत्वाचं ठरतं. डॉक्टर, संवेदनशीलता, संवाद आणि मानसिक आरोग्यासाठी, आरोग्याविषयी जागरूकता वाढवून अधिक शांततामय आणि आनंदी समाज जर घडवायचा असेल तर तो कसा करता येईल आपल्याला?
0: शांततामय खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि हा सगळ्या प्रशासकीय, राजकीय आणि सगळ्या पातळ्यांवर दिसतोय की संवेदनशीलता, संवाद, मानसिक आरोग्याविषयी जागरूकता कशी वाढवायची, शांततामय आणि आनंदी समाज घडवण्यासाठी. म्हणजे प्रत्येक जण याच्यासाठी झटतोय. आमच्यासारखा प्रायव्हेट प्रॅक्टिशनर असो की राजकीय, सामाजिक आणि सगळ्याच्या वेळेतले लोक असो, तर याच्यासाठी काही कायदा पुरेसा नाहीये हे आता सगळ्या लोकांना पटलेले. सगळ्या प्रकारचे कायदे आहेत, कुठले कायदे नाही आहेत, सगळ्या प्रकारचे कायदे आहेत. असं केल्यानंतर अशी शिक्षा होते सगळ्यांना माहिती आहे, पण तरी ते करतातच. तर कायदे हा पुरेसे नाहीये. याच्यामध्ये मला असं वाटतं की भावनिक साक्षरता महत्वाची आहे. म्हणजेच काय, तर स्वतःच्या भावना ओळखणे, त्याला रेग्युलेट, व्यवस्थापन, नियमन करणे आणि दुसऱ्यांच्या भावनांचा आदर करणे. घरामध्ये जसं आपण आधी म्हणलं की आई वडिलांचं कम्युनिकेशन, आई वडिलांची बॉन्डिंग छान असेल, आई वडिलांनी झालेल्या विसंवादातून संवादापर्यंतची प्रोसेस त्यांच्या डोळ्यासमोर केली, प्रॉब्लेम सॉल्व्ह बिहेव्हिअर ऍक्ट केला, शाळेमध्ये सोशल इमोशनल लर्निंग दिली, काउन्सिलिंग सेंटर्स, वेगवेगळ्या मेंटल हेल्थ सपोर्ट घेतला आणि हा जो टॅबू सिग्मा आहे हा सिग्मा फ्री जर एन्व्हायरमेंट आपण करू शकलो सगळ्यांनी एकत्रितपणे, तर निश्चित ह्या गोष्टींना मदत होऊ शकते. हिंसा थांबवण्यासाठी केवळ रागावर नियंत्रण मिळवणे पुरेसं नाहीये, तर नैराश्य कमी करणे, सकारात्मक विचार वाढवणे, व्यक्तीच्या मेंदूचे कार्य, भावनांची गरजा, कौटुंबिक सामाजिक परिस्थिती आणि जीवनातील ताण, या सर्वांचा एकत्रित विचार करावा लागेल आणि याच्यातनं ह्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होऊ शकतात.
1: डॉक्टर संदीप सिसोदे, आज आपण आकाशवाणीत आलात आणि आपल्या श्रोत्यांना नैराश्य आणि हिंसामुक्त कसं जीवन जगता येईल याविषयी छान समजावून सांगितलं, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद सर.
0: थँक्यू.
1: वाढतं नैराश्य आणि हिंसा, कारणे आणि उपाय याविषयी मानसतज्ञ डॉक्टर संदीप सिसोदे यांची स्मिता नामदे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकली.

मैत्रिणींनो, गणेशोत्सव जवळ आलेला आहे आणि गणपतीचा उत्सव म्हटलं की मोदक हे येणारच. चला तर आजची रेसिपी या सदरात आज आपण जाणून घेऊया खव्याचे उकडीचे मोदक या पाककृतीविषयी. त्यासाठी लागणारं साहित्य आहे आंबेमोहर तांदळाचं पीठ, अर्धा वाटी खवा, पाव कप दूध, गुळ, एक नारळ, चमचाभर खसखस, काजू बदाम, साजूक तूप आणि जायफळ विलायचीची पूड. सर्वप्रथम नारळ फोडून ते खवून घ्यावं, गुळ खिसून घ्यावा. एका कढईमध्ये एक चमचा साजूक तूप टाकून त्यामध्ये दोन वाट्या खवलेलं नारळ घालावं, अर्धी वाटी खवा घालावा आणि नारळाच्या अर्ध्या प्रमाणात गुळ घ्यावा, म्हणजे एक वाटी गुळ घ्यावा. त्यामध्ये खसखस थोडी भाजून घालावी. सारणासाठी लागणारं हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यावं. हे सगळं एकजीव झाल्यानंतर काजू बदाम पूड आणि जायफळ विलायची पूड घालून हे मिश्रण बाजूला ठेवावं. आता दुसऱ्या कढईमध्ये एक ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये पाव कप दूध, चिमूटभर मीठ, चमचाभर तूप घालून त्याला उकळी आणावी. त्यामध्ये एक ग्लास पाणी आहे तर एक ग्लास तांदळाचं पीठ घेऊन त्या उकळी आलेल्या पाण्यामध्ये हे एक ग्लास पीठ घालून त्याला हलवून घ्यावं. 5 ते 10 मिनिटं बारीक गॅस करून त्यावर झाकण ठेवून याला चांगली वाफ येऊ द्यावी. त्यानंतर ही उकड एका ताटात काढून घेऊन तूप लावून त्याला व्यवस्थित मळून घ्यावं. त्यानंतर त्याच्या छान पाऱ्या करून त्यामध्ये हे सारण घालून त्याचे छान पाकळ्या येतील असे मोदक तयार करून घ्यावे. त्यानंतर हे सगळे मोदक इडली पात्रामध्ये किंवा एखाद्या कढईमध्ये चाळणी ठेवून वाफवताना त्यावर केशर टाकून 10 ते 15 मिनिटं ते छान वाफवून घ्यावे. वाफ आल्यानंतर त्याला बाहेर काढून ताटामध्ये नैवेद्यासाठी काढून घ्यावं. मग मैत्रिणींनो, कशी वाटली आपल्याला आजची रेसिपी? करून बघा आणि नक्की आस्वाद घ्या. बरे तर मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे ती आपला निरोप घेण्याची. तेव्हा मी तुमची रेडिओ सखी स्मिता नांदे वनिता मंडळ कार्यक्रमातून आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

इतर जागतिक नेते सहभागी होत आहेत. समावेशक जागतिक प्रशासन आणि बहुपक्षीयतेचं बळकटीकरण या विषयावरच्या ब्रिक्स सदस्य देशांच्या सत्रानं उद्या या शिखर परिषदेची सुरुवात होईल. त्यानंतर ब्रिक्स सदस्य देशांचे नेते भारत मंडपम इथल्या भारत इनोव्हेट्स या प्रदर्शनाला भेट देतील. शिखर परिषदेदरम्यान प्रधानमंत्री मोदी ब्रिक्स देशांच्या नेत्यांबरोबर द्विपक्षीय बैठका आयोजित करतील. येत्या रविवारी प्रधानमंत्री ब्रिक्स भागीदार देश आणि विशेष निमंत्रित देशांच्या नेत्यांचं औपचारिक स्वागत करतील. नवी दिल्लीत उद्यापासून सुरू होत असलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जगभरातल्या विविध नेत्यांबरोबर द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी आज दुपारी होणाऱ्या चर्चेत रशिया युक्रेन संघर्ष, पश्चिम आशियातली परिस्थिती, व्यापार संबंध आणि ऊर्जा क्षेत्रातलं सहकार्य यासह परस्पर हिताच्या विविध मुद्द्यांचा समावेश असेल. उद्यापासून सुरू होत असलेल्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी व्लादिमीर पुतीन आज पहाटेच राजधानीत दाखल झाले. प्रधानमंत्री मोदी आज संध्याकाळी इराणचे अध्यक्ष मसूद पिझिश्कियान यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. पिझिश्कियान आज दुपारी नवी दिल्लीत दाखल होतील. पश्चिम आशियातल्या सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे. दोन्ही नेत्यांमधल्या चर्चेत प्रादेशिक घडामोडी हा प्रमुख विषय असेल अशी अपेक्षा आहे. प्रधानमंत्री मोदी आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनी गुटेरस यांची ही भेट नियोजित आहे. ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्लीत रशियन फेडरेशनचे उपप्रधानमंत्री डेनिस मंतुरो यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये परस्पर हिताच्या मुद्द्यांवर तसंच व्यापार आणि गुंतवणुकीचे संबंध अधिक दृढ करण्यावर चर्चा झाल्याचं सीतारामन यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. यूपीएच्या माध्यमातून ब्रिक्स सदस्य देशांनी त्यांच्या पेमेंट प्रणालींना एकमेकांशी जोडावं, स्थानिक चलनातल्या व्यापाराला प्रोत्साहन द्यावं आणि डिजिटल व्यापार जागतिक स्तरावर अधिक सुलभ करावा असं आवाहन वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज केलं. ते नवी दिल्लीत आयोजित ब्रिक्स बिझनेस फोरम 2026 परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित करत होते. भारताने डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा उभारण्याच्या दिशेनं महत्वाची पावलं उचलली असून यूपीआयद्वारे होणाऱ्या व्यवहारांची संख्या वर्षाला 250 अब्जांच्या पुढे गेल्याचं ते यावेळी म्हणाले. भागीदार देशांमधला व्यापार हा सखोल आणि लवचिक असावा, तसंच पुरवठा साखळ्यांमध्ये विविधता असावी, जेणेकरून व्यापार हा कोणत्याही टप्प्यावर सदस्य देशांमधल्या लोकांच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी अडथळा ठरणार नाही असं ते म्हणाले. अमेरिकेत वर्ल्ड ट्रेड सेंटरवर 11 सप्टेंबर 2011 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आदरांजली वाहिली. जगभरात दहशतवादाने अगणित बळी घेतलेत आणि सीमेलीकडून होणाऱ्या दहशतवादाचा सामना करणारा देश म्हणून भारत गेली कित्येक दशकं या लढ्यात पुढे आहे असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. एकीकडे दहशतवादाचं स्वरूप बदलत असताना सर्व प्रकारच्या दहशतवादाला विरोध करायचा भारताचा निर्धार मात्र अढळ आहे असंही ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईत आयोजित ग्लोबल फिनटेक परिषदेत फास्टॅगसाठी वन टॅग सुविधेचं उद्घाटन आज केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. या सुविधेमुळे बँक खातं बदललं तरी फास्टॅग सुविधा सहजतेने नव्या खात्याशी जोडता येणार आहे. या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत टोल नाक्यांवर थांबण्याचा वेळ 10 सेकंदांपेक्षा कमी होऊ शकेल असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं. टोल नाक्यावर थांबावं न लागता टोल भरता यावा अशी यंत्रणा विकसित करण्याचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा प्रयत्न असल्याचंही ते म्हणाले. उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या शैक्षणिक संस्थांसाठीच्या पिच बुक जागतिक क्रमवारीत देशातल्या 9 शैक्षणिक संस्थांनी पहिल्या 100 स्थान मिळवलंय. पदवी शिक्षण पातळीवर आयआयटी मुंबई 22व्या तर आयआयटी दिल्ली 27व्या क्रमांकावर आहे. याशिवाय दिल्ली विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, बिट्स पिलानी, आयआयटी मद्रास, आयआयएम

बंगलोर, IIM कलकत्ता तसंच इंडियन स्कूल ऑफ बिझनेस या संस्थांचा या मानांकनात समावेश आहे. नांदेड जिल्ह्यात भोकर मार्गावर सीताखंडी घाटात काल संध्याकाळी एका ट्रकने रिक्षाला धडक देऊन झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले. जखमींमध्ये ट्रक चालकाचा समावेश आहे. जखमींना भोकर आणि नांदेड इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल केल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं. या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केलाय. प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृत व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकाला 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली. भंडारा जिल्ह्यात नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव सडक परिसरात आज पहाटे एका ट्रकने पिकअप व्हॅनला धडक देऊन झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले. जखमींना साकोली इथल्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची पोलीस चौकशी सुरू आहे. HPV लसीकरणाचा 80 लाखापेक्षा जास्त टप्पा भारतानं पार केलाय. प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याबरोबरच HPV संसर्ग आणि HPV शी संबंधित कर्करोगापासून संरक्षणाच्या दिशेनं हा महत्वाचा टप्पा ठरलाय. बिहारमधली पूरस्थिती अजूनही गंभीर आहे. 14 जिल्ह्यांमधल्या 85 तालुक्यातले 44 लाखापेक्षा जास्त नागरिक पुरामुळे बाधित झालेत. पूरग्रस्त भागात बचाव कार्य सुरू असून 1942 बोटी कार्यरत आहेत तर 812 वैद्यकीय शिबिरं उभारण्यात आलेत. राज्यातल्या प्रमुख नद्यांची पाणी पातळी ओसरत आहे तरी 8 नद्यांची पाणी पातळी अजूनही धोक्याच्या पातळीच्या वर आहे. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरी प्रकाराच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत कझकस्तानच्या एलेना रायबाकिना हिनं अमेरिकेच्या कोको गॉफ हिचा पराभव केलाय. या विजयामुळे रायबाकिनाचं अंतिम फेरीतलं स्थान निश्चित झालंय. आता तिचा सामना अरिना सबालेंका हिच्याशी होईल. महिला दुहेरीत चेक अमेरिकन जोडी कॅटरिना सिनियाकोवा आणि टेलर टाउनसेन यांचा सामना आज रात्री अमेरिकन जोडी रॉबिन मॉन्टगोमेरी आणि अॅशलिन क्रुग यांच्याशी होणार आहे. पुरुष एकेरीत जर्मनीचा अव्वल मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव याचा सामना आज रात्री होणाऱ्या पहिल्या उपांत्य फेरीत रशियाचा कॅरेन खाचानोवशी होईल. उपांत्य फेरीचा दुसरा सामना 8व्या मानांकित बेन शेल्टन आणि 11व्या मानांकित फ्रान्सिस टियाफो यांच्यात होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी भारत सज्ज. प्रधानमंत्री मोदी करणार जगभरातल्या विविध नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा. UPIच्या माध्यमातून ब्रिक्स सदस्य देशांनी एकमेकांच्या पेमेंट प्रणाली जोडाव्यात असं वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांचं आवाहन. फास्टॅगसाठी वन टॅग सुविधेचं केंद्रीय परिवहन मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. उद्योजकतेसाठीच्या जागतिक पिचबुक क्रमवारीत देशातल्या 9 शैक्षणिक संस्थांचा पहिल्या 100 समावेश. आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 16 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी भारत सज्ज. प्रधानमंत्री मोदी करणार जगभरातल्या विविध नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा. फास्टॅगसाठी वन टॅग सुविधेचं केंद्रीय परिवहन मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. उद्योजकतेसाठीच्या जागतिक पिचबुक क्रमवारीत देशातल्या 9 शैक्षणिक संस्थांचा पहिल्या 100 समावेश. आणि राज्यात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात एकूण 17 जणांचा मृत्यू. भारताच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं उद्यापासून सुरू होत असलेल्या 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी जगभरातले नेते एकत्र येणार असून जागतिक कल्याणाचं उद्दिष्ट समोर ठेवून या परिषदेत विविध मुद्द्यांवर सकारात्मक आणि अर्थपूर्ण चर्चा होईल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमधून व्यक्त केला आहे. भारत मंडपम इथं होणाऱ्या या 2 दिवसीय शिखर परिषदेत ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, भारत, इराण, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिराती यासारख्या 11 प्रमुख उदयोन्मुख आणि विकसनशील अर्थव्यवस्था एकत्र येत आहेत. लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी ही यंदाच्या ब्रिक्स शिखर परिषदेची संकल्पना आहे. या शिखर परिषदेत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा, इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल सीसी, इंडोनेशियाचे अध्यक्ष प्राबोवो सुबियांतो, इराणचे अध्यक्ष मसूद पेजेशकियान आणि अबुधाबीचे युवराज शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्यासह इतर जागतिक नेते सहभागी होत आहेत. समावेशक जागतिक प्रशासन आणि बहुपक्षीयतेचं बळकटीकरण या विषयावरच्या ब्रिक्स सदस्य देशांच्या सत्रानं उद्या या शिखर परिषदेची सुरुवात होईल. त्यानंतर ब्रिक्स सदस्य देशांचे नेते भारत मंडपम इथल्या भारत इनोवेट्स या प्रदर्शनाला भेट देतील. शिखर परिषदेदरम्यान प्रधानमंत्री मोदी ब्रिक्स देशांच्या नेत्यांबरोबर द्विपक्षीय बैठका आयोजित करतील. येत्या रविवारी प्रधानमंत्री ब्रिक्स भागीदार देश आणि विशेष निमंत्रित देशांच्या नेत्यांचं औपचारिक स्वागत करतील. नवी दिल्लीत उद्यापासून सुरू होत असलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जगभरातल्या विविध नेत्यांबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी आज दुपारी होणाऱ्या चर्चेत रशिया युक्रेन संघर्ष, पश्चिम आशियातली परिस्थिती, व्यापार संबंध आणि ऊर्जा क्षेत्रातलं सहकार्य यासह परस्पर हिताच्या विविध मुद्द्यांचा समावेश असेल. उद्यापासून सुरू होत असलेल्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी व्लादिमीर पुतीन आज पहाटेच राजधानीत दाखल झाले. प्रधानमंत्री मोदी आज संध्याकाळी इराणचे अध्यक्ष मसूद पेजेशकियान यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. पेजेशकियान आज दुपारी नवी दिल्लीत दाखल होतील. पश्चिम आशियातल्या सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे. दोन्ही नेत्यांमधल्या चर्चेत प्रादेशिक घडामोडी हा प्रमुख विषय असेल अशी अपेक्षा आहे. प्रधानमंत्री मोदी आणि संयुक्त राष्ट्रांचे

सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांची ही भेट नियोजित आहे. व्यापार आणि अर्थविषयक उपाययोजना एकतर्फी लादण्याचा निर्णय जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचं उल्लंघन करणारा असून यामुळे व्यापारात विस्कळीतपणा येत असल्याचं मत ब्रिक्स देशांचे अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर्स यांनी व्यक्त केलं आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली काल मुंबई झालेल्या ब्रिक्स अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांच्या अंतिम बैठकीनंतर स्वीकारण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात सदस्य देशांनी ही भूमिका मांडली. जागतिक व्यापार आणि आर्थिक क्षेत्रातल्या वाढत्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर परस्परांबरोबरचा आर्थिक समन्वय वाढवण्याचा ब्रिक्स देशांचा प्रयत्न असून या पार्श्वभूमीवर ही भूमिका महत्वाची ठरते. मुंबईत आयोजित ग्लोबल फिनटेक परिषदेत फास्टॅगसाठी वनटॅग सुविधेचं उद्घाटन आज केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. या सुविधेमुळे बँक खातं बदललं तरी फास्टॅग सुविधा सहजतेने नव्या खात्याशी जोडता येणार आहे. या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत टोल नाक्यांवर थांबण्याचा वेळ 10 सेकंदांपेक्षा कमी होऊ शकेल असं गडकरी यांनी सांगितलं. टोल नाक्यावर थांबावं न लागता टोल भरता यावा अशी यंत्रणा विकसित करण्याचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा प्रयत्न आहे असं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या शैक्षणिक संस्थांसाठीच्या पिचबुक जागतिक क्रमवारीत देशातल्या 9 शैक्षणिक संस्थांनी पहिल्या 100 स्थान मिळवलं आहे. पदवी शिक्षण पातळीवर आयआयटी मुंबई 22 तर आयआयटी दिल्ली 27 क्रमांकावर आहे. याखेरीज दिल्ली विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, बिट्स पिलानी, आयआयटी मद्रास, आयआयएम बेंगलोर, आयआयएम कलकत्ता तसंच इंडियन स्कूल ऑफ बिझनेस या संस्थांचा या मानांकनात समावेश आहे. नागपूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेचा वारसा असलेला मारबत आणि बडग्या महोत्सव आज उत्साहात साजरा झाला. काळी आणि पिवळी मारबतची पूजा करून निघालेल्या मिरवणुकीत इडापिडा घेऊन जागे मारबतचा जयघोष झाला. वाईट प्रवृत्ती आणि अनिष्ट प्रथांवर प्रहार करणारे बडगे मिरवणुकीचं विशेष आकर्षण होतं. महोत्सवाच्या माध्यमातून महानगरपालिकेनं यंदा प्लास्टिकमुक्त नागपूर आणि स्वच्छतेचा संदेश दिला. या उत्सवाला नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गोंदिया शहरातही आज राई रुई ढेकूल मुकसा घेऊन जागे मारबतच्या जल्लोषात मिरवणूक निघाली. मारबती बघण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात 10 दिवस दारूबंदी लावण्याचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत मागे घ्यावा, अन्यथा न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागेल असं मुंबई उच्च न्यायालयानं आज सांगितलं. पुण्यातल्या हॉटेल व्यावसायिकांच्या आणि दारू दुकानांच्या संघटनेनं दाखल केलेल्या याचिकेवर मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठानं हे निर्देश दिले. राज्यात सर्वत्र गणेशोत्सव साजरा होतो त्यावेळी मुंबईसह इतर कुठेही दारूबंदी लावलेली नाही, मग केवळ पुण्यातच 10 दिवस दारूबंदी लागू करण्यापासून पाठीमागे काय कारण आहे अशी विचारणा न्यायालयानं केली. अपघातमुक्त सुरक्षित रस्ते प्रवासाकरता राज्याच्या परिवहन विभागातर्फे नशामुक्त चालक सुरक्षित प्रवास सक्षम महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित विशेष तपासणी अभियान राबवण्यात येणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत यासंदर्भात एक बैठक झाली. त्यांनी सांगितलं की याअंतर्गत 2026 ते 2029 या 3 वर्षांसाठी विविध प्रकारच्या प्रवासी आणि मालवाहतूक सेवांमध्ये एकात्मिक तपासणी व्यवस्था लागू करण्यासाठी आवश्यक कार्यपद्धती आणि मार्गदर्शक तत्व तयार केली जातील. एसटी चालक आणि वाहकांवर नशा प्रभावाची तपासणी करण्यासाठी यंत्रसामुग्रीच्या खरेदीकरता एसटी महामंडळाचे अध्यक्ष या नात्याने सरनाईक यांनी 1 लाख रुपयांची देणगी जाहीर केली. खासगी बस, रिक्षा, टॅक्सी ॲप आधारित प्रवासी वाहतूक सेवांमध्येही तपासणी व्यवस्था राबवण्यात येईल. नशा करून वाहन चालवण्यातले धोके समजावून देण्यासाठी समुपदेशन, उपचार आणि पुनर्वसन उपलब्ध करून दिलं जाईल असं सरनाईक यांनी सांगितलं. नांदेड जिल्ह्यात भोकर मार्गावर सीताखंडी घाटात काल संध्याकाळी एका ट्रकने रिक्षाला धडक देऊन झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले. जखमींमध्ये ट्रक चालकाचा समावेश आहे. जखमींना भोकर आणि नांदेड इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल केल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं. या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला असून प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृत व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकाला 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे.
भंडारा जिल्ह्यात नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव सडक परिसरात आज पहाटे एका पिकअप व्हॅनची ट्रकला धडक बसल्यानं झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 9

जण गंभीर जखमी झाले. हे सर्व प्रवासी छत्तीसगडमधले होते आणि धार्मिक कार्यासाठी पिकअप वाहनानं नागपूरकडे चालले होते. अपघातात 8 जण जागीच ठार झाले तर एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांपैकी दोघांची ओळख अद्याप पटलेली नाही. जखमींना रुग्णालयात दाखल केलं असून अपघाताची पोलीस तपास सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज रांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी लातूरमध्ये ठिकठिकाणी मराठा समाजाच्या आंदोलकांनी आंदोलन केलं. निलंगा तालुक्यातील नेटूर इथं सकल मराठा समाजाकडून लातूर जहिराबाद महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं. लातूर बार्शी महामार्गावर साखरा पाटी इथंही सकल मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपर फुटी प्रकरणी अहिल्यानगरमधल्या राहुरी इथं एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. परीक्षा पारदर्शकपणे घ्याव्यात यासह इतर मागण्या विद्यार्थ्यांनी यावेळी केल्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी भारत सज्ज. प्रधानमंत्री मोदी करणार जगभरातल्या विविध नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा. फास्टॅगसाठी वन टॅग सुविधेचं केंद्रीय परिवहन मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. उद्योजकतेसाठीच्या जागतिक पिचबुक क्रमवारीत देशातल्या 9 शैक्षणिक संस्थांचा समावेश. आणि राज्यातल्या 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात एकूण 17 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: हॅलो, नमस्कार. तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती.
1: माझा आभार माझं शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका. जनावरांसाठी निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढविणे या विषयावर डॉक्टर महेश जावळे यांची मुलाखत. सोबतच ऐका शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी प्राची मिरासे यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 14 सप्टेंबर 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
2: श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. सायंकाळचे 5:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी.

हॅलो, नमस्कार. तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा युवक मित्र मैत्रिणींच्या मनाच्या जवळचा कार्यक्रम युववाणी. मी उत्कर्षा. युववाणीच्या सृजन संदेश या सत्रात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते.

मनाला काय उपमा द्यावी बरं, सर्व भाव भावनांचा खजिना असंही म्हणता येऊ शकेल. नको ग, आज मन नाहीये माझं. आजच्या कामात ना मनच लागत नाहीये. असं कसं वागलं असेल तो? दुसऱ्याचं मन दुखवायला काहीच वाटलं नसेल त्याला? एवढं प्रेम पाहून तर माझं मन बाई भरून आलं. झालं एकदाचं मन शांत, अशी कितीतरी मनाची वाक्य आपण बोलत असतो, आजूबाजूंच्या लोकांकडून ऐकत असतो, मनाला चांगलं वाटेल असं पोषक वातावरण शरीरासाठी तयार करत असतो. मित्र मैत्रिणींनो, काल होता 10 सप्टेंबर, जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन. हा दिवस आणि आजूबाजूला घडणाऱ्या काही संवेदनशील घटना आपल्याला अत्यंत महत्वाच्या गोष्टीची जाणीव करून देतात. मानसिक आरोग्याविषयी सजग होणं आणि

0: जितकं गरजेचं आहे तितकंच गरजेचं आहे ते बोलण्यासाठी एक सुरक्षित आणि समजून घेणारं वातावरण निर्माण करणं. आजच्या तरुणाई समोर करिअर, शिक्षण, स्पर्धा, नातेसंबंध, सोशल मीडिया, आर्थिक अपेक्षा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा दबाव अशा अनेक गोष्टी आहेत. अनेकदा आपण बाहेरून अगदी व्यवस्थित दिसत असतो पण मनात मात्र अनेक प्रश्न, भीती आणि संघर्ष चालू असतात. मनाचा असा संघर्ष विकोपाला गेला की अपयश येतं. जैन जीच्या भाषेत म्हणायचं झालं तर डाऊनफॉल चालू होतो. मग येते अँझायटी, ट्रॉमाज आणि काही वर्स्ट केसेसमध्ये डिप्रेशन आणि अतिशय खालावलेलं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य. आणि अशा परिस्थितीत मदत मागणं, मनाला ट्रस्टवर्दी माणसाकडे मोकळं करणं, काय वाटतंय ते सांगणं हे अजिबात लाजिरवाणं नाहीये हे प्रत्येकाने समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणूनच आजच्या युववाणीमध्ये आपण या विषयाकडे केवळ समस्या म्हणून नाही तर संवाद, समजूतदारपणा आणि आशेच्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत आपल्या शहराच्या प्रशासनात महत्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या आणि सॉफ्ट स्किल्स ट्रेनर ऍडिशनल कलेक्टर अंजली धानोरकर मॅम. नमस्कार मॅम. युववाणीमध्ये आपण आज सॉफ्ट स्किल्स आणि एकंदरीत मानसिक आरोग्याबद्दल बोलणार आहोत. तर मला सांगा, आजच्या तरुणांच्या मानसिक आरोग्याकडे आपण सर्वांनी इंडिव्हिज्युअली आणि सोशली कोणत्या दृष्टिकोनातून पाहायला हवं?
1: नमस्कार उत्कर्षा, आणि आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना सुद्धा नमस्कार. तू फार महत्वाचा मुद्दा मांडते आहेस आणि यातच सगळं काही आलं की आत्महत्या प्रतिबंधक दिवस आपल्याला साजरा करावा लागतो. याचा अर्थ खरंच मानसिक आरोग्य किती महत्वाचं आहे आणि कुठल्या लेवलपर्यंत आपण सगळे चाललो आहोत त्याची प्रचिती या दिन साजरा करण्यामधूनच येते. आजकाल काय झालंय माहितीये का उत्कर्षा, की सोशल मीडिया चांगल्या अर्थाने वापरला तर खरंच खूप फायद्याचा आहे पण दुर्दैवानं त्याचा चांगला उपयोग करून घेण्यापेक्षा कंपॅरिझन करण्यामध्ये खूप जास्त उपयोग होतो. म्हणजे कधीतरी आपण निराश असतो किंवा कधीतरी आयुष्यामध्ये आपल्या मनासारखं घडलेलं नसतं, म्हणजे आयुष्यात घडलेलं नसतं अशी एवढी मोठी घटना सुद्धा नसते. अगदी साध्या साध्या गोष्टी असतात की आपण कुणाला तरी फोन लावला, तारखा लावतोय आणि रिसीव्ह होत नाही, त्याने सुद्धा फ्रस्ट्रेट होणारी मुलं पाहिलीत मी. तर या सगळ्या गोष्टी अशासाठी महत्वाच्या ठरतात की या सगळ्या बाबींमुळेच आपलं मानसिक आरोग्य खराब होतं. आणि आरोग्य म्हटलं ते शारीरिक असो की मानसिक असो महत्वाचंच आहे. म्हणून मानसिक आरोग्याकडे आपण जसं हात दुखला, पाय दुखला असं म्हणतो, तसं माझं मन दुखलंय हे सुद्धा आपण सांगायला सुरुवात केली पाहिजे. आणि त्यात वेगळं काहीच नाहीये.
0: बरोबर आहे मॅम. पण आजच्या काळात ना सोशल मीडिया, करिअरचा दबाव आणि सततची तुलना, कोणीतरी कोणाशी तरी नेहमीच तुलना करत असतात, ह्या सर्व गोष्टींचा तरुणांच्या मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो आणि परिणाम न होऊ देण्यासाठी काही छोट्या छोट्या स्टेप्स आहेत का ज्या प्रत्येकाने कराव्यात?
1: अगदी अगदी, खूप महत्वाचा मुद्दा आहे हा सुद्धा. सोशल मीडियामुळे मानसिक आरोग्य आपलं का खराब होतं हे बघितलं पाहिजे. जसं मी तुला आत्ता सांगत होते की आपल्या आयुष्यात काहीतरी थोडंसं अनपेक्षित असं मनासारखं न घडलेलं आहे, आपल्याला जसं अपेक्षित होतं तसं. कसं आहे माहितीये का उत्कर्ष, की आपल्या आयुष्यात कधी अगदी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा मनासारख्या घडत नाहीत. आणि त्याच वेळी सोशल मीडियावर आपण जर असं पाहिलं की कोणीतरी फॉरेनला गेलंय, कोणाचा तरी खूप मोठा बंगला आहे, त्यांनी रिसेंटली खूप मोठी कार खरेदी केली आहे, आणि प्रत्येक जण जेव्हा सोशल मीडियावर काहीतरी टाकणार तेव्हा डेफिनेटली आपल्या आयुष्यातल्या चांगल्याच बाबी पोस्ट करणार आहे.
0: बरोबर.
1: आणि हे सगळं पाहताना आपण कुठेतरी ते विसरून जातो आणि मग असं वाटतं की बघा सगळ्यांच्या आयुष्यात खूप छान चालू आहे आणि माझ्याच आयुष्यामध्ये काहीतरी वाईट चाललंय. तर सगळ्यात महत्वाचं, आपण व्यवस्थित विचारांची क्लॅरिटी स्वतःला घेतलीच पाहिजे की आपण स्वतः सुद्धा जेव्हा काही टाकणार आहोत, पोस्ट करणार आहोत सोशल मीडियावर, आपणही आपल्या आयुष्यातल्या छानच बाबी टाकणार आहोत. नुकतंच कुणाशी तरी भांडण झालंय, आपल्या आपला चेहरा रडका झालाय, तो पोस्ट करणार आहे का आपण? अजिबात नाहीये. तसंच ज्यांचे छान छान चेहरे आपण पाहतोय त्यांच्याही आयुष्यात तसं काहीतरी घडत असेल, म्हणजे घडायला हवं असं मला अजिबात म्हणायचं नाहीये. सांगण्याचा माझा मुद्दा असा आहे की त्यांच्याही आयुष्यात अप्स अँड डाऊन्स असतील, फक्त दुर्दैवाने ह्या सोशल मीडियामुळे होतं काय की त्यांच्या मधल्या सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्याला दिसतात आणि जेव्हा त्या आपण पाहत असतो तेव्हा आपल्या बाबतीमध्ये जे काही वाईट घडतंय तेच आपण बघत असतो. म्हणून मानसिक आरोग्यावर खूप जास्त परिणाम होतो. मग आता तू स्टेप्सचा विचार जो केलास ना, तर अगदी साध्या साध्या स्टेप्स आहेत. एक तर ही क्लॅरिटी ठेवणं की प्रत्येक जण चांगलंच पोस्ट करतं आणि जसं म्हणतात की जे चकाकतं ते सोनं असतंच
0: असं नाही,
1: त्याच पद्धतीनं जे दिसतंय ते खरंच तसं असतंच असं नाही. त्याहीपेक्षा महत्वाचं, इतरांच्या आयुष्यात काय घडत आहे हे बघण्यापेक्षा माझ्या आयुष्यात काय घडतंय आणि ते अधिक उत्तम कसं केलं पाहिजे हे आपण बघणं गरजेचं आहे ना. म्हणून पहिली स्टेप तर आपली तिथेच येते. आणि दुसरी स्टेप अशी असते, दुसरी किंवा पुढच्या सगळ्या स्टेप अशा असतात की जिथे जिथे आपल्याला नातेसंबंधामध्ये किंवा

0: करिअरमध्ये किंवा एकंदरीतच फ्रेंड सर्कलमध्ये आणखी एक पुढचं पाऊल उचलायचं आहे, तर ते कशा रीतीनं आपल्याला उचलता येईल, कसं पॉझिटिव्ह सगळं वातावरण ठेवता येईल, यासाठी आपण त्या लेवलवर प्रयत्न करत राहणं.
1: नक्कीच मॅम. पण आजच्या तरुणांसाठी ना समाजात यशात व्याख्या केवळ मार्क्स, पॅकेज, पद किंवा प्रतिष्ठा एवढ्यापुरतीच मर्यादित ठेवल्या गेली आहे. तर मग तरुणांनी आणि त्यांच्या आधीच्या पिढीतील लोकांनीही खऱ्या अर्थाने यशाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहायला हवं?
0: हो ग, आज नेमकं झालं आहे तसं खरं की फक्त मी किती उंचीवर गेलो आहे किंवा प्रतिष्ठा किती आहे यावरच यश मापलं जातं. पण तुला सांगू का उत्कर्ष, खरं तर आपण प्रत्येकानंच अशा गोष्टींवर यश मापण्याच्या ऐवजी आपण सेल्फ कंटेंटेड असणं, ज्याला म्हणतात ना की आपण आतमध्ये वैयक्तिक आयुष्यामध्ये आपण सुखी आहोत का, समाधानी आहोत का, ते बघायला हवं ना. पद किंवा प्रतिष्ठा खूप जास्त असेलही आजही आपण पाहतो ना की कित्येक केसेस अशा दिसतात आपल्याला की सगळं काही छान होतं, यांच्या आयुष्यात सगळं सुख आणि सुखच असेल असं बाहेरून आपल्याला वाटतं, पण कधीतरी बातमी येते की त्यांनी सुसाइडल अटेम्प्ट केला किंवा आणखी नेमकं काहीतरी त्यांनी आत्महत्या केली आहे. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपण आपल्या आयुष्यामध्ये किती चांगल्या पद्धतीनं यशस्वी झालोय स्वतःच्या, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर यश आपण स्वतःच्या फुटपट्टीवर मापलं पाहिजे असं मला वाटतं. बाकीचे काय म्हणतात त्याच्यावर अजिबात मापण्याची गरज नाही. की ह्या मुलांच्या अवतीभोवतीचे जे आहेत, तू जेनझी जे म्हणालीस की त्यांच्यावर खरंच आज खूप प्रेशर आहे, कारण सपोर्ट असण्यापेक्षा बाकीच्या सगळ्या गोष्टी, एकतर डिस्ट्रॅक्शन खूप जास्त आहे, कॉन्सन्ट्रेशन करता येत नाही एखाद्या गोष्टीवर, आणि कोणतीही गोष्ट सांगायची कशी हा मोठा एक दबाव आहे. पण हे सगळं जाणून घेऊन सभोवतालच्या लोकांनी सुद्धा छान पद्धतीनं त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. आता बरेचदा काय होतंय माहितीये का, म्हणजे आमच्या पिढीतील लोक तरी की जेनझी जेनझी, आम्ही एक्स मधले ना, सो जेनझी जेनझी म्हणजे हे कोणीतरी वेगळंच रसायन आहे ज्यांना समजून घेणं आपल्याला शक्यच नाहीये असं काहीतरी डोक्यात घेण्याची गरज नाहीये. ही आपलीच मुलं आहेत सगळी, आणि आपण जर त्यांच्याशी व्यवस्थित कम्युनिकेशन केलं तर ती सुद्धा आपल्या जवळ मोकळी होतील, तेवढी स्पेस त्यांना द्यायला हवी.
1: आणि प्रत्येकाशी यशाची टाइमलाईन ही वेगवेगळी असू शकते,
0: अगदी,
1: हे प्रत्येकाने समजून घेणं जरा गरजेचं आहे.
0: बरोबर.
1: आणि असंही आयुष्य म्हणजे रोलर कोस्टर असतं.
0: yes.
1: म्हणजे अपयश, रिजेक्शन, तर मग अपेक्षेप्रमाणे गोष्टी न घडल्यास तरुणांनी स्वतःला कसं सावरावं, रेझिलियन्स म्हणजे नेमकं काय आणि ते कसं विकसित करता येईल आम्हा प्रत्येकाला?
0: येस, खूप महत्वाचा मुद्दा आहे हा सुद्धा. आपण लवचिकता किंवा रेझिलियन्स असा काही शब्द जर बघितला ना, तर ते आपण विचार असा करतो की फिजिक किंवा आपण आपलं शरीर फ्लेक्झिबल असणं खूप महत्वाचं आहे. पण शरीराच्या फ्लेक्झिबिलिटीकडे आपण जसं लक्ष देतो ना, तसं ह्या मनाच्याही लवचिकतेकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी व्यवस्थित आपल्याला आपल्या इमोशन्स कळतात का हा पहिला मुद्दा येतो. आणि जेव्हा आपल्याला इमोशन्स आपल्या कळायला लागतात ना, तेव्हा त्यांना टॅकल कसं करायचं ते आपल्याला समजायला लागतं. म्हणून आपल्या इमोशन्स व्यवस्थितरित्या टॅकल करणं हे बघा, हा भाग महत्वाचा आहे, हे लक्षात घेतलंच पाहिजे. आणि प्रत्येक वेळेस आपण काय करतोय माहितीये का, सतत धावत जातोय. कशाच्या मागे धावतोय कदाचित आपल्यालाही माहित नसतं, सगळे धावतायत म्हणून आपण पण धावतोय. कुठेतरी मग आपण थांबलं पाहिजे थोडंसं तरी, की बाकीच्यांना काय हवंय त्याच्या मागे ते धावतायत पण मला हे खरंच हवंय का, हा कुठेतरी थांबून विचार जर केला तर डेफिनेटली आपल्यावर एवढा सगळा स्ट्रेस येणार नाही. मानसिक आरोग्य हे शब्द जे तू वापरते आहेस, ते आरोग्य आपलं अजिबात खराब होणार नाही आणि चांगल्या रीतीने प्रत्येक गोष्ट आपण टॅकल करू शकतो.
1: पण मॅम, धावलो नाही तर आपण मागे पडू अशी जी एक भावना तयार होते आणि त्यातून जे गिल्ट येतं, तर ते त्याच्याशी कसं डील करायचं?
0: हा, कारण परिस्थिती सुद्धा किंवा सराउंडिंग तुम्हा मुलांचं सगळं असं असतं की सगळेच जण विचारतात काय झालं पुढे, काय झालं पुढे, म्हणजे ग्रॅज्युएशन संपत नाही तो आता नोकरी बघणार आहे का, पुढे काय करणार आहे, आता लाक पोटा पाण्याला, हे अशा पद्धतीनं सगळं असतं. म्हणून धावावं लागणार हे जरी योग्य असलं ना, तरी सुद्धा आपल्यामध्ये सुद्धा तेवढ्या क्षमता असल्या पाहिजे की त्या दिशेनं मला धावायचं नाहीये. मग पेरेंट्स सांगत असतील, नियर अँड डिअर्स सांगत असतील की ह्या एका दिशेनं धाव तू, जेणेकरून तू यशस्वी होशील. पण आपल्याला जर तिकडे धावण्याची इच्छा नसेल तर आपण पुन्हा एकदा कम्युनिकेशन हा शब्द वापरेन मी, कम्युनिकेट आपण व्यवस्थितरित्या करू शकलो पाहिजे की तुमची जरी इच्छा असेल तिकडे धावण्याची, तरी सुद्धा माझी इच्छा आहे की इकडे जाण्याची. उत्कर्ष, तू खूप महत्वाचा मुद्दा मांडला आहेस. खरंच आपल्या ह्या सगळ्या जेनझीने ना त्यांच्या आई वडिलांना व्यवस्थित कम्युनिकेट केलं पाहिजे.

आणि हेही त्याच वेळेस लक्षात घेतलं पाहिजे की आई वडिलांची आपल्याकडून जी अपेक्षा आहे ती त्यांच्या दृष्टिकोनातून अगदी रास्त आहे. फक्त जर त्यांच्या अपेक्षेपेक्षा वेगळं आपल्याला काही करायचं असेल तर ते त्यांना समजावून सांगता आलं पाहिजे. आणि अर्थातच परिस्थिती कशी आहे, परिस्थिती म्हणजे आर्थिक सामाजिक किंवा आपली कौटुंबिक अशा सगळ्याच अर्थानं परिस्थिती शब्द वापरते मी, तर तो सगळा भाग लक्षात घेऊन कधी कधी मग थोडीशी मनाला मुरडही आपल्याला घालता आली पाहिजे ना.

0: नाहीये, त्यांनाही बऱ्याच तडजोडी कराव्या लागल्या आणि तडजोड हा आयुष्यातला एक भाग असतो, म्हणून त्या पद्धतीने आपण विचार केला तर विचारांनी आपण स्टेबल होऊ शकतो
1: आणि हाच एक रेझिलियन्स आहे. मॅम, इमोशनल इंटेलिजन्स, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि डिसिजन मेकिंग स्किल्स मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी कशा प्रकारे मदत करतात, किंवा अशा काही एक्सरसाइज आहेत का ज्याने इमोशनल इंटेलिजन्स वाढेल, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग एबिलिटी इम्प्रूव्ह होईल आणि डिसिजन मेकिंग स्किल्स चांगले होतील?
0: खूप तिन्हीही अत्यंत महत्वाचे स्किल्स आहेत. आणि प्रॉब्लेम म्हणजे फार मोठा प्रॉब्लेम ऍज सच आपण घेत नाही. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्या समोरचा अगदी प्रत्येक छोटा छोटा जो प्रॉब्लेम येतो तोही आपण किती ताबडतोबीनं सॉल्व्ह करतो ते महत्वाचं असतं. म्हणजे एखाद्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि नेमकं आपण एखाद्या गाडीचा विचार केला आणि ती गाडी नेमकी तेव्हा आली नाही, आपल्याला तिथे महत्वाचं काम आहे, मग ही सुद्धा परिस्थिती आपल्या इमोशनल इंटेलिजन्स खरंच किती आहे हे सांगू शकते आपल्याला. की त्या परिस्थितीमध्ये तुम्ही ओके ती गाडी नाहीये आता मला तिथे जाणं तर गरजेचं आहे, मग मी इमिजिएटली माझ्याकडे काय नेक्स्ट पर्याय असेल, मग हे करू की ते करू की ते करू, असं ताबडतोब विचारांनी आपण जर करायला गेलो ना तर डेफिनेटली तीही परिस्थिती आपण हँडल करू शकू.
1: पण मॅम, काही परिस्थिती ना खूप वर्स्ट होतात, तर अशा वेळी प्रोफेशनल हेल्प कधी घ्यावी? म्हणजे सायकोलॉजिस्टकडे किंवा काउन्सिलरकडे जाण्याबद्दलचा स्टिग्मा आपण समाजात कमी करण्याच्या दृष्टिकोनातून काही प्रयत्न करू शकतो?
0: खूप महत्वाचा मुद्दा आहे. दुर्दैवानं आजही मानसिक आरोग्याकडे, जसं आपण सुरुवातीला बोलत होतो तसं, शारीरिक आरोग्य इतकंच चांगल्या रीतीनं बघितलं जात नाही. म्हणजे जेवढा इझिली आपण सांगतोय की मी ऑर्थोपेडिक सर्जनकडे जाऊन येईल तेवढा इझिली आपण मी सायकोलॉजिस्टकडे जाईन किंवा आता मला सायकियाट्रिस्टची गरज भासते तर मी आता तिकडे जाईन असं सांगत नाही आपण. म्हणजे अजूनही जर जायचं असेल तर कुठेतरी दूर गाडी पार्क करायची आणि कोणी बघणार नाही अशा पद्धतीनं तिथे जायचं असं आहे, पण ऍक्च्युली नाही ग तसं. म्हणजे तितकी इतकी इझी गोष्ट आहे ती. शरीर दुखतं तसं मन दुखतं हे आपण लक्षात घेतलंच पाहिजे. हा स्टिग्मा आपण आपल्या मनातून काढून टाकला पाहिजे. होतं काय माहितीये का, की बाकीच्यांच्या दृष्टिकोनातून तो स्टिग्मा आहे म्हणून आपण जर ती हेल्प घ्यायला गेलो नाही तर नुकसान सगळ्यात जास्त आपलं आणि आपल्या नियर अँड डिअर्सचं होणार आहे. कारण नेसेसरीली आपल्याला जर काही झालं, आपली मानसिक स्थिती योग्य नसेल तर आपले कुटुंबीय सुद्धा आनंदात नाहीत राहू शकत ना. तर त्यामुळे अगदी बिनधास्तपणे जायचं, बाकीचे लोक काहीही म्हणत, आपल्याला गरज आहे ना सो आपण गेलं पाहिजे
1: आणि त्रास होत असेल तर मदत घ्यावी,
0: घ्यायलाच पाहिजे.
1: मॅम, आता आपण शेवटाकडे येतोय, तर एखादा तरुण किंवा तरुणी आपल्या आयुष्यातल्या खूप कठीण काळातून जात असेल, स्वतःला एकटं समजत असेल आणि हा काळ कधीच संपणार नाही असं त्याला वाटत असेल, तर एक अधिकारी म्हणून आणि एक माणूस म्हणून आपण त्याला काय सांगाल?
0: बोललं पाहिजे ग, सगळ्यात महत्वाचा मुद्दा बोललं पाहिजे. आणि माझं तर म्हणणं असं असतं की अशी कोणतीच जगात गोष्ट असणार नाही की जी बोलण्याने किंवा चर्चेने सॉल्व्ह होणार नाही.
1: थँक्यू मॅम, खूप खूप छान वाटलं तुमच्याशी संवाद साधून. दिस कन्व्हर्सेशन वॉज डेफिनेटली थेरप्युटिक फॉर मी अँड आय एम शुअर फॉर द लिस्नर्स ॲज वेल. तुम्ही सांगितलेली यशस्वी आणि उज्ज्वल भविष्यासाठीची कौशल्य सूत्र प्रत्येकाला उपयोगी पडो ह्या सदिच्छा.
0: उत्कर्ष, मला खूप छान वाटलं आज इथे स्टुडिओमध्ये येऊन आणि एवढ्या चांगल्या विषयाला तुम्ही हात घातलाय तेही मला खूप छान वाटलंय. थँक्यू सो मच आणि तुझ्या सगळ्याच पिढीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.
1: थँक्यू मॅम. तर श्रोते हो, आपण ऐकली ऍडिशनल कलेक्टर श्रीमती अंजली धानोरकर यांच्याशी सॉफ्ट स्किल्स, मानसिक आरोग्य आणि युवा या विषयावर मी म्हणजेच उत्कर्षाने साधलेला संवाद.

0: पाहिलं तर तरुण म्हणजे हे इमोशन्सचा समुद्र आहे, अगदी खळखळता समुद्र आहे. याच्यातून विषही वर येऊ शकतं आणि अमृतही वर येऊ शकतं. तर विष म्हणजे हे आत्महत्येचे विचार. असं आढळून आलं आहे की तरुण वयामध्ये जवळपास 25 ते 30% तरुणांना कधी ना कधीतरी आत्महत्येचे विचार येतात. आणि त्याचं एक महत्वाचं इमोशनल कारण आहे की आयडेंटिटी क्रायसिस. माझी ओळख काय आहे, मी काय आहे आणि मी कुठे पोहोचू शकतो. या आयडेंटिटी क्रायसिसचे बरेचसे वेगवेगळे पैलू आहेत. आयडेंटिटी क्रायसिसमध्ये करिअर एक येतं की मी कुठे काय बनणार आहे, कुठे बनणार आहे. आयडेंटिटी क्रायसिसमध्ये रिलेशनशिप प्रॉब्लेम्स येतात की मला ऍक्सेप्ट करतंय कुणी, होय माझं रिलेशन कुणीतरी ऍक्सेप्ट करतंय. ही आयडेंटिटी पण खूप महत्वाची आहे. तरुणांच्या मनामध्ये वेगवेगळ्या आयडियाज येतात, खूप नवीन आयडियाज येतात, भन्नाट आयडियाज असतात, पण ते इम्प्लिमेंट करण्याची साधनं आणि फ्रीडम नसतो. ही महत्वाची कारणं आहेत की जी तरुणांमध्ये इमोशनल डिस्टर्बन्सेस आणि मग ते इमोशनल डिस्टर्बन्सेस वाढत वाढत जाऊन आत्महत्येकडे वळतात. आत्महत्येचा विचार असा अचानक खूप कमी वेळेस येतो, पण खूप साऱ्या घटना हळूहळू हळूहळू गोळा होतात आणि एखादा स्ट्रेसचा ट्रिगर हे विचार वाढायला मदत करतो.
1: निश्चितच डॉक्टर निखिल सर महत्वाचं सांगता आहात. आपण त्यालाच लागून विचारायचं की मग शैक्षणिक अपयश असेल, परीक्षेचा ताण असेल किंवा करिअरची चिंता, यांचा तरुणांच्या मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो त्याबद्दल काय सांगाल?
0: परीक्षेची आणि मार्कांची चिंता याचा तरुणांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर प्रचंड परिणाम होतो. कॉम्पिटिशन म्हणजे जसं काही एक रेस लागली आहे कुत्र्यांमध्ये, हे मनुष्य नसून मुलं नसून त्यांची रेस चालू आहे आणि त्याच्यात कोण पुढे आणि कोण मागे याच्यावरच सगळं ठरतंय. तर पालकांना आणि विद्यार्थ्यांना तरुणांना हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे की आयुष्य आणि मार्क याचा खूप संबंध नाही. तुम्ही मार्कच्या मागे पळाल तर तुम्ही आयुष्य तेवढं आनंदाने आणि चांगलं जगू नाही शकणार. ह्या ताणतणावामुळे झोप कमी होते, चिंता वाढतात, चिडचिडपणा वाढतो, अपयश पचवायची शक्ती नसते. अपयश पचवता नाही आलं तर मग चिडचिडपणा वाढून उदासीनता वाढू शकते. आणि अशा डिस्टर्ब इमोशनल स्टेटमध्ये ते जे ध्येय पाहतायत, जे की असायला नाही पाहिजे की फक्त मार्क्स, ते मार्क्स अजून कमी होतात. म्हणजे विशेष सर्कल होतं. ताण आला की अजून अभ्यास कमी, अजून मार्क कमी, अजून ताण कमी. अशा वेळेस पालकांनी विद्यार्थ्यांना मार्कांवर लक्ष न देता ते काय शिकत आहेत, ज्ञान काय प्राप्त करतायत, त्यांना काय जाणवतं, त्यांच्याशी ओपन संवाद ठेवणं गरजेचं आहे.
2: बरोबर आहे. पण हे झालं प्रोफेशनल लाईफ किंवा अकॅडमिक्स बद्दल. पण पर्सनल लाईफ मध्ये पण आपल्या रिलेशनशिप्स मधल्या काही अडचणी किंवा काही नातेसंबंध तुटल्यामुळे तरुणांमध्ये निर्माण होणारा भावनिक ताण हा कसा आपण समजून घ्यायला हवा, म्हणजे तरुणांनी स्वतः सुद्धा आणि पालकांनी किंवा त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी सुद्धा?
0: अगदी बरोबर आहे. कारण तरुण वयामध्ये नवीन नातेसंबंध, मैत्री बनते, रिलेशनशिप फॉर्म्स होतात. आणि रिलेशनशिप जशा फॉर्म्स होतात तशा कधी कधी ब्रेकअप्सही होतात. आणि हे ब्रेकअप होऊ शकतं याचा आधी ऍक्सेप्टन्स पाहिजे. जसं सुरुवातीलाही मी म्हणालो की आयडेंटिटी, त्याचा जर का आत्मविश्वास चांगला असेल तर हे ब्रेकअप काउंटर करायला त्याला सोपं जातं. या वयामध्ये रिलेशनशिप जेवढ्या फास्ट बनतात तेवढ्या फास्ट तुटतात. तर जेव्हा रिलेशनशिप तुटते तेव्हा कम्युनिकेशन फार महत्वाचं आहे आपल्या बाकी मित्रमैत्रिणींसोबत. कारण या रिलेशनशिपवरची चर्चा बऱ्याचदा पालकांसोबत ते तो विद्यार्थी किंवा तो तरुण करू शकत नाही. पण बाकी मित्रमैत्रिणींसोबत जर का रिलेशनशिपच्या प्रॉब्लेम्सची चर्चा केली, रिलेशनशिप अशी अचानक खूपदा तुटत नाही, ती ताणल्या जाते. जर का हा ताणतणाव दोघांच्याही लक्षात आला आणि त्यांनी म्युच्युअल त्याच्यावर काहीतरी काम केलं, मग ते ब्रेकअपही असू शकेल, तर ते ब्रेकअप दोघांनाही कमी त्रासदायक जाईल.
1: निश्चितच डॉक्टर निखिल सर, आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही खरंच तरुणांच्या म्हणजे भावविश्वाची उकल केली, अनेक प्रश्नांचे मोकळेपणाने उत्तरं दिलीत आणि निश्चितच ही माहिती फार महत्वाची असणार आहे. कार्यक्रमाच्या शेवटाकडे आहोत आपण, तर समुपदेशक आहात आपण, एक आपण एक प्रॅक्टिशनर सायकॅट्रिस्ट डॉक्टर आहात, तर समुपदेशनामुळे आत्महत्येच्या विचारांशी संघर्ष करणाऱ्या तरुणाला नेमकी कशी मदत मिळू शकते आणि समुपदेशनाची भूमिका किती महत्वाची आहे हे जाता जाता काय सांगाल?
0: आत्महत्येच्या विचारांसाठी समुपदेशनाची भूमिका खूप महत्वाची आहे आणि त्याच्यासाठी ट्रेंड सायकोलॉजिस्ट किंवा सायकॅट्रिस्ट हे तर समुपदेशन करतात. इथे आल्यानंतर आम्ही नॉन जजमेंटल म्हणजे या ज्या काही टिप्स

0: मित्रमैत्रिणींनो, आता आपण ऐकूयात मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर निखिल खेडकर यांच्याशी मी आणि राज दळेकर यांनी साधलेला संवाद. नमस्कार डॉक्टर निखिल खेडकर.
1: नमस्कार.
0: युवावाणी आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: नुकताच आपण जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन काल पाळला, त्यासाठी आपण आज संवाद साधणार आहोत. तर मला सर्वप्रथम असं सांगा की आजच्या तरुणांमध्ये मानसिक ताण आणि भावनिक संघर्ष वाढताना दिसतो.
1: बरोबर.
0: आत्महत्येच्या विचारापर्यंत तरुण पोहोचण्यामागची प्रमुख कारणं तुम्हाला कोणती वाटतात?
1: अगदी तुम्ही योग्य प्रश्न आणि हा योग्य कालावधी पण आहे की जगभरात असं आढळून आलं आहे 16 ते 30 वयोगटामध्ये म्हणजे तरुणांमध्ये आत्महत्येचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आढळून येतं. तरुणांना

0: दिल्या या आम्ही फॉलो करतो की आम्ही नॉन जजमेंटल असतो, त्यांना ऐकून घेतो, त्यांना त्यांचे पर्याय शोधायला मदत करतो. रेडीमेड काही आमच्या ड्रॉवर मधून काढून देत नाही, ओके तू वकील बन, तू इंजिनियर बन, तू पॉलिटिशियन बन, किंवा तू हे रिलेशनशिप असं सुधार. त्यांना स्वतः मार्ग शोधायला आम्ही मदत करतो, मे बी हातात हात घेऊन विचारांशी विचार जुळवून या गोष्टी करतो. आणि समुपदेशन केल्यानंतर त्या व्यक्तीला तर फायदा होतोच होतो, पण तो इतर व्यक्तींना पण ओळखू शकतो की अच्छा याला पण प्रॉब्लेम दिसतोय, हिलाही प्रॉब्लेम दिसतोय, आणि आपण प्रोफेशनल समुपदेशकाची भेट घेणं, जाणून घेणं गरजेचं आहे. त्याला एक जरी गोष्ट आम्ही सांगितली की तू एकटा नाहीये, ह्या सगळ्या प्रवासात आम्ही तुझ्या सोबत आहेत, जे काही तू सहन करतोय त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी आपण एकत्र प्रयत्न करतोय, तर तो व्यक्ती नक्कीच त्याच्यातून बाहेर येतो.
1: धन्यवाद निखिल खेडकर सर, तुम्ही आलात आणि इतक्या चांगल्या पद्धतीने युवकांना मार्गदर्शन केलं, त्यामुळे आकाशवाणीच्या वतीने तुमचे खूप खूप आभार.
0: धन्यवाद. आणि युवकांसाठी एकच सल्ला की तुम्ही एकट्याने सहन करू नका, बोला, ऐका, एकमेकांची सोबत करा आणि या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी एकमेकांना मदत करा. धन्यवाद.
1: थँक्यू सर. आजच्या कार्यक्रमाचे सादर करते होते सुजित बनसोडे आणि ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. आता एका छानशा गाण्यानं कार्यक्रमाचा शेवट करूयात आणि भेटूयात युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत वाचत राहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या आणि लक्षात ठेवा, तुम्ही महत्वाचे आहात, तुमचं आयुष्य महत्वाचं आहे.

श्रोते हो, आताच आपण युववाणी हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकू शकता. ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत सुरेश वाडकर आणि संजीवनी भैलांडे यांच्या स्वरातलं हे गीत. संगीत नंदादीप यांचं, चित्रपट आहे शल्य.

श्रोते हो, गीतबहार या चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत. लता मंगेशकर यांच्या स्वरात सुधीर मोघे यांची रचना, मीना मंगेशकर यांचं संगीत, शाब्बास सुनबाई चित्रपटाचं नाव.

श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. सायंकाळचे 6:20 होत आहेत. दिल्ली केंद्रावरून प्रसारित केल्या जाणाऱ्या संस्कृत बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित स्वस्थ भारत या कार्यक्रमात आज ऐकूया 10 सप्टेंबर या जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाच्या अनुषंगाने मनातला ओळखा जीव वाचवा गरज आत्महत्या प्रतिबंधाची. या खास कार्यक्रमात मानसोपचार तज्ञ डॉक्टर सचिन धनावडे यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं आहे सूरज हंजगे यांनी. सादर करते धीरज केदारी.
1: श्रोतेहो नमस्कार. स्वस्थ भारत या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोतेहो 10 सप्टेंबर हा दिवस जगभरात जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस म्हणून पाळला जातो. आजच्या या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या युगात कित्येकदा माणूस आतून एकाकी पडतो, पण मनात कितीही अंधार असला तरी आशेचा एक किरण हा असतोच. मनातला ओळखा जीव वाचवा हा संदेश आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला घराघरात पोहोचवायचा आहे. याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सचिन धनवडे. सरांनी भारतीय सैन्यात सलग 8 वर्ष आपली सेवा दिली आहे. डॉक्टर नमस्कार.
2: नमस्कार मॅम.
1: कार्यक्रमात तुमचं खूप मनापासून स्वागत.
2: थँक्यू थँक्यू
1: डॉक्टर. आता सगळ्यात आधी साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर एखाद्या व्यक्तीच्या मनात आत्महत्येसारखा टोकाचा विचार नेमका कशामुळे येतो, यात मानसिक सामाजिक किंवा कौटुंबिक कारण ही जबाबदार असू शकतात का?
2: आत्महत्येचा विचार येण्यामागे मॅम याचं सांगण्यासाठी मी अॅरॉन बेक हे अमेरिकन मानसोपचार तज्ञ आहेत त्यांची जी त्रयी आहे तिचा आधार घेऊ इच्छितो. त्यामध्ये हेल्पलेसनेस, होपलेसनेस आणि वर्थलेसनेस. म्हणजेच हेल्पलेसनेस, मला माझ्या कामासाठी किंवा समस्येसाठी मदत मिळणार नाही ही भावना येणे. होपलेसनेस म्हणजे मला कुणाकडूनही आशेचा किरण नाही उरला आहे ही भावना येणे. आणि वर्थलेसनेस म्हणजे मला माझ्या घरामध्ये माझ्या समाजामध्ये काहीही किंमत उरलेली नाहीये ही भावना येणे. या भावनांच्या एकत्रितपणामुळे आणि त्याची तीव्रता वाढल्यामुळे माणसाला हे टोकाचं पाऊल उचलण्याची मनामध्ये शंका येऊ शकतात.
1: बरं, पण आता ही जी भावना निर्माण होते ती कशामुळे निर्माण होते, त्याचं मूळ कारण काय सांगते?
2: यामध्ये WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटना आणि निमान्स नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड अलाइड सायन्सेस यांनी दाखवून दिलेल्या मार्गदर्शनानुसार कधी एका घटकाचा यावर परिणाम होत नाही. OPD मध्ये बरेच पेशंट येतात, रुग्ण येतात, ते म्हणतात डॉक्टर मला लहानपणी अमुक अमुक ट्रॉमा झाला होता त्यामुळे मला हे होतंय का, तमुक तमुक इव्हेंट झाला होता म्हणून असं होतंय का, तर एक्झॅक्टली असं नाही. यामध्ये मानसिक, सामाजिक आणि कौटुंबिक या सगळ्या घटकांच्या एकत्रितपणामुळे ह्या घटना घडतात. मानसिक घटनांमध्ये सांगायचं झालं तर नैराश्य म्हणजे डिप्रेशन हे अतिशय सामान्य पण खूप महत्वाचं आणि मोठं कारण आहे. त्यासोबतच अँग्झायटी डिसऑर्डर म्हणजे चिंता विकार, व्यसनाधीनता म्हणजे ऍडिक्शन, स्किझोफ्रेनिया, एकटेपणा, बायपोलर डिसऑर्डर ह्या सगळ्या आजारांचा समावेश होतो. या आजारांची जर योग्य ट्रीटमेंट नाही घेतली गेली तर त्यामध्ये माणसाची विचार करण्याची क्षमता कमी होते आणि त्यातूनच या गोष्टीतून बाहेर पडणार नाही ही भावना आणि त्या समस्या न सोडण्याची भावना वाढते आणि या जर टोकाचं पाऊल म्हणजे आत्मघातकी विचार होय.
1: पण डॉक्टर, आता बऱ्याच वेळा आपण ऐकतो की एखादी व्यक्ती डिप्रेशन मध्ये होती, मग हे आता तुम्ही सांगितलं की नैराश्य, भीती किंवा चिंता, एकटेपणा आणि रोजचा ताण हे जे काही आहे याचा आत्महत्येच्या विचारांशी नेमका काय संबंध सांगता येईल?
2: हे उदाहरण देऊन सांगायचं झालं मॅम तर प्रतिबंधात्मक आणि वैद्यकशास्त्र ज्याला आपण प्रिव्हेंटिव्ह आणि सोशल मेडिसिन म्हणतो याच्या आईसबर्ग फेनॉमेना किंवा आईसबर्ग कन्सेप्ट याचा आधार इथे मी घेतो. यामध्ये काय असतं, आईसबर्ग फेनॉमेना म्हणजे समुद्रामध्ये मोठासा एक हिमनग पडलेला आहे, बर्फाचा तुकडा पडला आहे, त्यामुळे आपला बर्फाचं एक छोटस टोक वरती दिसतं परंतु खूप सारा मोठा भाग हा आत झाकोळलेला असतो. आत्महत्या म्हणजे हे छोटस टोक जे वरती दिसते आपल्याला, परंतु जो मोठासा झाकोळला भाग आहे तो याच गोष्टी व्यापलेला असतो. त्यामध्ये नैराश्य, चिंताविकार, एकटेपणा आणि सततचा ताण यांचा समावेश होतो.
1: आणि कुठेतरी मला असं वाटतं ना की हल्ली संवादाचा अभाव हे सुद्धा त्यामागे एक कारण असू शकतं.
2: एकटेपणा हा खूप शांत पण घातक घटक आहे मॅम. सोशल मीडियामुळे आपण 100,000 लोकांशी कनेक्टेड तर आहोत पण इन पर्सन फिजिकली एक

0: एकमेकांना भेटण्यात बोलण्याची वेळ नाही आहे आणि त्यातून मग मी एकटा अजूनच पडतोय काय, माझ्या भावना बोलून दाखवायला काही जागाच नाही का, ही गोष्ट वाढते आणि ही एक आत्मघातिक विचार वाढवण्यासाठी कारणीभूत ठरू शकते.
1: बरोबर. आता एक खूप महत्वाचा प्रश्न मला विचारावासा वाटतो की जेव्हा एखादी व्यक्ती अगदी सहज किंवा हताश होऊन म्हणते की मला आता जगायचं नाहीये किंवा सगळं संपवावंच वाटतंय, तर अशा वेळी घरच्यांनी किंवा मित्रांनी लगेच काय केलं पाहिजे, त्यांच्याशी कसं बोलावं आणि हे त्यातून त्यांना बाहेर कसं काढावं?
0: यामध्ये मॅम अगेन WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि IPS इंडियन सायकेट्रिक सोसायटी यांनी घालून मार्गदर्शनामध्ये गेट कीपर ट्रेनिंग नावाची एक गोष्ट आहे. यामध्ये 3L म्हणजे 3L घेतलं जातं. यामध्ये लुक म्हणजे पहा, लिसन म्हणजे ऐका आणि लिंक म्हणजे जोडा या ट्रेनचा वापर केला जातो. यामध्ये फक्त वर्तनातील बदल बघून चालणार नाही तर आपल्या माणसाच्या बोलण्यातील बदल, भावनिक बदल, तयारीची लक्षणे या सगळ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे. बोलण्यातील बदल म्हणजे सरळ सरळ माणूस मला आता जगायचंच नाहीये,
1: थोडी नकारात्मक
0: भावना की मला जगून छानच वाटत नाही, मी कशाला जगू, मी घरचं ओझच आहे, किंवा सहज माणूस बोलून जातो मला असं वाटतं की मी झोपी जावं आणि सकाळी उठूच नाही. तर या सगळ्या गोष्टी तो माणूस लक्ष केंद्रित करण्यासाठी करतोय असं समजून दुर्लक्ष करू नये, त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तयारीच्या लक्षणात म्हणाल मॅम तर बऱ्याच वेळेस असं होतं की माणूस आपली स्वतःची प्रॉपर्टी, पैसे हे कुणाची तरी नावे करून देतो, आपल्या प्रिय वस्तू ह्या दुसऱ्यांना गिफ्ट करतो, गुड बाय किंवा आय एम सॉरी असे मेसेज पोहोचवतो आणि बऱ्याचदा इंटरनेटवर आत्महत्या संबंधी जे साधनं आहेत त्यांचा सर्च करतो. तर ही त्याची तयारीची लक्षणे आपण जाणून घेतली पाहिजे आहेत. वर्तनामध्ये बदल तो मग माणूस एकटा एकटा राहायला सुरू करतो, लोकांशी बोलणं कमी करतो, एकलकुंडा होतो, ज्या गोष्टीमधला आधी इंटरेस्ट किंवा रस असायचा त्या गोष्टीमधला रस कमी झालेला जाणवतो, झोप भूक कमी जास्त होते. तर ह्या गोष्टी आहेत ज्या आपण आवर्जून बघितल्या पाहिजेत. भावनिक घटकामधला एक महत्वाचा भाग मी सांगू इच्छित त्याला आपण पॅराडॉक्सिकल कामनेस असं म्हणतो, म्हणजे विरोधाभासी शांतता. डिप्रेशन नैराश्य ज्यावेळेस माणूस आत्मघातकी विचार करतो त्यावेळेस तो कन्फ्युजन माइंडमध्ये असतो, मी करू किंवा न करू, करू किंवा न करू. यामध्ये ज्यावेळेस तो निर्णयाला पोहोचतो की मला करायचं आहे त्यावेळेस कालकालपर्यंत 2 महिन्यापासून अस्थिर चिंता आणि नैराश्यमधला माणूस अचानक विना काही ट्रीटमेंटच्या किंवा आनंदी घटना न घडताही शांत राहायला सुरू करतो किंवा खुश राहायला सुरू करतो, त्यावेळेस आपण हे धोक्याचं लक्षण समजलं पाहिजे आणि त्याला जास्त वेळ न दवडता प्रोफेशनलची मदत घेतली पाहिजे.
1: म्हणजे एकूणच त्या व्यक्तीकडे त्याच्या वर्तनांकडे हे नातेवाईकांचं किंवा मित्रांचं हे बारीक लक्ष असलं पाहिजे, म्हणजे त्याच्या नेमक्या भावना काय आहेत याकडे सुद्धा लक्ष असणं खूप
0: आवश्यक आहे. आणि या दोनच लोकांवर नाही तर पालक आणि शिक्षकांना यामध्ये मी समावेश करू इच्छितो, त्यांनीही थोडंसं लक्ष देणं आवश्यक आहे कारण यूथ काळातला बराच लोक जे आहेत हे टीचरच्या अंडरच असतात 4-6 घंटे दिवसातले, तर आपण तिथेही वेळ दिला पाहिजे.
1: आता आपण तरुण पिढीबद्दल बोलला तर त्याच अनुषंगानं मला एक विचारावंच वाटतं की सध्या या तरुण पिढीमध्ये अभ्यासाचं प्रेशर, नात्यांमधले वाद किंवा करिअरची काळजी आणि यात भर म्हणजे सोशल मीडिया, या सगळ्यामुळे तरुणांवर ताण वाढतोय का आणि यात ट्रोलिंग किंवा सायबर बुलिंग याचा त्यांच्या मनावर कसा परिणाम होतो?
0: होय, निश्चितच मॅम याचा ताण वाढतोय असं म्हणावं लागेल कारण सध्याचं हे स्पर्धेचं, यशाचं आणि परफेक्ट दिसण्याचं जग झालंय. यामध्ये मी कसा दिसतोय आणि मला लोक कशा नजर बघतायत ही भावना खूप वाढते. यामध्ये मग करिअरमध्ये आलं अपयश, अपेक्षेप्रमाणे न मिळालं करिअर, ब्रेकअप किंवा हे प्रेम संबंधामधलं भंग होणे किंवा नात्यामधला दुरावा हा एक आयुष्याचा टप्पा आहे हे न समजता हा आयुष्याचा शेवट आहे ह्या एक गुंतागुंतीच्या भावना तरुण मनामध्ये निर्माण होतात. याचं महत्वाचं कारण म्हणजे आयुष्यातली मिळणाऱ्या अनुभवांचा अभाव आणि भावनिक अपरिपक्वता म्हणता येईल. यामध्ये ऍडिशन टू धिस मग ह्या गोष्टी ज्या आहेत सोशल मीडिया हा एक अधिकच गुंतागुंतीचा भाग आहे. माझं आयुष्य मी सोशल मीडियावर कसा दिसतोय यावरून ठरवतो, लाईक्स आणि कमेंट्स वरून माझी मी किंमत ठरवतो, कुणी मग तिथे मला किंमत नाही दिली तर माझा आत्मविश्वास कमी झाल्याची भावना माझ्या मनात रुजवतो. आणि सायबर बुलिंग आणि ट्रोलिंग या गोष्टी तर मग सरळ सरळ 4 चौघांमध्ये तुम्हाला अपमानित करतात, लाजीरवेपणाचा प्रभाव करतात आणि तुम्हाला डिस्टर्ब करतात. फिजिकल बुलिंग एक वेळेस ती त्यावेळेस घटना घडते निघून जाते पण सायबर बुलिंग ही मोबाईलद्वारे 24 तास तुमच्या आयुष्यामध्ये मागे मागे फिरत राहते आणि हे सगळे विचार एकत्रितपणे तुम्हाला नैराश्य, अतीव चिंता आणि आत्मघातकी विचार करण्यासाठी भाग पाडतात. यामध्ये मग कुठेतरी थोडस संतुलित वापर हा सोशल मीडियात असला पाहिजे. अमेरिकेमध्ये नॉट फॉर द अडल्ट पर्सन बट बच्चूंसाठीही 4 ते 7 वर्ष किंवा 3 ते 7 वर्ष वयोगटातल्या मुलांसाठी

0: किती वेळ मोबाईल किंवा स्क्रीन वापरली पाहिजे याच्या काहीतरी अटी घालून दिल्या आहेत. तसाच काहीसा प्रकार आपल्याकडेही प्रत्येक वयोगटासाठी होणं आवश्यक आहे.
1: आणि कुठेतरी मनावर ताबा असणं हे सगळ्यात मला महत्वाचं वाटतं की आपण या आभासी जगाकडे बघताना सध्या आपण तुलना किंवा स्पर्धा या गोष्टींशी आपण स्वतःला खूप रिलेट करत असतो, पण ह्या किती गोष्टी खोट्या आहेत याचा सुद्धा सारासार विचार करणं मला महत्वाचं वाटतं.
0: या गोष्टींसाठी मॅम मी म्हणलं की लहानपणीपासून लाईक एकत्र कुटुंब पद्धती जी गोष्ट होत्या त्या गोष्टी इथं कंट्रीब्यूट करतात. आणि लहानपणापासूनच आई वडिलांनी अपयश तात्विक मिळणारं यश ह्या गोष्टी तितक्या महत्वाच्या नसून आपण त्या गोष्टी सर करून पुढे जाणे ही भावना पदोपदी बळावली पाहिजे आणि शिक्षकांनी तितकंच रोल त्यात प्ले केला पाहिजे असं वाटतं.
1: डॉक्टर, आता आपण पालकांविषयी बोललो तर हा एक पालकांसाठी एक प्रश्न आहे, तो मला विचारावा असं वाटतो की आपल्या मुलांच्या वागण्यातला बदल किंवा तणाव पालकांनी कसा ओळखावा आणि त्या गोष्टीकडे विशेष लक्ष कशा पद्धतीने दिलं पाहिजे.
0: पालकांचा संदर्भ आल्यावर आपण लहान वयापासून ते पौगंडावस्था अडल्ट होण्यापर्यंतची पाल्ले जे आहेत ती पालकांची पाल्ले आपण असं बघूया. इथे यामध्ये जी लहान वयाचे आहेत 12 वर्षाची खालची मुलं आहेत यामध्ये अशा गोष्टी किंवा नैराश्य आत्मघातिक विचार येण्याचं प्रमाण तुलनात्मक कमी आहे, कारण तितका सोशल मीडिया तितकं व्यसन असण्याचे प्रमाण त्यामध्ये कमी आहे. ह्या अडोलसंट एज ग्रुपमध्ये 12 ते 18-21 ह्या एज ग्रुपमध्ये ह्या गोष्टी जास्त आहेत. अशांकडे बघताना आपण पालकांनी बघण्याच्या गोष्टी म्हणजे त्याच्या शाळा आणि कॉलेज जाण्याचं टाळाटाळ करणे, अभ्यासातले गुण घसरणे, झोपेचे आणि भूकेमध्ये बदल होणे, खूपच कमी झोप भूक लागणे किंवा खूपच जास्त झोपणे, सोशल मीडियाचा वापर खूप जास्त करणे किंवा अचानकपणे कुटुंबापासून मित्रांपासून दूर होणे, एकलकोंडीपणा स्वीकारणे अशा गोष्टीकडे किंवा कालपर्यंत ठीक असलेला मागच्या 2 आठवड्यापासून काहीतरी शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये घटना घडली, मित्रांसोबत काहीतरी वाद घडला आणि चिडचिडपणा सुरू करायला लागला, झोपणा झाला, चिंता करतोय अशा गोष्टीकडे पालकांना लक्ष दिले पाहिजे. यात एक विशेष सांगायची गोष्ट म्हणजे मॅम रिसेंटली आता बऱ्याच अभ्यासक्रमामध्ये सायकॅट्रिकच्या ज्या रिसर्च पेपर असतात यामध्ये गोष्टी कळल्यानुसार काही पाल्ये ज्यावेळेस त्यांना भावनिक आधार मिळत नाही आसपास कुठे तर त्यांच्या भावनिक वेदना ही शारीरिक वेदनेमध्ये कन्वर्ट करतात. म्हणजे ते छोट्या छोट्या शरीरावर जखमा करून घेतात कारण त्यांना त्या भावनिक वेदनेतून मुक्तता मिळून शारीरिक वेदनेतून ती मुक्तता मिळण्याचं
1: कुठेतरी ते लक्ष डायव्हर्ट
0: करण्यासाठी
1: अवलंब केला
0: जातो. अशा वेळेस पालकांनी आपल्या पाल्यांच्या त्या न दिसणाऱ्या जागा खांदा मांड्या ह्याही व्यवस्थितपणे चेक केल्या पाहिजेत. तो पाल्ले त्या जखमा झाकण्याचा प्रयत्न करतोय काय असं असेल तर त्याला तातडीने इलाजाकडे नेलेलं आवश्यक आहे.
1: म्हणजे एकूणच त्याच्या वर्तनाकडे पालकांनी सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे आणि मुळात त्या मुलाची भावनिक गरज काय आहे त्याला समजून घेणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं वाटतं या सगळ्या प्रोसेसमध्ये.
0: त्या पाल्यांना भावनिक स्टेज उत्पन्न करून देणं हे पालकांचं शिक्षकांचं काम आहे. जर त्याला वाटलं की मी माझ्या भावना मोकळेपणाने म्हणजे नॉन जजमेंटल वेनं किंवा मला न रोखता बोलता येतील असं व्यासपीठ निर्माण करून दिलं तर तो पाल्य बोलेल, पण आपण जर तसं नाही केलं तर तो अशा प्रकारचे काहीतरी निर्णय घेण्याकडे जाऊ शकतो.
1: कुठेतरी आपल्याला समजून घेतलं जातं ही भावना सुद्धा खूप महत्वाची असते
0: आणि अगदी महत्वाची आहे.
1: आणि सध्या तर व्यक्त होणं आणि समोरच्याला जज न करणं ही खूप काळाची खरं तर गरज आहे.
0: काळाची गरज आहे आणि यात सांगायचं तर तुम्ही जे वाक्य बोललात हेच वाक्य जागतिक आरोग्य संघटनेचं दर 3 वर्षांनी त्रैवार्षिक एक कन्सेप्ट किंवा थीम असते सुसाईडवर किंवा आत्महत्येवर 2024 ते 2026 यामध्ये कन्वर्स करा संवाद करा हीच थीम चालू आहे. त्यामध्ये चेंज द नॅरेटिव्ह अबाउट द सुसाईड सुसाईड बद्दलचा दृष्टिकोन बदलणे आणि व्यक्त होणे याच थीमवर WHO मागच्या 3 वर्षापासून काम करत.
1: आता आपण बोललो की जर असं काही घरात होत असेल तर पालकांनी काय काळजी घेतली पाहिजे याविषयी आपण बोललो, पण जर कोणाच्या मनात असे विचार येत असेल तर त्यांनी डॉक्टर किंवा तज्ज्ञांची मदत कधी आणि कुठे घेतली पाहिजे.
0: कधी घेतली पाहिजे यासाठी मॅम जसं बोललो की 2 आठवड्यापेक्षा जास्त नैराश्य येत आहे, आत्महत्या विचार मनामध्ये येत आहेत किंवा जसं पालकांनी बघितलं तसंच अडल्ट माणसामध्येही एकटेपणा राहणे, खूप उदासी राहणे, आवडत्या गोष्टीमधल्या इंटरेस्ट कमी होणे, त्या गोष्टी कमी करणे, रस कमी होणे आणि लोकांशी बोलणं टाळणे अशा गोष्टी होत असतील तर लवकरात लवकर मानसोपचार तज्ज्ञ किंवा क्लिनिकल सायकोलॉजिस्ट यांच्याकडे जाण्याची आवश्यकता आहे. यामध्ये पालकच नाही तर जसे बोललो मी गेटकीपर म्हणून शिक्षक पालक रिस्पॉन्सिबल नागरिक किंवा त्याचे मित्रमैत्रिणी हेही यामध्ये रोल निभावू शकतात. यामध्ये बऱ्याचदा आपण डॉक्टरकडे पोहोचण्याच्या आधी आपल्या ह्याच सहकुटुंबियाच्या संवादात किंवा संपर्क असतो, त्यांचं इथं गेटकीपर किंवा गार्ड करण्याचं रोल खूप महत्वाचा आहे. यात नॅशनल वाईज बोललात तर टेलिमानस ही एक हेल्पलाईन गव्हर्नमेंटनी सुरू केलेली आहे. यामध्ये

0: क्रमांक नोंद करून घ्यायचा असेल तर 1416 हा क्रमांक आहे. हा क्रमांक यावरून तुम्ही कधीही 24 तास फोन लावू शकता आणि तुम्ही काउन्सिलरला बोलू शकता. महाराष्ट्रामध्ये सांगायचं झालं तर येरवाडा, पुणे, ठाणे, नागपूर आणि अंबेजोगाई जिल्हा बीड या 4 ठिकाणी हे टेलिमानसचे संकेतस्थळ उपलब्ध आहेत आणि यातून तुम्ही महाराष्ट्रभर कुठेही आणि कधीही लोकांशी संवाद साधू शकता.
1: खरं सर, एकदा पुन्हा एकदा टेलिमानसचा नंबर आपल्या श्रोत्यांसाठी सांगाल का?
0: मी टेलिमानसचा नंबर मॅम परत एकदा सांगू इच्छितो. तो नंबर आहे 1416 किंवा राष्ट्रीय नंबर 1800891416.
1: खरंच, आणि जेव्हा आपल्याला गरज असते त्यावेळेस न संकोच करता, खरं तर अशा काही संस्था आहेत त्यांच्याकडे जाणं आणि मन मोकळं करणं हे खूप महत्वाचं वाटतं मला या माध्यमातून.
0: ही प्रथम उपचाराची पहिली पायरी आहे, ती पूर्ण केलीच पाहिजे.
1: बरोबर डॉक्टर. आता आजही समाजात असा एक गैरसमज आहे की मानसोपचार तज्ज्ञांकडे

0: संवाद साधू शकता.
1: खरं सर, एकदा पुन्हा एकदा टेलिमानसचा नंबर आपल्या श्रोत्यांसाठी सांगाल का?
0: मी टेलिमानसचा नंबर मॅम परत एकदा सांगू इच्छितो, तो नंबर आहे 1-44-16 किंवा राष्ट्रीय नंबर 1-800-89-1-44-16.
1: खरंच, आणि जेव्हा आपल्याला गरज असते त्यावेळेस न संकोच करता, खरं तर अशा काही संस्था आहेत त्यांच्याकडे जाणं आणि मन मोकळं करणं हे खूप महत्वाचं वाटतं मला या माध्यमातून.
0: ही प्रथम उपचाराची पहिली पायरी आहे, ती पूर्ण केलीच पाहिजे.
1: बरोबर डॉक्टर. आता आजही समाजात असा एक गैरसमज आहे की मानसोपचार तज्ञांकडे जाणं म्हणजे ती व्यक्ती वेडी झाली आहे किंवा कमकुवत आहे, तर हा गैरसमज दूर करण्यासाठी आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे?
0: जसं आपण मॅम फिजिकल आजार, ताप आला आहे, माझे डोळे दुखत आहे, तर त्यावेळेस आपण अरे तुला आजार का आला बाबा, तुझे डोळे का दुखले बाबा, असं न विचारता आपण त्या तज्ञाकडे जाऊन त्याची ट्रीटमेंट घेतो. तसंच मानसिक सक्षणांनाही तितकंच सामान्य समजून मानसोपचार तज्ञाकडून त्याची आवश्यक ती ट्रीटमेंट घेणं हे अनिवार्य आणि योग्य आहे. त्यामुळे आपण ते गैरसमज आपल्या प्रत्येक लेवलला कमी केले पाहिजेत. यात इंडिव्हिज्युअल किंवा फॅमिली लेवलला वेड आहेस तू, पागल आहेस तू, असे शब्द न बोलता त्याला भावनिक स्पेस देणे, नॉन जजमेंटल वेने ऐकणे आणि त्याला संवेदनशीलपणे बोलणे हे आवश्यक आहे. आता हे झालं मानसिक आजारांचं. थोडस इतिहासात जर मागे गेलात तर कुष्ठरोग्यांनाही समाजातून बहिष्कृत केलं होतं. बाबा आमटेंनी घेतलेल्या त्या आनंदवनाच्या ज्या एक स्टेपमुळे ते लोक समाजात आले आणि समाजामध्ये वरही चढल्याने मोठे झाले. तशाच मानसिक आजारांसाठी अजून मोठ्या मोठ्या मोहिमा राबवणे आणि लोकांनी समाज माध्यमामध्ये व्यक्त होणे हे तो स्टिग्मा कमी करायला कारणभूत ठरणारे उपक्रम असू शकतो.
1: म्हणजे ज्याप्रमाणे तुम्ही आता म्हटलात की आजारी आपण, आपलं शरीर जसं आजारी असतं तसं आपलं मन सुद्धा आजारी पडू शकतं. बघण्याचा दृष्टिकोन फक्त बदलला पाहिजे,
0: दृष्टिकोन बदलला पाहिजे, त्याचे ऍक्सेप्टन्स येणं हे आवश्यक आहे आणि आपण त्याला सामान्य वातावरण करणं, याच्याबद्दल बोलणं म्हणजे गैर नाही आहे, कमजोरी नाही आहे, हिंमत आहे आणि योग्य आहे, हे वातावरण निर्मिती करणं हा एक प्रतिबंधात्मक उपाय असू शकतो.
1: मुळात हे सामान्य आहे
0: हे ही जाणीव रुजवणे खूप आवश्यक आहे, ती चाइल्डहुड पासून घर, समाज, शाळा, कॉलेज या प्रत्येक जागेवर.
1: बरोबर डॉक्टर. आता आत्महत्या रोखण्यासाठी फक्त वैयक्तिक पातळीवर नाही तर आपल्या शाळा, कॉलेजेस आणि ऑफिसमध्ये मानसिक आरोग्यासाठी कोणते उपक्रम राबवण्याची गरज आहे असं आपल्याला वाटतं?
0: फार फार जुनं कशा नवीन, 2025 मध्ये एक मुलगी, तिने सुसाईड केलं हैदराबादमध्ये, त्यावेळेस त्या केसचा आधार घेऊन तिच्या वडिलांच्या पेटिशनला रेफरन्स घेऊन सुप्रीम कोर्टानं प्रत्येक राज्यांना काही काही अटी लावून दिल्या आहेत, काही नियम लावले आहेत, त्यामध्ये महाराष्ट्र विद्यार्थी सुरक्षा संरक्षण आणि मानसिक कल्याण धोरण हे 2025 पासून आपण राबवत आहोत. यामध्ये प्रायव्हेट कॉलेजेस, सेमी प्रायव्हेट कॉलेजेस, शासकीय कॉलेजेस आणि अशा काही संस्था जे तू कोचिंग वगैरे चालतं त्या संस्थांमध्ये तज्ञ काउन्सिलर केंद्र आणि काउन्सिलिंग तक्रार निवारण केंद्र असणं आवश्यक आहे असं त्यांनी घालून दिलं आहे. तसेच अवेअरनेस कॅम्प किंवा आजारांबद्दल माहिती प्रसारित करणारे सेमिनार हे कॉलेज शाळांमध्ये घेतले पाहिजे आहेत. खेळ, संगीत यालाही तितकंच महत्व दिलं पाहिजे. यामध्ये स्पोर्ट्सची एक सायकोलॉजी मी मॅम इथं सांगू इच्छितो. स्पोर्ट्स सायकोलॉजी सांगते तुम्ही तुमच्या पाल्याला कोणत्या ना कोणत्या खेळामध्ये इनरोल करा, त्याला टाका. यातून काय, रोज खेळासाठी ट्रेनिंग करणे, खेळामधली मॅच खेळणे आणि ती मॅच हरली तर परत दुसऱ्या मॅचची तयारी करणे हे शिक्षण यातून मिळतं. ती हार म्हणजे तयारी संपवणे आणि खेळ बंद करणे असं नव्हे तर पुढची मॅच खेळण्याची तयारी करणे हे शिकवतं. तर हे डे टू डे लाईफ मध्ये खेळ जर आला तर तुमचं यापासून परावृत्त होण्याचा मार्ग जास्त सुकर होऊ शकतो
1: आणि कुठेतरी त्या मुलामध्ये खेळाडू वृत्ती निर्माण होते आणि ती यासाठी खूप महत्वाची वाटते.
0: मानसिक स्थैर्य आणि स्ट्रॉंगनेस, रेझिलियंट डेव्हलप होण्यासाठी ही गोष्ट खूप महत्वाची.
1: बरोबर डॉक्टर. आता एक खूप सुंदर वाक्य आहे की समस्या कायमची नसते पण एक चुकीचा निर्णय कायमचा आयुष्य संपू शकतो, तर याविषयी तुम्ही श्रोत्यांना काय सांगाल?
0: हा वाक्य तसं पाहिलं तर मॅम आत्महत्या प्रतिबंधाचा गाभा ठरू शकतो. पण बघा, तुम्ही गाडी चालवत आहात आणि तुम्हाला समोर रस्ता खचला दिसला किंवा पूल तुटलेला दिसला तर तुम्ही गाडी दरीत कोसळता टाकता का? नक्कीच नाही. तुम्ही थांबता, यूटर्न घेता आणि दुसरा रस्ता शोधता. आयुष्यात आलेलं हे क्षणिक अपयश किंवा या ज्या गोष्टी आहेत ह्या क्षणिक आहेत, यामध्ये हा मार्ग संपला नाहीये तर हा एक संदेश आहे की बाळा तुझा रस्ता बदलण्याची वेळ आली, रस्ता बदला आणि दुसरा मार्ग स्वीकारा. परंतु ज्यावेळेस ह्या नैराश्याच्या तीव्र भावना गंभीर झाल्या असतात त्यावेळेस माणसाला टनल विजन नावाची एक सायकोलॉजी आहे की मला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय दिसतच नाही, ही भावना खूप स्ट्रॉंग बळावते आणि आत्मघातकी विचारांकडे तुम्हाला प्रवृत्त करते. यामध्ये तेच आपण जे बोलतोय, लोकांना स्पेस दिला पाहिजे, भावना मोकळ्या करायला वेळ दिला पाहिजे आणि ते व्यासपीठ निर्माण

0: करून दिलं पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि ही भावना लहानपणापासूनच पाल्यामध्ये रुजवणं खूप आवश्यक आहे.
1: आणि त्या संदर्भात वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती पण होणं तितकंच महत्वाचं वाटतं.
0: जनजागृती होणं आवश्यक आहे. आणि याच्यामध्ये अजून दोन लॉज आहेत सायकोलॉजी. यामध्ये कुणी सुसाईड केलं तर त्या सुसाईडला तुम्ही त्याला मोठं करू नका. कुणीतरी वारलंय म्हणून मी पण जीव देतो
1: ही
0: भावना त्या कॉपीकॅट सुसाईड मध्ये येते. म्हणून अशातच महाराष्ट्राची मागे महिनाभराबर एक दुर्दैवी घटना घडली. अशा घटनांचं उदात्तीकरण केल्याने तो एक मार्ग असू शकतो माझ्या जिद्द पूर्ण करून घ्यायचा. ह्या भावना वरती येतात तर त्या मुद्द्याला बळ न देता त्यातून निवारण कसं करायचं या टॉपिकना किंवा या धड्यांना बळ दिलं पाहिजे. त्या मुद्द्याला बळ दिलं नाही पाहिजे की यांनी अशा प्रकारे केलं असं केलं तर त्या गोष्टी कमी केल्या पाहिजेत ही सायकोलॉजी सांगते
1: कुठेतरी. आणि सोशल मीडियाची यामध्ये भूमिका खूप महत्वाची वाटते मला.
0: सर्वच प्रसार माध्यमांनी आपापली जिम्मेदारी,
1: कारण अशा माध्यमात पण वापर करताना त्याचा सजगपणेच करणं हे किती महत्वाचं आहे.
0: सोशल मीडिया, कारण सोशल मीडिया हा प्रत्येकाकडे आहे. आज तुमच्या आणि माझ्याकडे आपल्या टेबलावर सोशल मीडिया आहे, त्यामुळे सोशल मीडियापासून कोणीच मुक्त नाही.
1: खरे. आता सध्या जे श्रोते स्वतः किंवा त्यांचे नातेवाईक कुठल्या ना कुठल्या मानसिक संघर्षातून जात आहेत, तर आजच्या कार्यक्रमातून त्यांना आशेचा किरण म्हणून काय संदेश द्याल?
0: इथे मी एक मानसोपचार तज्ञ म्हणून मी रोज अनेक मुलांची वादळ्यादी जोडून पाहतो. आयुष्यात कधी कधी अंधार इतका असतो की आपला रस्ता दिसत नाही, त्यामुळे आत्महत्या करणे हा अंधारावरचा उपाय नसू शकतो. तो दिवा कायमचा विझवण्याची प्रक्रिया असू शकते. यामध्ये मी एक तीन चार सूत्र श्रोत्यांना सांगू इच्छितो या बदल्यामध्ये. एक, ती संवाद साधा, व्यक्त व्हा. मन हे प्रेशर कुकर सारखं आहे मॅम, त्यातली जर वाफ बाहेर नाही पडली त्याचा स्फोट होणारच आहे.
1: खरं.
0: त्यामुळे तुमच्या भावना ह्या तुमच्या जवळच्या व्यक्ती किंवा डॉक्टरांजवळ बोलून दाखवा. दुसरं म्हणजे मदत मागणे हे धैर्याचं काम आहे, हिमतीचं काम आहे, वीकनेस नाही आहे,
1: कमीपणाचं
0: कमीपण लक्षण नाहीये. मी पावसात चालतोय, मी चिलखत घेऊन चालतोय, तर चिलखतने मला पावसातून प्रोटेक्शन नाही मिळणार आहे. उलट ते गंजलेलं चिलखत माझं वजन वाढवणार आहे.
1: बरोबर.
0: तर चिलखत काढणे ही हार नाहीये, माझं प्रोटेक्शन आहे. ही भावना समजून घेतली पाहिजे आणि आपण तो धैर्य दाखवलं पाहिजे की मला मानसिक इश्यू आहेत आणि याची मला ट्रीटमेंट घ्यायची. तिसरा मुद्दा म्हणजे थोडं थांबायला शिका की तीव्र निराशेचे विचार हे लाटेसारखे आहेत. लाटेपासून थोडस कोपऱ्यात उभा राहिला तर ती लाट निघून जाणार आहे. तिच्यासोबत खेळत बसलात तर ती लाट तुम्हाला वाहत वाहत समुद्रामध्ये घेऊन जाईल. तर थोडस थांबा, आजचा दिवस फक्त लढा, उद्याचा दिवस वेगळा असेल.
1: खरं.
0: शेवटचं पण महत्वाचं, इतरांकडे थोडं लक्ष द्या. तुमच्या आजूबाजूला कोणी उदास आहे का, कोणी एकटं राहतंय का, त्याला फक्त तू कसा आहेस हा एक प्रश्न विचारा. त्याचं मन मोकळं करायला एक जागा द्या. एक असा साधा प्रश्न विचारून तुम्ही एखाद्याचं ऐकून घेतलं आणि हा एक संवाद साधला तर यामुळे कुणाचा तरी जीव वाचू शकतो.
1: वा, खूप मोलाचं मार्गदर्शन तुम्ही या माध्यमातून केलं आणि खूप चांगला संदेश तुम्ही दिलाय. एकूणच आपल्या या चर्चेवरून असं वाटतं ना की मनातलं बोलल्यानं मन हलकं होतं आणि वेळेवर घेतलेली योग्य मदत एखाद्याचं आयुष्य वाचवू शकते. तर डॉक्टर, तुम्ही आज इथे आलात आणि इतक्या संवेदनशील विषयावर आपण चर्चा केली त्यासाठी आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद. धन्यवाद मॅडम.
2: स्वस्थ भारत या कार्यक्रमात 10 सप्टेंबर या जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाच्या अनुषंगाने मनातला ओळखा, जीव वाचवा, गरज आत्महत्या प्रतिबंधाची या खास कार्यक्रमात मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सचिन धनवडे यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सूरज हंजगे यांनी. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो, आताच आपण स्वस्थ भारत हा कार्यक्रम ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ही पुणे केंद्राची निर्मिती होती. सादर करते रोशन जाधव.
1: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन.
2: त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसि, त्वमेव केवलम कर्तासि, त्वमेव केवलम हर्तासि, त्वम त्वम त्वम. हे अक्षर उच्चारल्यानंतर आ

0: अंशतो तो अहम अहम अहम संपूर्ण अथर्वशीर्ष 180 डिग्री फिरतं, ते मला माझ्यात पाहायला सांगतं।
1: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन या विषयावर धनंजय गोखले यांचं अभ्यासपूर्ण भाषण।
0: त्वं भूमिहि त्वं आपः त्वं अन्नलः त्वं अनिलः त्वं नभः वाग्ना तस, अरे नाही जमलं तर त्वं ब्रह्मा त्वं विष्णु त्वं रुद्रः त्वं इंद्रः गुणधर्म समजावून घे, आणि ते गुणधर्म तुझ्यात आहेत, त्यामुळे तू असा बसू नको, तुला छान आनंदी जगायचंय की नाही मजक पाहू।
1: जरूर ऐका साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 14 तारखेला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून। सूत्रसंचालन सविता जेरे, सादर करते आहेत सुमित श्रीवाद।

गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीत सादर करत आहोत. हे रंभा तू गणनायका.

सहभागी होत आहेत कलाकार जान्हवी सातोस्कर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका. सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही हे रंब तू गणनायका.

आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जगभरात व्यापारातले अडथळे वाढत असताना भारत आर्थिक सेतू बांधत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी केली द्विपक्षीय चर्चा. उद्योजकतेसाठीच्या जागतिक

0: पिचबुक क्रमवारीत देशातल्या 9 शैक्षणिक संस्थांचा पहिल्या 100 समावेश. कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारत अंतिम फेरीत दाखल. आणि नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू, 9 जण गंभीर जखमी. जगभरात व्यापार क्षेत्रातले अडथळे वाढत असताना भारत आर्थिक सेतू बांधत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. ऊर्जा क्षेत्र ते तंत्रज्ञानापासून पुरवठा साखळ्या वैविध्यपूर्ण आणि विश्वासार्ह करायचं काम भारतानं केलं, त्यामुळेच जागतिक अनिश्चिततेतल्या काळात प्रगती आणि स्थैर्याचा विश्वास इथं आहे असं ते म्हणाले. नवी दिल्लीत ब्रिक्स व्यापार मंचाला ते संबोधित करत होते. ब्रिक्सचे सदस्य देश आणि भागीदार देशांमध्ये नवोन्मेष आणि तंत्रज्ञान क्षेत्रातली देवाणघेवाण वाढवावी असं आवाहन त्यांनी केलं. सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या स्थितीवरही त्यांनी भाष्य केलं.
1: ग्लोबल ट्रेड तभी आगे बढ सकता है जब सी लेन सिक्योर हो, सप्लाई रूट्स ओपन हो और सी फेरर्स सेफ हो. और इसलिए भारत फ्रीडम ऑफ नेविगेशन और सी फेरर्स की सेफ्टी का दृढ़ समर्थक है.
0: जागतिक व्यवस्थेतले अडथळे कमी करणे आणि व्यापार कमी करणं हाच ब्रिक्स संघटनेप्रती भारताचा दृष्टिकोन असून त्या दृष्टीनं अनेक पावलं उचलल्याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला आणि याचा लाभ घ्यायचं आवाहन सर्व सदस्य देशांना केलं. ब्रिक्स संघटना तिसऱ्या दशकात प्रवेश करत असताना व्यापार क्षेत्रातले सर्वात मोठे 10 अडथळे दूर करण्यासाठी अहवाल तयार करणं, दरवर्षी 100 स्टार्टअप्सना इतर ब्रिक्स सदस्य देशांच्या बाजारपेठांमध्ये जाऊन जायला मदत करणं, तसंच 1000व्या भागीदारीच्या संधी तयार करणं असे उपाय मोदी यांनी सुचवले. देशानं स्टार्टअप्स, पायाभूत सुविधा, यूपीआय इत्यादी क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला. ब्रिक्स अर्थव्यवस्थांच्या पाठीचा कणा असलेल्या सर्वांपर्यंत या भागीदारीचे लाभ पोहोचवण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिली. याचा फायदा शेतकरी, महिला व्यावसायिक, युवा उद्योजक आणि छोट्या उद्योगांना व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, इराणचे अध्यक्ष मसूद पेजेस्कियान, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा आणि इतरांनीही या मंचाला संबोधित केलं. दरम्यान भारताच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं उद्यापासून सुरू होत असलेल्या 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी जगभरातले विविध नेते एकत्र येणार आहेत. ब्रिक्स परिषदेच्या निमित्तानं भारतात आलेले रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज द्विपक्षीय चर्चा केली. पश्चिम आशिया आणि काळ्या समुद्रातला संघर्ष या मुद्द्यांसह विविध बाबींवर दोन्ही नेत्यांनी सहकार्याची भूमिका घेतली आहे. भारतात रशियानं भरवलेल्या इनोप्रॉम या आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शनाला त्यांनी सोबतच भेट दिली. 24व्या भारत रशिया वार्षिक शिखर संमेलनाचं पुतीन यांनी दिलेलं आमंत्रण प्रधानमंत्री मोदी यांनी स्वीकारलं असून दोन्ही पक्षांच्या सोयीनं त्याच्या तारखा निश्चित केल्या जातील. आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. आचार्य विनोबा भावे यांनी दिलेला जय जगतचा नारा सर्व सीमा भेदून मानवतेला सर्वोच्च पातळीवर नेणारा ठरला असं मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. विनोबा भावे यांनी सर्वांच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणासाठी आयुष्य वेचलं अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. सुरक्षा आणि ग्राहक हिताकडे दुर्लक्ष न करता नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केलं. त्या आज मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टच्या समारोप सत्रात बोलत होत्या. कृत्रिम बुद्धिमत्ता ही दुधारी तलवार असून तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा वेग कमी न करता सुरक्षेची काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं. देशाची लोकसंख्या हे आव्हान म्हणून नव्हे तर संधी म्हणून समोर येत असल्याचं त्या म्हणाल्या. या परिषदेत फास्टटॅगसाठी वन टॅग सुविधेचं उद्घाटन आज केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. या सुविधेमुळे बँक खातं बदललं तरी फास्टटॅग सुविधा सहजतेनं नव्या खात्यांशी जोडता येणार आहे. या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत टोल नाक्यांवर थांबण्याचा वेळ 10 सेकंदांपेक्षा कमी होऊ शकेल असं गडकरी यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं

0: पुन्हा एकदा स्वागत. उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या शैक्षणिक संस्थांसाठीच्या पिचबुक जागतिक क्रमवारीत देशातल्या 9 शैक्षणिक संस्थांनी पहिल्या 100 स्थान मिळवलं आहे. पदवी शिक्षण पातळीवर आयआयटी मुंबई 22 तर आयआयटी दिल्ली 27 क्रमांकावर आहे. याखेरीज दिल्ली विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, बिट्स पिलानी, आयआयटी मद्रास, आयआयएम बेंगलोर, आयआयएम कलकत्ता तसंच इंडियन स्कूल ऑफ बिझनेस या संस्थांचा या मानांकनात समावेश आहे. कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय मुलांच्या संघानं अंतिम सामन्यात स्थान निश्चित केलं आहे. चीनमध्ये मोकी इथं आज झालेल्या उपांत्य सामन्यात त्यांनी मलेशियाचा 3-1 पराभव केला. कर्णधार अनमोल एक्कानं 2 तर सुखविंदरनं 2 गोल केले. भंडारा जिल्ह्यात नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव सडक परिसरात आज पहाटे एका पिकअप व्हॅनची ट्रकला धडक बसल्यानं झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 9 जण गंभीर जखमी झाले. हे सर्व प्रवासी छत्तीसगडमधले होते आणि धार्मिक कार्यासाठी पिकअप वाहनानं नागपूरला चालले होते. अपघातात 8 जण जागीच ठार झाले तर एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांपैकी दोघांची ओळख अद्याप पटलेली नाही. जखमींना रुग्णालयात दाखल केलं असून पोलीस तपास सुरू आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात 10 दिवस दारूबंदी लावण्याचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत मागे घ्यावा, अन्यथा न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागेल असं मुंबई उच्च न्यायालयानं आज सांगितलं. पुण्यातल्या हॉटेल व्यावसायिकांच्या आणि दारू दुकानांच्या संघटनेनं दाखल केलेल्या याचिकेवर मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठानं हे निर्देश दिले. राज्यात सर्वत्र गणेशोत्सव साजरा होतो त्यावेळी मुंबईसह इतर कुठेही दारूबंदी लावलेली नाही, मग केवळ पुण्यातच 10 दिवस दारूबंदी लागू करण्यामागे काय कारण आहे अशी विचारणा न्यायालयानं केली. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या मुंबईतल्या प्रस्तावित मोर्चाबाबत कोणताही आदेश द्यायला मुंबई उच्च न्यायालयानं आज नकार दिला. कायदा आणि सुव्यवस्थेला संभवणारा कोणताही धोका हाताळायला राज्य सरकार समर्थ आहे असं मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांनी सांगितलं. गेल्या वर्षी मनोज जरांगे यांनी मुंबईत उपोषण केलं, त्यावेळी उद्भवलेल्या परिस्थितीची यंदा पुनरावृत्ती होईल. या निव्वळ शक्यतेच्या आधारे कोणतेही प्रतिबंधात्मक आदेश देता येणार नाहीत. आपण लोकशाही देशात राहतो, मात्र जर तशी परिस्थिती पुन्हा उद्भवली तर न्यायालय हस्तक्षेप करेल असं न्यायालयानं स्पष्ट केलं. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या आंतरवली सराठी इथल्या बेमुदत उपोषणाचा आज 14 दिवस आहे. मराठा समाज बांधवांना उद्या आंतरवाली इथं येण्याचं आवाहन जरांगे यांनी केलं असून त्यांच्याशी बैठक घेतल्यानंतर पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवण्याची आणि मुंबईकडे मोर्चाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ आज कुंभार पिंपळगावच्या ग्रामस्थांनी घनसावंगी अंबड मार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. धुळे जिल्हा सकल मराठा समाजाने आज धुळ्यात उद्योगमंत्री उदय सामंत यांना घेराव घालत मागण्यांचं निवेदन दिलं. दरम्यान कुणबी, कुणबी मराठा आणि मराठा कुणबी जात प्रमाणपत्र वितरणासाठी जालना जिल्ह्यात मंडळ स्तरावर घेण्यात आलेल्या विशेष शिबिरांना नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत 12 शिबिरांमध्ये 126 अर्ज प्राप्त झाल्याची माहिती जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जगभरात व्यापारातले अडथळे वाढत असताना भारत आर्थिक सेतू बांधत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी केली द्विपक्षीय चर्चा. उद्योजकतेसाठीच्या जागतिक पिचबुक क्रमवारीत देशातल्या 9 शैक्षणिक संस्थांचा पहिल्या 100 समावेश. कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारत अंतिम फेरीत दाखल. आणि नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू, 9 जण गंभीर जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. ठीक 7:15 वृत्तविशेष आपण ऐकू शकणार आहात.

0: घर संसार नोकरी रोजची धावपळ या सगळ्यातही स्वतःच स्वप्न जपणाऱ्या 11 कष्टकरी महिला. पण यावेळी त्यांनी फक्त स्वप्न पाहिलं नाही तर कॅमेरा हातात घेतला. प्रत्येकीने दिग्दर्शित केली आपली स्वतःची एक फिल्म आणि या 11 फिल्म्स मधून आकाराला आली एक अनोखी डॉक्युमेंटरी मस्त महिला मंडळी.
1: सुरुवातीला मी होतो सगळ्यांमध्ये तर आम्ही हळूहळू कनेक्ट होत गेलो त्याच्यामुळे नंतर आम्ही झालो.
2: मैं मूवी के थ्रू ये बताना चाहती थी, मोटिवेशन करना चाहती थी महिलाओं को कि मतलब कुछ भी हो, तकलीफ आए, कुछ भी हो, जियो, खुश रहो.
3: मी या फिल्म मेकिंगच्या प्रोसेस मध्ये मनापासून जगली आहे, स्वतःसाठी जगली आहे.
0: या महिलांना फिल्म बनवण्याची प्रेरणा कुठून मिळाली, कॅमेरा मागचा त्यांचा अनुभव कसा होता आणि आपल्या आयुष्याकडे समाजाकडे त्यांनी कॅमेऱ्यातून कसं पाहिलं, या सगळ्या प्रश्नांची मनमोकळी उत्तरं ऐका मस्त महिला मंडळीच्या टीम बरोबरच्या विशेष मुलाखतीत. तेव्हा नक्की ऐका दिनांक 12 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर आणि न्यूज ऑन AIR या ऍप वरही.

कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीतं सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

0: सहभागी होत आहेत कलाकार जान्हवी सातोस्कर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंबतू गणनायका. सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही हे रंबतू गणनायका.
1: फ्रेंड्स, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल श्री गुरु गोविंद सिंगची अभियांत्रिकी तथा तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील राहुल प्रकाश आत्राम या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
2: श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत ब्रिक्स देशांची शिखर परिषद होत आहे. या परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात दाखल झालेले रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यात आज महत्वपूर्ण द्विपक्षीय चर्चा झाली. ब्रिक्स परिषदेत यजमान भारताची भूमिका काय असेल, तसंच विकसित देशांना या बैठकीच्या माध्यमातून कोणता संदेश दिला जातो याबद्दल आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, नवी दिल्लीतल्या भारत मंडपममध्ये 18व्या ब्रिक्स परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्तानं रशिया, चीन, ब्राझील, इराण, दक्षिण आफ्रिकेसारख्या इतर सदस्य देशांशी भारत स्वतंत्र चर्चा करणार आहे. ब्रिक्स देशांमधला व्यापार आणि गुंतवणूक वाढवणं, आर्थिक सहकार्य मजबूत करणं आणि जागतिक अर्थव्यवस्थेतल्या अस्थिरतेला सामोरं जाण्यासाठी परस्पर सहकार्य वाढवणं हा परिषदेसमोरचा प्रमुख अजेंडा असला तरी बदलत्या परिस्थितीनुसार अनेक मुद्दे चर्चेला येणार आहेत. ब्रिक्सचा उद्देश, भारताचं महत्व याबद्दल अधिक माहिती देत आहेत आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक ॲडव्होकेट सौरभ गणपते.
1: ब्रिक्स ही संघटना भारतासाठी जागतिक पटलावर आपला वाढता आर्थिक आणि राजनैतिक प्रभाव सिद्ध करण्याची एक अतिशय महत्वाची मोठी संधी आहे. एकतर युनायटेड नेशनच्या खालोखाल जगातला सर्वात मोठा लोकसंख्येचा भाग व्यापणारी ब्रिक्स संघटना आहे, कारण ज्यावेळेला 16 कोटीचा रशिया, जवळपास 150 कोटीचा भारत आणि त्याच्या मागोमाग चायना जेव्हा येतो, तेव्हा एवढा मोठा पॉप्युलेशन आणि एरिया वाईज सुद्धा एवढा मोठा प्रचंड एरिया असलं कोणतंही दुसरं ऑर्गनायझेशन जगभरात नाही, त्यामुळे ब्रिक्सचं महत्व अधोरेखित झाल्याशिवाय चालणार नाही. ग्लोबल साऊथचं नेतृत्व करण्यासाठी ब्रिक्स ही अतिशय महत्वाची संधी आहे. त्यासाठी भारत त्याचा वापर करायचा प्रयत्न करतोय. एक तर भारत ही सर्वात मोठी वाढणारी अर्थव्यवस्था आहे, म्हणजे आजच आपल्याला इंटरनॅशनल मॉनिटरी फंडकडून आपल्या 7.8 हा जो GDP वाढीचा दावा आहे त्याला पाठबळ मिळालेलं आहे. त्याच वेळेला अमेरिकन डॉलरवरचं अवलंबित्व कमी करायचं आहे म्हणून ब्रिक्स हे देश प्रयत्न करत आहेत. म्हणजे आता रुपया आहे किंवा स्थानिक व्यापारात चलनाला प्रोत्साहन देण्यात आले, त्यातून पुढे कुठेतरी डॉलरवरचं अवलंबित्व कमी होईल, रुपयाचं किंवा इतर देशांच्या चलनाचं मूल्य अवमूल्यन कमी होईल आणि कुठेतरी त्यांनाही व्यापाराला बळकटी मिळेल आणि स्थिरता येईल, हा एक प्रकार आहे. त्याच वेळेला न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून पायाभूत सुविधांसाठी निधी उभारले जात आहेत. त्याच वेळेला जागतिक राजकारणामध्ये अमेरिका, युरोप एका साईडला, रशिया, चीन यांच्या एका साईडला हे बघितले तर जे नवीन कोल्ड वॉर सुरू झाल्यासारखं झालंय, म्हणजे अमेरिकेचे हात कुठेतरी अडकले जेव्हा त्याच्या अगोदर रशियाचे हात युक्रेनमध्ये अडकले, त्यांच्यात समतोल साधणारा एक महत्वाचा सेतू म्हणून भारताचं जे स्थान आहे ते केव्हाच अधोरेखित झालंय. त्याच वेळेला UPI असेल किंवा आधार डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर असेल, ब्रिक्स देशांसमोर एक मोठं मॉडेल म्हणून आपण सादर करतोय. मग UPI सिस्टम जी आहे ती जगभरातल्या लोकांना तोंडात बोटं घालायला लावते की असंही बँकेचं ट्रान्झॅक्शन होऊ शकतं फक्त मोबाईलच्या माध्यमातून, हे हा एक आश्चर्याचा मोठा धक्का आहे. UNSC मध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी ब्रिक्सचा कुठेतरी दबावाचा वापर करता येईल. त्याच वेळेला सीमेवरून जो दहशतवाद होतोय त्याला कुठेतरी थांबवण्यासाठी एक जागतिक जनमत मिळवण्यासाठी म्हणून ब्रिक्सचा वापर करता येऊ शकतो. मग आज या घडीला फक्त ब्रिक्सचे देश नव्हे, मग ब्राझील, इंडिया, साऊथ आफ्रिका, रशिया, चायना हे देश नव्हे तर इतरही देश आज ब्रिक्सचे मेंबर आहेत, त्यामुळे कुठेतरी एक जागतिक मित्र म्हणून भारत त्यांच्याकडे प्रेझेंट होतो आणि त्याच वेळेला ब्रिक्सचं महत्व सुद्धा जगभरामध्ये वाढत असतं. जगभरात जी आता परिस्थिती बदलतीये त्याच्यामध्ये इराण, दक्षिण आफ्रिका, ब्राझील हे जे प्रगत न मानणारे देश मानले जाणारे देश आहेत त्यांच्याशी होणारी चर्चा अतिशय महत्वाची आहे. ब्रिक्सचं सर्वात महत्वाचं जे पाऊल होतं ते म्हणजे ग्लोबल साऊथचा मजबूत आवाज. आता जरी भारत नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये असला आणि ब्राझील जरी सदर्न हेमिस्फिअरमध्ये असला तरी सुद्धा नॉर्थ आणि साऊथचा अर्थ हा बऱ्याचदा श्रीमंत आणि गरीब असाच घेतला जातो, म्हणजे मार्क्सच्या भाषेत आहे रे आणि नाही रे. मग अजूनही IMF असेल किंवा वर्ल्ड बँक असेल, अजूनही जागतिक पाश्चात्य देश जे आहेत विकसित आहेत त्यांचंच ह्यांच्यावरती अजूनही प्रभुत्व आहे आणि त्यामुळे कर्ज निवारण आहे, आर्थिक विकास, हवामान निधी ह्यावर अजूनही त्यांचंच महत्व आहे. तिथे ब्रिक्स एक प्रभावी साधन म्हणून उपयोगाला येऊ शकतं. त्याच वेळेला जगभरात डॉलरची किंमत 25% वाढते, त्यामुळे जगभरातल्या करन्सी आहेत त्या मान टाकतायत. अशा सिच्युएशनमध्ये डॉलरवर अवलंबित्व ठेवायचं का? बरं, एवढं करून अमेरिकेचा डॉलरवरचा जो अधिकार आहे तो कालातीत आहे. उद्या डॉलरवर निर्बंध अमेरिका आणू शकते, व्यापारावर पण निर्बंध आणू शकते, तर हे दुहेरी कात्रीमध्ये असताना डॉलरवरचं अवलंबित्व कमी करता येईल का हा एक मोठा प्रश्न आहे. एनर्जी सिक्युरिटी आणि सप्लाय चेनच्या दृष्टीने सुद्धा

0: हा या ब्रिक्सचं महत्व खूप आहे, कारण या देशांमध्ये खास करून इराणकडे रशियाकडे मोठ्या प्रमाणात तेलाचे साठे आहेत जे भारतासाठी महत्वाचे आहेत. सो बदलत्या युद्धजन्य परिस्थितीवर मध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार मार्ग सुरक्षित ठेवणं, सप्लाय चेन अखंडित ठेवणं यासाठी ही चर्चा महत्वाची आहे. आणि त्याचबरोबर एकंदरीत भारताचा कायमच असा प्रयत्न असतो की जग एकध्रुवीय न राहता मल्टीपोलार असावं, सर्वांना समान संधी मिळावी, सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट न राहता रिव्हायवल ऑफ द विकेस्ट राहावं यासाठी भारत कायमच प्रयत्न करत असतो. आणि त्याच वेळेला चीन आणि रशियाच्या ब्रिक्समधील प्रभाव हा त्याच वेळेला जो प्रभाव आहे तो अमेरिका विरोधी होऊ नये त्यासाठी भारत दक्षिण आफ्रिका आणि ब्राझील सारख्यांची भूमिका महत्वाची आहे. सो पाश्चात्य विरोधी व्यासपीठ ठेवायचं नाही आहे, आपल्या सर्वसमावेशक देशांचा एक व्यासपीठ बनवायचं आहे. सो पाश्चात्य देश आर्थिकदृष्ट्या प्रगत देशांच्यावरचं अवलंबित्व कमी करून स्वतःचं राष्ट्रीय हित जोपासायचं असेल तर ब्रिक्स सारखा एक चांगला प्लॅटफॉर्म महत्वाचा आहे आणि भारत हाच संदेश जगाला देण्याच्या प्रयत्नात आहे.
1: श्रोते हो, गेल्या काही वर्षात ब्रिक्स समूहाचा विस्तार झाला असून अनेक उदयोन्मुख अर्थव्यवस्थांचा त्यात समावेश झालाय. जागतिक अर्थव्यवस्थेत विकसनशील देशांचा आवाज अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशानं ब्रिक्सचं महत्व वाढतंय. ब्रिक्सच्या माध्यमातून भारत सातत्यानं संतुलित जागतिक व्यवस्थेची भूमिका मांडत आलाय. अमेरिका चीन व्यापार संघर्ष, रशिया युक्रेन युद्ध आणि जागतिक व्यापारातल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर ब्रिक्स देशांमध्ये सहकार्य वाढवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. ब्रिक्समध्ये भारत सातत्याने ग्लोबल साऊथ म्हणजेच विकसनशील देशांचा आवाज मांडत आला आहे. कर्जाचा वाढता बोजा, अन्न आणि ऊर्जा सुरक्षा, हवामान बदल, विकासासाठी वित्त पुरवठा आणि तंत्रज्ञानाची उपलब्धता हे प्रश्न भारत ब्रिक्सच्या माध्यमातून पुढे नेऊ शकतो. म्हणूनच ब्रिक्स भारतासाठी दक्षिणेतलं नेतृत्व मजबूत करण्याचं व्यासपीठही आहे. ब्रिक्स परिषदेसंदर्भात अधिक माहिती देत आहेत आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक ॲडव्होकेट सौरभ गणपते.
0: सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्लोबल साऊथ आवाज ब्रिक्सचा तो जास्त महत्वाचा. त्याचं सगळ्यात प्रमुख कारण असं की साऊथ म्हटलं की साधारणपणे मार्क्सच्या भाषेत नाहिरे देश म्हणजे गरीब देश आणि नॉर्थ म्हटलं की श्रीमंत देश असं होतं. आणि आजच्या जगात झालंय असं की डॉलरवरती अमेरिकेचं संपूर्ण नियंत्रण आहे. अशा सिच्युएशनमध्ये जर डॉलरमध्ये व्यवहार नाही केला आणि जर का तो व्यवहार आपसंमतीने जर का परस्परांचं चलन ठरवून जर का केला गेला तर त्याला एक स्टॅबिलिटी येऊ शकते. हे बऱ्याचदा होत नाही आणि ते होण्याची गरज आहे. ब्रिक्स संघटना जी आहे त्यातून पुढे येऊ शकते. अपार्ट फ्रॉम दॅट जिथे आपली UPI पेमेंट आहे तिथे ती वापरली जाऊ शकते. आणि त्यामुळे हे जे देश आहेत ब्रिक्समध्ये जर का आपापसात व्यापार करायला लागले तर कुठेतरी एक डॉलर विरहित स्थैर्य त्या व्यापाराला मोठ्या प्रमाणामध्ये येऊ शकतं. त्याच्यामुळे लोकल करन्सीमध्ये जो व्यापार करायचा त्याला फार महत्व आहे. त्याच वेळेला टेक्नॉलॉजी असेल किंवा सप्लाय चेन असेल याच्या माध्यमातून ब्रिक्सचं महत्व फार अधोरेखित केलं जाऊ शकतं. कारण बिझनेस कोऑपरेशन नुसतं नाही आहे. फॉर एक्झाम्पल आपण एक लक्षात घेऊया की साधारणपणे व्लादिवोस्तोक टू चेन्नई हा एक खूप मोठा रूट, समुद्री रूट हे तयार झालेला आहे. पूर्वी जो सगळा आपला रशियाकडनं तेलाचा व्यापार व्हायचा तो लेनिनग्राड किंवा सेंट पीटर्सबर्गवरनं जामनगर किंवा मुंबईपर्यंत यायचा आणि तो बराच मोठा वळसा घेऊन यायचा. आज व्लादिवोस्तोक टू चेन्नई हा बराच मोठा रूट आपण विकसित केलेला आहे. त्याच्यामुळे त्या रूटमुळे प्रवास तर कमीच पडतो पण आत्ता पश्चिम आशियामध्ये आखाताचं जे काही युद्ध पेटलंय त्याचा त्याच्यावर काही फार संबंध त्याशी येत नसल्यामुळे प्रभाव फार पडत नाही. अपार्ट फ्रॉम दॅट लहान लहान बिझनेस आहेत किंवा महिला आहेत त्या महिलांना सुद्धा एकंदरीतच त्या बिझनेसेसमध्ये किंवा एकंदरीत होलिस्टिक इकॉनॉमिक्स असेल आपण म्हणतो, फायनान्शियल इन्क्लुजन म्हणतो, अनेक घटकांना तुमच्या अर्थव्यवस्थेत सामावून घेणं म्हणतो किंवा वित्त व्यवस्थेत सामावून घेणं म्हणतो हा एकंदर खूप मोठा भाग ब्रिक्समध्ये चर्चेला येतो. त्याच्यामुळे कुठेही भारत चायना संबंध असतील, आज गेल्या काही काळामध्ये चायनाची भारतातली इन्व्हेस्टमेंट संबंध कितीही ताणली गेली असली तरी वाढलेली आहे. रशियाची भारतामध्ये तर इन्व्हेस्टमेंट वाढलीच गेली आहे, 71 पासूनचे अनुभव आहेत. त्याचवेळेला ब्राझील हा सुद्धा एक असा देश आहे की ज्याला ह्या सगळ्यांचा पाठिंबा आहे. त्याचवेळेला जर आठवत असेल तर भारताने ब्राझीलला कोविडच्या काळामध्ये मोठी एक लशींची कन्साइनमेंट पाठवली होती आणि बोल्सोनारो यांनी हनुमान येतोय ब्राझीलमध्ये लस घेऊन अशा स्वरूपाचं एक चित्र सुद्धा ट्विटरवरती आणि इंस्टाग्रामवरती पोस्ट केलं होतं. त्याला खूप मोठा अर्थ होता. सो अशा स्वरूपाची जी काही देवाणघेवाण आहे आणि नुसती आर्थिक नाही त्याला जोडलेली भावनिक देवाणघेवाणही आहे.
1: श्रोते हो, भारत जगातल्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून आपली भूमिका

अधिक मजबूत करतोय. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, उत्पादन क्षेत्र, स्टार्टअप्स, अंतराळ, औषध निर्मिती आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातले भारताचे अनुभव ब्रिक्स देशांसाठी महत्वाचे ठरू शकतात. त्याचवेळी भारताला ब्रिक्सच्या माध्यमातून आपल्या उद्योगांसाठी नवीन बाजारपेठा आणि गुंतवणुकीच्या संधीही उपलब्ध होऊ शकतात. बदलत्या जागतिक व्यवस्थेत विकसनशील देशांचा आवाज किती प्रभावी ठरणार, जागतिक व्यापार आणि अर्थव्यवस्थेला कोणती दिशा मिळणार आणि भारत आपलं राष्ट्रीय हित जपत जागतिक पातळीवर कोणती भूमिका बजावणार याचे संकेत या दोन्ही घडामोडींमधून मिळू शकतात. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय मनीष कुलकर्णी आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. न्यूज ऑन एअर या ॲपवर सुद्धा आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता.
1: माझा आभार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका. जनावरांसाठी निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढविणे या विषयावर डॉक्टर महेश जावळे यांची मुलाखत. सोबतच ऐका शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी प्राची मिरासे यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 14 सप्टेंबर 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
2: मैत्रिणींनो, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी दुपारी 12 वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये पण सुरुवातीला ऐकू शकाल शिक्षण तसेच अभिनय क्षेत्रात यश संपादित केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी भालेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. आणि त्यानंतर वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार मार्गदर्शक डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. फ्रेंड्स, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी तथा तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील राहुल प्रकाश आत्राम या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.
1: तुमच्या पैशांना सुरक्षितता, तुमच्या स्वप्नांना कर्जाची साथ आणि व्यवहारांना आधुनिक डिजिटल सुविधा,
2: हे सगळं एका विश्वासाच्या नावात. द कोल्हापूर अर्बन बँक, 114 वर्षांची परंपरा आजही तुमच्या सेवेत.
1: द कोल्हापूर अर्बन बँक.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ऍपवर. मंडळी, आता वेळ झालीय कृषी विषयक कार्यक्रमाची, तेव्हा ऐकूया शेतकरी बांधवांसाठी सादर होणारा कृषी विषयक कार्यक्रम माझं शेत माझं शिवार.
3: माझं शेत माझं शिवार.
0: माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आणि रश्मी कुंभारचा नमस्कार. मंडळी, आज आहे शुक्रवार आणि दर शुक्रवारी आपण गीतसंवाद हा कार्यक्रम

0: ऐकत असतो। तर आजही आपण हा कार्यक्रम ऐकणार आहोत आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण जलसंधारण याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत। पण त्यापूर्वी जाणून घेऊयात हवामान अंदाज। तेव्हा ऐकूया ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांनी दिलेला हवामान अंदाज।
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे। या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 11, 12 व 13 सप्टेंबर रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात 9 ते 13 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। मध्य व पूर्व भागात तुरळक ठिकाणी खूप हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून कमाल तापमान 33 ते 34 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। सकाळची सापेक्ष आर्द्रता 89 ते 91%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 69 ते 77%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 6 ते 8 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। सांगली जिल्ह्यामध्ये 11, 12 व 13 सप्टेंबर रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे। सांगली जिल्ह्यामध्ये 13 सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी खूप हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। 13 सप्टेंबरपर्यंत कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून कमाल तापमान 33 ते 34 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। सकाळची सापेक्ष आर्द्रता 84 ते 89%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 53 ते 64%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 9 ते 13 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। सातारा जिल्ह्यामध्ये 9 ते 13 सप्टेंबर दरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे। सातारा जिल्ह्यातील घाट भागामध्ये 9 ते 13 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। सातारा जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागामध्ये 9 ते 13 सप्टेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी खूप हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। 13 सप्टेंबरपर्यंत कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून कमाल तापमान 29 ते 32 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 21 ते 22 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। सकाळची सापेक्ष आर्द्रता 88 ते 91%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 64 ते 76%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 8 ते 10 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। शेती सल्ला, खरीप पिकांना आवश्यकतेनुसार संरक्षित पाण्याची उपलब्धता करून द्यावी। पिकांना पाणी देण्यासाठी शक्यतो ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा। जमिनीमध्ये भेगा पडलेल्या असल्यास ओलावा कमी होऊ शकतो, त्यामुळे जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी पिकांमध्ये शक्य असल्यास हलकी कोळपणी करावी। पिके तणविरहित ठेवावीत। जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी पिकांमध्ये शक्य असल्यास आच्छादनांचा वापर करावा। धन्यवाद।
0: शेतकरी मित्र हो, आत्ताच आपण ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांनी दिलेला हवामान अंदाज जाणून घेतलात।

0: वीज कडाडे नभांतरी मेघ दाटले भीतीउरी दामिनीची परिकिम या न्यारी देई इशारा लवकरी विजेचा इशारा त्वरित मिळवण्यासाठी आजच डाउनलोड करा दामिनी ॲप भारतीय हवामानशास्त्र विभाग नवी दिल्ली आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा कोल्हापूर यांच्यामार्फत जनहितार्थ जारी.
1: मंडळी कार्यक्रमात आता वेळ झाली आहे गीतसंवादची आणि आजच्या गीतसंवादमध्ये आपण जलसंधारण याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत आणि यासोबतच काही छान छान गाणीसुद्धा ऐकणार आहोत. तेव्हा ऐकूया काही सुमधुर गीतं आणि माहितीवर आधारित कार्यक्रम गीतसंवाद. मंडळी नमस्कार. गीत संवाद या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, दर शुक्रवारी आपल्या गीत संवाद या कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळी शेतीविषयक माहिती घेत असतो, तर आजही आपण अशीच छानशी माहिती घेणार आहोत.

मंडळी, आजच्या गीतसंवाद या कार्यक्रमामध्ये पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतीमध्ये जलसंधारण कशा पद्धतीने आपण करू शकतो याविषयी माहिती आपण घेणार आहोत. मंडळी, पावसावर अवलंबून असलेल्या शेतीच्या ठिकाणी पडलेल्या पावसाच्या पाण्याचं योग्य व्यवस्थापन करणं आवश्यक असतं. त्यासाठी जलसंधारण आपल्याला अतिशय फायदेशीर ठरतं. पीक व्यवस्थापन प्रकारामध्ये समतल मशागत, पेरणी, आंतरपीक पद्धती, जैविक बांधांचा वापर या सगळ्या उपायांचा समावेश आपण या जलसंधारणामध्ये करू शकतो. त्याचबरोबर जमिनीची योग्य पद्धतीनं मशागत करून सुद्धा आपण जलसंधारण करू शकतो. तर जमिनीच्या मशागत पद्धतीमध्ये मृत सरी, ठराविक ओळीनंतर जलसंधारण सरी, सरी वरंबा, बंदिस्त सरी, रुंद वरंबा सरी पद्धत यांचा सुद्धा समावेश जलसंधारणामध्ये करता येतो. भारी जमिनीमध्ये जलसंधारण तसंच अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्यासाठी रुंद वरंबा सरी पद्धत अतिशय फायदेशीर ठरते. यामध्ये रिझरच्या सहाय्यानं रुंद वरंबा सरी तयार केल्या जातात. पिकातील ओळींमध्ये गरजेप्रमाणे वरंब्याची रुंदी ठेवून वरंब्याच्या दोन्ही बाजूला सऱ्या पाडल्या जातात आणि रुंद वरंब्यावर पेरणी केली जाते. साधारणपणे जास्त अंतरावरील पिकांच्या दोन ओळी तर कमी अंतरावरील पिकांच्या 3 ते 4 ओळी वरंब्यावर येतात. याप्रमाणे नियोजन करून सऱ्या पाडल्या जातात. रुंद वरंबा पद्धतीमध्ये पावसाच्या पाण्याचं योग्य व्यवस्थापन होतं. सरीतील पाणी वरंब्यामध्ये मुरतं आणि अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढलं जातं. वरंब्यामध्ये हवा आणि पाणी यांचं योग्य संतुलन राखलं जाऊन उत्पादनामध्ये सुद्धा वाढ होऊ शकते. जास्त पावसाच्या क्षेत्रामध्ये सऱ्यांना 0.1 ते 0.3% उतार दिला जातो. रुंद वरंबा पद्धतीमध्ये पेरणीसाठी BBF पेरणी यंत्राचा वापर करावा लागतो. मंडळी, पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतीमध्ये जलसंधारण कसं करावं याविषयी आणखी माहिती आपण घेणार आहोत. पण आता कार्यक्रमात ऐकूया एक छानसं गाणं.

आपण ऐकत आहात गीत संवाद हा कार्यक्रम माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये. आणि आजच्या गीत संवादमध्ये पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतीमध्ये जलसंधारण कशा पद्धतीनं करावं याविषयी माहिती आपण घेत आहोत. हलक्या तसंच मध्यम उताराच्या जमिनीवर पिकांच्या मुळाशी पावसाचं पाणी मुरवण्याकरता सरीवरंबा पद्धत अतिशय फायदेशीर ठरते. पेरणीपूर्वी सरीवरंबे तयार करून वरंब्यावर पेरणी केली जाते. सऱ्यांमध्ये पावसाचं पाणी जमा होऊन ते पाणी वरंब्यात तसंच जमिनीमध्ये मुरतं. अतिरिक्त पाणी सऱ्यांमधून शेताबाहेर वाहून जातं. या पद्धतीमध्ये सुद्धा रुंदवरंबा पद्धतीप्रमाणेच हवा आणि पाण्याचं योग्य संतुलन राखलं जातं. ही पद्धत ज्वारी, बाजरी, सूर्यफूल या पिकांसाठी फायदेशीर ठरते. कमी पावसाच्या क्षेत्राकरता तसंच अनियमित उताराच्या जमिनीमध्ये सलग सरी न ठेवता ठराविक अंतरावर सरीमध्ये आडवे वरंबे तयार केले जातात. त्याला बंदिस्त सरी पद्धती असं म्हणतात. ही पद्धत सुद्धा पिकांच्या मूलस्थानी पाणी मुरवण्यासाठी सर्वात उपयुक्त आणि कार्यक्षम आहे. कमी उताराच्या जमिनीवर सुरुवातीची आंतरमशागतीची कामं संपल्यानंतर म्हणजेच पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी बळीराम नांगराच्या सहाय्यानं किंवा कोळप्याच्या फणाला दोर बांधून काही ओळींनंतर सऱ्या काढल्या जातात. याला उभ्या पिकामध्ये सऱ्या काढणं असं म्हणतात. या सऱ्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचं संधारण करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात. या सऱ्यांमुळे जमिनीमध्ये पाणी मुरवण्याचं प्रमाण वाढून ते दीर्घकाळ टिकून सुद्धा राहतं. यामुळे दीर्घ कालावधीच्या पिकांच्या वाढीकरता या पाण्याचा चांगला उपयोग होतो. ओळीनं पेरलेल्या कमी अंतराच्या पिकात जसं की बाजरी, मका, मूग, उडीद, सोयाबीन यामध्ये प्रत्येकी 4 ते 6 ओळीनंतर सऱ्या काढाव्यात. त्यामुळं पाणी आणि हवा यांचं योग्य संतुलन राखलं जातं आणि उत्पादनामध्ये सुद्धा 15 ते 20% वाढ होण्याची शक्यता असते. मंडळी, पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतीमध्ये जलसंधारण कसं करावं याविषयी आणखी माहिती आपण घेणार आहोत. पण आता कार्यक्रमात ऐकूया एक छानसं गाणं.

0: आपण ऐकत आहात गीत संवाद हा कार्यक्रम माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये. आणि आजच्या गीत संवाद मध्ये पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतीमध्ये जलसंधारण कशा पद्धतीने करावं याविषयी माहिती आपण घेत आहोत. मंडळी, कमी उताराच्या जमिनीवर मृदा आणि जलसंधारण करण्याकरता मातीच्या बांधांपेक्षा जैविक बांध उपयोगी ठरतात. जैविक बांध घालण्यासाठी खस गवत, सुबाभूळ, गिरीपुष्प, झुडूपवर्गीय वनस्पती किंवा चाऱ्यासाठीच्या गवताचा उपयोग केला जातो. या वनस्पतींचा वापर करून उताराला आडवा किंवा समतल रेषेवर 25 ते 30 मीटर अंतरावर बांध घालावा. सुबाभूळ गिरीपुष्पाच्या छाटलेल्या कोवळ्या फांद्या आणि पानं यांचा सेंद्रिय खत आणि आच्छादनाकरता तर चराऊ गवताचा चारा म्हणून उपयोग करता येतो. त्याचबरोबर जैविक बांधाचा समतल मशागतीकरता मार्गदर्शक रेषा म्हणून सुद्धा उपयोग करता येतो. आंतरपीक पद्धतीचा वापर करून सुद्धा आपण जलसंधारण करू शकतो. या पद्धतीमध्ये डाळवर्गीय पिकांची मुख्य पिकामध्ये लागवड केली जाते, त्यामुळे जमिनीवरून वाहणाऱ्या पाण्याचा अटकाव केला जाऊन जमिनीमध्ये पाणी मुरण्याचं प्रमाण वाढतं. या पद्धतीसाठी जलसंधारणाच्या दृष्टीनं शिफारस केलेल्या आंतरपीक पद्धतीची निवड करून योग्य अंतरावर पिकाची लागवड करावी. तर मंडळी, आजच्या गीतसंवाद या कार्यक्रमामध्ये पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतीमध्ये जलसंधारण कशा पद्धतीनं करावं याविषयी माहिती आपण घेतली. आता मात्र कार्यक्रमात आम्हाला इथंच निरोप द्या. पुन्हा आपली भेट होणार आहे पुढच्या शुक्रवारी नव्या विषयासह. तोपर्यंत सायली चौधरीचा नमस्कार.
1: शेतकरी मित्र हो, गीतसंवाद हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आणि आजच्या गीतसंवादमध्ये आपण जलसंधारण याविषयीची माहिती जाणून घेतलीत.

0: शेतकरी मित्र हो, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची, पण जाता जाता एक नजर आमच्या उद्याच्या कृषीविषयक कार्यक्रमांवर. उद्या सकाळी कृषीवार्तामध्ये द्विदल पिकांसाठी रायझोबियम जीवाणू संवर्धक याविषयीची माहिती, त्याचबरोबर उद्या संध्याकाळी 7:30 किसानवाणीमध्ये मधुमक्षिका पेटी पेटंट याविषयी दिनकर चौगुले यांची डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा तिसरा आणि शेवटचा भाग आपण ऐकू शकाल. तेव्हा मंडळी, आकाशवाणीवरील कृषीविषयक कार्यक्रमांचा जरूर लाभ घ्या. पण मंडळी, आता मात्र कार्यक्रमात आम्हाला इथंच निरोप द्या. पुन्हा आपण भेटणार आहोत उद्या संध्याकाळी ठीक 7:30 किसानवाणी या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत रश्मी कुंभाला निरोप द्या. नमस्कार.
1: माझं शेत माझं शिवार.
2: नक्कीच, थेट विद्यापीठातून खरेदी केल्यामुळे शेतकऱ्यांना खात्रीशीर आणि दर्जेदार उत्पादन मिळेल यात शंकाच नाही. बायोमिक्सच्या वापरामुळे शेतकऱ्यांचा.
0: माझं शेत माझं शिवार, निवेदन रश्मी कुंभार, सहभाग रेश्मा गुरव, सादर करते डॉक्टर दीपक ठमके.

आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण, FM बँड 102.7 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ऍपवर. यानंतर स्टेडियम

0: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन।
1: त्वम एव प्रत्यक्षम तत्वमसि, त्वम एव केवलम कर्तासि, त्वम एव केवलम हर्तासि, त्वम त्वम त्वम हे अक्षर उच्चारल्यानंतर आतमध्ये गुंजतो तो अहम अहम अहम। संपूर्ण अथर्वशीर्ष 180 डिग्री फिरतं, ते मला माझ्यात पाहायला सांगतं।
0: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन या विषयावर धनंजय गोखले यांचं अभ्यासपूर्ण भाषण।
1: त्वम भूमिः, त्वम आपः, त्वम अनलः, त्वम अनिलः, त्वम नभः, वाग् ना तस। अरे नाही जमलं तर त्वम ब्रह्मा, त्वम विष्णु, त्वम रुद्रः, त्वम इंद्रः गुणधर्म समजावून घे, आणि ते गुणधर्म तुझ्यात आहेत, त्यामुळे तू असा बसू नको, तुला छान आनंदी जगायचंय की नाही मजक पाहू।
0: जरूर ऐका साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 14 तारखेला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून। सूत्रसंचालन सविता जेरे, सादर करते आहेत सुमित श्रीबाद।
2: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम न्यूज ऑन एआयआर या ऍप सहित रेडिओ सेटवर आपण ऐकू शकणार आहात। ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आपण ऐकू शकणार आहात।

0: संस्कृतीचे इंद्रधनुष्य उलगडणारा आपला भारत,
1: खेड्यांना नटलेला डोंगर दऱ्यात वसलेला आपला भारत,
0: भारतीय संस्कृतीची ओळख होते पर्यटनातून,
1: होतो परिचय प्रांतोप्रांतीच्या चालीरीतींचा पर्यटनातून,
0: तरुणांसाठी स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
1: निसर्गाच्या अभ्यासकांना आनंद देणारं पर्यटन,
0: पर्यटनातून पर्यावरण संवर्धन, निसर्गाचं रक्षण,
1: मदतीचा हात सरकारचा, निसर्ग पर्यटन ठेवा आनंदाचा.

0: पर्यटन वेगाने वाढणारा व्यवसाय,
1: स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
0: संस्कृतीची ओळख, परिचय निसर्गाचा,
1: पर्यावरण मैत्री, आनंद पर्यटनाचा,
0: माहिती प्रांताप्रांताची, चव खाद्य संस्कृतीची,
1: दोस्ती निसर्गाची, देणगी पर्यटनाची,
0: करूया पर्यटन ध्यानी ठेवून पर्यावरण रक्षण।

0: यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई.

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जगभरात व्यापारातले अडथळे वाढत असताना भारत आर्थिक सेतू बांधत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी केली द्विपक्षीय चर्चा. आखाती देशांकडून होणाऱ्या जागतिक तेल पुरवठ्यात प्रतिदिन 57 लाख बॅरल घट होण्याची शक्यता. भारताचा परकीय चलन साठा 785 अब्ज 70 कोटी अमेरिकी डॉलर्सवर. नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू, 9 जण गंभीर जखमी. आणि

0: कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारत अंतिम फेरीत दाखल. जगभरात व्यापार क्षेत्रातले अडथळे वाढत असताना भारत आर्थिक सेतू बांधत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. ऊर्जा क्षेत्र ते तंत्रज्ञानापासून पुरवठा साखळ्या वैविध्यपूर्ण आणि विश्वासार्ह करायचं काम भारतानं केलं, त्यामुळेच जागतिक अनिश्चिततेतल्या काळात प्रगती आणि स्थैर्याचा विश्वास इथं आहे असं ते म्हणाले. नवी दिल्लीत ब्रिक्स व्यापार मंचाला ते संबोधित करत होते. ब्रिक्सचे सदस्य देश आणि भागीदार देशांमध्ये नवोन्मेष आणि तंत्रज्ञान क्षेत्रातली देवाणघेवाण वाढवावी असं आवाहन त्यांनी केलं. सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या स्थितीवरही त्यांनी भाष्य केलं.
1: ग्लोबल ट्रेड तभी आगे बढ़ सकता है जब सी लेंथ सिक्योर हो, सप्लाई रूट्स ओपन हो और सी फेरर्स सेफ हो. और इसलिए भारत फ्रीडम ऑफ नेविगेशन और सी फेरर्स की सेफ्टी का दृढ़ समर्थक है.
0: जागतिक व्यवस्थेतले अडथळे कमी करणं आणि व्यापारासाठी संधी निर्माण करणं हाच ब्रिक्स संघटनेप्रती भारताचा दृष्टिकोन असून त्या दृष्टीनं अनेक पावलं उचलल्याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला आणि याचा लाभ घ्यायचं आवाहन सर्व सदस्य देशांना केलं. ब्रिक्स संघटना तिसऱ्या दशकात प्रवेश करत असताना व्यापार क्षेत्रातले सर्वात मोठे 10 अडथळे दूर करण्यासाठी अहवाल तयार करणं, दरवर्षी 1000 स्टार्टअप्सना इतर ब्रिक्स सदस्य देशांच्या बाजारपेठांमध्ये घेऊन जायला मदत करणं, तसंच 1000 नव्या भागीदारीच्या संधी तयार करणं असे उपाय मोदी यांनी सुचवले. देशानं स्टार्टअप्स, पायाभूत सुविधा, UPI इत्यादी क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला. ब्रिक्स अर्थव्यवस्थांच्या पाठीचा कणा असलेल्या सर्वांपर्यंत या भागीदारीचे लाभ पोहोचवण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिली. याचा फायदा शेतकरी, महिला व्यावसायिक, युवा उद्योजक आणि छोट्या उद्योगांना व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, इराणचे अध्यक्ष मसूद पेजिशकियान, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा आणि इतरांनीही या मंचाला संबोधित केलं. दरम्यान भारताच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं उद्यापासून सुरू होत असलेल्या 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी जगभरातले विविध नेते एकत्र येणार आहेत. ब्रिक्स परिषदेच्या निमित्तानं भारतात आलेले रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज द्विपक्षीय चर्चा केली. पश्चिम आशिया आणि काळ्या समुद्रातला संघर्ष या मुद्द्यांसह विविध बाबींवर दोन्ही नेत्यांनी सहकार्याची भूमिका घेतली आहे. भारतात रशियानं भरवलेल्या इनोप्रॉम या आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शनाला त्यांनी सोबतच भेट दिली. 24व्या भारत रशिया वार्षिक शिखर संमेलनाचं पुतीन यांनी दिलेलं आमंत्रण प्रधानमंत्री मोदी यांनी स्वीकारलं असून दोन्ही पक्षांच्या सोयीनं त्याच्या तारखा निश्चित केल्या जातील. प्राचीन तमिळ कवी तिरुवल्लर यांच्या तिरुक्कल या महाकाव्याची अनुवादित प्रत मोदी यांनी पुतीन यांना भेट म्हणून दिली. इराणचे अध्यक्ष मसूद पेजिशकियान तसंच संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांच्याशीही प्रधानमंत्री मोदी यांनी द्विपक्षीय चर्चा केली. दरम्यान इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतह अली सिसी, इथियोपियाचे प्रधानमंत्री अबिय अहमद अली, मलेशियाचे प्रधानमंत्री अनवर इब्राहिम, अबुधाबीचे युवराज शेख खालेद बिन मोहम्मद बिन झायद अल नाहयान, नायजेरियाचे उपाध्यक्ष काशिम शेट्टीमा यांच्यासह इतर नेत्यांचं ब्रिक्स परिषदेसाठी नवी दिल्लीत आगमन होत आहे. सुरक्षा आणि ग्राहक हिताकडे दुर्लक्ष न करता नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केलं. त्या आज मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टच्या समारोप सत्रात बोलत होत्या. कृत्रिम बुद्धिमत्ता ही दुधारी तलवार असून तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा वेग कमी न करता सुरक्षेची काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं. देशाची लोकसंख्या हे आव्हान म्हणून नव्हे तर संधी म्हणून समोर येत असल्याचं त्या म्हणाल्या. या परिषदेत फास्टटॅगसाठी वन टॅग सुविधेचं उद्घाटन आज केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. या सुविधांमुळे बँक खातं बदललं तरी फास्टटॅग सुविधा सहजतेनं नव्या खात्याशी जोडता येणार आहे. या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत टोल नाक्यांवर थांबण्याचा वेळ 10 सेकंदांपेक्षा कमी होऊ शकेल असं गडकरी यांनी सांगितलं. आखाती देशांकडून होणारा तेलाचा पुरवठा 2027 पर्यंत पूर्ववत होण्याची शक्यता मावळल्यानं जागतिक पातळीवर या पुरवठ्यात 57 लाख बॅरल

बॅरल प्रतिदिवस इतकी घट होऊन तो 10.7 कोटी बॅरल प्रतिदिन इतका होण्याची शक्यता आहे. आखाती प्रदेशातल्या धोक्यांमुळे 1 कोटी बॅरल प्रतिदिन इतका पुरवठा बंद राहिल्यानं जागतिक तेल उत्पादनात ऑगस्ट महिन्यात 16 लाख बॅरल प्रतिदिवस इतकी घट झाली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताच्या परकीय चलन साठ्यात गेल्या आठवड्यात 44.90 अब्ज अमेरिकी डॉलर्सची वाढ झाली आणि तो 785.70 अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या नव्या उंचीवर पोहोचला. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीत ही माहिती दिली आहे. आधीच्या आठवड्यातही परकीय चलन साठ्यात 11.47 अब्ज डॉलरची वाढ होऊन तो 740.80 अब्ज डॉलर इतका झाला होता. भंडारा जिल्ह्यात नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव सडक परिसरात आज पहाटे एका पिकअप व्हॅनची ट्रकला धडक बसल्यानं झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 9 जण गंभीर जखमी झाले. हे सर्व प्रवासी छत्तीसगडमधले होते आणि धार्मिक कार्यासाठी नागपूरकडे चालले होते. अपघातात 8 जण जागीच ठार झाले तर एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांपैकी 2 जणांची ओळख अद्याप पटलेली नाही. जखमींना रुग्णालयात दाखल केलं असून पोलीस तपास सुरू आहे. कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय मुलांच्या संघानं अंतिम सामन्यात स्थान निश्चित केलं आहे. चीनमध्ये मोकी इथं आज झालेल्या उपांत्य सामन्यात त्यांनी मलेशियाचा 3-1 पराभव केला. कर्णधार अनमोल एक्कानं 2 तर सुखविंदरनं 2 गोल केले. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत आज रात्री उशिरा अग्रमानांकित अलेक्झांडर झेरेवचा सामना कॅरेन खचानोशी होणार आहे तर दुसऱ्या सामन्यात बेन शेल्टन समोर फ्रान्सिस इयाफोचं आव्हान असेल. महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात एलेना रिबाकिनानं कोको गॉफवर मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला तर दुसऱ्या सामन्यात अग्रमानांकित अरिना सबालिंकानं जेसिका पेगुलाचा थेट सेट्समध्ये पराभव करून अंतिम फेरीतलं स्थान निश्चित केलं. अजिंक्यपदासाठी त्यांची लढत उद्या होणार आहे. युरोपियन आयोगानं भारतासमोर मुक्त व्यापार करार करण्याबाबतचा प्रस्ताव आज युरोपियन परिषदेकडे सादर केला. परिषदेनं या कराराला मंजुरी दिली तर हा करार युरोपियन महासंघ आणि भारत यांच्यातला आत्तापर्यंतचा सर्वात मोठा व्यापार करार ठरेल. हा व्यापार करार अंमलात आला तर बाजारपेठेतली उपलब्धता वाढेल, आयात शुल्कात कपात होईल, व्यापारातले अनावश्यक अडथळे दूर होतील आणि युरोपियन महासंघ आणि भारत यांच्यात व्यापार आणि गुंतवणुकीसाठी निश्चित आणि स्पष्ट नियम उपलब्ध होतील असं युरोपियन आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जगभरात व्यापारातले अडथळे वाढत असताना भारत आर्थिक सेतू बांधत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर विविध जागतिक नेत्यांशी केली द्विपक्षीय चर्चा. आखाती देशांकडून होणाऱ्या जागतिक तेल पुरवठ्यात प्रतिदिन 57 लाख बॅरल घट होण्याची शक्यता. भारताचा परकीय चलन साठा 785.70 अब्ज अमेरिकी डॉलर्सवर. नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू, 9 जण गंभीर जखमी. आणि कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारत अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात न्यूज ऑन एआर या मोबाईल ॲपवर. रात्रीचे 8:15 झाली आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात ऐकणार आहोत अंकुश सुवाचंद्र पवार आणि सहकारी यांनी गायलेलं महादेव गीत. त्यांना साथसंगत आहे निर्मला पवार, श्यामराव राठोड, ऋषिकेश पाटील, पुंडलिक राठोड, निलेश भगत यांची. ऐकूयात लोकसंगीताचा कार्यक्रम एआयआर मराठी या मोबाईल ॲपवरून.

0: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरून. आत्ताच आपण लोकसंगीताचा कार्यक्रम ऐकलात. ही नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: माझा आभार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका. जनावरांसाठी निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढविणे या विषयावर डॉक्टर महेश जावळे यांची मुलाखत. सोबतच ऐका शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी प्राची मिरासे यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 14 सप्टेंबर 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
0: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरून ऐकत आहात. रात्रीचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात ऐकूया यद्युम्न गद्रे यांनी गायलेलं हे गीत. बाबू बोरकर यांचं आहे.

श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. ठीक 8:45 समाचार संध्या, 9 News@9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 करंट अफेअर्स दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर. रात्रीचे 10 वाजलेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत श्रीराम काणे यांचं सतारवादन राग रागेश्री. विलंबित आणि द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ आहे संदेश पोपटकर यांची. ऐकूयात तर श्रीराम काणे यांचं सतारवादन.

0: श्रोतानाथ ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात श्रीराम काणे यांचं सतारवादन. त्यांनी सतारवर वाजवलेला राग रागेश्री आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ केली होती संदेश पोपटकर यांनी. विलंबित गत आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: फ्रेंड्स, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल श्री गुरु गोविंद सिंगची अभियांत्रिकी तथा तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील राहुल प्रकाश आत्राम या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

श्रोतृ नमस्कार, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पंडित सुरेश बापट यांचं गायन. त्यांनी गायलेला राग कामोद. त्यांना तबल्यावर साथ केली आहे राजेंद्र अंतरकर यांनी. विलंबित गत एकतालात आणि द्रुतगतही एकतालात निबद्ध आहे. ऐकूयात पंडित सुरेश बापट यांचं गायन राग कामोद.

श्रुतनाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात पंडित सुरेश बापट यांचं गायन. त्यांनी गायलेला राग कामोद आपण ऐकलात.

0: त्यांना तबल्यावर साथ केली होती राजेंद्र अंतरकर यांनी. विलंबित गत आणि द्रुतगत एक तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: फ्रेंड्स, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल श्री गुरु गोविंद सिंगची अभियांत्रिकी तथा तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील राहुल प्रकाश आत्राम या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
2: माझा आभार माझं शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका जनावरांसाठी निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढविणे या विषयावर डॉक्टर महेश जावळे यांची मुलाखत. सोबतच ऐका शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी प्राची मिरासे यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 14 सप्टेंबर 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.

श्रोते, यानंतर ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरनं प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल.